सुप्रभात, नमस्कार. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोतेहो, आज मंगळवार, भारतीय सौर, 12 ज्येष्ठ शके 1948 म्हणजेच दिनांक 2 जून 2026. श्रोतेहो, सकाळची 5:53 झाली आहेत. आकाशवाणी नागपूर केंद्राच्या पहिल्या सभेला मंगलवाद्याने प्रारंभ करीत आहोत.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 5:55 झाले आहेत. स्थानिक सूचनांमध्ये सुरुवातीला ऐकूत रेल्वे हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात नागपूर आणि आसपास दिवसाचं जास्तीत जास्त उष्णतामान 40.8 डिग्री सेल्सिअस नोंदवलं गेलं, जे सरासरीपेक्षा 2.3 डिग्री सेल्सिअस एवढं कमी होतं. तर कमीत कमी तापमान 24.4 डिग्री सेल्सिअस सरासरीपेक्षा 4.5 डिग्री सेल्सिअस एवढं कमी नोंदवलं गेलं. येत्या 24 तासात नागपूर आणि आसपास आकाश वादळी वारे, विजेंचा कडकडाट आणि सोसाट्यांच्या वाऱ्याची शक्यता हवामान खात्यातर्फे वर्तवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे दिवसाचं जास्तीत जास्त उष्णतामान 40 डिग्री सेल्सिअस आणि कमीत कमी उष्णतामान 23 डिग्री सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. आता ऐकूयात रेल्वेगाड्यांसंबंधीच्या सूचना. विभागीय रेल्वे अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार 11040 महाराष्ट्र एक्सप्रेस सकाळी 10:40 ही गाडी आपल्या नियोजित वेळीच नागपूर स्थानकावर पोहोचेल. 11046 दीक्षाभूमी एक्सप्रेस 9:40 आपल्या नियोजित वेळी. 12101 ज्ञानेश्वरी डिलक्स एक्सप्रेस 9:35 गाडी 12 मिनिटं उशिरा धावती आहे. 12105 विदर्भ एक्सप्रेस 8:55 गाडी आपल्या नियोजित वेळीच नागपूर स्थानकावर पोहोचेल. 12

अर्चना या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो यानंतर ऐकूयात पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेली संत तुकाराम यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली आहे श्रीनिवास खळे यांनी.

मोहम्मद रफी यांनी गायलेली वंदना विटनकर यांची ही रचना होती. संगीतबद्ध केली होती श्रीकांत ठाकरे यांनी. यानंतरची रचना ऐकूयात संत ज्ञानेश्वर यांची. आशा भोसले यांच्या स्वरात ही रचना, संगीतबद्ध केली आहे हृदयनाथ मंगेशकर यांनी.

श्रोते हो, या देशभक्ती गीताबरोबरच आजचा अर्चना हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही इथेच संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून. मध्यम लहरी 512.8 मीटर्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 6:31 झाली आहेत. श्रोते हो, प्रसारित करीत आहोत कार्यक्रम चिंतन. आज या कार्यक्रमात दान याविषयी अभिषेक बेल्हारवार यांची विचार आपण ऐकूयात.

0: पूर्ण तृप्ती करत असल्याने अत्यंत महत्वाचं असतं. सत्य, दया, तप ही सारीच लक्षणे मनुष्याने धारण करायला हवीत. पण त्यातही कलियुगात विशेष दान हे लक्षण तर यथाशक्ती यथामती अत्यंत प्रयत्नपूर्वक पालन करायला हवं. आता दान देणारा श्रेष्ठ का दान घेणारा श्रेष्ठ? तर याचं उत्तर आहे, दान देणारा आणि दान घेणारा हे दोन्ही श्रेष्ठ. जर दान घेणारा याचक नसेल तर दान देणाऱ्याजवळ दान वस्तू असून सुद्धा तो देऊ शकत नाही. दात्यामध्ये महारथी दानशूर कर्ण हे नाव बहुश्रुत आहे. एकदा एकाने दानशूर कर्णाची स्तुती केली की तुम्ही उदार कर्ण आहात, दात्यामध्ये तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात. तेव्हा कर्ण म्हणाला, थांबा थांबा, माझी स्तुती करू नका, कारण देणारा मी श्रेष्ठ नसून माझ्यापेक्षा घेणारा श्रेष्ठ आहे. कारण मी जड देऊन हलके घेत असतो, म्हणजे दान वस्तू ही जड असते व दान घेतलेल्या याचकाने दिलेला आशीर्वाद हा दान वस्तूपेक्षा वजनाने हलका असतो. कर्ण म्हणाला, मी जेव्हा याचकाच्या हातावर त्याच्या अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने दान ठेवतो तेव्हा ते पाहून तो सद्गदित होतो, त्याचा कंठ दाटून येतो, चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद ओसंडून वाहत असतो आणि नकळत त्याच्या हृदयातून आशीर्वाद बाहेर पडतो. तो दान देणाऱ्या दात्याकरता फार महत्वाचा असतो. तो आशीर्वादच दात्याला ऊर्ध्वगतीला घेऊन जातो. कविवर्य विंदा करंदीकर यांनी समाजाला एक महान जीवनमंत्र दिला आहे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचेही हात घ्यावे. दान घेणाऱ्यानेही प्रामाणिक मेहनत करून सामर्थ्यवान होऊन इतर गरीब गरजूंना मदत करणे सुरू करावे. आधुनिक काळात नियमित अर्थदान, विद्यादान, श्रमदान, रक्तदान, ग्रंथदान, वस्त्रदान ही दाने द्यावीत. आणि त्यातही नेत्रदान, अवयवदानाचा संकल्पही तितकाच महत्वाचा आहे. सध्या जलदान ही काळाची गरज आहे, जी या ग्रीष्म ऋतूमध्ये म्हणजेच उन्हाळ्यात येते. भारतात अशी अनेक खेडी आहेत जिथे या दिवसात पाण्याचे दुर्भिक्ष असते. विशेषतः एप्रिल आणि मे हे दोन महिने पाण्याचा तीव्र दुष्काळ असतो. माणसांप्रमाणेच पशुपक्ष्यांनाही पिण्याचे पाणी मिळणे मुश्किल होते. अशा ठिकाणी सर्वजण पावसाची आतुरतेने वाट पाहत असतात. पाण्याची टंचाई आणि कडक उन्हाळा यामुळे आरोग्याला धोका निर्माण होतो. अशा गावात काही लोक पानपोही चालवत असतात. त्यायोगे जलदान हे सर्वश्रेष्ठ काम होत असे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी या जगाच्या कल्याणासाठी पसायदान मागितले. जो जे वांछील तो तेला हो प्राणी जात, म्हणून ज्ञानेश्वरांना जगाने माऊली या नावाने हाक मारली. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी तर तुझा विसरच पडू देऊ नको असे दान मागितले आणि म्हटले, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, तुझा विसर न व्हावा.
1: श्रोते हो, आताच आपण दान या विषयावर अभिषेक बेल्लारवार यांचे विचार ऐकलेत आजच्या चिंतन या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोते हो नमस्कार. चिंतन या कार्यक्रमात मी आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण दान या विषयावर अभिषेक बेल्लारवार यांचे विचार ऐकणार आहोत.
1: दान दानेन श्लाघयाम्यांती पशुपाषाण पादपहा दानमेव गुणश्लाघयाम किमन्नै गुणराशिभिः. दान केल्यामुळेच पशु पाषाण आणि वृक्ष प्रशंसेस पात्र ठरतात. दानाचा गुण हाच प्रशंसनीय आहे. विद्या दिल्याने वाढतच जाते आणि अन्न हे एका मर्यादेनंतर स्वीकारणाऱ्याची

चिंतन हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून आम्ही प्रसारित केला. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोते हो, आता ऐकूयात आमच्या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजेच 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात माती परीक्षण या विषयाचा भाग पहिला आपण ऐकू शकाल. त्यानंतर 6:45 आरोग्य विषयक कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा यात रजो निवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा आपण ऐकाल. 6:50 परिसर या कार्यक्रमात सृष्टी रसायन आणि आपण याविषयी रसायनशास्त्राच्या प्राध्यापिका तनु

पूजा परुळेकर यांची रोशन जाधव यांनी घेतलेला मुलाखतीचा भाग दुसरा पण ऐकू शकाल. आणि 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास हे तिन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. 7:40 सुगम संगीताच्या कार्यक्रमात राम तारे यांनी गायलेली मराठी भक्तिगीतं. 8:40 ऑल इंडिया रेडिओच्या 90व्या वर्षापूर्तीनिमित्त डॉक्टर विनोद असुदानी यांची सारिका पाठक यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. ठीक 9 ऑल इंडिया रेडिओच्या 90वीनिमित्ताने विशेष कार्यक्रम आकाशवाणीचं संचित मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. 9:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात राजेंद्र देशमुख यांचं गायन राग बिलास खानी तोडी. ठीक 10 हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. विषय ब्रेस्ट कॅन्सर अर्थातच स्तनांचा कर्करोग आणि तज्ञ आहेत डॉक्टर अजय मेहता. 10:35 ओटीवर या कार्यक्रमात आरोग्य सल्ला या मालेत पावसाळ्यात होणारे सर्वसामान्य आजार याविषयी माहिती देतील डॉक्टर विशाल काचिमवार. ठीक 11 कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. 11:30 स्वरबहार आलेख आणि निवेदन मंजुषा वंजारी सादर करत्या मोनाली शिंदे. 12 महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ यात सुरुवातीला असावे घर ते आपुले छान यात बाग कशी असावी याविषयी संयुक्ता पंढरपूरकर यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. त्यानंतर कलाविश्व याअंतर्गत रेणुका देशकर यांची मुलाखत सादरकर्त्या संगीता रुसपुरे निर्मिती आकाशवाणी नागपूर. ठीक 1 प्रायोजित कार्यक्रम एनसीआरटी. 1:40 अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र आम्ही प्रसारित करू. 1:45 कार्यक्रम भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिकी. दुपारी 2:30 आणि 5:02 कार्यक्रम नाद ब्रह्म. संध्याकाळी 5:30 युवावाणी या कार्यक्रमात एअर ॲट द रेट 90 अंतर्गत सूर्योदया कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी येथे आयोजित स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांची अंकिता पोहरकर हिने घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. सादरकर्ते अतुल साखरकर निर्मिती आकाशवाणी नागपूर. 6:15 मराठी चित्रपट संगीत. 6:30 अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम आपण ऐकाल. संध्याकाळी 7:15 वृत्त विशेष. 7:30 माझं घर माझं वावर. रात्री 8:15 कार्यक्रम लोकसंगीत. 8:30 भावधारा. 9:15 कार्यक्रम स्पॉटलाईट. 9:30 मनी टॉक आणि 9:45 मंथन. रात्री 10 कार्यक्रम नाद ब्रह्म आणि 10:30 मराठी नभोनाट्य. तर श्रोते हो ही होती रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या मुख्य कार्यक्रमांची. ही रूपरेषा आपण ऐकलीत आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून. 6:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम कृषीवाणी.

कास्तकार बंधू आणि भगिनींनो, पेरणीपूर्वी आपल्या जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्याचं प्रमाण हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि पिकांची गरज लक्षात घेऊन आपण अतिरिक्त अन्नद्रव्यांचा पुरवठा करण्यासाठी माती परीक्षण करून घेणं हे मात्र गरजेचं आहे. माती परीक्षण अहवाल आला की त्यानुसार पिकांना खताची मात्रा जी असते ती शिफारस केल्याप्रमाणे आपण कमी किंवा अधिक प्रमाणात करू शकतो. तसंच कोणत्याही फळझाडाची लागवड करण्यापूर्वी जमिनीमध्ये त्या त्या फळझाडासाठी योग्यता तपासून पाहणं ही देखील एक महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणूनच माती परीक्षणाचं महत्व आहे. शेतकऱ्यांनो, आज आपण कृषीवाणीतून बघूया की माती परीक्षणासाठी मातीचा नमुना हा आपल्याला कशा पद्धतीनं घ्यायचा आहे. सर्वप्रथम आपण आपल्या शेताची पाहणी करून घ्यावी. जमिनीच्या प्रकारानुसार जसं जमिनीचा रंग, खोली, उतार आणि उत्पादकता या सर्व गोष्टींचा विचार करून आपण शेताचे विभाग करावे. या प्रत्येक विभागातून एक प्राथमिक नमुना परीक्षणासाठी घ्यावा. नमुना ज्या ठिकाणाहून घ्यायचा आहे त्या जागेवरील काडी कचरा आपण बाजूला करून टाकावा आणि साधारणपणे 15 ते 20 सेंटीमीटर खोलीपर्यंत व्ही आकाराचा खड्डा जमिनीत करावा. खड्ड्याच्या पृष्ठभागापासून तळापर्यंतची माती जी आहे ती आपण गोळा करावी. अशा रीतीनं आवश्यकतेनुसार 5 ते 10 ठिकाणी माती एकत्र करावी आणि त्यामधून 1/2 किलो प्रातिनिधिक मातीचा नमुना हा आपण परीक्षणासाठी पाठवावा. सूक्ष्म अन्नद्रव्यासाठी नमुना जर आपल्याला घ्यायचा असेल तर खड्ड्याच्या

0: किंच जाळीच्या कडा या आपण लाकडी कमचीनं प्रथम खरडून काढावी. नंतर जमा झालेली माती ही काढून टाकावी. त्यानंतर पुन्हा 1 इंच जाडीचा मातीचा थर हा लाकडी कमचीनं काढून तो परीक्षणासाठी एकत्र करावा आणि तो पाठवावा. शेतकऱ्यांमधून नमुन्यामध्ये काडी कचरा, पानं, मुळं ही जर असतील तर ती आपण काढून घ्यावी. शक्यतो माती जी आहे ती कागदावर पसरून सावलीत वळवावी. त्यानंतर स्वच्छ धुतलेल्या कापडी पिशवीत किंवा मग प्लॅस्टिकच्या पिशवीत माती भरून आवश्यक माहितीसह प्रयोगशाळेत पाठवावी. आता मातीचा नमुना घेत असताना तो किती खोलीपर्यंत घ्यावा यासाठी पीकनिहाय आपल्याला विचार करायचा असतो. या अनुषंगानं माहिती जाणून घेऊ आपण उद्याच्या कृषीवाणीतून.
1: कृषीवाणी शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम श्रोते हाताच आपण ऐकलात. निवेदक होते सचिन लाडोळे. शेतकरी बांधवांनो आता एका हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात संपूर्ण विदर्भात आकाश ढगाळलेलं राहील. हवामानाचा अंदाज आपण ऐकलात आणि याबरोबरच कृषीवाणी हा कार्यक्रम इथेच संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
2: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम
3: बोला.
2: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
3: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
2: पण हे होईल कसं?
3: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे BC कडे जा किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
2: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
3: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन KYC अपडेट करू शकता.
2: बस
3: बस
2: समजलं.
3: आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा.
1: श्रोतेहो नमस्कार. आज आपण रजोनिवृत्तीच्या पुढच्या टप्प्याबाबत जाणून घेणार आहोत. त्याच्यामध्ये रजोनिवृत्ती काय येते, कारण बेसिकली रिप्रोडक्टिव्ह हार्मोन्स म्हणजे दोन प्रकारचे हार्मोन्स असतात जे पाळी येण्यासाठी कारणीभूत असतात, त्याच्यामध्ये अचानक घट व्हायला लागते आणि ती घट झाल्यामुळे आपल्याला रजोनिवृत्तीच्या वाटचालीकडे आपला सुरुवात होते. त्याच्यामध्ये काही परिणाम हे होतात की त्या जे हार्मोन्स कमी होतात त्याचा परिणाम हृदयावरती होतो, रक्तवाहिन्यांवरती होतो, आणि त्याचे जर आपण काळजी व्यवस्थित घेतली नाही तर त्याचे प्रॉब्लेम्स आपल्याला पुढे जाऊन दिसून येतात. मग हाडांची ठिसूळता आपल्याला जास्तीत जास्त जाणवायला लागते, ऑस्टिओपोरोसिसकडे जातो. शिवाय त्याच्यामुळे होणारे परिणाम म्हणजे खालची जागा कोरडी व्हायला लागल्यामुळे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, मूत्रसंसर्ग, बेसिकली युरिन इन्फेक्शन्स. नंतर कंट्रोल पण जायला लागतो, लघवी होताना, हसताना किंवा आपण जोरात काही बोलत असू, प्रेशर आलं तर अचानक लघवीचे थेंब खालून जायला लागतात. नंतर अचानक वजन वाढतं, ओबेसिटी, हे होणारे परिणाम आहेत हार्मोन्स जेव्हा कमी होतात. आता जी लक्षणं दिसतात ती लक्षणं सर्वसाधारण स्त्रियांमध्ये काय दिसतात, जे मी आधीच्या एपिसोडमध्ये सांगितलं होतं पेरिमेनोपॉज, त्याच्यामध्ये अनियमित मासिक पाळी म्हणजे पाळी इरेग्युलर होते, दोन दोन महिने तीन तीन महिन्यांनी यायला लागते. नंतर हॉट फ्लशेस जे खूप महत्वाचं असतं, अचानक आपल्या शरीराचं टेम्परेचर खूप जास्त वाढतं कारण इस्ट्रोजन नावाचं हार्मोन असतं ते खूप कमी होतं. दिवसा किंवा रात्री जेव्हा इतर लोकांना घाम येत नाही त्यावेळेला आपल्याला खूप घाम यायला लागतो. झोपेचं आपलं तंत्र बिघडतं, झोप अजिबात लागत नाही. मूड स्विंग्स म्हणजे आपल्या सकाळी आपण अचानक उठल्यानंतर खूप चिडतो, शॉर्ट टेम्पर्डनेस, आपण नंतर आपण अचानक हसायला लागतो, अचानक दुःख होतं, हे मूड स्विंग्स होतात आपल्याला. अचानक वजन वाढतं जे आपल्याला समजत नाही की का वाढतंय, मग हार्मोन्स सगळ्या टेस्ट करणं गरजेचं असतं. पचनशक्ती कमी होते, तेही कारण असतं की ओबेसिटीकडे जाण्याचं. नंतर स्किन खूप ड्राय व्हायला लागते आणि त्यामुळे इचिंग चे प्रॉब्लेम्स आपल्याला चालू होतात, केस अचानक गळायला लागतात, नंतर छातीमध्ये धडधड व्हायला लागते. काही नॉर्मल जरी प्रसंग असेल तरीसुद्धा आपल्या छातीमध्ये धडधडून घाबरतो माणूस, घाबरायला लागतं. नंतर डोकेदुखी, मायग्रेन.

0: हे प्रॉब्लेम्स होतात. नंतर खालचा योनी मार्ग जो असतो, योनी मार्गामध्ये खूप कोरडेपणा यायला लागतो, त्यामुळे नैसर्गिक जी सेक्शुअल इच्छा असते, संबंधांमध्ये जी इच्छा असते ती पण कमी व्हायला लागते. आणि नंतर हाडं ठिसूळ होणं हा एक महत्त्वाचा सिम्टम आहे, लक्षण आहे. नंतर हार्मोन्स कमी झाल्यामुळे प्रजनन क्षमता पण कमी होते. नंतर स्किन खूप लूज पडायला लागते, म्हणजे छातीची स्किन जसं ब्रेस्ट लूज पडायला लागतात, सॅगी व्हायला लागतात. हे बरीचशी लक्षणं आहेत जी आपल्याला स्त्रियांमध्ये दिसायला लागतात. आणि जेव्हा ही लक्षणं दिसतात त्यावेळेला स्त्रीने जागरूक होऊन डॉक्टरांकडे जाणं खूप गरजेचं आहे. आणि या सगळ्या याच्यामध्ये जे हॉट फ्लशेस आहेत, की सकाळी अचानक गरम होतं, संध्याकाळी अचानक गरम होतं, तर त्यावेळेला आपण काय काळजी घ्यायला पाहिजे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, हे जी लक्षणं आहेत आणि जे आपण इन्व्हेस्टिगेशन्स करायला पाहिजेत, म्हणजे ज्या चाचण्या महत्त्वाच्या असतात त्यावरती आपण प्रकाश टाकणार आहोत. आणि जे त्या रजोनिवृत्तीच्या संबंधामध्ये जे नवीन तंत्रज्ञान आहे त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकला. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग तिसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

लस टोचणीचा उपाय करा, रोग होण्यापेक्षा टाळलेला बरा. गरोदरपणा ही बाब आहे खास, सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास.

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, रसायनांच्या अतिरेकी वापरामुळे आपल्या निसर्गामध्ये काय काय बदल होत आहेत, निसर्गाच्या कोणकोणत्या समीकरणांमध्ये कशा प्रकारे बदल होत आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे रसायनशास्त्राच्या प्राध्यापिका प्राध्यापिका तनुजा परुळेकर मॅडम यांना. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार श्रोते हो.
0: मॅडम, आज आम्हाला ग्रीन केमिस्ट्री ही जी काही नवीन संकल्पना आता आपल्याला ऐकायला येते याबद्दल थोडं समजून सांगा.
1: हरित केमिस्ट्री किंवा ग्रीन केमिस्ट्री म्हणजे अशा रासायनिक प्रक्रिया व उत्पादने ज्या घातक पदार्थांचा वापर आणि निर्मिती पूर्णपणे कमी करतात किंवा नष्ट करतात, याला शाश्वत रसायनशास्त्र असेही म्हणता येईल, म्हणजे सस्टेनेबल केमिस्ट्री. ह्याचा मुख्य उद्देश रासायनिक प्रक्रियेदरम्यान पर्यावरणाची हानी टाळणे आणि मानवी आरोग्य सुरक्षित ठेवणे. हरित रसायनशास्त्रात किमान प्रदूषणकारी व कमीत कमी टाकाऊ पदार्थ निर्माण करणारे रसायन तयार करण्याच्या पद्धती विकसित करतात. यात उगमस्थानीच प्रदूषण कमी होते. हरित रसायनशास्त्र ही संकल्पना कार्बनी, अकार्बनी, वैश्लेषिक म्हणजे अनालिटिकल, भौतिक, फिजिकल आणि अभियांत्रिकी आणि जीवरसायनशास्त्र बायोकेमिस्ट्री या शाखांनाही लागू पडते. औषधे, रंगद्रव्ये, रंगलेप, खते, कीटकनाशके, प्लास्टिक्स व बहुवारिके म्हणजेच पॉलिमर्स ह्यांच्यासारख्या नव्याने तयार करण्यात आलेल्या द्रव्यांमुळे मानवी जीवन अधिक सुखकारक झालंय. मात्र अशा रासायनिक पदार्थांच्या मोठ्या प्रमाणावरील उत्पादनामुळे प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. कारण असे पदार्थ तयार होताना कारखान्यात त्यांच्याबरोबर अनेक घातक व टाकाऊ पदार्थही तयार होतात. या घातक व टाकाऊ पदार्थांमुळे जमीन, पाणी, वातावरण, काही प्रमाणात काही वनस्पती व खाद्यपदार्थ यांच्यातील प्रदूषणात वाढ झाली आहे. पॉल टी एनेस्टस आणि जॉन सी वार्नर या दोघांनी 1998 साली हरित रसायनशास्त्राची 12 तत्वे किंवा सूत्र मांडली. त्यांच्यामुळे हरित रसायनशास्त्राच्या पद्धती अधिक विकसित करण्यासाठी प्रभावी वैचारिक चौकट उपलब्ध झाली. त्यांच्यातील काही महत्वाची वैशिष्ट्ये: प्रदूषण प्रतिबंध, रसायनाच्या निर्मिती प्रक्रियेत उगमस्थानीच प्रदूषण रोखणे हे ग्रीन केमिस्ट्रीचं मुख्य तत्व आहे. कमी टाकाऊ अपशिष्ट पदार्थ निर्मिती, कमीत कमी विषारी टाकाऊ पदार्थ

0: निर्माण करणे, ऊर्जा कार्यक्षमता, रासायनिक प्रक्रियेत कमीत कमी ऊर्जेचा वापर करणे, पर्यायी संसाधने म्हणजे रिसोर्सेस, नूतनीकरणक्षम अक्षय ऊर्जा आणि सुरक्षित कच्च्या मालाचा वापर करणे. आता ह्यातल्या काही दोन तीन पर्यायी हरित पद्धतींची इथे माहिती घेऊया. आयबुप्रोफेन हे पेनकिलर किंवा वेदनाशामक औषध 6 टप्प्यांच्या परंपरागत पद्धतीने तयार करताना त्याचा उतारा 40% असतो. उतारा म्हणजे यील्ड, म्हणजे 60% कच्चा माल वापरला न जाता त्याच्यापासून टाकाऊ उपपदार्थ तयार होतात. 1990 सालच्या हरित पद्धतीने हे औषध 3 टप्प्यात तयार होते व त्याचा उतारा 77-90% असतो. याचा अर्थ कमी वेळेत कमी ऊर्जा वापरून उत्पादनाचे प्रमाण वाढते. पॉलीलॅक्टिक आम्ल हे बहुवारिक किंवा पॉलिमर्स नैसर्गिक लॅक्टिक आम्लापासून तयार करतं व ते विघटनशील आहे किंवा बायोडिग्रेडेबल आहे. हा त्याचा महत्वाचा उपयुक्त गुणधर्म. अनेक खनिज तेलजन्य बहुवारिके पॉलीलॅक्टिक आम्लापासून हरित पद्धतीने तयार करता येतात. ही बहुवारिके गालिचे, पिशव्या, कप, कपडांसाठी तंतू बनवण्यासाठी वापरतात. रसायनशास्त्राचे 2005 सालचे नोबेल पारितोषिक कार्बनी संश्लेषणातील विपर्यायी पर्यायी पद्धत विकसित केली म्हणून दिले होते. त्यावेळी नोबेल पारितोषिक समितीने हे हरित रसायनशास्त्राच्या प्रगतीत पुढे पडलेलं मोठं पाऊल आहे असे निवेदन केले.
1: श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात आपण मॅडमांकडून ग्रीन केमिस्ट्री ही संकल्पना समजून घेतली. उद्या आपण पर्यावरणामध्ये प्लास्टिकमुळे कशा प्रकारचं पोल्युशन होत आहे आणि त्याचं गंभीर स्वरूप कसं आहे ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 6:55 होत आहेत. थोड्याच वेळात ऐकूया संस्कृत मधून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.
3: इयम् आकाशवाणी. सम्प्रति वार्ताः श्रूयन्ताम् प्रवाचकः पुनीत त्रिपाठी. अथ वार्ताः. प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी, म्यान्मार देशस्य राष्ट्रपतिः यू मिन आङ्ग लैङ्ग इत्येषश्च ह्यः नवदिल्ल्यां द्विपक्षीयोपवेशनं कृतवन्तौ. उभयोः मध्ये ऐतिहासिक सभ्यतागत सम्बन्धान् इतोपि सुदृढीकर्तुं वार्ता अभवत्. संवादे म्यान्मार भारतदेशयोः मिथः सुरक्षां सम्पर्कं च समेत्य देशद्वयोः सम्बन्धानां समेऽपि पक्षाः चर्चिताः. उपवेशनस्यानन्तरं विदेशसचिवः विक्रम मिसरी अवोचत् यत् देशद्वयेन विदेशव्यवहार विकास शिक्षा स्वास्थ्यादि विषयेषु कार्याचरणाय साहमत्यं प्रकटितम्.
4: दोनों पक्षों ने अपने सुरक्षा हितों के प्रतिकूल गतिविधियों के लिए क्षेत्र के दुरुपयोग को रोकने के महत्व पर बल दिया. कुल मिलाकर राष्ट्रपति की इस यात्रा ने दोनों पक्षों के दीर्घकालिक साझेदारी को और गहरा करने तथा क्षेत्र में पारस्परिक लाभ, विकास और समृद्धि के लिए मिलकर काम करने की साझा प्रतिबद्धता की एक बार फिर पुष्टि की है.
5: ग्रोथ एंड प्रॉस्पेरिटी इन द रीजन.
3: राष्ट्रपतेः द्रौपदी मुर्मुः अवदत् यत् भारतस्य नेबरहुड फर्स्ट, एक्ट ईस्ट, महासागरादि नीतिषु म्यान्मार देशः महत्वपूर्णः सहभागी अस्ति. ह्यः राष्ट्रपतिभवने म्यान्मार देशस्य राष्ट्रपत्युः यू मिन आङ्ग लैङ्ग वर्यस्य स्वागतं कुर्वन्ती राष्ट्रपतिः मुर्मुः अवदत् यत् उभयोः देशयोः मध्ये पुरातनाः सम्बन्धाः सन्ति. राष्ट्रपतिः अवदत् यत् म्यान्मार देशः भारतस्य दक्षिणपूर्व एशिया देशस्य प्रवेशद्वारः अस्ति, अपि च एकमात्रः आसियान देशः अस्ति यस्य भूसीमा भारतेन सह संलग्नास्ति. भारत ओमान व्यापकार्थिक सहभागिता सन्धिः CEPA इति ह्यः क्रियान्वितः अभवत्. वाणिज्य उद्योग मंत्री पीयूष गोयलः अवोचत् यत् अयं सन्धिः देशद्वयोः आर्थिक रणनीतिक सम्बन्धान् दृढयिष्यति. वार्ताहरान् सम्बोधयन् श्री गोयलः अवोचत् यत् अयं सन्धिः नूतनापणम् उद्घाटयिष्यति. अनेन निर्याते वृद्धिः भविष्यति, निवेशः अपि वृद्धिं यास्यति. व्यापक आर्थिक सहभागिता सन्धेः अन्तर्गतं भारतीय निर्यातकेभ्यः ओमाने उत्पाद समूहेषु विपणौ

0: श्रोतेहो, हॅलो डॉक्टर. फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन आहे का? आज मंगळवार दिनांक 2 जून 2026 ला सकाळी ठीक 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा आजचा विषय आहे ब्रेस्ट कॅन्सर, अर्थातच स्तनांचा कर्करोग. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील तज्ज्ञ डॉक्टर अजय मेहता. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 आणि 2560101 आणि 2529266. तेव्हा श्रोते हो, ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर आज दिनांक 2 जून 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.
1: आपल्या ब्रँडला नवीन ओळख हवी? आपल्या ब्रँडचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचंय? आपलं नाव गाजवायचंय देशाच्या नंबर 1 रेडिओ चॅनलवर, तेही अगदी स्वस्त आणि कमी दरात? आता प्रतीक्षा संपली. विविध भारती नागपूर आपल्यासाठी घेऊन आला आहे अल्पदरात आपल्या उत्पादनाची जाहिरात करण्याची संधी, फक्त 167 रुपयात. तर विचार काय करताय? आजच संपर्क साधा नागपूर आकाशवाणीच्या मार्केटिंग विभागाशी. संपर्क क्रमांक 0712 2548 271, 2548 271. मेल आयडी csunagpur@gmail.com. कंडिशन्स अप्लाय.
2: पोलीस?
3: मिस सीमा?
2: हो, बोलते.
3: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा, नाहीतर घरी येऊ. हा,
2: पण का? मी
3: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
2: डिजिटल अरेस्ट?
3: 1 लाख द्या, वाचाल.
2: इतके पैसे?
3: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
2: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय.
3: अरे,
2: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
4: हॅलो मम्मा.
2: हाय.
5: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
1: देशाच्या

आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून श्रोते हो, आम्ही बोलत आहोत. थोड्याच वेळात म्हणजेच ठीक 7:10 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. तर श्रोते हो, काही क्षणांची प्रतीक्षा.

0: अगं, देवाजवळ अशी फक्त प्रार्थना करून नाही भागणार. बाळाला हवा पोषक आहार आणि वेळीच योग्य वैद्यकीय उपचार. काय
1: पोषक आहार आणि वैद्यकीय उपचार?
0: हो अगं, तो पोलिओचा डोस असो की गोवर

0: कांजण्या, वेळेचं लसीकरण हे जागरूक मातेचं लक्षण.
1: वा ग माझ्या सखी, चांगलंच डोळ्यात अंजन घातलंस आणि आता डोक्यात कसा लख प्रकाश पडलाय.
0: हो ना, म्हण बघू आता प्रार्थना.

0: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीने शिकवणारी आकाशवाणी।
1: अग अक्की, काय सांगत होतीस ग तू?
2: आता ग बाया, रामायण सांगून झालं म्हणून रामाची सीता कोण काय ग? नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलीत का बटाटे?
1: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली।
2: पाणी उकळून शान प्याव।
1: काय पण तुझं शानपण, मी काय दुखणे करी हाय का बाटीन?
2: अगं मग गार करून का पिनास? आणि तेन हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्याला तेच पाणी पी।
1: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
2: रेडोने सांगितलं मला। बर का, कसं वागावं, कसं राहावं, दुखण्याला लांब कसं ठेवावं, समजत तो शिकवतोय ना
1: हक्के? रेडिओच्या जीवावर लई फुरफुराय लागलीस बघ।
0: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी।
3: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते।
4: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
3: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटं उकळलेलं पाणी प्यावं।
4: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
3: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा।
4: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा।

आकाशवाणी पुणे मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली. बंडखोरीमुळे गुरुवार नंतरच चित्र स्पष्ट होणार. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना जारी. ई बसेससाठी आवश्यक असलेली चार्जिंग स्टेशन्स उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेत पुण्याची आरोही देशपांडे मुलींमध्ये पहिली. आता सविस्तर बातम्या. राज्य विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत काल संपली. जवळपास सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी झाल्यानं गुरुवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यावर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल. महायुतीच्या जागा वाटपामध्ये पुण्यातील विधान परिषदेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली असून विक्रम काकडे आणि सुनील टिंगरे या दोघांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीकांत पाटील यांनी अर्ज दाखल केला. नाशिकमध्ये महायुतीतर्फे शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांनी उमेदवारी अर्ज भरला. महाविकास आघाडीतर्फे मात्र कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. मात्र भाजपा नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. जिल्ह्यात 9 उमेदवारांनी 14 अर्ज भरले आहेत. सोलापूर जिल्ह्यात महायुतीतर्फे भाजपाचे राजेंद्र राऊत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अहिल्यानगर विधान परिषद मतदारसंघात भाजपाचे प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. विधान परिषदेच्या रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांनी महायुतीतर्फे उमेदवारी अर्ज भरला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सुरेंद्रनाथ माने यांनी उमेदवारी अर्ज भरला. या मतदारसंघात 4 जणांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ठाणे मतदारसंघासाठी शिवसेनेचे रवींद्र फाटक यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे अभिजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. भंडारा गोंदिया मतदारसंघासाठी महायुतीकडून भाजपाचे अविनाश ब्राह्मणकर यांनी तर काँग्रेसकडून प्रफुल्ल अग्रवाल आणि दिलीप बनसोड यांनी अर्ज दाखल केले. वर्धा गडचिरोली चंद्रपूर मतदारसंघासाठी काँग्रेसच्या शैलेश अग्रवाल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघासाठी महायुतीकडून

0: सुहास शिरसाट यांनी तर महाविकास आघाडीकडून देवयानी पाटील डोणगावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघात समीर सत्तार यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. दरम्यान महायुतीचे सर्व 17 उमेदवार विजयी होतील असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसून सर्व जागा महायुती जिंकेल असा विश्वास महसूल मंत्री आणि भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही व्यक्त केला आहे. आज अर्जांची छाननी होणार असून 4 जूनपर्यंत अर्ज मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना काल जारी करण्यात आली. येत्या 8 जूनपर्यंत या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. 18 जूनला मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. या 24 जागांमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेचा समावेश आहे. विकसित महाराष्ट्र संकल्पनेअंतर्गत 2047 पर्यंत एसटीचा 100% ताफा ई बसेसमध्ये रुपांतरित करायचा आहे. या अनुषंगानं बसेससाठी आवश्यक असलेली चार्जिंग स्टेशन्स उभारण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते काल बोलत होते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक या बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. राज्य शासनाच्या विद्यमान ई वाहन धोरणाअंतर्गत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत ई बसेसचा वापर वाढवण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. या धोरणानुसार 1500 ई बसेसना बसच्या किमतीच्या 10% किंवा कमाल 20 लाख रुपये इतकं अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेतून विविध कारणांमुळे 80 लाखांहून अधिक लाभार्थ्यांची नावं वगळण्यात आली आहेत. 2.5 लाखापेक्षा अधिक उत्पन्न, ई केवायसीची अनुपलब्धता, कुटुंबातल्या सदस्यांच्या नावे वाहन, इतर सरकारी योजनांचा लाभ यांसारख्या कारणांमुळे ही नावं वगळल्याचं राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं. ज्या अर्जदारांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे, ज्या लाभार्थ्यांच्या नावावर वाहन नोंदणी नाही आणि तरीही योजनेचा लाभ स्थगित झाला आहे, किंवा ज्या लाभार्थ्यांचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह इतरही योजनांचा लाभ स्थगित झाला आहे, त्यांनी तातडीने याबाबत महिला आणि बालविकास विभागाशी संपर्क साधावा. या सर्व प्रकरणांची विभागाकडून पुन्हा पडताळणी करण्यात येईल असं आश्वासनही तटकरे यांनी दिलं आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था अर्थात आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई एडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. या परीक्षेत 56,880 विद्यार्थी यशस्वी झाले असून यामध्ये 46,773 विद्यार्थ्यांचा आणि 10,107 विद्यार्थिनींचा समावेश आहे. दिल्ली विभागातला शुभम कुमार 360 पैकी 330 गुण मिळवून देशात सर्वप्रथम आला. विद्यार्थिनींमध्ये पुण्याची आरोही देशपांडे पहिली आली आहे. तिने परीक्षा दिल्ली विभागातून दिली होती. तिला 280 गुण मिळाले असून सर्वसाधारण यादीत ती 77व्या क्रमांकावर आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पालघर जिल्हा म्हटलं की बहाडोलीची प्रसिद्ध काळी जांभळं डोळ्यासमोर येतात. मात्र आता मोखाड्याच्या डोंगर रांगांमध्ये थेट थायलंडमधून आलेलं पांढरं जांभूळ पिकवलं जात आहे आणि हा अनोखा प्रयोग करून दाखवलाय एका पीएचडी धारक तरुणाने. मोठ्या पगाराच्या नोकरीचा मार्ग सोडून आपल्या शिक्षणाचा उपयोग शेतीसाठी करणाऱ्या डॉक्टर सुमित ढाक यांची ही प्रेरणादायी कहाणी.
1: कृषी अभियांत्रिकेमध्ये बीटेक, एमटेक आणि मृदा संधारण विषयात पीएचडी केलेले डॉक्टर सुमित ढाक यांनी थायलंड मधील वाईट जांभूळ मोखाड्याच्या मातीत फुलवलं आहे. मोठ्या पगाराच्या नोकरीची संधी असतानाही त्यांनी शेतीची वाट निवडली. विशेष म्हणजे त्यांच्या संशोधन प्रबंधाचा जर्मन भाषेत अनुवाद करण्यात आला आहे. एवढं उच्च शिक्षण असूनही त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग ग्रामीण आणि आदिवासी भागातील शेतीसाठी करण्याचा निर्णय घेतला. मोखाड्यासारख्या डोंगराळ भागात त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान, ड्रीप इरिगेशन आणि वैज्ञानिक शेती पद्धतीचा वापर करून थायलंडच्या पांढऱ्या जांभळाची यशस्वी लागवड केली आहे. कमी पाण्यात वाढणारे आणि बाजारात चांगली मागणी असलेले हे फळ आता शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा नवा पर्याय ठरत आहे. डॉक्टर सुमित ढाक यांचा हा प्रयोग आता अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. शिक्षण आणि शेतीची सांगड घातली तर मातीतूनही सोनं उगवू शकतो हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी पालघर.
0: व्यावसायिक वापरासाठीच्या सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. मात्र घरगुती वापरासाठीच्या गॅस सिलेंडर

0: दरात बदल झालेला नाही. 19 किलो वजनाचा व्यावसायिक सिलेंडरचा दर 43 रुपयांनी तर 5 किलोच्या सिलेंडरचा दर 11 रुपयांनी वाढला आहे. नीट यूजी परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी दिल्ली न्यायालयानं 3 आरोपींना येत्या 15 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यातील लातूरचे डॉ मनोज शिरोरे यांच्यावर 3 विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राचे प्रश्न पुरवल्याचा तर पुण्यातील शिक्षिका मनीषा हवालदार यांनी अन्य एक आरोपी तेजस शहा याला भौतिकशास्त्राचे प्रश्न पुरवल्याचा आरोप सीबीआयनं गुन्हा दाखल करताना नोंदवला आहे. दरम्यान नीटची फेरपरीक्षा सध्याच्या लेखी स्वरूपाऐवजी संगणकावर घ्यावी अशी मागणी करणारी याचिका काल सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. पुणे जिल्ह्यात राजगड तालुक्यातल्या खानापूर ते पांचेत मार्गावरचा पांचेत वसाहतीजवळचा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. हा पूल संरचनात्मकदृष्ट्या अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याचं आढळल्यानंतर तो सर्व प्रकारच्या जड आणि हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद केल्याचा आदेश जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी जारी केला. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करून वाहतूक व्यवस्थेला सहकार्य करावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिव देहावर काल मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. रविवारी रात्री मुंबईतल्या राहत्या घरी त्यांचं निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. लातूर शहरात काल वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. गेल्या 2 दिवसांपासून होत असलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे शहरासह ग्रामीण भागात गारवा निर्माण झाला आहे. हवामान. राज्याच्या सर्वच भागात आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली. बंडखोरीमुळे गुरुवार नंतरच चित्र स्पष्ट होणार. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना जारी. ई बसेससाठी आवश्यक असलेली चार्जिंग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई अॅडव्हान्स परीक्षेत पुण्याची आरोही देशपांडे मुलींमध्ये पहिली. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्लास्टिक जे कधीच नष्ट होत नाही. आज आपल्या समुद्रात माशांपेक्षा जास्त प्लास्टिक आहे आणि आपल्या अन्नातनं हेच विष आपल्या शरीरात जात आहे.
2: उद्या घराच्या बाहेर प्लास्टिकच्या ढिगांमधून वाट काढत जावं लागेल.
1: मुलांना खेळायला बागारायच्या नाहीत.
3: वेळ अजून गेलेली नाही. एक निर्धार करूया, प्लास्टिक वापरासाठी साधे नियम पाळूया.
2: रिड्यूस, प्लास्टिकचा वापर कमी करा. कापडी पिशवी सोबत ठेवा.
1: रियूज, प्लास्टिकच्या वस्तू फेकून देण्याऐवजी त्यांचा पुन्हा पुन्हा वापर करा.
3: रिसायकल, ओला आणि सुका कचरा वेगळा करा. प्लास्टिक कचरा फक्त कचरा वेचकांना आणि पुनर्नवीकरण केंद्रातच द्या.
1: एक छोटासा पुढाकार पृथ्वीच्या आणि तुमच्या भविष्यासाठी.
4: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आणि
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

0: किलोहर्ट्झवर 7:23 होत आहेत दिनविशेष. श्रोते हो, ज्या माध्यमातून आपण हे कार्यक्रम ऐकत आहोत तो रेडिओ, त्या रेडिओचं पेटंट मार्कोनी यांनी घेतलं दिनांक 2 जून 1896 या दिवशी. ज्येष्ठ अभिनेते आनंद अभ्यंकर यांचा आज जन्मदिवस, 2 जून 1963 या दिवशी त्यांचा जन्म झाला. ज्येष्ठ गायक, गीतकार, वादक, संगीत संयोजक आणि इलयराजा, संगीतकार इलयराजा यांचा जन्म 2 जून 1943. ज्येष्ठ अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक आणि द ग्रेटेस्ट शो मॅन या उपाधीनं सन्मानित झालेले राज कपूर यांचं निधन झालं दिनांक 2 जून 1988 या दिवशी. आपण ऐकत होतो दिनविशेष.
1: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग.

हे कार्यक्रम आपण ऐकत आहोत प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर, न्यूज ऑन AIR ॲप सहित

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरोडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारण, उपचार या महत्वपूर्ण विषयांवर दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून माहिती जाणून घेत होतो. आजही आपण हा संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत.
1: एक मनामध्ये एक प्रश्न येतो की समजा पेशंटला ज्याला कॅन्सर, मुख कॅन्सर झालेला आहे, त्या पेशंटला सध्या बघतो आपण बऱ्याच जणांना बीपीचा त्रास आहे, डायबिटीसचा त्रास आहे, तर हे कुठे अडवे येतात का जर त्या पेशंटला हे त्रास असतील तर काय अफेक्ट होता?
2: इंडियामध्ये एव्हरी थर्ड इंडिव्हिज्युअल इज इदर सफरिंग फ्रॉम डायबिटीज ऑर हायपरटेन्शन, अँड एस्पेशली जे कॅन्सरचे पेशंट असतात त्यामध्ये जास्त इन्सिडन्स आहेत. डेफिनेटली एक इम्पॅक्ट पडतो कॅन्सर ट्रीटमेंटवर, कॅन्सर ग्रोथवर इम्पॅक्ट पडतो असं काही एव्हिडन्स नाही, पण कॅन्सर ट्रीटमेंटवर तो इम्पॅक्ट पडतो. कारण की सर्जरी आहे, किमो आहे, रेडिएशन आहे, हे एक हिट आहे बॉडीला. जर बॉडी स्वस्थ नसली तर बॉडी पडणार खाली. तर त्यामुळे काय, त्यांना ऑप्टिमाइज, फॉर एक्झाम्पल तुमची शुगर 400 आहे तर आपण लवकरात लवकर काल ऑपरेशन करू शकत नाही, त्याला आपण ऑप्टिमाइज करतो म्हणजे नॉर्मल करतो, आणि त्यानंतर आपण सर्जरी किंवा रेडिएशन किंवा किमो करतो. तो वेळ आपल्याला थांबावा लागतो. तर हा, तर आपण कोणतेही ट्रीटमेंट, कॅन्सर प्रिव्हेल्स ओव्हर एनी अदर कंडिशन्स, कारण की कॅन्सर एक सेमी इमर्जन्सी आहे आणि कॅन्सर पसरतो. त्यामुळे जर तुम्ही डायबिटीस, ब्लड प्रेशर किंवा हार्टची बिमारी असली, पहिले कॅन्सर ट्रीटमेंट होतं, त्यानंतर दुसरी ट्रीटमेंट होतं.
1: अच्छा, केमो बद्दल काय सांगा सर? सगळे घाबरतात केमोला, खूप पेनफुल आहे, तर खरंच एवढे पेन होतात? आणि एक भीती

0: ठीक आहे. केमोची दुसरी पण आहे की सगळे आपले केस जातात, तर काय सांगाल तुम्ही?
1: आपल्याकडे खूप सेलिब्रिटी आहेत त्यांना किमो लागलेला आहे, तुम्हाला कळणार पण नाही. कारण की हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते रिव्हर्सेबल आहे. प्रॉब्लेम्स आहे, मी एक्सेप्ट करतो. बालं जातात, आपला वीकनेस येतो, आपला ताप येतो, अँड एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. पण हे सगळे जर त्यावेळी आपण बरोबर लक्ष दिला तर हे सगळे प्रॉब्लेम्स रिव्हर्सेबल आहेत, कोणतेही परमनंट नाही आहे. एक दोन महिन्यामध्ये तुम्हाला परत नॉर्मल तुम्हाला लाईफ जेता येणार. ओरल कॅन्सरमध्ये किमो फार लवकर लागत नाही. डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट सर्जरी असते, त्यानंतर रेडिएशन असतो. जर ऍडव्हान्स बिमारी आहे तर आपण किमो त्याला ऍड करतो. जर बिमारी पूर्णपणे ठीक होत नसेल त्यावेळी आपण किमो घेतो. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही विचारला.

0: त्यावेळी आपण किमो घेतो.
1: अच्छा,
0: नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही विचारला की लोकांची बाल जातात एक्सेट्रा, त्यानंतर नवीन टेक्नॉलॉजी आली आहे स्कॅल्प कुलिंग, त्यामध्ये आपण स्कॅल्प मशीन येते ती स्कॅल्प आपली कूल करते, त्यांनी हेअर रिव्हर्सल किंवा हेअर ग्रोथ लवकरात लवकर बरी होते.
1: अच्छा डॉक्टर, मला सांगा की सर्जरी बद्दल आता तुम्ही सांगत होतात, तर सर्जरी ही कधी करायला लागते, म्हणजे कोणत्या स्टेजला तुम्ही सर्जरीचा निर्णय घेता?
0: कॅन्सर जर तोंडामध्ये आढळलं तर बेस्ट ट्रीटमेंट इज सर्जरी.
1: अच्छा,
0: मी पेशंट सांगतो की सर्जरी हे T20 आहे. 2020 वन डे मॅच असते, 2020 असते वन डे टेस्ट असतो. 2020 म्हणजे काय, सर्जरी केली 3-4 दिवस हॉस्पिटल तुम्ही ऍडमिट झाले आणि त्यानंतर तुम्ही बरे झाले, बस संपलं गोष्ट.
1: इतकं सोपं
0: होऊ शकतो जर अर्ली स्टेज आहे तर. जर ऍडव्हान्स स्टेज आहे तुम्हाला रेडिएशन लगेच घ्यावं लागणार, तर रेडिएशन ट्रीटमेंट चालते 2-2.5 महिने, किमो चालतो 2-2.5 महिने, तर तो टेस्ट मॅच आहे. रोज आपल्याला ट्रीटमेंट घ्यायचे, रोज त्याचे प्रॉब्लेम्स फेस करायचे आहेत आणि त्याचा रिव्हर्स व्हायला अजून वेळ लागतो. पण सर्जरीमध्ये काय असतो, वन शॉट आहे. सर्जरी केली, बिमारी बाहेर काढली, आपण 15-20 दिवस तुम्हाला लागणार की तुम्हाला डिफरंट वाटतोय, तुम्हाला बोलायला होत नाही, तुम्हाला बाहेरून खराब दिसतोय, पण एक वेळा तुम्हाला ठीक होऊन जाईल.
1: मला याच प्रश्नावरती यायचं डॉक्टर, तुम्ही आता सांगितलं की सर्जरी केल्यानंतर आपण जनरली असं बघतो की एक साईड अशी लोकांची आत गेलेली असते, तर सर्जरीमध्ये तुम्ही आतला कोणता पोर्शन काढून टाकता, आणखीन मग तुम्हाला म्हणजे नॉर्मल तो पेशंट दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जनची गरज लागते का, किंवा प्लास्टिक सर्जरी होऊ शकते का त्या पोर्शनला?
0: मी तुम्हाला हे आन्सर देणार, पण त्या आधी मी सांगतो की हेड अँड नेक सर्जन इज ओनली 5% ऑफ ट्रीटमेंट. ट्रीटमेंट स्टार्ट फ्रॉम प्रिव्हेंशन. आशा वर्कर्स, डेंटिस्ट हे प्रिव्हेंट करतात कॅन्सरला, तंबाखू नाही खायचं किंवा जर लवकरात लवकर डायग्नोस करून, त्यानंतर एकदा बायोप्सी केली तर सर्जनचा रोल पुढे येतो. बायोप्सी जाते पॅथॉलॉजी करे, पॅथॉलॉजिस्टचा रोल पुढे येतो. सिटी स्कॅन झालं तर रेडिओचा रोल पुढे येतो. त्यानंतर आपण सर्जरी करतो, सर्जन मी आहे सर्जरी करतो, पण सर्जरीच्या आधी अनेस्थेटिस्ट असतात जे तुम्हाला भूल देतात, त्यांचा रोल असतो. ओटी मॅनेजर असतात, ओटीचे लोक असतात, सिस्टर असते, हॉस्पिटल सिस्टर असते. त्यानंतर ऑपरेशन झाल्यानंतर वॉर्डमध्ये लोक असतात जे तुम्हाला सांभाळतात, तुमचे लोक सोशल लोक असतात सांभाळतात, घरी लोक असतात जे तुम्हाला सांभाळतात. त्यानंतर डेंटिस्ट असते तुम्हाला परत दात देतात, एक्सरसाइज करण्यासाठी फिजिओथेरपिस्ट असतात, स्वोलनसाठी स्वोलन थेरपी असतात. तर एक जर तुम्ही नंबर काउंट केला 21 लोक असतात पूर्ण ट्रीटमेंट मध्ये.
1: अच्छा,
0: मी फक्त 5% आहे. आणि ऑफकोर्स देव, कारण की काय असतं ना की जर अर्ली कॅन्सर आपल्याला आढळलं आणि आपण ट्रीटमेंट केलं, तुम्हाला कळणार पण नाही की आज सर्जरी आपण केलेली आहे. फेस मध्ये दिसणार पण नाही. आता मिनिमल ऍक्सेस, असं नवीन टेक्नॉलॉजी, मिनिमल ऍक्सेस म्हणजे कमीत कमी इन्सर्शन द्यायचं. आधी असं स्टेटमेंट होतं की जितकं मोठं कट इन्सर्शन आपण सांगतो तितका मोठा सर्जन. आता आहे जितकं छोटा कट तितका मोठा सर्जन. तर आता काय असतं, फक्त एक लाईन गळ्यामध्ये असतं, त्यामध्ये आपण पूर्ण तोंडाचं ऑपरेशन पण करू शकतो. फेसवर पण स्कार येत नाही, फक्त गळ्यामध्ये स्कार येतो, त्यानेच आपण जबड्याचं ऑपरेशन करतो किंवा तोंडाचं ऑपरेशन करतो आणि गळ्याचं ऑपरेशन करतो आणि बाहेर येतो.
1: म्हणजे आता जे अगोदर आपण चित्र बघायचं की हा एखादा पोर्शन ज्या साईडचं ऑपरेशन केलं तो आतमध्ये गेलेला असायचं, ते आता बघायला नाही मिळत.
0: कमी मी एकदम तुम्हाला नाही सांगणार, कारण की जर पूर्ण जबडा काढला आपण आणि पायाची हड्डी त्याचा वर रिकन्स्ट्रक्शन नाही केलं, तो प्रकार होऊ शकतो. आता काय करतो आपण, फॉर एक्झाम्पल आपण हा इथे बिमारी आहे तोंडामध्ये आणि हा जबडा आपल्याला काढावा लागला, पायाची हड्डी असते ती आपण वर लावतो, प्लेटिंग करतो, त्यामध्ये इम्प्लांट लावतो. तर ते जर आपण हड्डी लावली तर तो असं धसलेला दिसत नाही. पण आधी ते आपण हड्डी आपण त्याच्यात टेक्नॉलॉजी नव्हती, त्यामध्ये आपण छातीचा मास लावायचा, त्यामुळे तो आत
1: गेलेला दिसायचा. नक्कीच डॉक्टर, तुमच्याकडून एकदा पेशंट सर्जरी करून गेल्यानंतर त्याची लाईफस्टाईल कशी असायला हवी, त्यांनी काय काळजी घ्यायची?
0: सर्वात इम्पॉर्टंट आहे की जर तुम्ही इनिशियली तंबाखू खाल्लाय किंवा सिगरेट पिलं तर ते डेफिनेटली स्टॉप करायचं. निकोटीन इज अ पार्ट ऑफ टोबॅको विच इज ऍज अडिक्टिव्ह ऍज कोकेन. आपण आहार घेतो, प्रोटीन हाय असला पाहिजे, फायबर्स हाय असले पाहिजे, मल्टीव्हिटॅमिन चांगले आपण घेतलेले पाहिजे. तर आपल्याला न्यूट्रिशनवर फार स्ट्रेस द्यायचं आहे, आपली इम्युनिटी चांगली ठेवायची,
1: प्रतिकारशक्ती
0: फार चांगली व्हायला हवं. कारण की आता हे जे नवीन ट्रीटमेंट आहे इम्युनोथेरपी, हे काय, इम्युनोथेरपी इज नथिंग बट गिव्हिंग

0: पावर्स टू युअर इम्युन सिस्टम.
1: अच्छा,
0: म्हणजे तुम्ही इम्युन, तुमची इम्युनिटी आहे त्याला आपण मोठी करतो आणि ते कॅन्सरच्या अगेन्स्ट काम करतो.
1: अच्छा,
0: तर तो प्रकारची शक्ती आपल्या इम्युनिटीमध्ये असते. तर इम्युनिटी, गुड न्यूट्रिशन, बॅड हॅबिट स्टॉप करायचे, गुड लाईफस्टाईल, गुड स्लीप, गुड एक्सरसाइज, हे सगळे नवरत्न आहे चांगल्या हेल्थसाठी.
1: डॉक्टर, पण अशा पेशंट्सना डॉक्टर एकदा तो तुमच्याकडून बरा होऊन गेला की गेला असं नाही ना, फॉलोअपची तर गरज लागतच असेल. असं म्हणतात की एकदा कॅन्सर होऊन गेला की पुन्हा कुठेतरी तो कॅन्सरच्या पेशी लपून बसलेल्या असतात आणि आपली प्रतिकार शक्ती कमी झाली की त्या पेशी डोकं वर काढतात आणि पुन्हा तो त्या म्हणजे कॅन्सर दुसऱ्या भागाची व्हायची शक्यता असते. तर यात कितपत तथ्य आहे आणि काय नेमकं फॉलोअपची गरज आहे का?
0: ऍब्सोल्युटली करेक्ट. आणि हे भारता जे पॉप्युलेशन आहे त्यामध्ये नाही आहे. त्याला आपण वर्ड सांगतो कॉम्प्लायन्स. कॉम्प्लायन्स म्हणजे त्यांना सांगितलं की दर 3 महिने यायचं आहे तर ते कधी येत नाही. ते 6 महिन्याने 1 वर्षानंतर येणार किंवा बिमारी परत आली तरच येणार. आणि हे तुम्ही फार इम्पॉर्टंट क्वेश्चन विचारलं की का फॉलोअप. ट्रीटमेंट झाली, एक्झाम्पल आपण अपेंडिक्स काढलं तर परत आपण त्या सर्जनसाठी जात नाही परत दाखवायला 3-3 महिन्यामध्ये. का जातो? कारण की बिमारी परत येण्याची शक्यता असते. फर्स्ट 2 इयर्स असतात ते गोल्डन 2 इयर्स असतात. त्यामध्ये बिमारी परत आली 90% बिमारी त्यामध्येच परत येतो. आणि जर आपल्याला ते एकदम लवकरात लवकर कळलं त्याला परत आपण ट्रीटमेंट करू शकतो. पण जे आपण डिले केलं आणि ते स्टेज वाढलं तर परत ट्रीटमेंट करता येणार नाही. जे पण आपण तंबाखू किंवा सिगरेट किंवा बीडी किंवा रिकन अल्कोहोल जे पण खाल्लं असेल ते फक्त एका जगामध्ये त्रास देत नाही आपल्याला. भले कॅन्सर एका जगामध्ये आलाय पण तो इफेक्ट पूर्ण तोंडामध्ये, घशामध्ये आणि स्वरयंत्रामध्ये आणि लंग्सवर करतो. त्यामुळे ही जी रूट आहे तिथे कुठेही पण कॅन्सर येऊ शकतो. त्यामुळे दर 3-3 महिने आपल्याला फॉलोअप करावा लागतो आणि 2 वर्ष तुमचे गेले चान्सेस कॅन्सर परत त्यांचे कमी होतात.
1: श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयांच्या अनुषंगाने माहिती जाणून घेत आहोत. परंतु विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तर श्रोते हो, तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.
1: मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून श्रोते हो आम्ही बोलत आहोत. सकाळचे 7:40 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सुगम संगीत. आजच्या या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात राम तारे यांनी गायलेली मराठी भक्तिगीतं. चला तर ऐकूयात हे पहिलं मराठी भक्तिगीत.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात सुगम संगीताच्या कार्यक्रमात राम तारे यांनी गायलेली मराठी भक्तिगीत. यानंतरचं गीत ऐकूयात.

सुगम संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आपण ऐकत आहात मराठी भक्तिगीत कार्यक्रमात. घेऊया छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, आम्ही परततोय.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष ऊ मिन आंग हैंग यांच्यात नवी दिल्लीत चर्चा. भारत विरोधी कारवायांसाठी म्यानमारची भूमी वापरू देणार नाही, म्यानमारच्या अध्यक्षांची ग्वाही. भारत अमेरिका द्विपक्षीय व्यापार करारातील बहुतांश मुद्दे निश्चित झाल्याची केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची माहिती. आशिया चषक हॉकी स्पर्धेत पुरुषांच्या 18 वर्षांखालील गटात भारताची कोरियावर 4-1 अशी दणदणीत मात. आणि महाराष्ट्र गोव्यासह अनेक राज्यांमध्ये आज पावसाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. भारत आणि म्यानमार दरम्यान द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष ऊ मिन आंग हैंग यांच्यात काल नवी दिल्ली इथं बैठक झाली. व्यापार, संरक्षण, सीमा व्यवस्थापन, संस्कृती आणि इतर परस्पर हिताच्या क्षेत्राचा यात समावेश होता. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी चर्चेनंतर प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती दिली. म्यानमारच्या सार्वभौमत्वासाठी आणि प्रादेशिक अखंडतेसाठी भारताचा पाठिंबा असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलं. तर भारत विरोधी कारवायांसाठी म्यानमारची भूमी वापरू दिली जाणार नाही अशी हमी म्यानमारच्या अध्यक्षांनी दिली. दुर्मिळ खनिज पुरवठ्याच्या मुद्द्यावरही दोनही नेत्यांमध्ये चर्चा झाली असं विक्रम मिस्त्री यांनी सांगितलं. कलादान मल्टी मॉडेल ट्रान्झिट ट्रान्सपोर्ट प्रकल्पाचं काम शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याच्या दिशेने गती देण्यासाठी दोनही नेत्यांनी सहमती दर्शवली असंही मिस्त्री म्हणाले. भारताच्या शेजारी प्रथम, ऍक्ट ईस्ट आणि महासागर या धोरणांमुळे म्यानमार हा एक महत्वाचा भागीदार आहे असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. काल राष्ट्रपती भवनात म्यानमारच्या अध्यक्षांचं स्वागत करताना त्या बोलत होत्या. म्यानमारच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र स्वीकारल्यानंतर हाईंग यांचं मुर्मू यांनी अभिनंदन केलं. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिंग आंग हाईंग यांच्यासमवेत काही कॅबिनेट मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि उद्योगपतींचा समावेश असलेलं एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींशी संवाद साधण्यासाठी हे सर्वजण आज मुंबईला भेट देणार आहेत. भारत ओमान सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार कालपासून अंमलात आला आहे अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यमांना दिली. 6 महिन्यांपूर्वी या करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. सीईपीए हा केवळ एक व्यापारी करार नाही तर तो दोन संस्कृतींमधील विश्वासाचं प्रतीक आहे. या सर्वसमावेशक करारामुळे भारत आणि ओमान यांच्यातील संबंधांना नवी गती मिळेल असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला. या कराराच्या पहिल्या दिवसापासूनच भारत ओमानच्या 98% उत्पादनावर कोणत्याही प्रकारे शुल्क लावणार नाही असंही त्यांनी सांगितलं. भारत आणि अमेरिकेने द्विपक्षीय व्यापार कराराच्या बहुतांश बाबी निश्चित केल्या आहेत. पहिला टप्पा अंतिम करण्यासाठी चर्चा करण्याकरता अमेरिकेचे शिष्टमंडळ सध्या नवी दिल्लीत उपस्थित आहे. ही चर्चा आजपासून येत्या 4 जून या कालावधीत होत आहे अशी माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल दिली. वाणिज्य विभागातील अतिरिक्त सचिव दर्पण जैन भारताची भूमिका मांडत आहेत तर अमेरिकेच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व ब्रेंडन लिंच करत आहेत. गेल्या 3 फेब्रुवारी रोजी दोनही बाजूंनी या कराराच्या पहिल्या टप्प्याची रूपरेषा जाहीर केली होती. भारत ऑस्ट्रेलिया संरक्षण मंत्र्यांच्या संवादाची दुसरी फेरी काल नवी दिल्लीत पार पडली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री रिचर्ड

मार्लेस यांच्या दरम्यान काल बैठक झाली. मुक्त शांततापूर्ण स्थिर आणि समृद्ध हिंद प्रशांत क्षेत्रासाठी प्रादेशिक भागीदारांशी सहकार्य वाढवण्यावर या चर्चेत भर देण्यात आला. दोनही देशांनी तंत्रज्ञान तसंच संरक्षण क्षेत्रातील औद्योगिक सहकार्य वाढवण्यावर सहमती दर्शवली. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना काल जारी करण्यात आली. कालपासून येत्या 8 जूनपर्यंत या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. 18 जूनला मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. या 24

काल संपली. जवळपास सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी झाल्यानं गुरुवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यावर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. इस्रायल आणि लेबनॉनमधील हिजबुल्ला गट यांनी संघर्ष कमी करण्यास सहमती दर्शवली असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमावरील संदेशाद्वारे कळवलं आहे. ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी चर्चा केली, तसंच लेबनॉनमधील दहशतवादी गटांशीही मध्यस्थांच्या माध्यमातून संवाद साधला, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. विकसित महाराष्ट्रांतर्गत 2047 पर्यंत एसटीचा 100% ताफा ई बसेसमध्ये रुपांतरित करायचा आहे. या अनुषंगानं बसेससाठी आवश्यक असलेली चार्जिंग करण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ई बसेससंदर्भात बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक या बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवनियुक्त न्यायाधीशांचा शपथविधी आज होणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत या न्यायाधीशांना पदाची शपथ देतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सरन्यायाधीशांसमवेत विचारविनिमय करून 5 नवीन न्यायाधीशांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती केली आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती शील नागू, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती चंद्रशेखर, मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती संजीव सचदेवा आणि जम्मू आणि काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती अरुण पल्ली यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे. ज्येष्ठ वकील व्यंकिता सुब्रमणी मोहना यांचीही सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी काल नवी दिल्लीत पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळावर, संघटनात्मक विस्तारावर आणि भविष्यातील उपक्रमांवर या बैठकीत चर्चा झाली, असं खासदार आणि पक्षाचे प्रवक्ते डॉ संबित पात्रा यांनी वार्ताहरांना सांगितलं. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसईनं विद्यार्थ्यांसाठी गुणांची पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठीचं पोर्टल सुरू केलं आहे. मंडळाने समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. गुणांची पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज कसा करावा याचा सविस्तर सूचनांसाठी विद्यार्थ्यांनी व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा असा सल्ला सीबीएसईनं दिला आहे. येत्या 6 जूनपर्यंत यासाठी अर्ज करता येणार आहेत. उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात युनेस्को जागतिक वारसा स्थळ असलेल्या व्हॅली ऑफ फ्लॉवर्स पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहे. या खोऱ्यातील समृद्ध जैवविविधता आणि दुर्मिळ वनस्पती प्रजातींच्या संवर्धनामध्ये सहकार्य करण्याचं आवाहन वन विभागाने पर्यटकांना केलं आहे. जपानमधील काकामिगहारा इथं सुरू असलेल्या पुरुषांच्या 18 वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेतील गट अ मधील 3रा सामन्यात भारतीय हॉकीपटूंनी काल कोरियावर 4-1 असा दणदणीत विजय मिळवला. कर्णधार केतन कुशवाहाने 2 गोल केले तर 54व्या मिनिटाला शाहरुख अलीने गोल करत विजय निश्चित केला. या विजयासह गट अ मध्ये भारत 6 गुणांसह कोरिया आणि जपान यांच्या बरोबरीने पोहोचला आहे. प्रत्येक गटातील अव्वल 2 संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. भारत आपल्या गटातील अखेरचा सामना उद्या चायनीज तायपेईविरुद्ध खेळेल. हवामान. कर्नाटक, केरळ, तमिळनाडू आणि पुदुच्चेरीसह अन्य काही राज्यांमध्ये काही ठिकाणी आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. दिल्ली, हरियाणा, उत्तराखंड, उत्तर प्रदेशसह अन्य काही राज्यांमध्येही विजा आणि

0: नमस्कार, धन्यवाद।
1: आपका भी बहुत बहुत धन्यवाद। आपने मुझे ये अवसर दिया कि मैं आकाशवाणी के स्टूडियो में आऊं और आकाशवाणी से मेरा जिस प्रकार का लगाव है उसको आज मैं अभिव्यक्त कर पाया, इसका मुझे बहुत बड़ा आनंद है। कि आपको सभी को धन्यवाद, आकाशवाणी को धन्यवाद।
2: ऑल इंडिया रेडिओच्या 90व्या वर्षपूर्ती निमित्त डॉक्टर विनोद असुदानी यांची सारिका पाठक यांनी घेतलेली मुलाखत श्रोते हो आताच आपण ऐकलीत। ही मुलाखत आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून आम्ही प्रसारित केली। यावेळी आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचं प्रसारण। श्रोते हो, काही क्षणातच म्हणजेच ठीक 9 वाजता ऑल इंडिया रेडिओच्या 90 दिनानिमित्ताने विशेष कार्यक्रम आपण ऐकाल, आकाशवाणीचं संचित मुंबई केंद्रावरून। काही क्षणांची प्रतीक्षा मुंबई केंद्रावरील या कार्यक्रमासाठी।
3: न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। सकाळचे 9 वाजले आहेत। ऐकूया अज्ञात मुंबई क्रमशः वाचन भाग 23।

0: श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया वरळीच्या बांधाच्या गोष्टीचा तिसरा भाग.
1: मुंबईची सर्व बेट एकमेकांना जोडण्याची कल्पना मुंबईचा पहिला गव्हर्नर जेरॉल्ड ऑनजीए याला सुचली. ही कल्पना ईस्ट इंडिया कंपनीच्या लंडन मधल्या संचालकांसमोर मांडण्याचं त्यांना ठरवलं. पण कंपनीला ती गोष्ट अगोदरच माहीत होती, कारण गव्हर्नर ह्या नात्याने ऑनजीएनं मुंबईचा ताबा घेण्यापूर्वी म्हणजेच सन 1668 सालात कंपनीच्या सुरतेतल्या वखारीनं सॅमसन नामक जहाजाचा कप्तान सॅम्युअल शॅबले ह्याच्या मार्फत मुंबई बेटांचं प्राथमिक सर्वेक्षण केलेलं होतं. या सर्वेक्षणाला जवळजवळ 1.5-2 वर्ष लागली. 1670 साली या सर्वेक्षणाचा अहवाल तयार झाला. धारावी, माहीम आणि वरळी ह्या बेटांमधून आत येणारं पाणी बांध घालून अडवता येणं शक्य आहे. तसं केल्याने समुद्राचं आत येणारं पाणी थांबून मधल्या खोलगट जागेत भरणी करता येऊ शकेल. त्यामुळे त्या परिसरात मोठ्या प्रमाणात उपजाऊ जमीन उपलब्ध होऊ शकेल, जेणेकरून शेतीसाठी मुबलक जागा मिळेल. शिवाय या भागात असलेल्या दलदलीमुळे निर्माण होणारी मुंबईतली जीवघेणी रोगराई देखील आटोक्यात येणं शक्य आहे, असा अहवाल सॅम्युअल शॅबले याने कंपनीच्या सूरत वखारीकडे सादर केला. या कामासाठी भरपूर वेळ लागेल आणि अंदाजे 1200 ते 1500 पाऊंडांचा खर्च येऊ शकेल, असंही शॅबले याने अहवालात लिहिलं. व्यापारी असलेल्या कंपनीची एवढा खर्च करायची तयारी नव्हती, त्यामुळे हे काम करण्यासाठी कंपनीकडे चांगले इंजिनियर्स उपलब्ध नसल्याचं
2: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोते हो, काही क्षणातच ऑल इंडिया रेडिओच्या 90 दिनानिमित्ताने विशेष कार्यक्रम आम्ही प्रसारित करीत आहोत, आकाशवाणीचं संचित. चला तर ऐकूयात.
3: आकाशवाणी मुंबई आकाशवाणीच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त प्रसारित करत आहोत समन्वित रूप आकाशवाणीचं संचित.

कंपनीनं भारतातील असंख्य श्रोत्यांशी आपले ऋणानुबंध जोडले आहेत. ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाच्या आकाशवाणीच्या सेवेची ही 90वी वर्षपूर्ती. आकाशवाणीच्या असंख्य श्रोत्यांचे विनम्र आभार आणि अभिनंदन.

0: रेडिओवरून प्रसारित होणारे कार्यक्रम, बातम्या, चित्रपट संगीत, सुगम संगीत, शास्त्रीय संगीत, लोकगीतं, मुलाखती, भाषणं, चर्चा, वेगवेगळ्या विषयांवरची रूपकं, नाटकं, श्रुतिका, संवाद अशा अनेक रूपातून आकाशवाणी आपल्या श्रोत्यांजवळ अभिव्यक्त होत असते. परंतु याबरोबरच वेगवेगळ्या श्रोता समूहाच्या स्वतःच्या काही वेगळ्या अपेक्षा गरजा असतात. या अनुषंगानं वेगवेगळ्या कार्यक्रमांची आखणी आकाशवाणीनं केली. या कार्यक्रमांना समर्पक अशी शीर्षकही देण्यात आली. वेगवेगळ्या आकाशवाणी केंद्रांवर किंवा वेगवेगळ्या प्रांतात प्रादेशिक भाषांमध्ये ही शीर्षकं पाहायला मिळतात, परंतु कार्यक्रमाचा मूळ गाभा एकच. साधारणपणे 1937-38 काळ. आकाशवाणी मुंबई केंद्रातील तत्कालीन कार्यक्रम निर्माते बाळ कुरतडकर यांचे दिनेश अडावतकर यांनी घेतलेल्या मुलाखतीचा हा एक अंश.
1: तर स्त्रियांचा कार्यक्रम सुरू करताना म्हणाले, बाळ, स्त्रियांसाठी कार्यक्रम करायचा आहे, काय करायचं? म्हणजे तुम्ही सांगा, मी करू का? आम्ही करतो. तर तो स्त्रियांचा कार्यक्रम करायचं म्हटल्यानंतर मनातून म्हणालो की या कार्यक्रमाला पहिल्यांदा नाव काय द्यायचं? तर महिला मंडळ. महिला मंडळ
2: काय ठेवलं?
1: तर मी गिरगावात रामून शाळेत शिकत होतो, तिथे सँडर्स रोडवर एक वनिता विश्राम नावाची फार जुनी संस्था आहे स्त्रियांची, वनिता विश्राम, ती अजूनही आहे. तो वनिता शब्द मला आवडला आणि मी त्याचं नाव वनिता मंडळ ठेवलं.

0: नमस्कार मैत्रिणींनो, मी तुमची रेडिओ सखी स्मिता नामदे वनिता मंडळ कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, आज आपण मराठी वर्णमालेविषयी आणि त्याच्या महत्वाविषयी जाणून घेणार आहोत. मैत्रिणींनो, आपण लहानपणी बाराखडी शिकलो, कालांतरानं त्यात काही बदल झाला, त्यामध्ये काही स्वर आणि व्यंजनांची वाढ करण्यात आली, त्याला कोणी 14 खडी तर कोणी 15 खडी असं म्हणतात. आज आपण या 15 खडीविषयी आणि त्याचा आपल्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामाविषयी जाणून घेणार आहोत.
1: आकाशवाणीचे विशिष्ट श्रोतासमूहाचे कार्यक्रम म्हणजे सर्वसामान्य श्रोत्यांऐवजी एखाद्या विशेष वर्गाच्या गरजा लक्षात घेऊन त्यांच्यासाठी ज्ञान, माहिती आणि मनोरंजन यांचा मनोरम असा मेळ. गम्मत जम्मत, बाल जगत, बाल विश्व, किलबिल ही शीर्षक आहेत लहान मुलांच्या कार्यक्रमासाठीची. लहानग्यांचं भाव विश्व जपत त्यांच्यासाठी बालकथा, बालगीतं, संस्कारक्षम ज्ञानवर्धक गोष्टी यांचा समावेश असतो. त्याचबरोबर बालकांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी बालकांसाठीचा हा कार्यक्रम त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देतो.
2: नमस्कार, मी स्मिया पाटळ. मी आता 4th मध्ये शिकते. नुकतीच मला आकाशवाणीवरील गंमत जम्मत या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली आणि तो अनुभव माझ्यासाठी खूपच भारी होता. जेव्हा आई बाबांनी माझ्या मुलाखतीबद्दल शिक्षकांना सांगितले तेव्हा सर्वांना खूप आनंद झाला. माझ्या सर्व शिक्षकांनी माझी मुलाखत ऐकली आणि माझे कौतुक केले. इतकंच नाही तर माझ्या नातेवाईकांनीही फोन करून माझे अभिनंदन केले. सर्वांकडून मिळणारी शाबासकी ऐकून मला खूप अभिमान वाटला. सुरुवातीला आकाशवाणीच्या ऑफिसमध्ये जाताना मला थोडी भीती वाटत होती आणि खूप टेन्शन आली होते. पण तिथले अधिकारी आणि कर्मचारी इतके मनमिळावू होते की माझे सगळे टेन्शन सुटकी सरशी निघून गेले.
3: बालदोस्तांनो नमस्कार. आजच्या आपल्या गंमत जम्मत या कार्यक्रमामध्ये मी वैशाली

0: ताई तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बालदोस्तांनो, ही बालमैत्रीण आहे आरोही जावडेकर. आरोही, तुझ्या आकाशवाणी पुणे केंद्रामध्ये खूप खूप स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: आरोही, सगळ्यात पहिल्यांदा तर तू आम्हाला स्वतःविषयी सांगशील की तू आत्ता कितवीत आहेस आणि कोणत्या शाळेत जातेस.
1: मी सहावीत आहे. मी बाल शिक्षण मधील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकते.
2: युववाणी हा कार्यक्रम खास युवकांसाठी. महत्वाकांक्षांच्या स्वप्न पंखांनी उंच गगनभरारी घेऊ पाहणाऱ्या युवा वर्गाची दुनिया चणारी. गीत, संगीत, गायन, काव्य, नाटकं, नाट्य, अनेक कला प्रकार, तसंच रोजगार, ज्ञान, माहिती, मनोरंजन, सर्व काही अगदी भरभरून त्यांचं स्वतःचं खूप मोठं असं विश्व असतं.

0: हॅलो फ्रेंड्स, मी प्रतिमा युवावाणीच्या या तुमच्या लाडक्या कार्यक्रमामध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. कसे आहात सगळे? मजेत ना? मित्रांनो, आपल्या सगळ्यांनाच कधी कधी असं वाटतं की किती बोरिंग झालंय यार, आपण काहीतरी ऍडव्हेंचरस किंवा थ्रिलिंग करायला पाहिजे, बरोबर ना? म्हणूनच आजच्या कार्यक्रमात आपल्याशी गप्पा मारायला असेच काही युवक दोस्त आलेले आहेत ज्यांनी असे थ्रिलिंग एक्सपिरियन्स घेतलेले आहेत आणि ते आज आपल्याशी शेअर पण करणार आहेत. मित्रांनो, कोकण योद्धा सागरी मोहिमेतील काही युवक दोस्त आज आपल्याशी गप्पा मारायला आलेले आहेत. आजच्या ह्या कार्यक्रमात आपण संवाद साधणार आहोत भारतीय नौसेना कमांडर आलोक लांगे सर, या संपूर्ण मोहिमेचे कोऑर्डिनेटर शशिकांत जाधव सर, त्याचबरोबर आपल्याशी गप्पा मारायला आपले काही युवा मित्रमैत्रिणी पण आलेले आहेत. लीडर कॅडेट विदिशा, एबल कॅडेट चिन्मयी, लीडर कॅडेट स्वानंद आणि एबल कॅडेट मनीष. चला तर मग सुरू करूया आजच्या या गप्पांच्या मैफिलीला.
1: जगाचा पोशिंदा शेतकरी, शेतकरी राजासाठी आकाशवाणीवर विशेष कार्यक्रम, थोडं मनोरंजन आणि खूप सारं ज्ञानवर्धन, नवनवीन तंत्रज्ञान शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याची महत्वाची कामगिरी अतिशय प्रभावीपणे शेतीविषयक कार्यक्रमातून पार पाडली जाते आणि शेतकरी बांधव या ज्ञानाचा आणि माहितीचा पुरेपूर उपयोग करून घेताना दिसतात. जमीन कशी असावी इथपासून ते थेट बाजारपेठेची उपलब्धता, लागवड तंत्रापासून ते हवामानाचा अंदाज, ते कापणीपर्यंतचा प्रवास, पुढे साठवणूक, अगदी एक मार्गदर्शक पाठीराखा म्हणावा तसा हा कृषी कार्यक्रम.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, जमिनीची उत्पादकता आणि सुपीकता टिकवण्यासाठी प्रामुख्यानं जमिनीच्या प्रकारानुसार पीक व्यवस्थापन, जमिनीची योग्य वेळ, पूर्व मशागत, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, त्यामध्ये माती परीक्षणानुसार रासायनिक खतांचा समतोल वापर, सूक्ष्म अन्नद्रव्य, सेंद्रिय खतं, जीवाणू खतं यांचा वापर करावा. सेंद्रिय खतांना जमिनीची उत्पादकता आणि सुपीकता टिकवण्यासाठी त्यांचं महत्व अनन्यसाधारण आहे, कारण या खतांमुळे जमिनीच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मांमध्ये चांगली वाढ होते. भौतिक गुणधर्मात प्रामुख्यानं बदल होतो. यामध्ये जमिनीची जडणघडण योग्य होते, निचरा योग्य होतो, हवा खेळती राहते, जमिनीची धूप कमी होऊन जलधारणा शक्ती वाढते. सेंद्रिय खतामध्ये शेणखत, कंपोस्ट, खाद्य, अखाद्य पेंड, गांडूळ खतं इत्यादींचा समावेश होतो. मात्र सेंद्रिय खतं पिकांना जास्त प्रमाणात लागतात. जमिनीचा पोत, कस, सुपीकता टिकवण्यासाठी हिरवळीच्या खतांचा वापर करणं काळाची गरज आहे.
1: स्त्री शिकली तर कुटुंब शिकेल हा विचार अनेक समाजसुधारकांनी मांडला आहे. भारतात हा संदेश विशेषतः सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याशी जोडला जातो. तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, एखाद्या समाजाची प्रगती ही त्या समाजातील स्त्रियांच्या प्रगतीवरून ओळखता येते. वनिता मंडळ.

स्त्रीसखी, सखी, सखी सहेली अशा शीर्षकांनी वेगवेगळ्या आकाशवाणी केंद्रांवरून प्रसारित होणाऱ्या स्त्रियांच्या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून स्त्रियांच्या यशोगाथा, आरोग्य, स्वावलंबन, कायदे, उद्योजकता, कुटुंब कल्याण आणि मनोरंजन, महिलांसाठीचा हा कार्यक्रम म्हणजे त्यांचं स्वतःचं आपलं म्हणता येईल असं एक छोटंसं पण अगदी स्वतंत्र असं विश्व.

0: मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात मी सविता जेरे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, तुमच्यासाठी माझ्यासाठी आपल्या सगळ्या प्रपंचात रमताना, बाहेरच्या सगळ्या बाजारहाटीत फिरताना, सगळ्या जबाबदाऱ्या पेलताना एक हळूवार आणि शांत असा कप्पा आपल्याला अगदी घट्ट तरीही एक नाजूकशी अशी हळवी साथ करत असतो, आणि तोच असतो आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामधल्या आपल्यातल्याच अनेक सख्यांच्या अनेक वेगवेगळ्या कार्यानं, अनुभवानं, विचारानं आपल्याला समृद्ध करणारा असा हा कप्पा. आजच्या कार्यक्रमामध्ये देखील अशाच एक वेगळी वाट, आणि ती देखील वयाच्या 50 नंतर, जी स्वतःसाठी, स्वतःतल्या स्वसाठी निवडलेली अशी वाट. आणि अशी वेगळी वाट निवडलेल्या अवलिया आज आपल्या कार्यक्रमात आल्या आहेत. त्या आहेत कवयित्री आणि संगीतकार अरुणा अनगळ. जाणून घेऊया त्यांचा हा सांगीतिक प्रवास त्यांच्या शब्दात. अरुणाताई, आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: तुम्ही स्वतः संगीतकार आहात, कवयित्री आहात, छान छान कविता केलेल्या आहेत, काही गाण्यांना संगीतही दिलं आहे.
1: हो.
0: कसा प्रवास सुरू झाला तुमचा
1: हा? मी म्हणेन हा योगायोग असावा, कारण लहानपणापासून वाचन, गायन, संगीत या सगळ्याची आवड होतीच. सगळ्या कलांची मी प्रेमी आहे, म्हणजे शब्द आणि सुरांवर मनापासून प्रेम करणारी मी एक कलाकार आहे असं म्हटलं तरी चालेल. त्यामुळे सर्वप्रथम खरंच मी मनापासून आभार मानते की आकाशवाणीमध्ये मला यायची आपण संधी दिली, कारण मी तर म्हणेन की आकाशवाणी ही माझी बालपणापासूनची मैत्री आहे.
0: छान, मस्तच.
1: आणि खूप काही ऐकत गेले, त्यामुळे ते मे बी झिरपत गेलं माझ्यामध्ये आणि आवड निर्माण झाली. आणि महत्वाचं म्हणजे मी हुजूरबागेसारख्या शाळेमध्ये होते, त्यामुळे तिथे त्याला खतपाणी दिलं असं मी म्हणेन.
2: पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून कष्टकऱ्यांच्या आणि श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे, असं लोकशाहीर साहित्यिक अण्णाभाऊ साठे म्हणत असत. त्यांचं हे विधान श्रमप्रतिष्ठेचा संदेश देत राहील. आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या कामगारांसाठीच्या कार्यक्रमात कामगारांचे हक्क आणि कायदे, रोजगार आणि कौशल्य विकास, आरोग्य आणि सुरक्षितता, शासकीय योजना, त्यांच्यातील कलागुणांना प्रोत्साहन, कामगारांना त्यांचे हक्क आणि कायदे याविषयी माहिती करून देणं, रोजगार आणि कौशल्य विकासाबाबत त्यांना मार्गदर्शन करणं, त्यांच्यासाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची त्यांना माहिती करून देणं आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून कामगारांचं जीवनमान, सामाजिक आणि आर्थिक स्तर कसं उंचावेल हे उद्दिष्ट समोर ठेवून कामगारांच्या कार्यक्रमाची निर्मिती केली जात असते.

0: कामगार सभा हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना हर्षदा प्रभूचा नमस्कार आणि मंडळी कामगार सभेत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोतेहो, कामगार सभेत आता आपण ऐकणार आहोत कामगार सुरक्षा या विषयावर जयपाल पाटील यांचं भाषण. मंडळी, जयपाल पाटील हे राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर थळ येथे प्रथम श्रेणी रेल्वे चालक म्हणून 23 वर्ष कार्यरत होते. त्यांना महाराष्ट्र शासनाने गुणवंत कामगार पुरस्कार देऊनही गौरव केला आहे. तर ऐकूया कामगार सुरक्षा या विषयावरील त्यांचं भाषण.
1: नमस्कार कामगार बंधूंनो, स्वातंत्र्यापूर्वी मुंबईत नाविकांचा संप झाला. त्याला पाठिंबा देण्याचा निर्णय कामगारांनी घेतला. सर्व गिरण्यांमध्ये संप कमिट्या स्थापन झाल्या.

कामगार संघटनांनी सार्वत्रिक संपाची हाक दिली आणि बंडखोर नवसैनिकांना संपूर्ण पाठिंबा जाहीर केला. तो दिवस होता 22 फेब्रुवारी 1946.

0: आकाशवाणीवरून प्रसारित होणारा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम म्हणजे उतार वयातील आधार देणारी एक भावनिक काठी, उतार वयात सतत संवाद साधणारा एक सखा म्हणजे रेडिओ. ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कार्यक्रमात वृद्धापकाळात आहार, मानसिक आरोग्य, व्यायाम, योग, एकटेपणा, विविध कल्याणकारी योजना, भावनिक आधार याविषयी मार्गदर्शनाची आवश्यकता असते. तर मनोरंजन जे गीत, संगीत, नाटकं, श्रुतिका या माध्यमातून असेल, ज्यामुळे जीवनात आनंद निर्माण होईल, असे कार्यक्रम देऊन वृद्धापकाळातील जीवन अधिक समृद्ध आणि आत्मविश्वास पूर्ण करण्यात ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कार्यक्रमाचं मोठं योगदान आहे.
1: ज्येष्ठ श्रोते हो, सादर नमस्कार. माणसाच्या गरजा ह्या अमर्याद असतात आणि साधनं ही मर्यादित असतात, त्यामुळे नियोजन कुठल्याही गोष्टीचं हे अत्यंत गरजेचं असतं, विशेषतः अर्थनियोजन, ज्याची फळं निवृत्तीनंतरच्या जीवनात अधिकतर आपल्याला गरजेची भासतात. आणि त्यादृष्टीने नियोजन आणि गुंतवणूक कशी करावी याबाबत अधिक सावधानता आपल्याला बाळगावी लागते. आज यासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी गुंतवणूक समुपदेशक विनायक कुलकर्णी यांना आपण आमंत्रित केलेलं आहे. विविध माध्यमात ते या विषयावर सक्रिय असतात, त्याचप्रमाणे या संदर्भातली त्यांची 26 पुस्तकही प्रसिद्ध आहेत. नमस्कार विनायक कुलकर्णी.
2: नमस्कार,
1: आपलं स्वागत आहे या कार्यक्रमात. आणि प्रथम मला असं विचारायचं आहे की निवृत्तीनंतरच्या काळाचं जे नियोजन मी म्हटलं ते नेमकं केव्हा सुरू होतं किंवा केव्हा ते करायला पाहिजे?
2: खरं म्हणजे निवृत्ती पश्चातचं जे नियोजन आहे ते ज्या दिवशी त्या व्यक्तीला पहिली नोकरी लागते, पहिला पगार मिळतो, त्या दिवसापासून खरं म्हणजे ते सुरू व्हायला पाहिजे. पण दुर्दैवाने लोकांच्या हे लक्षातच येत नाही. त्यांना असं वाटतं की आपल्याला मिळणारा प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युटी असल्यास पेन्शन, तर त्याच्यामुळे ह्याच्या पुंजीवरती आपल्याला जगता येईल अशी कुठेतरी एक मानसिकता बाळगूनच ती नोकरी स्वीकारलेली असते. तर आता तसं राहिलेलं नाहीये.
0: भाषा, जीवनशैली, संस्कृती आणि अधिवास या बाबतीत आपलं एक वेगळंपण जपणारा समाज घटक म्हणजे आदिवासी. त्यांची लोककला, लोकगीतं, संस्कृती याचं प्रतिबिंब म्हणजे आदिवासी बांधवांसाठी प्रसारित होणारा विशेष कार्यक्रम. आदिवासी बांधवांचे सण, उत्सव, त्यांच्या परंपरा, स्थानिक कलावंतांच्या कलेचं सादरीकरण, जनजागृती आणि मुलाखती असं या कार्यक्रमाचं स्वरूप असतं.

आकाशवाणीचा एक कार्यक्रम सीमेवर देशाचं रक्षण करणाऱ्या शूर सैनिकांसाठी पण आहे. सैनिकांचं मनोबल वाढवणं, त्यांचा राष्ट्रसेवेबद्दल आपल्या मनातला आदर व्यक्त करणं, त्यांचं देशप्रेम, कर्तव्यनिष्ठा आणि त्याग याबद्दल त्यांच्याविषयीचा सन्मान व्यक्त करणं, देशाचा आवाज म्हणून रेडिओ ही भूमिका सक्षमपणे पार पाडत आहे.

0: समन्वित रूपक ऐकलं आकाशवाणीचं संचित. लेखन, निवेदन आणि सादर करते दीपक केसावलेकर. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 9:33 झालेली आहेत. श्रुती हो शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात राजेंद्र देशमुख यांचं गायन राग बिलास खानी तुणी.

शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात श्रोते, आताच आपण राजेंद्र देशमुख यांचं गायन ऐकलत, राग होता बिलास खानीतोडी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून आम्ही प्रसारित केला. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर स्वर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोते, काही क्षणातच हॅलो डॉक्टर लाईव्ह फोन इन कार्यक्रम आम्ही प्रसारित करीत आहोत. आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे ब्रेस्ट कॅन्सर, अर्थातच स्तनांचा कर्करोग, आणि आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील तज्ज्ञ डॉक्टर अजय मेहता. तर ऐकूयात लाईव्ह फोन इन कार्यक्रम. हॅलो.

0: प्रस्तुति सहयोग मिला अतुल साखरकर से। प्रोग्राम के प्रस्तुतकर्ता थे सचिन लाडोड़े। डॉक्टर अजय मेहता के साथ मैं कल्याणी गोखले अब आपसे इजाजत चाहती हूँ। नमस्कार।
1: नमस्कार।
0: हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी नागपूर आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी।
2: मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। श्रोते, सकाळची 10:30 झालेली आहेत। प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीत, पण त्यापूर्वी हा संदेश।
3: पोलीस

0: तरी 512.8 दशांश मीटर्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळची 10:30 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीत. पण त्यापूर्वी हा संदेश.
1: पोलीस
2: मिस सीमा.
1: हो, बोलते.
2: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा, नाहीतर घरी येऊ. हा,
1: पण का? मी
2: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
1: डिजिटल अरेस्ट?
2: 1 लाख द्या, वाचाल.
1: इतके पैसे?
2: बरं, ठीक आहे. एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
1: जेल मध्ये तर तू जाणार. तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय. डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
3: हॅलो मम्मा.
1: हाय.
4: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
5: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम,
1: बोला.
5: हे KYC अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
1: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत KYC अपडेट करायला हवं.
5: पण हे होईल कसं?
1: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे BC कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
5: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
1: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन KYC अपडेट करू शकता.
5: बस
1: बस,
5: समजलं.
1: आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
4: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.

ओम शांती ओम या चित्रपटातलं गीत ऐकूयात श्रेया घोषाल आणि अभिजीत यांच्या स्वरात. जावेद अख्तर यांच्या गीताला संगीत विशाल शेखर यांचं.

0: सख्यांनो नमस्कार. आजच्या ओटीवर या कार्यक्रमात मी तुमचीच रेडिओ सखी रोहिणी तुम्हा सर्व सख्यांचं अगदी मनपूर्वक सहर्ष स्वागत करते. सख्यांनो आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात आरोग्य सल्ला ही मालिका. या मालिकेत पावसाळ्यात होणारे सर्वसामान्य आजार या विषयाची माहिती आपण घेणार आहात डॉक्टर विशाल गाळजींवर यांच्याकडून. बालरोग व नवजात शिशु रोगतज्ञ सहयोगी प्राध्यापक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बालरोग चिकित्साशास्त्र. चला तर त्यांच्या मुलाखतीतून जाणून घेऊयात आजच्या या विषयासंबंधित. सख्यांनो नमस्कार. आजच्या कार्यक्रमात आणि आरोग्य सल्ला या मालिकेत आपण पावसाळ्यात होणारे सर्वसामान्य आजार या विषयाची माहिती घेणार आहोत. सख्यांनो आता उन्हाळा संपून पावसाळा सुरू होतोय आणि पावसाळा दूषित पाण्याबरोबरच बरेच संसर्गजन्य आजार घेऊन येत असतो. आता या आजारांशी लढण्याची ताकद आपल्याला मिळावी आणि याविषयीचं उत्तम असं मार्गदर्शन आपल्याला मिळावं यासाठी हा विषय आजच्या कार्यक्रमात आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेले आहोत. तेव्हा सख्यांनो आजच्या कार्यक्रमात या विषयाची माहिती देण्यासाठी आपल्या बरोबर आहे डॉक्टर विशाल गाळजींवर, बालरोग आणि नवजात शिशु रोगतज्ञ. सर नमस्कार, आजच्या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे.
1: नमस्कार मॅडम.
0: सर साधारण आजच्या कार्यक्रमात आपण पावसाळ्यात जे सर्वसामान्य आजार होतात त्याविषयी चर्चा करणार आहोत.
1: भारतात पावसाळा अत्यंत महत्वाचा आणि आनंददायी ऋतू असे मानले जातो. साधारणतः पावसाळा हा जून ते सप्टेंबर या कालावधीत पसरतो आणि पावसामुळे वातावरणात उष्णता निर्माण होते. नद्या नाले आणि विहिरी पाण्याने भरून असतात. शेतीत आवश्यक पाणी उपलब्ध असल्यामुळे शेतकऱ्यांना पावसाळा हा एक जीवनदायी ऋतू आहे. परंतु पावसामुळे अनेक आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात आणि या ऋतूंमध्ये वातावरणात जास्त प्रमाणात आर्द्रता निर्माण होतात, अनेक ठिकाणी पाणी साचतात, गटारे तुडुंबतात आणि अस्वच्छता निर्माण होतात. त्यामुळे डास, विषाणू, जीवाणू आणि बुरशी यांची वाढ होते आणि यामुळे संसर्ग आजार होण्याची शक्यता भासते. विशेषतः लहान मुले, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कमी रोगप्रतिकारात्मक शक्ती असलेल्या व्यक्तींना या आजाराचा धोका अधिक असतो. पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. सामान्य ताप सुद्धा गंभीर स्वरूपाचे आजार घेऊ शकतो. त्यामुळे पावसाळ्यात योग्य आहार, स्वच्छता आणि सुरक्षित पाणी आणि वेळेवर उपचार घेणे आवश्यक आहे. पावसाळ्यात होणाऱ्या आजारांमुळे मुख्यतः तीन गटांमध्ये विभागले जातात. यामध्ये डासांमुळे होणारे आजार, पावसाळ्यात साचलेल्या पाण्यात डासांची पैदास होते आणि हे डास विविध रोगांच्या जंतू संसर्गाचे कारण ठरतात. त्यामध्ये डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया. दूषित अन्न व दूषित पाण्यामुळे होणारे आजार, पावसाळ्यात पाण्याचे स्रोत दूषित होण्याची शक्यता नाकारला जाऊ शकत नाही. अन्न आणि अस्वच्छता यामुळे पचनशक्तीचे आजार निर्माण होतात. त्यामध्ये टायफॉइड, कॉलरा, अतिसार व गॅस्ट्रोएन्टेरिटिस, हिपॅटायटिस ए यासारखे आजार होतात. हवामानातील ओलावामुळे होणारे आजार, त्यामध्ये सर्दी आणि खोकला, त्वचेचे फंगल इन्फेक्शन, तसेच दूषित पाण्यामुळे होणारे लेप्टोस्पायरोसिस म्हणतो यासारखे आजार होतात.
0: तर साधारण सर कुठले आजार आढळून येतात याविषयी आता आपण सांगितलं. सर पावसाळ्यात होणारे हे जे मुख्य आजार आहेत याची नेमकी कारणे काय काय असू शकतात? जसं आपण सांगितलं की दूषित पाण्या मुख्यतः संसर्गजन्य आजार आपल्याला बघायला मिळतात पावसाळ्यात, तर आणखी काय काय कारणं असावीत सर याची?
1: पावसाळ्यात होणाऱ्या आजारांची मुख्य कारणे साचलेले पाणी. साचलेल्या पाण्यांमुळे डासांची पैदास होते, डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यासारखे आजार फैलावतात. दूषित पाण्यामुळे जीवाणू मिसळल्यामुळे पोटाचे विकार होतात आणि त्यामध्ये टायफॉइड, अतिसार, गॅस्ट्रोएन्टेरिटिस, हिपॅटायटिस ए, लेप्टोस्पायरोसिस यासारखे आजार होतात. उघडे अन्न खाल्ल्यामुळे किंवा रस्त्यावरील उघडे पदार्थ, झाकून न ठेवलेले अन्न, स्वच्छ हाताने बनवलेले अन्न जर खाल्ले तर यामुळे पोटांचे विकार होतात. वातावरणातील ओलावा आणि आर्द्रता यामुळे त्वचेचे फंगल इन्फेक्शन यासारखे व त्वचेचे इतर रोग होतात. तसेच कमकुवत रोगप्रतिकारात्मक शक्ती, अपुराहार, झोपेचा अभाव आणि तणाव यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारात्मक शक्ती कमी होते आणि हे एक कारण असू शकतात.
0: अच्छा सर, आताच आपण सांगितलं की मुख्यतः डेंग्यू, मलेरिया आणि टायफॉइड ही सुरुवातीची लक्षणं जे रुग्ण आहेत त्यांच्यामध्ये बघायला मिळतात सर, तर ती लक्षणं नेमकी कुठली कुठली आहेत की आपण कसं ओळखावं की आपल्याला डेंग्यू, मलेरिया किंवा टायफॉइडची सुरुवात झालेली आहे?
1: डेंग्यू हा एडिस ईजिप्टी नावाच्या डासांच्या चावल्यामुळे होणारा विषाणूजन्य आजार.

0: आहे यात अचानक ताप येतो, सांडे दुखी दुखते, डोके दुखी होऊ शकतो, अंगावर पुरळ होऊ शकतं, ही याची प्रमुख लक्षणे आहे. डेंग्यूच्या मच्छराच्या चावल्यामुळे साधारणतः आपल्याला 4 ते 8 दिवसांनी लक्षणे दिसू लागतात. त्यामध्ये तीव्र ताप 102 ते 104 डिग्री ताप असू शकतो, डोकेदुखी व डोळेदुखी होतात, कपाळावर तीव्र वेदना होतात, स्नायू आणि सांधेदुखी अतिशय तीव्र असतं. त्यामुळेच या आजाराला बोन ब्रेक फिवर किंवा हाडमोरी ताप असंही आपण म्हणतो. एक साधारणतः 4थ्या 5व्या दिवशी शरीरावर लाल चट्टे येतात आणि अतिशय थकवा येतात, मळमळ होतं, उलट्या होतात आणि गंभीर लक्षणांमुळे नाकातून व हिरड्यांतून तसराव होतो, पोटात तीव्र दुखतात, श्वास घेण्यास त्रास होतात आणि आपले बीपी पण कमी होऊ शकतात. त्याला आपण डेंग्यू हिमोरॅजिक फिवर किंवा डेंग्यू शॉक सिंड्रोम असंही म्हणतो. याप्रमाणे जर अशी गंभीर लक्षणे जर दिसली तर त्वरित आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, कारण जर त्वरित उपचार घेतला नाही तर रुग्ण हा दगावू पण शकतो.
1: अच्छा, आणि सर टायफॉइडची काय लक्षणं दिसतात?
0: टायफॉइड हा साल्मोनेला टायफी नावाच्या जीवाणूमुळे होणारा एक संसर्गजन्य रोग आहे. हा रोग साधारणतः आपल्याला संक्रमण झाल्याने 4 आठवड्यापर्यंत आपल्याला लक्षणे दिसतात. त्यामध्ये हळूहळू वाढणारा ताप हा मुख्य कारण आहे. ताप हा संध्याकाळी 102 ते 104 डिग्री फॅरनहाइट पर्यंत दाखवू शकतो. पोट दुखे, पोटात दुखणे, पोट फुगणे, अस्वस्थता जाणवणे आणि जेवणावरची इच्छा उडणे हे याचे प्रमुख कारणे आहेत. काही रुग्णांमध्ये रोज स्पॉट ज्याला असे गुलाबी चट्टे शरीरावर येतात आणि हा टायफॉइड हा असतो मुख्यतः फिकोअलर लूट असतो, दूषित अन्न किंवा उघड्यावरील अन्न खाल्ले किंवा संक्रमित व्यक्तीने च्या हाताने बनवलेले अन्न व संक्रमित व्यक्तींनी जेवण बनवताना जर काळजी घेतली नाही तर हा आजार आपल्याला होऊ शकतो. गंभीर लक्षणांमध्ये या आजारामध्ये कावीही होऊ शकतो, लिव्हरवर सूज येऊ शकतो, स्प्लिहा वाढू शकतो, बोन मॅरो डिप्रेशन झाल्यामुळे पेशी कमी होतात आणि आतड्यांमध्ये अल्सर झाल्यामुळे परफोरेशन पेरिटोनायटिस म्हणजे ज्याला आपण सेप्टिसिमियक शॉक होऊन रुग्ण दगावू पण शकतो.
1: अच्छा सर, पावसाळ्यात सर्वसाधारण हे जे संसर्गजन्य रोग आपल्याला दिसून येतात तर या आजारांपासून बचाव करण्यासाठी आपल्या रुग्णांनी काय काळजी घ्यायला हवी? सर
0: पावसाळ्यात बचाव करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम स्वच्छता राखणे फार गरजेचं आहे. स्वतःची स्वच्छता आणि परिसराची स्वच्छता राखणे गरजेचं आहे. परिसर स्वच्छ ठेवावा, कचरा साचू देऊ नये आणि त्यानंतर डास नियंत्रण, आपल्या परिसरात जर पाणी साचत असेल तर पाणी साचू देऊ नये, कुलट व टाक्या साफ कराव्या, मच्छरदाणीचा उपयोग करावे, त्याचप्रमाणे रात्री झोपताना पूर्ण बाह्यांचे कपडे घालावे, डास प्रतिबंधक क्रीम किंवा औषधींचा वापर करावा, फवारणी करावी, हे सर्व डास नियंत्रणाचे उपाय आहेत. तसेच सुरक्षित पाणी, उकळलेले व फिल्टर केलेले पाणी पिणे गरजेचे आहे. योग्य आहार, ताजे व गरम अन्न खावे, उघड्यावरील अन्न पदार्थ खाण्याचे टाळावे, तसेच वैयक्तिक स्वच्छता, हात साबणाने स्वच्छ धुवावे, जेवणापूर्वी व शौचालय वापरल्यानंतर आपले हात हे स्वच्छ साबणाने पाण्याने धुवावेत, नखे साफ ठेवावी, ज्यामुळे आपल्याला आजार होणार नाही याबाबत आपण सर्वसामान्य काळजी घ्यायला पाहिजे.
1: अच्छा, आणि दूषित पाणी आणि अन्नामुळे कुठले आजार उद्भवतात आणि त्यासाठी कुठली काळजी आपण घ्यायला हवी? सर
0: पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याचे स्वस्त दूषित होण्याची शक्यता वाढते. उघडे अन्न आणि अस्वच्छ पदार्थांमुळे पचनशक्तीचे आजार होतात. त्यामध्ये टायफॉइड याची प्रमुख लक्षणे म्हणजे सतत वाढणारा ताप. हा ताप संध्याकाळी 102 ते 104 डिग्री पर्यंत जाऊ शकतो, त्याला आपण स्टेपलेटर टाईप ऑफ फिवर असे म्हणतो. यामध्ये पोटदुखी होऊ शकते, भूक कमी होते, डोकेदुखी होऊ शकते, सुरुवातीला बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशन आणि नंतर जुलाब म्हणजे डायरिया होतो आणि याची गंभीर लक्षणे झाल्यास पोटामध्ये अल्सर निर्माण होतात, कावी होऊ शकतो, स्प्लिहा वाढू शकते आणि मेंदूवर सूज पण होऊ शकतो. कॉलरा हा जुलाबाचा गंभीर प्रकार आहे. यामध्ये पातळ जुलाब होत असतात, उलट्या होतात आणि या जुलाब हा 10 ते 15 वेळा झाल्यामुळे शरीरातील पाणी कमी होते, यामुळे फार अशक्तपणा येतो आणि जर डिहायड्रेशन झाल्यामुळे जर लवकर उपचार झाल्यानंतर पेशंटची प्रकृतीही बिघडू शकते. अतिसार आणि गॅस्ट्रोएन्टरायटिस यामध्ये पचनशक्तीचे आजार संसर्गजन्य आजार होतात. हे दूषित पाणी, दूषित अन्न व अस्वच्छ हात असल्यामुळे होतं. यामध्ये जुलाब, पोटदुखी, उलट्या आणि ताप येऊ शकतो. तसेच लेप्टोस्पायरोसिस हा आजार उंदराच्या लघवीमुळे पाणी दूषित झाल्यामुळे होतो आणि यामध्येही ताप, डोकेदुखी, डोळे लाल होणे, कावी होणे या प्रकारचे आजार दिसून असतात.
1: अच्छा सर, साधारण बरेच

0: आजार आपल्याला पावसाळ्यात बघायला मिळतात. तर लहान मुलं आणि ज्येष्ठ जे आहेत त्यांची पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी कशी घ्यायला हवी?
1: लहान मुलांनी बाहेरील अन्न टाळावे, त्यांना पर्सनल हायजीनेस म्हणजे स्वतःची स्वच्छता कशी ठेवावी याबाबत आपल्याला मार्गदर्शन करणे गरजेचं आहे. त्यांची नखे कापावीत, स्वच्छालय वापरल्यानंतर किंवा जेवणापूर्वी हात साबण आणि पाण्याने धुवावेत, त्यांना नेहमी स्वच्छ अन्न व स्वच्छ पाणी पिण्यास द्यावे, त्यांचे वेळेवर लसीकरण करून घ्यावे, ज्यामध्ये हे संसर्गजा आजारांवर यामध्ये कॉलराचे लसीकरण हे उपलब्ध आहे, तसेच टायफॉइडचे लसीकरण सुद्धा उपलब्ध आहे, आणि फ्लू ज्याला इन्फ्लुएंझा म्हणतो आपण, फ्लू लाईक इलनेस, त्याचेही लसीकरण उपलब्ध आहे. ते तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेऊ शकतात. ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत जर विचारलं तर त्यांना असलेली नियमित जी औषधे आहेत ते घेत राहावीत, नियमित आपली आरोग्याची तपासणी करावी, उबदार कपडे घालावेत, आणि तसेच वेळेवर झोप, कमी तणाव, व्यायाम, नियमित व्यायाम घेत राहिल्यास त्यांची प्रतिकारक शक्ती वाढू शकतात, अशी उपाययोजना यांनी घ्यायला पाहिजे.
0: अच्छा, आणि साधारण रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी काय आहार घेणं गरजेचं आहे? सर, आपण ज्येष्ठ नागरिक आणि छोट्या मुलांचा जर आपण विचार केला आणि आपल्या भगिनी ज्या आहेत त्या सुद्धा बऱ्याच आपल्या कामांमुळे स्वतःची काळजी घेऊ शकत नाहीत, तर एक साधारण काय आहार असावा पावसाळ्यात?
1: रोगप्रतिकारात्मक शक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ घेणे आवश्यक आहे. त्यांचा आहारामध्ये आपण सहभाग असायला पाहिजे. त्यामध्ये आवळा, संत्री, लिंबू, मोसंबी यांचे आपण सेवन करायला पाहिजे. तसेच हाय प्रोटीन डाएट जसे प्रथिनयुक्त पदार्थ जसे दूध झाले, डाळी झाले आहे, कडधान्य झाले आहे, सुका मेवा झालेला आहे, जर मांसाहारी असेल तर अंडा, मांस, मटण, मच्छी यांचाही आपण आहारामध्ये उपयोग करू शकतो. तसेच औषधी गुणधर्म असलेले पदार्थ जसे हळद, तुळस, आले यांचा काढा, लसूणचाही उपयोग आपण आपल्या आहारामध्ये करू शकतो. तसेच द्रव पदार्थांमध्ये सूप, कोमट पाणी, नारळ पाणी यांचा सहभाग घेतल्यास आपल्या प्रतिकारात्मक शक्ती वाढू शकते.
0: अच्छा सर, आपल्याला जो साधा ताप येतो आणि गंभीर आजाराची जी लक्षणं यामध्ये फरक कसा ओळखायचा? कारण पावसाळ्यामुळे जे आपण बघतो की टायफॉइड, मलेरिया, डेंग्यू हे याचे जे ताप येतात आणि जो आपल्याला साधा नेहमीचा जो व्हायरल फीवर म्हणा अशा प्रकारचा जो ताप असतो याचा मधला फरक आपल्याला कसा करता येईल?
1: बघा, साधा ताप हा 1-2 दिवसांचा असतो, तो त्यामध्ये सामान्य अशक्तपणा येते आणि औषधांनी तो कमी होतो, आणि इतर जी गंभीर लक्षणं असतात ते एकदम फार कमी असतात. परंतु गंभीर तापमध्ये ताप हा अनेक दिवस असतो, त्यामध्ये तीव्र अशक्तपणा आपल्याला जाणवतो आणि ताप हा सतत वाढत राहतो, आणि इतर गंभीर लक्षणांमध्ये उलट्या, पुर येणे, श्वसनाचा त्रास होणे, बेशुद्ध अवस्था येणे, प्लेटलेट्स कमी होते, ही गंभीर स्वरूपाच्या तापाची लक्षणे आहेत. त्यामुळे मित्रांनो, पावसाळा हा आनंद, हिरवळ आणि समृद्धी येणारा ऋतू आहे, परंतु योग्य काळजी न गेल्यास तो अनेक आजारांना निमंत्रण देऊ शकतो. त्यामुळे स्वच्छता राखणे, सुरक्षित पाणी पिणे, संतुलित आहार घेणे आणि वेळेवर वैद्यकीय उपचार घेणे यामुळे पावसाळ्यातील आजारापासून आपण संरक्षण करू शकतो. आपण म्हणतो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, ज्याला आपण मराठीत म्हणतो की प्रतिबंध हा उपचारापेक्षा अधिक प्रभावी आहे. त्यामुळे हे लक्षात घेऊन आपण स्वतःने, आपण प्रत्येकाने स्वतःचे व समाजाचे आरोग्य जपले पाहिजे व पावसाळ्याचा पुरेपूर आनंद आपण ही सर्व काळजी घेतल्यामुळे घेऊ शकतो.
0: अगदी बरोबर सर. तर मैत्रिणींना अशा कार्यक्रमात आपण पावसाळ्यात होणारे सर्वसामान्य आजार याविषयी जाणून घेतलं आणि या विषयावर माहिती देण्यासाठी आज आपल्या बरोबर होते डॉक्टर विशाल गाजिमवार सर. सर, आज आपण आपल्या कार्यक्रमात आलात आणि आपल्या भगिनींना आजच्या या विषयाची सर्व समावेशक अशी माहिती दिली, त्यातून त्यांना नक्कीच त्याचा उपयोग करून त्या आपल्या कुटुंबाचा, आपल्या परिवारातील लोकांचा, आपल्या मुलांचा म्हणा किंवा ज्येष्ठांचा नक्कीच ते त्यांचं संरक्षण करू शकतील. आपण जे उपाय सांगितले त्यांचा ते फायदा घेऊ शकतील. तेव्हा सर, आजच्या कार्यक्रमात आपण आला त्याबद्दल आपले खूप खूप आभार सर. धन्यवाद.
1: धन्यवाद. धन्यवाद श्रोतो.
0: सख्यांनो, आताच आपण आरोग्य सल्ला ही मालिका ऐकलीत आणि या मालिकेत पावसाळ्यात होणारे सर्वसामान्य आजार याविषयी जाणून घेतलं डॉक्टर विशाल गाजिंबार यांच्या या मुलाखतीतून. याबरोबरच आजचा आपला ओटीवर हा कार्यक्रम इथेच संपवित आहोत. पुन्हा भेटूया नवे विषय घेऊन, नव्या माहितीसह नव्या मालिकांमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि तुमच्याच रेडिओ सखी रोहिणीला द्या रजा. नमस्कार, शुभदिनम.

ओटीवर हा कार्यक्रम श्रुती वाहताच आपण ऐकलात. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्सवर आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळची 10:50 झाली आहेत. स्थानिक सूचनांमध्ये सुरुवातीला ऐकूयात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात नागपूरचं कमाल उष्णतामान 40.8 डिग्री सेल्सिअस नोंदवलं गेलं, जे सरासरीपेक्षा 2.3 डिग्री सेल्सिअस एवढं कमी होतं, तर किमान तापमान 25.8 डिग्री सेल्सिअस जे सरासरीपेक्षा 3.1 डिग्री सेल्सिअस एवढं कमी नोंदवलं गेलं. येत्या 24 तासात नागपूर आणि आसपास वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह वादळ येण्याची शक्यता हवामान खात्यातर्फे वर्तवण्यात आली आहे. दिवसाचं जास्तीत जास्त तापमान 40 डिग्री सेल्सिअस तर कमीत कमी तापमान 23 डिग्री सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. आता ऐकूयात रेल्वेगाड्यांसंबंधीच्या सूचना. विभागीय रेल्वे अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार 11046 दीक्षाभूमी एक्सप्रेस सकाळी 9:40 गाडी 1 मिनिट उशिरा धावती आहे. 12129 आझाद हिंद एक्सप्रेस 22138 प्रेरणा एक्सप्रेस 10:25 गाडी आपल्या नियोजित वेळीच नागपूर स्थानकावर पोहोचेल. 22126 अमृतसर नागपूर एसी एक्सप्रेस 3:45 ही गाडी आपल्या नियोजित वेळेवरच नागपूर स्थानकावर पोहोचेल. 11040 महाराष्ट्र एक्सप्रेस 10:40 आपल्या नियोजित वेळी. 12844 आदिपुरी एक्सप्रेस 10:50 आपल्या नियोजित वेळीच. 12792 सिकंदराबाद एक्सप्रेस सकाळी ठीक 11:00. 12101 ज्ञानेश्वरी डिलक्स एक्सप्रेस 9:35 गाडी 1:34 उशिरा धावती आहे. 22846 हाटिया पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस 10:55 गाडी 17 मिनिटं उशिरा धावती आहे. 12809 हावडा मेल 11:15 गाडी आपल्या नियोजित वेळेवरच नागपूर स्थानकावर पोहोचेल. 08609 हाटिया एलटीटी स्पेशल एक्सप्रेस 8:10 गाडी 3:06 उशिरा धावती आहे. 12615 ग्रँड ट्रंक एक्सप्रेस 11:25 आपल्या नियोजित वेळी. 12626 केरला एक्सप्रेस 11:45 20825 वंदे भारत एक्सप्रेस 12:15 12405 गुंडवाना एक्सप्रेस 12:40 20821 पुणे सिकंदराबाद हमसफर एक्सप्रेस 1:20 गाडी 11:42 उशिरा धावती आहे. 12622 तामिळनाडू एक्सप्रेस 1:05 आपल्या नियोजित वेळी. 22352 बेंगलुरू सिकंदराबाद एक्सप्रेस 1:05 18029 एलटीटी शालिमार एक्सप्रेस 1:05 22674 मनरगुडी भगत की कोठी एक्सप्रेस 1:20 12214 यशवंतपूर दुरांतो एक्सप्रेस 1:25 या सर्व रेल्वेगाड्या आपल्या नियोजित वेळीच अपेक्षित आहेत. 12621 तामिळनाडू एक्सप्रेस 1:45 आपल्या नियोजित वेळी. 12810 हावडा मुंबई मेल 1:55 गाडी 1 मिनिट उशिरा धावती आहे. 12976 जयपूर मैसूर एक्सप्रेस 2:10 20805 विशाखापट्टणम एनडीएलएस एपी एक्सप्रेस 2:10 आपल्या नियोजित वेळी. 18030 शालिमार एलटीडी एक्सप्रेस 1:15 गाडी 46 मिनिटं उशिरा धावती आहे. 12102 ज्ञानेश्वरी एक्सप्रेस 2:15 गाडी 8 मिनिटं उशिरा धावती आहे. रेल्वेगाड्यांसंबंधीच्या सूचना आपण ऐकल्यात. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. अधिक माहितीकरिता प्रवाशांनी दूरध्वनी क्रमांक 139 संपर्क साधावा. श्रोते हो, आता ऐकूयात हरवलेल्या व्यक्ती संबंधित निवेदन. मोहम्मद अशरफ गाझी हे 42 वर्षाचे गृहस्थ आपल्या घरून बेपत्ता

आता झाली आहे. यांची उंची 5 फूट 6 इंच, बांधा मजबूत आहे, रंग गोरा आहे, चेहऱ्याची ठेवण गोल आहे. यांना हिंदी ही भाषा बोलता येते अशा वर्णनाचे गृहस्थ कुठे आढळल्यास त्यांच्या पत्नीला कळण्यासाठी पत्ता नुसरत बानो मोहम्मद, अशरफ गाझी अन्सारी नगर, लाल बिल्डिंग याच्याजवळ, किंवा मोईनपुरा नागपूर, किंवा पोलीस स्टेशन तहसील नागपूर इथे संपर्क साधावा. तनिजा संजय अवथे ही 22 वर्षाची तरुणी आपल्या राहत्या घरून बेपत्ता झाली आहे. उंची 5 फूट 2 इंच, बांधा सडपातळ आहे. हिच्या उजव्या हातावर विंचू गोंदवले आहे. हिला मराठी ही भाषा बोलता येते अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास तिच्या वडिलांना कळवण्यासाठी पत्ता संजय बाबूलाल अवथे, राहणार जय भीम चौक हिवरी नगर, किंवा पोलीस स्टेशन नंदनवन नागपूर इथे संपर्क साधू शकता. साक्षी राकेश मेश्राम ही 18 वर्षाची तरुणी 22 मे 2026 पासून बेपत्ता झाली आहे. उंची 5 फूट, बांधा सडपातळ आहे, रंग गोरा आहे, चेहऱ्याची ठेवण गोल आहे. हिला हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषा येतात. अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता राखी राकेश मेश्राम, प्लॉट क्रमांक 81, रॉय क्लिनिक जवळ, 12 खोली, किंवा पोलीस स्टेशन जरीपटका नागपूर इथे संपर्क साधावा. करिश्मा फगलाल दमाटे ही 28 वर्षाची तरुणी राहत्या घरून बेपत्ता झाली आहे. सोबत 1.5 वर्षाची मुलगी आहे. हिची उंची 5 फूट, बांधा मध्यम आहे, रंग सावळा आहे, चेहऱ्याची ठेवण लांबट आहे. हिला मराठी आणि हिंदी ह्या दोन्ही भाषा येतात. अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास कळण्यासाठी पत्ता गोपाल यादव, ली मिरिडियन हॉटेलजवळ, नवीन बांधकाम खापरी, किंवा पोलीस स्टेशन बेलतरुडी नागपूर इथे संपर्क साधावा. साजिद खान राहणार मोठा ताजबाग चक्करदरा नागपूर, हे 44 वर्षाचे गृहस्थ हरवलेले आहे. त्यांची उंची 5 फूट 7 इंच आहे, बांधा मजबूत आहे, रंग सावळा आहे, चेहऱ्याची ठेवण लांब आहे. यांच्या छातीवर उर्दूमध्ये सातका नाव गुंधवले आहे. यांना हिंदी ही भाषा बोलता येते. अशा वर्णनाचे गृहस्थ आढळल्यास कळवण्यासाठी चक्करदरा पोलीस स्टेशन नागपूर इथे संपर्क साधावा. धनश्री अमृत निमजे ही 26 वर्षांची तरुणी आपल्या राहत्या घरून निघून गेली आहे. हिची उंची 5 फूट, बांधा सडपातळ आहे, रंग गोरा आहे, चेहऱ्याची ठेवण गोल आहे. हिला हिंदी मराठी आणि इंग्रजी ह्या तिन्ही भाषा येतात. अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास कळण्यासाठी पत्ता अमृत तुकाराम निमजे, प्लॉट क्रमांक 101, सोमनाथ पॅलेस, तायवाडे नगर, किंवा पोलीस स्टेशन बेलतरोडी इथे संपर्क साधावा. सुरेश मारुतराव पंचभाई हे 56 वर्षाचे गृहस्थ मॉर्निंग वॉक करायला जातो म्हणून निघून गेले. यांची उंची 5 फूट 10 इंच, बांधा साधारण आहे, रंग सावळा आहे, चेहऱ्याची ठेवण लांबट आहे. यांच्या डाव्या हातावर सुरेश गुंदवले आहे. यांना मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषा येतात. अशा वर्णनाचे व्यक्ती कुठे आढळल्यास पोलीस स्टेशन चक्करदरा नागपूर इथे कळवावे. प्रिया अरुण कुमार सिंग ही 29 वर्षाची तरुणी कुणाला काही न सांगता मेडिकल हॉस्पिटलमधून निघून गेली आहे. हिची उंची 5 फूट, बांधा सडपातळ आहे, रंग गोरा आहे, चेहऱ्याची ठेवण साधी आहे. भाषा इला हिंदी भाषा बोलता येते. अशा वर्णनाची तरुणी कुठे आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता अक्षय कुमार सूर्यनाथ सिंग, खापरी रेल्वेजवळ, मिहान नागपूर, किंवा पोलीस स्टेशन अजनी नागपूर इथे संपर्क साधावा. अरविंद महाप्रसाद भलावी हा वीस वर्षाचा तरुण राहत्या घरून निघून गेला आहे. याची उंची 5 फूट 5 इंच, बांधा सडपातळ आहे, रंग सावळा आहे, चेहऱ्याची ठेवण लांबट आहे. याला हिंदी ही भाषा बोलता येते. अशा वर्णनाचा तरुण आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता महाप्रसाद जेतू भलावी, नानिकानार, तहसील बरघाट, जिल्हा शिवणी, मध्य प्रदेश, किंवा पोलीस स्टेशन कपिल नगर नागपूर इथे संपर्क साधावा. हरवलेल्या व्यक्तींसंबंधित निवेदन आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे.
मध्यम

5:12.8 दशांश मीटर्सवर. सकाळचे ठीक 11 वाजले आहेत. श्रोते हो, प्रसारित करीत आहोत आपला आवडता कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत. आणि कार्यक्रमाची सुरुवात आम्ही करतोय या देशभक्तीपर गीताने. परदेसी बाबू या चित्रपटातलं गीत ऐकूयात. आनंद राज आनंद यांनी गायलेलं, संगीतबद्ध केलेलं हे गीत.

कल खेल में हम हो न हो, गर्दिश में तारे रहेंगे सदा। भूलोगे तुम भूलेंगे वो, पर हम तुम्हारे रहेंगे सदा। राज कपूर यांचं आयुष्यही असंच होतं मित्रांनो, हेच म्हणता येईल ना, कारण सिनेमा हा त्यांचा श्वास होता। द शोमॅन म्हणून राज कपूर यांची गणना होते। त्यांचे अनेक चित्रपट आजही लोकांना तितकेच आवडतात। चला तर त्यांच्या चित्रपटातलं हे एक छानसं गीत ऐकूयात, मेरा नाम जोकर या चित्रपटासाठी मन्ना डे आणि नीरज, मन्ना डे यांनी गायलेलं नीरज यांचं गीत ऐकूयात, संगीत शंकर जयकिशन यांचं।

सर्कस। हाँ बाबू, ये सर्कस है और ये सर्कस है शो 3 घंटे का।

मित्रांनो, हिंदी चित्रपट सृष्टीचे शोमन आणि चार्ली चॅपलिन म्हणून ओळखले जाणारे राज कपूर हे भारतीय सिनेमाच्या इतिहासातील महान अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते होते. 14 डिसेंबर 1924 रोजी जन्मलेल्या राज कपूर यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने आणि दूरदृष्टीने जागतिक स्तरावर भारतीय चित्रपटाला मोठी ओळख मिळवून दिली.

राज कपूर यांचे वडील पृथ्वीराज कपूर हे देखील दिग्गज अभिनेते होते. अवघ्या 10व्या वर्षी इन्कलाब 1935 चित्रपटातून त्यांनी बाल कलाकार म्हणून पदार्पण केले. मित्रांनो, यानंतरचं गीत आपण ऐकणार आहात अनाडी या चित्रपटातलं. मुकेश यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत ऐकूयात शंकर जयकिशन यांच्या संगीत नियोजनात.

मित्रांनो, सुरुवातीला राज कपूर यांनी स्टुडिओमध्ये सहाय्यक आणि क्लॅपर बॉय म्हणून काम केलं. 1948 मध्ये त्यांनी स्वतःचा आरके फिल्म्स हा बॅनर सुरू केला आणि आग या चित्रपटातून दिग्दर्शनात पाऊल ठेवलं. त्यांनी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांची निर्मिती, दिग्दर्शन आणि त्यासोबतच अभिनयसुद्धा केला. यानंतरचे गीत चोरी चोरी या चित्रपटासाठी ऐकूयात लता मंगेशकर आणि मन्ना डे यांच्या स्वरात. हसरत जयपुरी यांचं हे गीत, संगीत शंकर जयकिशन यांचं.

आवारा या चित्रपटाने त्यांना जागतिक स्तरावर प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. बरसात, श्री 420, जिस देश में गंगा बहती है, मेरा नाम जोकर आणि बॉबी त्यांच्या चित्रपटामधील संगीत, विशेषतः शंकर जयकिशन यांचं संगीत आणि कथा आजही लोकांच्या लक्षात आहे. नरगिस यांच्यासोबत त्यांची जोडी खूप गाजली. आवारा या चित्रपटातलं गीत ऐकूयात मुकेश यांच्या स्वरात.

मित्रांनो, कलेतल्या योगदानासाठी 1971 भारत सरकार यांनी राज कपूर यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलं. दादासाहेब फाळके पुरस्कार भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च समजला जाणारा हा पुरस्कार 1988 त्यांना प्रदान करण्यात आला आणि 2 जून हा त्यांचा स्मृती दिवस आणि यासाठी त्यांना विनम्र अभिवादन. श्रोते, या गीताबरोबरच आजचा गाता रहे मेरा दिल कार्यक्रम आम्ही इथे

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर स्वर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोते हो 11:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम स्वरबहार.

आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत कार्यक्रम स्वरमहार. आलेख आणि निवेदन मंजुषा वंजारी. सादरकर्त्या मोनाली शेंडे. स्वरमहार. सर्व रसिक श्रोत्यांना मंजुषा वंजारीचा मनपूर्वक नमस्कार. श्रोतेहो, स्वरमहार या आपल्या आवडत्या कार्यक्रमातून आज आपण हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक राज कपूर, तसंच चित्रपट दिग्दर्शक, चित्रपट निर्माता आणि पटकथा लेखक मणिरत्नम गोपाल रत्नम सुब्रमण्यम यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. भारतीय सिनेमाचे सर्वश्रेष्ठ शोमॅन म्हणून ओळखले जाणारे राज कपूर, ज्यांनी भारतीय सिनेमाच्या इतिहासाच्या पानांवर एक अमिट छाप सोडली, हिंदी चित्रपट सृष्टीतील एक महान व्यक्तिमत्व, एक प्रतिष्ठित अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते. श्रोतेहो, पेशावरमध्ये जन्मलेले पृथ्वीराज कपूर यांचे ज्येष्ठ पुत्र असलेल्या राज कपूर यांना नाट्यक्षेत्राचा वारसा मिळाला होता. त्यांची कारकिर्दी अनेक दशकांपर्यंत पसरलेली होती, ज्यात त्यांनी केवळ अभिनयाच्या पलीकडच्या भूमिका साकारल्या. त्यांनी आवारा आणि श्री 420 सारख्या चित्रपटांमध्ये चार्ली चॅप्लिन पासून प्रेरित होऊन अनेक पात्र साकारली. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांमध्ये अनेकदा सामाजिक असमानता आणि मानवी भावनांचा वेध घेणाऱ्या हृदयस्पर्शी कथा सादर केल्या, ज्यामुळं त्यांना जागतिक स्तरावर मोठी ओळख मिळाली. त्यातला आवारा हा चित्रपट आणि त्यातली ही गाणी

केलं आणि वाल्मिकीमध्ये नारदाची भूमिका साकारण्यापूर्वी वडिलांच्या पृथ्वी थिएटरमध्ये कला दिग्दर्शक म्हणूनही काम केलं. 1947 आलेल्या नीलकमल या चित्रपटानं मात्र राज कपूर यांच्या अभिनयाला खरी सुरुवात झाली. नंतर 1946 त्यांनी आरके फिल्म्स या प्रसिद्ध स्टुडिओची स्थापना केली, जो चित्रपट निर्मितीतील उत्कृष्टतेचा समानार्थी शब्द बनला आणि ज्याने सीमा ओलांडून आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसा मिळवलेले अजरामर क्लासिक चित्रपट निर्माण केले. त्यातलाच आग हा एक चित्रपट, बरसात, आवारा, बुटपोलिश, श्री 420, जागते रहो, संगम, ज्यांचं चित्रीकरण लंडन, पॅरिस, व्हॅनिस आणि स्वित्झर्लंड सारख्या वेगवेगळ्या ठिकाणी झालं होतं. तसंच मेरा नाम जोकर, बॉबी, सत्यम शिवम सुंदरम, प्रेम रोग आणि राम तेरी गंगा मेली असे अनेक चित्रपट त्यांच्या अभिनय आणि दिग्दर्शनातली अष्टपैलूत्वाला खरी ओळख मिळवून देणारे ठरले. त्यातलंच बॉबी या चित्रपटातलं हे गीत तर सर्वांच्याच आवडीचं.

श्रोतेहो, राज कपूर यांचा जन्म 14 डिसेंबर 1924 मध्ये पेशावर इथं झाला. राज कपूर हे भारतात जितके लोकप्रिय होते तितकेच ते इतर देशांमध्येही होते. इन्कलाब या चित्रपटात बाल कलाकार म्हणून ते पहिल्यांदा पडद्यावर दिसले. नंतर त्यांनी बॉम्बे टॉकीजमध्ये केदार शर्मा यांच्याबरोबर काम केलं.

श्रोतेहो राज कपूर यांचा 1964 साली आलेला संगम हा पहिला रंगीत चित्रपट. राज कपूर यांच्या अभिनयाच्या भूमिका या फक्त त्यांच्या स्वतःच्या निर्मितीपुरत्या मर्यादित नव्हत्या. अंदाज या चित्रपटानं बॉक्स ऑफिसचे सर्व विक्रम मोडले आणि त्यांना सुपरस्टार बनवलं. राज कपूर यांना 1971 मध्ये पद्मभूषण आणि 1988 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. श्रोतेहो त्यांचा वारसा वैयक्तिक कामगिरीच्या पलीकडे जातो. त्यांनी भारतीय सिनेमाच्या कथानकाला आकार दिला आणि चित्रपट निर्माते आणि अभिनेत्यांच्या पिढ्यांवर एक अमिट छाप सोडली. श्रोतेहो आज त्यांचा स्मृती दिन. आपल्या या कार्यक्रमातून त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करूया.

श्रोतेहो, अनेक लोकप्रिय तामिळ आणि हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केलेले मणिरत्नम यांनी अतिशय सुंदर चित्रपटसृष्टीला दिलीत. त्यांची कलात्मकता प्रेक्षकांना नेहमीच भुरळ घालणारी ठरतीय. रोजा आणि दिलसे यासारख्या राजकीय थ्रिलर असलेल्या त्यांच्या सुरुवातीच्या कामांपासून ते गुरु

या चित्रपटातील एक सामान्य माणसाच्या कथेपर्यंत मणिरत्नम यांच्या कथा त्यांच्या मौलिकतेसाठी आणि नवीन दृष्टिकोनातून प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्याच्या क्षमतेसाठी ओळखल्या जातात. चित्रपट नाट्य प्रणय आणि सामाजिक भाष्य यांचं एक आकर्षक केंद्र बनतात. श्रोतेहो, आज मणिरत्नम यांचा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 2 जून 1956 मध्ये मदुराई इथं झाला. त्यांना तामिळ चित्रपटसृष्टीची व्याप्ती आणि खोली पुन्हा परिभाषित करण्याचं श्रेय दिलं जातं. चला तर आज त्यांच्याविषयीही जाणून घेऊया आपल्या या कार्यक्रमातून.

श्रोते हो, मणिरत्नम यांचे चित्रपट म्हणजे एक नेत्र सुखद मेजवानीच असते, ज्यात त्यांची सिनेमॅटोग्राफी आणि सौंदर्यशास्त्रातील सूक्ष्मदृष्टीसुद्धा दिसून येते. संतोष सिवन यांच्यासारख्या नावाजलेल्या सिनेमॅटोग्राफर्सबरोबर काम करून रत्नम यांच्या फ्रेम्स अनेकदा भावपूर्ण दृश्यांच्या माध्यमातून कथेचं सार अचूकपणे टिपतात. दिलसे आणि बॉम्बे यांसारख्या चित्रपटांमधील निसर्गरम्य दृश्य त्यांच्या कथाकथनाला एक दृश्य काव्याची झालर देतात. मणिरत्नम यांनी अनिल कपूर अभिनीत कन्नड चित्रपट पल्लवी अनुपल्लवी यातून दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं. मौनारागम, नायकन, अंजली, थलापती, इरुवर, कन्नथील, युवा, गुरु यांसारखे चित्रपट त्यांनी दिले. श्रोते हो, 2004 मध्ये आलेला युवा हा चित्रपट वेगवेगळ्या 3 तरुणांची आणि एका घटनेमुळे त्यांचं आयुष्य कसं एकमेकांशी जोडलं जातं याची कथा सांगणाऱ्या या चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद मिळून तो बॉक्स ऑफिसवर यशस्वीही ठरला होता. श्रोते हो, मणिरत्नम यांना 5 फिल्मफेअर पुरस्कार, हिंदी आणि 12 आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कारही मिळाले. त्यांचा तामिळ चित्रपट नायकन आणि सत्यजित रे हे एकमेव भारतीय चित्रपट आहेत की ज्यांना टाइम मासिकांच्या सर्वकालीन 100 महान चित्रपटांमध्ये स्थान मिळवलंय. मणिरत्नम यांचा थिरुडा थिरुडा या चित्रपटात हलका फुलका दृष्टिकोन स्वीकारलाय. राम गोपाल वर्मा यांनी लिहिलेल्या या चित्रपटात विनोदी अॅक्शनचा प्रयोग करण्यात आला होता. हाही चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला. आज आपल्या या कार्यक्रमातून त्यांच्या जन्मदिनी त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊया.

0: तेव्हा श्रोते हो, आज इथेच थांबूया. आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या मोनाली शेंडे. तेव्हा मी मंजुषा वंजारी तुमचा इथेच निरोप घेते. नमस्कार.
1: स्वरबहार हा कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. आलेख आणि निवेदन होतं मंजुषा वंजारी यांचं आणि सादरकर्त्या होत्या मोनाली शिंदे. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मध्यान्हीचे 12 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात मी राखी पाटील आपलं अगदी मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, सुमधूर गाणी ऐकायला आपल्या सर्वांनाच आवडतं. ही गाणी ऐकलीत की दिवस कसा छान जातो बघा. आपल्या संगीत जगतात एकाहून एक सरस गायक गायिका आहेत, ज्यांची गाणी कित्येक वर्षांपासून ऐकली जातात. यातील एक नाव आहे सुमन कल्याणपूर. नुकतंच त्यांचं निधन झालं. या बातमीने रसिक श्रोत्यांना खूप दुःख झालं. सुमन कल्याणपूर यांनी गायलेले अनेक मराठी भावगीतं, भक्तिगीतं आजही घराघरात ऐकली जातात. हिंदी चित्रपटसृष्टीतील 60 आणि 70 दशक त्यांनी गाजवलं होतं. शांत सोज्वळ स्वभाव आणि तितकाच मधुर आवाज त्यांचा. जिथे सागरात धरणी मिळते असं म्हणत प्रियकराची वाट बघणारी प्रेयसी, घाल पिंगा घाल माहेरी जा असं म्हणणारी सासूरवाशीण, निंबोणीच्या झाडामागे असं अंगाई गीत, अनेक विरहगीत, भावगीतं, देव माझा विठू सावळा यासारखी भक्तिगीतं, बालगीतं अशा अनेक गाण्यांनी त्यांनी रसिक श्रोत्यांची मनं जिंकलीत. अनेक दिग्गज गाण्यांच्या तारका मंडळात त्यांनी मानाचं स्थान मिळवलेलं आहे. मराठी, हिंदी, बंगाली, गुजराती अशा अनेक भाषांमध्ये त्यांनी गाणी गायलीत. त्यांच्या सांगीतिक योगदानाची दखल घेत 2023 साली पद्मभूषण या प्रतिष्ठेच्या नागरी सन्मानाने त्यांना गौरवलं गेलं. मैत्रिणींनो, आज जरी त्या आपल्यात नाहीत पण त्यांनी गायलेल्या सुमधूर गीतांनी, त्यांच्या आवाजाने त्या आपल्या कायमच सोबत राहतील यात शंकाच नाही. त्यांना आपल्या कार्यक्रमातून विनम्र अभिवादन करूया आणि त्यांनी गायलेलं हे सुंदरसं गीत ऐकूया.

0: मैत्रिणींनो, या सुंदर गीतानंतर वळूया आपल्या मालिकेंकडे. आपण आपलं घर आपल्या आवडीनुसार सजवतो, त्यात सुंदर बागही तयार करतो. फ्लॅटमध्ये राहत असू तर छोटासा हिरवा कोपरा आपल्या हक्काचा आपण तयार करतो. बागेत कोणती झाडं लावावी, कशी त्याची निगा राखायची हे जर आपल्याला समजलं तर आपली बाग अधिक छान होईल. चला तर मग याविषयी जाणून घेऊया. घर असावे आपले छान या मालिकेतून विषय आहे बाग कशी असावी. ऐकूया ही मुलाखत.
1: नमस्कार, संयुक्ता पंढरपूरकर, आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत.
2: नमस्कार सुवर्णाताई, खूप धन्यवाद तुमचे.
1: मैत्रिणींनो, मनाला शांतता देणारी, डोळ्यांना आनंद देणारी, निसर्गाच्या सान्निध्यात नेणारी सुंदर अशी जागा कोणती, तर ती म्हणजे आपली घरातली छोटीशी बाग. रोजच्या घरच्या पूजेसाठी फुलं मिळावीत, कधी एखादी पालेभाजी किंवा फळभाजी मिळावी अशी किमान अपेक्षा पूर्ण करणारी ही अशी आपली छोटीशी बाग. आपल्या

0: प्रत्येकीच्याच घरी असावी अशी प्रत्येकीची मनोमन इच्छा असते आणि मग काही क्षणांची विश्रांती एक शांत कोपरा तिथं गवसतो. तर अशाच आपल्या बागेविषयी ती नेमकी कशी असावी, माझं होम गार्डन याविषयी आपण मार्गदर्शन घेऊया संयुक्ता पंढरपूरकर यांच्याकडून. संयुक्ता पंढरपूरकर या मास्टर्स इन लँडस्केप आर्किटेक्चर आहेत, शिवाय त्यांनी इंटिरियर आणि लँडस्केपचे वेगवेगळे प्रोजेक्ट्सही केलेले आहेत. चला तर त्यांचं मार्गदर्शन घेऊया. तर संयुक्ताताई, सर्वात प्रथम आम्हाला सांगा की आजच्या जीवनामध्ये होम गार्डन का महत्वाचं आहे?
1: आजच्या शहरी जीवनात गार्डनिंग ही फक्त आवड नाही तर एक गरज झालेली आहे, आणि विशेषतः आपल्या नागपूरसारख्या शहरात जे विश्वाच्या सगळ्यात 6 गरम शहरांमधलं एक आहे आता झालेलं, तर मला असं वाटतं की एक छोटंसं आपलं गार्डन असणं अतिशय जरुरी आहे. कारण आपण जसं इंग्लिशमध्ये म्हणतो चॅरिटी बिगिन्स ॲट होम, तर घरची गार्डन असणं केव्हाही सुरुवात चांगली असते.
0: गार्डनिंग सुरू करण्यापूर्वी सर्वप्रथम कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात?
1: गार्डन सुरू करण्यापूर्वी सर्वप्रथम आपल्या घरात ऊन कुठे येतं, कुठून येतं आणि कुठल्या जागेवर येतं. तुमच्याकडे जर ग्राउंड फ्लोअरचं खालचं घर असेल तर तिथे तुमचं छोटं गार्डन असू शकतं का, जागा आहे का तुमच्याकडे, किंवा जर तुम्ही वरच्या अपार्टमेंट्स किंवा फ्लॅटमध्ये राहता तर तुमची बाल्कनी कोणत्या दिशेला आहे, तिथे ऊन येतं की नाही हे पाहणं अतिशय गरजेचं आहे.
0: अशा आपल्या अनेक मैत्रिणी आहेत की त्यांना नव्यानं आता ही बाग पुन्हा उभी करायची आहे, तर अशा व्यक्तींसाठी, अशा आपल्या मैत्रिणींसाठी किंवा अशी आवड जपणाऱ्या सर्वांसाठी कोणती झाडं योग्य आहेत?
1: ज्या लोकांना नवीन हाऊस आहे, नवीन त्यांना सुरू करायचं असेल आपलं होम गार्डन, तर त्यांनी मला वाटतं छोटा आपली तुळस एक तर खूप जरुरी आहे. तुळस असते, अलोवेरा असतो, आपण एका छोट्या कुंडीत जर का पुदिना लावू शकलो तर ते खूप चांगलं असतं, दिसायला खूप छान असतात हे झाडं, मेंटेनन्स फ्री असतात, त्यांना खूप जास्ती काळजी घ्यायची गरज नाही पडत आणि आपल्या घरच्यासाठी कामी पडतात. त्या व्यतिरिक्त पुष्कळ असे ऑक्सिजन देणारे जे प्लांट्स असतात, झाडं असतात छोटे, जसं स्पायडर प्लांट आहे, जेड प्लांट आहे, मनी प्लांट एक साधं असतं. मनी प्लांट मेंटेन करणं अतिशय सोपं असतं, त्याला काहीच मेहनत लागत नाही, तर ते सुद्धा आपण घरी ठेवू शकतो.
0: आणि याशिवाय आपल्या घरी फुलझाडं, फळझाडं आणि औषधी वनस्पती असाव्यात का?
1: हो हो, अतिशय गरजेचं आहे. जसं मी म्हटलं की तुळस आहे किंवा पुदिना आहे, तर एका छोट्या आपल्या कुंडीत आपण कढीपत्ता लावू शकतो, तर या आपल्या रोजच्या गरजेच्या गोष्टी आहेत. छोट्या कुंडीत तुम्ही बाल्कनीत जरी कोथिंबीर मिरची पेरली तरी तुमचं रोजचं निघू शकते, ताजी तुम्हाला मिळू शकते अगदी फ्रेश गार्डन मधलं. आणि त्याच्यानंतर मला वाटतं छोटे लिंबाचं तुम्ही लावू शकता, लिंबाचे छोटे छोटे पण निघतात, फळं निघतात त्याचे, लिंबू येतात, तर ते आपण घरच्या बाल्कनीत लावू शकतो.
0: बऱ्याचदा काय होतं की आता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपण आंबे खातो आणि कोळी टाकून देतो, मग त्यांची पण झाडं आपोआपच येतात ना?
1: त्यांची पण झाडं येतात, आणि जर तुमचं खालचं घर असेल तर अतिउत्तम. तुम्ही कोळी त्यांना जरा स्वच्छ करून वाळून आणि जपून त्याच्या कोळी सगळ्या जमा कराव्या. मला तर असं वाटतं की हे सगळ्यांनीच करावं. घरी आंबे येतात उन्हाळ्याच्या दिवसात, तर त्यांनी सगळ्या कोळी सांभाळून ठेवाव्या, साफ करून आणि घरात तर लावाव्याच, आणि याच्या व्यतिरिक्त त्यांना जेव्हा किंवा वेळ मिळेल तेव्हा वृक्षारोपण जरूर करावं आंब्याच्या झाडांचं. तर आपल्या घरात जर खालचं अंगण असेल तर आंब्याचं झाड नक्कीच लावावं, किंवा आजकाल मोठ्या साईजच्या पण चांगल्या कुंड्या मिळतात तर त्याच्यात सुद्धा तुम्ही लावू शकता आंब्याचं झाड.
0: म्हणजे मग घरच्या घरी आपल्याला आंब्याची पानं काही पूजेसाठी याच्यासाठी मिळू शकतात.
1: आंबे नाही आले तरी पानं तर नक्कीच मिळतील.
0: तर संयुक्ताताई, बाग सुंदर दिसण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत?
1: बाग सुंदर दिसण्यासाठी तुम्हाला एकतर जागा मोठी किंवा छोटी यांनी फरक पडत नाही, लहानच्या जागेत पण तुम्ही खूप सुंदर बाग करू शकता. पुष्कळसे प्लांट्स असे असतात की ज्या लावल्यानंतर मग तुम्हाला खूप जास्ती आणखीन डेकोरेटिव्ह काही करायची गरज नसते, ते प्लांटच इतकं सुंदर असतं. जसं स्पायडर प्लांट आहे, किंवा एक प्लांट असं ड्रेसिना नावाचं कॉमनली अवेलेबल असतात हे, आणि म्हणजे तुम्ही लोकल नागपूरच्या नर्सरीत जरी गेले तरी तुम्हाला आरामात मिळू शकतात हे. खूप महाग सुद्धा नसतात आणि म्हणजे स्वस्तात तुम्हाला खूप सुंदर गार्डन तयार करता येतं. जास्वंद लावता येतो, जास्वंदाची झाडं खूप फुलं आपल्याला पूजेसाठी कामे पडतात, जास्वंदाचे फुलं दिसायला अर्थात सुंदर असतात.

0: आणि जास्वंदाचे पानं सुद्धा औषधी असतात. त्याचे पानं तोडून तुम्ही केसांमध्ये प्रयोग करू शकता किंवा त्याचं तेल वगैरे, या पुष्कळ घरच्या टिप्स असतात ज्या कामी पडतील.
1: हो, तर संयुक्तताई, सुरुवातीला म्हणजे आता आपल्याला बाग करायची आहे, आपण थोडीशी पूर्वतयारी केली आहे, पण तरी आपल्याकडून काही चुका होतात, तर त्या कोणत्या?
0: सर्वप्रथम मला असं वाटतं की लोकांना असं वाटतं की पाणी खूप द्यायचं असतं झाडांना. पाणी, अति पाणी देणे सुद्धा जे मुळं असतात झाडांचे ते सडायला सुरुवात होते. त्यांच्यामध्ये रूट रॉटिंग म्हणतात ते सुरू होतं. तर पाणी अति द्यायची गरज नाही आहे, थोडं थोडं पाणी द्यावं. आणि पाणी देताना एक खूप काळजीपूर्वक आपल्याला असं पाहायला हवं की माती त्याच्यातली निघाली नाही पाहिजे, माती तिथल्या तिथे राहिली पाहिजे. तर पाणी देताना एक काळजी अशी घ्यावी की खूप माती न उडवता व्यवस्थित पाणी द्यावं. झाडांच्या पानांना सुद्धा तुम्हाला पाणी द्यायचं, कारण झाडांच्या पानांवर पूर्ण धूळ बसलेली असते. पानांमधून पण झाड जे असतं ते ट्रान्सपिरेशन करत असतं, ते त्यांचे ब्रीदिंग सेल्स असतात तिथे झाडांचे. तर त्यांना एक रिफ्रेशिंग, म्हणजे मुळातच पाणी नाही पण त्यांना वरतून सुद्धा आंघोळ घालायची असं करता येतं. आणि खूप अति खत माती नाही द्यायचं, शक्यतो ऑर्गॅनिक जे आपलं शेणखत असतं ते आपण वापरावं. ते पण खूप सोप्या यांनी मिळतं आपल्याला, नागपूरच्या कुठल्याही नर्सरीत तुम्ही जा, आरामात तुम्हाला मिळून जाईल.
1: किंवा आपण घरच्या घरी पण करू शकतो.
0: घरच्या घरी तर अतिउत्तम होईल, कारण की आपल्या घरी किचन वेस्ट खूप निघत असते, भाज्यांचा जो कचरा निघतो. तर एक जसं आम्ही सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, मी एका कॉलेजमध्ये लेक्चरर पण आहे, हा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा विषय आम्ही शिकवतो. तर त्याच्यात सुद्धा असं म्हटलं आहे की घरच्या घरी आपण एक छोटीशी एक किचनची वेगळी डस्टबिन करावी, ज्याच्यात फक्त भाजीचा कचरा जाईल आणि बाकी जो कचरा असेल तो वेगळा ठेवायचा. जसं गीला कुडा सुखा कुडा म्हणतात, गीला कचरा सुखा कचरा, तसं आपला भाजीचा जितका कचरा आहे तो आपण वेगळा करावा. आणि त्याच्यात जमा करत करत एक आपल्या घराच्या अंगणात, कोपऱ्यात, जिथे जास्ती जिथून वास नाही जाणार किंवा कोणी तिकडे जास्ती जात नाही, अशा कोपऱ्यात एक आपण गड्डा जरी केला तरी त्याच्यात आपण भाज्यांचा कचरा टाकत गेलो, माती टाकत गेलो, लेअर्स करायचे त्याचे. आणि मला वाटतं एक 3-4 महिने कमीत कमी लागतात आणि तुम्हाला व्यवस्थित चांगलं किचन कॉम्पोस्ट मिळेल. आणि हे किचन कॉम्पोस्ट अतिशय हेल्दी असतं. ते किचन कॉम्पोस्ट तुम्ही घरच्या घरी वापरू शकता, नॉर्मल गार्डन सॉइल जी असते मातीत मिक्स करून सुद्धा तुम्ही ते वापरू शकता आणि तुमचे झाडं छान पनपतील.
1: तर संयुक्तताई, आपल्या या छोट्याशा बागेत सुद्धा स्वच्छता आणि देखभाल महत्वाची आहे का?
0: हो हो, स्वच्छता अतिशय जरुरी आहे. मी जसं म्हटलं की चॅरिटी बिगिन्स अट होम, तर देश स्वच्छ करायचा असेल तर सर्वप्रथम घर स्वच्छ करायला पाहिजे. गार्डनमध्ये विशेषतः वाळलेले पानं पडतात, काळी कचरा होतो, कधी माती निघते, कुंड्यांमधून खालची माती निघते, तर ते बघायला पण चांगलं वाटलं पाहिजे. तर कचरा मला वाटतं कुठेच नको.
1: तर संयुक्तताई, आपण हा कार्यक्रम असाच चालू ठेवूयात, पण तुम्हाला गाणी ऐकायची आवड आहे?
0: हो हो हो, मी आर्किटेक्ट आहे आणि जो क्रिएटिव्ह फील्ड असतो तर क्रिएटिव्ह फील्डवाले लोक नेहमी गाणे लावूनच आपलं डिझायनिंग काम वगैरे करतात. माझं खूप आवडीचं आहे, रोज रोज आंखोतले, तर ते ऐकूयात.

0: मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात वनिता मंडळ. या कार्यक्रमामध्ये असावे घरते आपुले छान या मालिकेमध्ये माझं होम गार्डन याविषयी संयुक्ता पंढरपूरकर यांचं मार्गदर्शन. तर संयुक्ताताई, आता असं सांगा की पाणी वाचवत बागेची निगा कशी राखता येईल?
1: मला वाटतं जर आपल्याकडे घरचं ग्राउंड फ्लोअरचं मोठं गार्डन असेल किंवा छोटं जरी गार्डन असेल, तरी आपण एन्शुअर करायचं की इरिगेशन आहे किंवा पाणी द्यायची जी पद्धत आहे, तर एक ड्रिप आपण लावू शकतो. ड्रिपचे आजकाल बरेच सिस्टम्स येतात. ड्रिपची सिस्टम्स नसली तरी आपण एक काम करू शकतो की आपल्याकडे पाईप असतो जो आपला गार्डनचा पाईप असतो, तो गार्डनचा पाईप आपण गार्डनमध्ये ले करायचा. त्याला छोटी छोटी म्हणजे छोटे छोटे डिस्टन्सवर जर छिद्र आपण करून ठेवली आणि जर आपण इकडून पाण्याचा फ्लो सुरू केला तर हळूहळू थेंब थेंब करत पाणी झाडांना मिळत राहतं आणि ते पाणी खूप चांगलं असतं कारण की ते सगळं मातीत आतपर्यंत जातं. आपण पाणी पाईपनी पाणी देतो जसं नॉर्मली आपण सगळीकडे देत असतो, त्याने बाहेर वेस्टेज होतो. तर पाणी सगळं एक तर अंगणात वाहून जातं आणि अंगणात जरुरी नाही आहे सगळ्यांकडे तिथे मातीच असते. आजकाल मोस्टली लोक टायलिंग करून टाकतात तिथे किंवा सिमेंटिंग करून टाकतात, तर तसं पाणी ते जिरपत नाही पृथ्वीत. आपण विहीर खोदतो तर पाणी नाही मिळत आपल्याला, ते याच्यासाठी नाही मिळत कारण की पूर्ण शहरीकरण इतकं झालेलं आहे तर पावसाचं जे पाणी असतं ते मातीत पुन्हा जात नाही. तर आपली घरपासून ही सुरुवात करायची की शक्यतो सिमेंटिंग नको आणि घरातले जे गार्डन असतात तिथे पेवर ब्लॉक्स असतात, त्याला म्हणतात परमिएबल पेवर ब्लॉक्स. परमिएबल म्हणजे जे पाण्याला वापस मातीत जाऊ देतात. तर त्यांनी आपल्या झाडांना तर न्यूट्रियंट्स पाणी मिळतंच मिळतं पण ग्राउंड वॉटर टेबल पण रिचार्ज होतो. तर असं करत आपण पाण्याच्या एका तऱ्हेने आपण वाचवतोच आहे.
0: बरं, संयुक्तताई, आता सांगा की कीटकांपासून आपल्या बागेचं कसं संरक्षण करावं?
1: कीटकांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो आणि घरच्या घरी जर तुम्हाला उपाय करायचा असेल तर कडुलिंबाचा पाला असतो. कडुलिंबाचा पाला आपण एका पातळीत पाणी घेऊन तो उकळून घ्यायचा आणि उकळून तो साधारणतः 3/4 किंवा अर्धा झाल्यानंतर, कॉन्सन्ट्रेटेड झाल्यानंतर गाळून आपण थंड करून एका बाटलीत भरून ठेवायचा. स्प्रे बॉटल्स असतात आपल्याजवळ अवेलेबल. स्प्रे बॉटल्स भरल्या की त्यांनी आपल्याला स्प्रे करता येतो. हा एक घरगुती उपाय आहे, नाहीतर आजकाल पुष्कळ ऑर्गॅनिक स्प्रेस पण असे मिळतात.
0: आणखी एखादा काही उपाय दुसरा?
1: घरच्या घरी तुम्ही एक काम करू शकता, जसं आपण भांडे घासायचं लिक्विड असतं तर ते एक चमचा, त्याच्यात अर्धा लिटर पाणी आणि एक कप कुठलंही आपलं आपण स्वयंपाकासाठी जे वापरतो तेल, तर एक कप तेल टाकायचं. हा ऑइल स्प्रे बनतो आणि याला चांगलं आपण घुसळून एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवावं आणि जर तुमच्या कुठल्याही झाडांना कीड लागलेली असेल तिथे स्प्रे करावं तर ते किडे चालले जातील. तर हा एक पण आणखीन एक चांगला उपाय आहे.
0: संयुक्ताताई, प्लास्टिकच्या पुनर्वापरातून आपली बाग कशी सजवता येईल याबद्दल काय सांगाल?
1: आजकाल प्लास्टिकचे खूप प्रॉडक्ट्स आपल्या घरात असतात. प्लास्टिकच्या बॉटल्स असतात किंवा बिस्लेरीच्या बॉटल्स असतात किंवा जुने याच्यातले धान्य किरण्याचे डबे असतात, तर त्या डब्यांचा आपण सहसा वापर करू शकतो, त्यांचे प्लांटर्स बनवू शकतो. फक्त काळजी ही घ्यावी की त्याला खालून छिद्र करावे जेणेकरून जी माती असते त्याला एरिएशन होत राहील, म्हणजे त्याला हवा लागत राहील, असं काळजी घ्यावी. आणि छोट्या मोठ्या तुम्ही डब्यांना घरच्या घरी तुम्ही चाकूनी कट करून त्याच्यात माती भरून आपल्याला आरामात प्लांटर्स तयार करता येतात.
0: बरं, कमी जागेमध्ये टेरेस गार्डन किंवा व्हर्टिकल गार्डन कसं तयार करता येईल याबद्दल काय सांगाल?
1: कमी जागेत व्हर्टिकल गार्डन म्हणजे आपण

0: भिंतींवर जसं हुक्स असतात, खिळ असतात, त्याला छोटे छोटे प्लांटर्स टांगू शकतो. आता जसं आपण प्लास्टिकच्या बद्दल बोललो होतो, तर साध्या आपल्या प्लास्टिकच्या जुन्या बाटल्या असतात, तसंही म्हणतात की प्लास्टिकच्या खूप जुन्या बाटल्या नाही वापरायला पाहिजे. तर तुमच्या घरी जर खूप जुन्या बाटल्या पडलेल्या असतील, त्यांना तुम्ही अर्ध कापून त्याच्यात मातीत भरून थोडे छिद्र करून त्यांनाही दोरीने लटकवू शकता. हा खूप एक सोपा उपाय आहे. आणखीन ते जर भिंतीवर लटकवलं तर तसंही तुमचं एक व्हर्टिकल गार्डन तयार होतं. आणि खिडक्यांच्या ग्रिल्स असतात, ग्रिल्सला पण तुम्ही लटकवू शकता. आणि बाल्कनीमध्ये पण ग्रिल्स असतात, त्यालाही लटकून एक त्याची छान माळ करते. आणि बाटल्यांचे असे जे प्लांटर्स असतात, मनी प्लांट खूप चांगलं पनपतं. तर सिम्पल उपाय आहे, पण दिसायला खूप छान दिसेल ते. तुमचं तसंही व्हर्टिकल गार्डन सुंदर वाटेल.
1: आता सांगा की बागेत बसण्याची किंवा विश्रांतीची व्यवस्था कशी असावी?
0: बागेत बसण्याची आणि विश्रांतीची जागा खूप सिम्पल असावी. मला वाटतं आपले सिम्पल जे बेंचेस असतात ते बेंचेस आपण ठेवू शकतो, किंवा विटांच्या थ्रू जर तुमचं छोटंसं गार्डन असेल, होम गार्डन, आणि त्यांनी विटा घेऊन तुम्ही अरेंजमेंट करू शकता ते बसण्याचं. कधी कधी आपल्या घराच्या आसपास मोठे खडक दगड पण मिळतात, ते खडक दगड पण ठेवून, किंवा कुठलं जर जुनं झाड असेल, ते झाड पडलं असेल किंवा पाडलं गेलेलं झाड असेल, तर ते झाडाचं खोड पण तुम्ही आपल्या अंगणात आणून त्याचं सीटिंग बनवू शकता. आणि म्हणजे एक इको फ्रेंडली उपाय आणि दिसायला खूप सुंदर दिसतं,
1: आणि त्याचा फील एक वेगळा,
0: फील एक वेगळा आहे नक्कीच.
1: संयुक्ताताई, नो मेंटेनन्स किंवा कमी देखभाल बागेच्या बाबतीमध्ये शक्य आहे का?
0: हो हो, अगदी नो मेंटेनन्स तुम्ही अगदी करू शकता. जसं मी जे एक दोन चार प्लांट्सचे नावं सांगितले, जे खूप आरामात आपण कुठूनही घेऊ शकतो, किंवा नाही कुठले घेतलं आपल्या आसपास कॉलनीत किंवा फ्लॅट्समध्ये किंवा जवळपास मैत्रिणी असतात, मैत्रिणीच्या घरून आपण जर कटिंग जरी घेऊन आलो छोटीशी आणि पाण्यात एक दोन दिवस ठेवून त्यांना मुळं निघेपर्यंत जर आपण थोडी वाट पाहिली, आणि त्यांना एक तर पाण्यातही ठेवू शकतो किंवा मातीत घालूनही ते लगेचच निघतात. तर जसं मनी प्लांट सांगितलं मी, एक स्पायडर प्लांट आहे, एक असं त्याला कोलियस म्हणतात आपल्या मराठीत, त्याला मोरपंखीचं प्लांट म्हणतात, ज्याचे खूप सुंदर त्याचे कलर शेड्स असतात पानांचे. तर तेही कटिंग करून तुम्ही जर डायरेक्ट मातीत टाकलं तर ते पण उगू शकतं. तर हे खूप मेंटेनन्स फ्री आणि खूप सुंदर दिसणारे प्लांट्स आहेत, जे अगदी सोपेपणाने तुम्हाला उगवता येतील
1: आणि त्याला काहीच जास्त देखभाल
0: आणि खूप जास्त देखभाल लागणार नाही, ते आरामात पनपतात.
1: तर संयुक्ताताई, आता सांगा की बागेतल्या फुलझाडांना जास्त फुलं यावीत म्हणून नेमकं काय करावं?
0: जास्ती फुलं येण्यासाठी कडुलिंबाचा जो पाला असतो तो उकळून घ्यायचा, आणि जरा अर्ध झालं म्हणजे पाणी की ते कॉन्सन्ट्रेट बनतं, आणि ते एका बॉटलमध्ये भरून, स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवावं आणि ते स्प्रे करावं. तर त्यांनी पण थोडी ग्रोथ चांगली होते फुलांची.
1: काही जणांकडे आपण पाहतो की त्यांच्या बागेतली पानं कायम हिरवीकंच दिसतात, नेहमी अगदी टवटवीत असतात, तर ती कशामुळे?
0: तर तुम्ही जेव्हा पाणी झाडांना देता तेव्हा शक्यतो मातीत पाणी न घालायचं, कारण की पानांवर जर पाणी दिलं ते जिरपून मातीत जातच, आणि जर डायरेक्ट तुम्ही मातीत पाणी टाकलं तर माती स्प्लॅश होते, आणि आपण खत वगैरे टाकतो तर त्याची ती एक लेअर बनते, तर ती लेअर नाही जायला पाहिजे. तर शक्यतो जर वरतून त्यांना जर स्प्रे दिला तर झाडांना पण एक पावसासारखं फील येतं. आणखीन एक छोटीशी टिप मी सांगते की घरच्या आत जे तुम्ही झाडं ठेवता, जसं लिव्हिंग रूम मध्ये ठेवलं किंवा किचन मध्ये ठेवलं, पाहुणे जर येणार असतील तर एक छोटंसं मिश्रण करायचं, एका वाटीत थोडं पाणी घ्यायचं, त्याच्यात एक दोन चमचे दूध टाकायचं, आणि आपल्याकडे कापूस असतो थोडासा कापसाचा बोळा घ्यायचा, तो त्याच्यात बुडवून आणि थोडासा पिळून त्या दूध पाण्याने पानांना पॉलिश करायचं. तर घरी जेव्हा तुमच्याकडे पाहुणे येणार असतील तर हा एक लीव्हचा पॉलिशिंगचा एक खूप चांगला उपाय आहे.
1: तर अशा या घरातल्या झाडांना बाहेर कधी आणावं?
0: घरातले जे झाड असतात त्यांना बाहेर ठेवणं जरुरी आहे, कारण कुठले इनडोअर प्लांट्स आपण जेव्हा म्हणतो ते लिटरली इनडोअर नसतात. इनडोअर म्हणजे सावलीत राहणारे असतात ते. तर हे आत बाहेर जेव्हा तुम्हाला करायचं असेल तर हे शक्यतो संध्याकाळी करावं, म्हणजे घरातली जी झाडं आहेत त्यांना जर बाहेर ठेवायचं असेल तर शक्यतो ऊन गेल्यानंतर, सूर्यास्त झाल्यानंतर त्यांना बाहेर काढावं, आणि आत जरी आणायचं असेल तर पहाटे किंवा सूर्यास्त झाल्यानंतर आत आणायचं झाडांना, तर ते बेस्ट असतं. जर भर दुपारी किंवा ऊन वरती चढल्यावर, सूर्यवरती चढल्यावर जर तुम्ही केलं तर पानांना शॉक लागतो एकदम आत बाहेर केल्यानंतर, आणि त्यामुळे पानं मग पिवळे पडतात.
1: संयुक्ताताई, इनडोअर प्लांट्स म्हणून कोणते प्लांट्स खूप छान असतात?
0: इनडोअर प्लांट्ससाठी सगळ्यात छान असतात, एक तर पाम खूप चांगला आहे, इझिली अवेलेबल, इझिली प्रोपोगेट तुम्हाला करता येतात. मनी प्लांट मी सांगितलं होतं, स्पायडर प्लांट आहे, जेड

0: प्लांट आहे. त्यानंतर स्नेक प्लांट असतात, स्नेक प्लांट म्हणजे अतिशय मेंटेनन्स फ्री, त्यांना तुम्हाला कमीत कमी 2 आठवडे जरी पाणी नाही दिलं तरी चालतं. आणि दिसायला स्नेक प्लांटचे पानं असे जरा निमुळते असतात आणि स्नेक प्लांटमध्ये व्हरायटी पण असते, तर स्नेक प्लांट्स पण घरात ठेवता येतात आणि हे ऑक्सिजन देणारे प्लांट्स असतात. तर हे ठेवलेले मेंटेनन्स फ्री पर्टिक्युलरली मी ऑप्शन्स देते, तर हे सगळ्यात छान राहतं.
1: आपल्या काही सख्या आहेत की त्यांना कधी परगावी जावं लागतं किंवा एखाद्या सहलीला जायचं असतं, तर मग अशा वेळी आपल्या बागेची त्यांनी कशी काळजी घ्यावी?
0: दुसऱ्यांकडे ठेवणं नसेल जर शक्य तर एक काम करू शकता, तुम्ही सरकवून ठेवायचे सगळे झाडं, आणि जसं एक आपल्याकडे जुन्या ज्या बॉटल्स असतात त्या बॉटल्समध्ये बारीक छिद्र करून, अगदी बारीक सुईनी टाचणीने छिद्र करून त्याच्यात पाणी भरून ते झाडाच्या याच्यात फसवून ठेवावं, त्याचं झाकण लावून, तर त्याच्यातून जिरपत राहतं, हळूहळू करत पाणी निघत राहतं. तो पण एक उपाय आहे.
1: पर्यावरणपूरक गार्डनिंग करण्यासाठी नेमकं काय करायचं?
0: पर्यावरणपूरक गार्डनिंग करण्यासाठी शक्यतो रिड्यूस रियूज रिसायकल आपण जे म्हणतो, एक तर कमी वापरा आणि कुठल्या गोष्टींना रिसायकल करा, जसं आपल्या घरच्या जुन्या वस्तू पडलेल्या आहेत, टीनचे डबे असतात, पेंटचे बकेट्स असतात, घरी पेंटिंग वगैरे झालेलं असतं ते फेकू नका, घरच्या घरी त्यांचा सुद्धा वापर करता येतो तुम्हाला. त्यांना आपण बाहेरून पेंट करून, त्यांना कापून, त्यांना खणून छिद्र करून प्लांटर्स तयार करता येतात. आणि असे हे रिसायकल्ड जे छोटे मोठे उपाय आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला घरात झाडं कुंड्या ठेवायच्या आहेत तर शक्यतो मातीच्या कुंड्या वापरायच्या. मातीच्या कुंड्या आपल्या लोकल जो कुंभार असतो त्याच्याकडून घेतलेल्या सगळ्यात म्हणजे सर्वोत्तम असू शकतात असं मला वाटतं.
1: बरं, जाता जाता आपल्या मैत्रिणींना काय आवाहन कराल?
0: की तुमचं घर छोटं असो का मोठं असो, एक छोटंसं प्लांट तुमच्या घरात असलं, कुठलंही असो, मनी प्लांट असो, तुम्ही घरात बॉटलमध्ये जरी मनी प्लांट लावला असेल तरी त्याला पाहून खूप छान आनंद होतो. एक आपल्या घरात एक जीवन असल्यासारखं वाटतं. आणि प्लांट्स मला असं वाटतं की बाळांसारखे असतात, त्यांना काळजी घ्यावी लागते. आणि जेव्हा तुम्ही बघाल की तुमच्या घरातला एक प्लांट आहे, जेव्हा मोगऱ्याचे प्लांट्स असो, मोगऱ्याचं तुम्ही झाड लावलं असेल किंवा जास्वंदाचंही झाड लावलं असेल, जेव्हा नवीन कळी येते त्याला, तर कळीला पाहिल्यानंतर जो आनंद होतो तो काही वेगळाच असतो.
1: म्हणजे आपण त्यांना प्रेम देतो तर त्याच्या बदल्यात ते आपल्याला
0: भरपूर प्रेम देतात.
1: तर संयुक्ता पंढरपूरकर, आपण आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि माझं होम गार्डन या विषयाबद्दल सुंदर असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आकाशवाणी नागपूरतर्फे खूप खूप धन्यवाद. पण जाता जाता पुन्हा एकदा तुमच्या आवडीचं एखादं गीत सांगा.
0: मराठी गीत आहे, केव्हा तरी पहाटे.

असावे घरते आपुले छान या मालिकेअंतर्गत संयुक्ता पंढरपूरकर यांची सुवर्णा पाटील यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. विषय होता बाग कशी असावी. मैत्रिणींनो, अनेक अशा मैत्रिणी आहेत ज्या आपल्या कलाविश्वात रमतात, छान कलेशी मैत्री करून त्यात करिअरही करतात, आणि अशा मैत्रिणींना आपण आपल्या कलाविश्व या मालिकेत आमंत्रित करत असतो. त्यांच्यातील कलागुणांचा तो प्रवास जाणून घेत असतो. आज निवेदिका रेणुका देशकर यांची मुलाखत या मालिकेअंतर्गत आपण ऐकूया. मुलाखत घेतली आहे स्वाती तुपकर यांनी, ऐकूया.

0: मैत्रिणींनो नमस्कार. कला विश्व या मालिकेमध्ये मी स्वाती तुपकर तुमचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, कलेचं क्षेत्र आपल्यापैकी प्रत्येकालाच खुणावत असतं, कारण कला ही अशी गोष्ट आहे जी माणसाला आनंदी जीवन जगायला शिकवते. अशाच कलेची देणगी लाभलेल्या आपल्या मधाळ आणि मोहक आवाजानं प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या अशा सुपरिचित निवेदिका सूत्रसंचालक रेणुका देशकर आज आपल्यासोबत आकाशवाणीच्या स्टुडिओत उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करूया. रेणुकादाई, आकाशवाणीच्या स्टुडिओत तुमचं मनापासून स्वागत करते.
1: नमस्कार आणि धन्यवाद मला आपण आमंत्रित केलं त्याबद्दल.
0: चला तर रेणुकादाई, तुमच्याशी संवाद साधताना खरंच खूप आनंद होतोय, कारण आजपर्यंत आम्ही तुम्हाला फक्त त्या स्टेजवरती बोलताना बघितलेलं आहे आणि तुमचं संचालन बघितलेलं आहे, पण आज प्रत्यक्ष तुमच्याशी बोलण्याची संधी आम्हाला मिळाली आहे. आणि तुम्ही नागपुरामध्ये राहून देशांतर्गत अनेक शहर, गाव, देशविदेशांमध्ये आजपर्यंत 5000 वर कार्यक्रम केलेत. त्यात सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसोबत इतरही अनेक कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालन केलं. तर आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या सगळ्या मैत्रिणींना तुमच्या कला प्रवासाचा उलगडा होणार आहे. आणि मैत्रिणींनो, एक महत्वाची गोष्ट म्हणजे यावर्षी रेणुकाताईंच्या निवेदनाला 25 पूर्ण झाली आहेत, त्याबद्दल त्यांना खूप खूप आपण शुभेच्छा देऊया. रेणुकाताई शुभेच्छा. तर निवेदनाची तुमची स्वतंत्र शैली, शब्दांचा वापर यासारख्या अनेक गुणवैशिष्ट्यांचा परिचय आम्हाला आता होणार आहेच, पण ही कलेची रुजवात कुठेतरी बालपणापासून होत असते, तर तुमच्या बालपणाविषयी तुम्ही काय सांगाल?
1: सुरुवातीला अगदी मनापासून आनंदाने सांगावं असं वाटतं की हे बालपण इथेच, आत्ता जिथे मी बसलीय तिथेच सुरुवात झालीय. आकाशवाणीचा हा माईक आणि आकाशवाणीचा हा स्टुडिओ इतका खुणावायचा, बालविहारच्या माध्यमातून, आकाशवाणीच्या माध्यमातून कार्यक्रमाला आणि पुढे मग बालरंजनच्या माध्यमातून स्टेजवर नाटकांना सुरुवात झाली, बालनाट्यांना सुरुवात झाली, आणि मग तिथून प्रवास सुरू झाला.
0: आणि आज निवेदनाच्या क्षेत्रात रेणुका देशकर हे नाव अगदी प्रसिद्ध झालेलं आहे. तर इथवर येण्यासाठी प्रत्येक पायरी चढताना तुम्हाला अनेक अनुभव आले असतील, तर ते कसे कसे अनुभव येत गेले आणि तुम्ही कशी कशी एक एक पायरी चढत गेलात हे सांगा.
1: मी जसं सांगितलं ना, सुरुवातीला बालनाट्य करत असताना साधारण 11वीत जाईपर्यंत मी बालनाट्य केली, आणि मग वडिलांनी मला नाटकात काम करायला नाही म्हटलं, कारण तेव्हाचा काळ थोडा वेगळा होता. सायकलनी लांब लांब रिहर्सल्सला जावं लागायचं, अंधार व्हायचा, रात्र व्हायची. मग वडिलांनी म्हटलं की आता नाटकात काम नाही करायचं, त्याच्यामुळे नाटक सोडलं. पण मला माईक खूप खुणावायचा. मला आकाशवाणीवर जेव्हा अनाउन्समेंट्स ऐकायचे ना, तेव्हा असं वाटायचं, अरे असा आपल्याला आवाज देता येईल का, आपण असं बोलू शकू का. आणि मग नाटक नाहीच ठरवलं, पण स्टेजशी कनेक्टेड राहायचं, माईकशी कनेक्टेड राहायचं, आवाजाच्या दुनियेत राहायचं हे मात्र नक्की ठरवलं. मग असं कुठलं क्षेत्र आहे जे नाटकाच्या व्यतिरिक्त आहे, आपल्यावर कुणी अवलंबून राहणार नाही आणि आपण कुणावर अवलंबून राहणार नाही. कारण नाटकात कसं होतं, रिहर्सल्स असतात, प्रयोग लागतात, मग सगळं डिस्टर्ब होतं ना, कमिटमेंट्स असतात. तसं मला नको होतं, त्याच्यामुळे मग मी हे निवेदनाचं क्षेत्र अगदी पर्पजली निवडलं. आणि कुठेही नोकरी न करता आपण व्यावसायिक निवेदन करावं हा निर्णय मी घेतला.
0: अच्छा, आज प्रत्येक कार्यक्रमामध्ये रेणुकाताई देशकर असल्या की खरंच तो कार्यक्रमाची उंची अगदी वाढून जाते, कारण की प्रत्येकाला वाटतं नाही निवेदन रेणुका देशकरचं आहे ना, मग नक्कीच कार्यक्रम छान असेल. तर प्रत्येक कार्यक्रम करताना निवेदिकाला त्याविषयीचा सखोल अभ्यास पण महत्वाचा असतो, तर तो तुम्ही कसा करता?
1: खूप महत्वाचं आहे, कारण जेव्हा व्यावसायिक निवेदन करायचं हे ठरवलं ना, त्याच क्षणी आपण जेव्हा एखाद्या व्यवसायाशी कटिबद्ध होतो, तेव्हा जसं त्या व्यवसायाचे काही नियम असतात, तसे आपले पण काही नियम आपण आखून घेतले पाहिजेत. कारण एक कलाकार म्हणून तुम्ही समाजाला खूप काही देत असता, तुमच्या एकेका शब्दावर एखादा माणूस उभा राहू शकतो, इतकी कलेमध्ये ताकद आहे. मग आपण त्याच्याशी प्रतारणा न करता अगदी शिस्तबद्ध पद्धतीनं आणि परिणामांचा योग्य विचार करून ती कला सादर केली पाहिजे असं मला मनापासून वाटतं. त्याच्यामुळे निवेदनाच्या क्षेत्रात येताना सगळ्यात पहिल्यांदा तुमच्याजवळ खूप माहितीचा खजिना पाहिजे, तुमचं वाचन भरपूर पाहिजे, जो विषय तुम्ही निवडता त्या विषयात तुम्हाला आवड पाहिजे आणि त्याच्याबरोबर त्याची तुम्हाला जास्तीत जास्त सखोल माहिती सुद्धा पाहिजे. त्यामुळे मी कार्यक्रम निवडतानाच पहिल्यांदा थोडीशी चुजी म्हटलं तरी चालेल की हे मी नीट करू शकेन का, हे मला स्वतःला

0: आवडतंय का, आणि ते आवडत असेल तर मग त्याचा अगदी खोलपर्यंत अभ्यास करायचा आणि मगच तो कार्यक्रम घ्यायचा. आणि मला नेहमी असं वाटतं की आपल्यासमोर तीन प्रकारचे श्रोते असतात. म्हणजे कसे की एक असतात की आज संध्याकाळी काही काम नाहीये आपण जाऊ कार्यक्रमाला.
1: अच्छा.
0: एक असतात की अरे विषय छान आहे काहीतरी छान ऐकायला मिळेल. आणि एक असतात की त्या विषयात पारंगत असतात तरी सुद्धा अभ्यास करण्याच्या दृष्टीने येतात. त्याच्यामुळे आपण या तीनही श्रोत्यांना त्या कार्यक्रमामध्ये पूर्ण सॅटिस्फाय करू शकतो का, ज्याला काहीच येत नाही त्याला गोडी लावू शकतो का, ज्याला काहीच माहिती नाही त्याला गोडी लावू शकतो का, ज्याला माहिती आहे त्याच्या माहितीमध्ये काही अधिक भर घालू शकतो का, आणि जो त्यातला पारंगत आहे त्याला पण आपला काम आवडावं अशा पद्धतीने त्या विषयाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आणि मगच कार्यक्रम घेतले. नाहीतर कधी कधी स्पष्ट नाही पण म्हटलं.
1: अच्छा अच्छा. तुम्ही सखोल अभ्यास करणं किती महत्वाचं हे तर सांगितलं, पण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना आणखी कोणत्या कोणत्या गोष्टी महत्वाच्या ठरतात?
0: सूत्रसंचालन करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्या विषयाचा अभ्यास जे मी पहिल्यांदा सांगितलं, आणि दुसरं टाइम मॅनेजमेंट, आणि तिसरं ज्या व्यक्तीच्या माध्यमातून आपण उभं आहोत, म्हणजे ज्या व्यक्तीला आपण रिप्रेझेंट करतोय, एखादी संस्था असेल एखादा विषय असेल तर तो विषय त्या संस्थेच्या माध्यमातून मांडणं, तुमचं स्वतःचं वैयक्तिक बाजूला ठेवून आपण संस्थेसाठी उभा आहोत हा विषय मनामध्ये ठेवून काम करणं. आणि आयत्या वेळी तर अनेक गोष्टी घडतात. सगळ्यात महत्वाचं मी म्हटलं जसं टाइम मॅनेजमेंट, किती वेळात कार्यक्रम संपवायचा आहे, निवेदकांनी किती बोललं पाहिजे, निवेदकांनी पालहाळ लावायला नको, निवेदकांनी नेमकं बोललं पाहिजे, निवेदकांनी आयत्या वेळी आलेल्या सिच्युएशन्सला हँडल केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला निवेदन करताना खूप महत्वाच्या आहे. आवाजाचा चढउतार आहे, नंतर कधीतरी आयत्या वेळी अनेक अशा गोष्टी घडतात की जेव्हा आपण ठरवलेलं असतं, आपली स्क्रिप्ट असते पण स्क्रिप्टमध्ये बदल करायला लागतो, तर त्या सगळ्या गोष्टींचा सरावानी पण होतं, पण कुठेतरी बॅक ऑफ द माइंड तुम्हाला ती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मी अलर्ट असली पाहिजे. तर अलर्टनेस पण निवेदनात खूप महत्वाचं आहे.
1: अच्छा अच्छा, खूप छान सांगितलं. तुम्ही सामवेदातून संगीत, वेगळ्या वाटा, सहा ऋतूंचे सहा सोहळे, तुका आकाशा एवढा, जीवन ज्यांना कळले हो, यासारख्या वेगवेगळ्या कार्यक्रमांची संकल्पना, निर्मिती, स्क्रिप्ट आणि सादरीकरण पण केलं, म्हणजे तुम्ही निवेदनाकडून या गोष्टीकडे पण वळलात. तर याविषयीच्या तुमच्या भावना जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल.
0: हळूहळू जसं निवेदन करायला लागली, म्हणजे सुरुवातीला काही संस्थाने मला विचारलं तू करशील का आपला असा असा कार्यक्रम आहे, तर पहिला एक स्वराली नावाची नागपूरची संस्था आहे, सतारीचा त्यांचा वाद्यवृंद आहे, त्यांनी मला विचारलं की माडगुळकरांवर आम्ही एक कार्यक्रम करतोय, एक होते गदिमा, त्याचं तू निवेदन करशील का. तर मी निवेदन आणि सूत्रसंचालन या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, तुम्हाला वेगळ्यांनी सांगायला नको. सूत्रसंचालन म्हणजे प्रवाहीपणे एखादा कार्यक्रम ठरलेल्या प्रमाणे मिनिट टू मिनिट तयार करून पुढे नेणं, जसा राजकीय असतो किंवा सामाजिक असतो. पण निवेदन म्हणजे गाण्यांच्या कार्यक्रमांचं निवेदनाबद्दल मी आता बोलते. तर निवेदन त्यांनी मला विचारलं तर मी ठीक आहे म्हटलं, आणि तेव्हा ते माझं पहिलं निवेदन होतं, व्यावसायिक निवेदन ज्याला म्हणता येईल. तर मग मी तेव्हा पुण्यात गेले, काही लोकांशी बोलले, आणि तेव्हा गदिमांच्या बरोबर काम केलेले काही लोक होते जे बोलू शकत होते, त्यांच्याशी बोलले, गदिमा कसे होते, त्यांची लिहिण्याची पद्धत कशी होती, कसा ते अभ्यास करायचे, सुधीर फडके कसा अभ्यास करायचे, असं सगळं मी छान पुण्यात जाऊन जाणून घेतलं आणि त्याच्यानंतर तो कार्यक्रम केला. मग असं करता करता माझ्या लक्षात आलं की एखाद्या व्यक्तीवर किंवा एखाद्या विषयाला घेऊन जेव्हा आपण गाण्याचा कार्यक्रम करतो तेव्हा किती त्याला वेगवेगळे कंगोरे असतात, म्हणजे ते गाणं लिहिताना त्याच्या मागची पार्श्वभूमी, चित्रपटात ते गाणं कसं येतं, त्या नायिकेच्या भावना तेव्हा कशा असतात, एखाद्या कवीला परकाया प्रवेश कसा जमतो, इतक्या अनेक गोष्टी छोट्या छोट्या, म्हणजे मला असं वाटतं अभ्रक कसं असतं ना, अभ्रकाला अनेक पापुद्रे असतात बघा, पण आपण एखादा पापुद्रा वेगळा करू शकत नाही, तो करायचा झाला तर किती तरलपणे तुम्हाला ते करावं लागेल, नाही तर ते तुटेल. तर असं एखाद्या गाण्याविषयी किंवा एखाद्या विषयाविषयी इतका तरल अभ्यास आपण केला पाहिजे, भावना जाणून घेतली पाहिजे, आणि मग त्याला जेव्हा आपण आकार देतो तेव्हा ते गाणं किंवा तो बरं असं असतं की एखादं गाणं ऐकणाऱ्याच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या घटना घेऊन आलेलं असतं, चित्रपटात वेगळं असतं, तर त्याला पण ते खूप छान वाटलं पाहिजे. तर अशा पद्धतीने जेव्हा मी खूप कार्यक्रम केले, मग शांताबाई

0: केलं, गदिमा केलं, बोरकर केले, खूप खूप सारे कार्यक्रम केले आणि मग लक्षात आलं की आपण विषयाला घेऊन छान आकार देऊ शकतो. एखादी संस्था जेव्हा तुमच्याकडे येते तेव्हा त्यांच्याकडे गाण्यांची यादी असते, पण मला माहिती आहे की मला जर बाभो बोरकर लोकांना ऐकवायचे आहेत तर बाभो बोरकरांची जडणघडण, त्यांच्या आयुष्यात आलेले प्रसंग हे सुद्धा मला लोकांना कधी सांगता येतील. मग फक्त बाभो बोरकर करायचं, मग बाभो बोरकरांचं जीवन त्यांना कळले, हा कार्यक्रम आम्ही केला. सामवेदातनं संगीताची उत्पत्ती झाली माहिती आहे, म्हणून मग मी सामवेदातनं संगीत कसं आलं असेल याचा अभ्यास केला आणि मग आरती अंकलीकरांना घेऊन तो कार्यक्रम केला. सामवेद गायला सामवेदींना बोलवलं, कारण सामवेद असा गायल्या जात नाही, आता तर लोक ऐकत नाही. तर अशा अनेक गोष्टी, मग एक एक विषय मला सुचत गेला आणि तसे तसे मी त्याला आकार देत गेली आणि ते कार्यक्रम पुढे गेले.
1: खूप छान रेणुकाताई, तुम्ही म्हणालात की प्रत्येक विषयाचे वेगवेगळे पैलू असतात, तसेच मला वाटते तुमच्या व्यक्तिमत्वाचे पण खूप असे अनेक पैलू आहेत की जे आम्हाला जाणून घ्यायचे आहेत. तर तुम्ही अनेक विषयांवरती जाहीर वाचन पण केलं आहे, प्रवचनं केली आहेत, गीतरामायणाच्या माध्यमातून निवेदन केलं आहे, याशिवाय वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून वेगवेगळ्या विषयांवरती व्याख्यानं पण दिलेली आहेत. तर हे तुम्हाला सारं कसं काय शक्य झालं?
0: आता प्रोफेशनच ते आहे, व्यावसायिक निवेदन, सूत्रसंचालन आणि मग त्याला जोडून जोडून ज्या ज्या गोष्टी येतात, जिथे जिथे शब्दांचं महत्व आहे, विषयांचं महत्व आहे, समाजाची जडणघडण आहे, तिथे आपण काहीतरी देऊ शकतो का? मला आठवतं की प्रत्येक व्यवसायामध्ये काही नियम आहेत ना, काही इथिक्स आहेत, तर ते आपण पाळले पाहिजे. तर आपल्या इथे डॉक्टर डांगरेचा दवाखाना आहे ना, त्या दवाखान्याच्या बाहेर बरेच वर्षापूर्वी, आता नाही आहे, पण एक पाटी लिहिलेली होती आणि तिथे असं लिहिलं होतं की तीन गोष्टींकडे लक्ष द्या, एखादी गोष्ट तुम्हाला करायची असेल तर, किंवा तुम्हाला बोलायचं असेल तर पहिली गोष्ट, मी बोलते ते योग्य आहे का? दुसरी गोष्ट, मी बोलते त्याचा माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर काय परिणाम होणार आहे? आणि तिसरं, मी बोलते त्याचा समाजावर काय परिणाम होणार आहे? आणि असा विचार करून जेव्हा तुम्ही बोलाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की अनेक वेळा आपण उगीच बोलतो, 80% वेळा आपण उगीच बोलतो.
1: बरोबर
0: आहे. मग असा विचार जेव्हा करायला लागतो तेव्हा एखाद्या कलाकाराच्या तोंडून निघणारा एखादा शब्द जर समाज घडवत असेल तर मग अशा गोष्टी का करू नये? कारण आर्थिक बाजू तर आहेच, पण त्याचबरोबर कलाकार समाज घडवत असतो ना, त्याच्यामुळे अशा व्याख्यानांमधून, निवेदनांमधून, आणि जसं मावशी, वंदनीय मावशी केळकर राष्ट्रसेविका समितीच्या, त्यांचं रामायण आत्ताच्या काळाशी खूप सुसंगत आहे, तर रामायणातून आपण काय घ्यायला पाहिजे, अशा अनेक गोष्टी मग मला सुचत गेल्या आणि त्याप्रमाणे मी जाहीर वाचन म्हणा किंवा वेगवेगळ्या विषयावर व्याख्यानं द्यायला सुरुवात केली.
1: खूप छान. आणि याशिवाय तुम्ही अनेक राजकीय नेते, खेळाडू, चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज कलावंत, प्रसिद्ध गायक, याशिवाय देशाचे माननीय पंतप्रधान, या सगळ्या उच्च स्तरावरच्या भव्य सभांचं सूत्रसंचालन सुद्धा केलं आहे. तर हे करताना कधी मनावर दडपण आलं का?
0: हो हो. दडपण, प्रचंड दडपण. माननीय पंतप्रधान महोदयांच्या कार्यक्रमात एक आपला आतला आनंद असतो ना,
1: हो
0: तो होता, आणि दडपण पण होतं, आणि या आनंदाच्या भरात आपल्याकडून चूक व्हायला नको ही भीती पण होती. आणि अजून सुद्धा खोटं वाटेल सांगायला, 25 वर्ष होत आहेत पण अजून सुद्धा कुठलाही कार्यक्रम आला तर हाताला घाम आलेला असतो, थोडस धडधड वाढलेली असते. पण आपण करत असलेलं काम निष्ठेनी आणि प्रेमाने आपण जेव्हा करतो आणि सात्विक आणि स्वच्छ सत्य असं जेव्हा करतो तेव्हा बळ येतं आणि ते निघून जाते वेळ छान.
1: आणि याशिवाय तुम्ही व्हॉइस ओव्हर, डॉक्युमेंटरीचं लिखाण सुद्धा केलं आहे, तर याविषयी काय सांगाल?
0: मी मगाशीच सांगितलं की माझी सुरुवातच या आकाशवाणीतल्या याच माईक समोर झालेली आहे, त्याच्यामुळे व्हॉइस ओव्हरचं भरपूर काम केलं, तिथूनच सुरुवात झाली, आवाजाच्या परीक्षा झाल्या आणि मग काम, भरपूर काम मिळालं, अनेक डॉक्युमेंटरीजचं लिखाण सुद्धा केलं. तो काळ वेगळा होता थोडा, आजपासून 20 वर्षापूर्वीचा, पण खूप काम मिळालं आणि खूप विषय मिळाले. म्हणजे आता या 25 वर्षामध्ये निवेदन, सूत्रसंचालन, व्याख्यान, डॉक्युमेंटरीज या सगळ्यामध्ये एक तमाशा, हा जो आपला कला प्रकार आहे तो सोडला तर माती परीक्षण, खतांचं निरीक्षण, इथपासून ते माननीय पंतप्रधान महोदय, सचिन तेंडुलकर, लताबाई, आशाबाई, श्रीधर फडके, उस्ताद झाकीर हुसेन यांच्या सगळ्यांच्या बरोबर काम करण्याची मला संधी मिळालेली आहे, त्याच्यामुळे अगदी माती परीक्षण करताना जी डॉक्युमेंटरी केली त्याचा जो अभ्यास केला त्याचा

0: फायदा आता मला आपल्या घरातली छोटीशी बाग फुलवताना येतो. तर अशा अनेक गोष्टी आपल्याला घडवत जातात आणि त्याच्यामुळे या सगळ्या कार्यक्रमांमुळे आपण समृद्ध होतो असं मला वाटतं.
1: आणि ज्यावेळेस तुमच्या वाक्यांवरती प्रेक्षकांच्या टाळ्या पडतात आणि उत्स्फूर्त दाद तुम्हाला दिली जाते त्यावेळी तुमच्या भावना कशा असतात?
0: खूप आनंद होतो. आणि जसं मी म्हटलं की तुम्ही समाजाचं काहीतरी देणं लागता, तर जेव्हा आपण बोलतो ते समोरच्याला आवडतंय, त्याची दाद आपल्याला मिळतीय, याचा अर्थ आपण कुठेतरी सक्सेसफुल होतोय, तर हा समाधान आहे. तर तो आनंद मिळतो मला.
1: आणि राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांगीतिक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन तुम्ही करता, निवेदन तुम्ही करता, पण हे चार टोकच म्हणायला हवीत, हो ना? प्रत्येक विषय वेगळा आहे, अशावेळी त्या त्या विषयाला धरून शब्दांची मांडणी, शब्द सामर्थ्य सुद्धा असावं लागतं की जे तुमच्या प्रत्येक कार्यक्रमातून सिद्ध झालेलं आहे. पण हे तुम्ही साध्य कसं काय केलं हे सांगा.
0: लहानपणाचे संस्कार मला खूप महत्वाचे वाटतात. माझ्या वडिलांना आम्हाला स्तोत्र त्यांनी लहानपणापासून शिकवली, संस्कृत शिकवलं, आणि त्या स्तोत्रांचा उच्चार चुकीचा होऊ नये याच्यासाठी त्यांचा कटाक्ष होता. ह्रस्वदीर्घाचा उच्चार आणि शब्द उच्चारताना त्या शब्दाचा अर्थ आणि त्यामागची भावना समजली पाहिजे, हा एक संस्कार लहानपणापासून मनावर झाला. त्याच्यामुळे त्या शब्दांची एक ओढ असते ना आपल्याला, तशी ओढ निर्माण झाली. दुसरं, मला माझ्या या संपूर्ण प्रवासामध्ये सगळ्यात मोठं गुरुवर्य म्हणून जे लाभले ते वक्ता दशसहस्रेषु प्राचार्य राम शेवाळकर, त्यांचा आशीर्वाद आणि त्यांचा सहवास खूप लाभला. त्यांनी पण खूप संस्कार केले, काय वाचलं पाहिजे, काय वाचू नये, कुठे वेळ घालवू नये, कुठे घालवावा असं. तर त्यांनी मला एक सांगितलं होतं की प्रत्युत्पन्न मतित्व हा एक गुण निवेदकाकडे असला पाहिजे. आणि प्रत्युत्पन्न मतित्व म्हणजे काय? आयत्या वेळी आयत्या शब्दाचं किंवा गोष्टीचं होणारं स्फुरण. म्हणजे प्रतिभा म्हणजे नेमकी काय असते? तुम्हाला त्या त्या वेळी ते सुचणं, आणि ते सुचणं असं आपोआप नाही येत. एकतर थोडीशी दैवी हे लागते आपल्याला, अनुग्रह लागतो किंवा आशीर्वाद लागतात, पण त्याचबरोबर तुमच्यावर झालेले संस्कार, तुम्ही केलेलं वाचन, आणि मग ते कुठेतरी बुद्धीमध्ये मेंदूमध्ये आपल्या असतं ना, आणि ते आयत्या वेळी बाहेर येणं. त्याच्यामुळे आई वडिलांनी केलेले संस्कार, गुरुवर्यांनी केलेले संस्कार, समाजाकडनं आपल्याला खूप काही मिळतं, छोट्या छोट्या कलाकारांकडनं खूप शिकायला मिळतं, असं जेव्हा साचत जातं ना आपल्या मेंदूमध्ये, आणि मग ते जिथे गरज असेल तिथे ते बाहेर येतं, त्याच्यामुळे त्या कार्यक्रमाला मजा येते किंवा आपल्या एकंदरच आयुष्यात मजा येते.
1: खूप छान. आता हे सांगा की तुम्ही मगाशी म्हणालात की एखाद्या कार्यक्रमामध्ये वेळेवर खूप बदल करावे लागतात, तेव्हा निवेदकाची परीक्षाच असते एक प्रकारची, तर तुम्हाला असा कधी अनुभव आला का?
0: असे अनेक अनुभव येतात, छोट्या कार्यक्रमात पण येतात आणि मोठ्या पण. एकदा दोन दिग्गज जगप्रसिद्ध कलाकारांना आपल्या नागपूरमध्ये एका मोठ्या महोत्सवामध्ये बोलवण्यात आलं होतं आणि सुरुवातीला त्यांची जुगलबंदी आहे असं डिक्लेअर करण्यात आलं होतं. त्याच्यामुळे ती जुगलबंदी बघायला खचाखच हॉल भरला होता 1000-1200 लोकांनी, आणि आयत्या वेळी त्यांच्यापैकी एकानी जुगलबंदी करायला नकार दिला.
1: अच्छा.
0: आणि पडदा उघडण्याच्या आधीची स्टेज अशी होती की लोक जुगलबंदी ऐकायला आली आहेत आणि पडदा उघडल्यावर मला सांगायचंय की जुगलबंदी नाहीये. तर माझ्यासाठी खूप मोठी परीक्षा होती, कारण शब्दांचा योग्य वापर करून प्रक्षोभ होणार नाही, लोक चिडणार नाही किंवा ओरडारडी करणार नाही, कारण कलावंत पण तितक्याच उच्च दर्जाचे होते. नागपूरचे रसिक अव्वल आहेत, त्यांना खूप छान ऐकायचं असतं, वेळ काढून लोक आलेले असतात. तर ह्या दोन्हीचा समन्वय साधताना प्रचंड प्रेशर आलं आणि शब्दांचा योग्य वापर करत ती सिच्युएशन हँडल करावी लागली. आणि त्याच्यानंतर ते कलाकार बसले, म्हणजे मग पहिले एक आले आणि मग नंतर दुसरे, तेव्हा माझी खूप मोठी परीक्षा होती.
1: असं नेहमी या गोष्टी लक्षात राहण्यासारख्या असतात. हो ना, अनेक वेळा तुम्हाला कार्यक्रमासाठी बाहेर राहावं लागतं, तर अशावेळी घरचं आणि प्रोफेशनचं संतुलन तुम्ही कसं काय साधता?
0: आता म्हणजे वय झाल्यानंतर, आता एवढ्या 25 वर्षानंतर आता मुलं मोठी झाली आहेत, तर आता या गेल्या 5-6 वर्षांमध्ये इतका त्रास झाला नाही, पण आधीची 20 वर्ष मात्र खरंच खूप मोठा तारेवरची कसरत सगळ्याच गृहिणींची होते. तशी माझी पण झाली, नोकरी करणाऱ्यांची होते तशी माझी पण झाली, की आयत्या वेळी बाहेर जावं लागलं तर घरातलं सगळं लावून जायचं. पण अशा वेळेला घरातल्या लोकांचा खूप मोठा सपोर्ट असतो, मुलं समजूतदार असतात,

0: माझे मिस्टरांनी पण मला खूप साथ दिली आणि आई वडील आणि सासूबाई आणि सासरे यांनी पण खूप सांभाळून घेतलं. जेव्हा भरीचा काळ होता, खूप कार्यक्रम असायचे, तेव्हा त्या लोकांनी सुद्धा सांभाळून घेतलं. आणि आपणही करतोच सगळं व्यवस्थित बॅलन्स, आपल्याला ते लहानपणापासून शिकवणच आहे आईकडनं आलेली. आई पण माझी नोकरी करायची, त्याच्यामुळे मी तिचं बघितलं होतं की ती कशी प्लॅनिंग करते. उद्या जर काम आहे तर आजच ती काय काय गोष्टी तयारी करून ठेवते. तसं मी सुद्धा अभ्यासाबरोबर घरातली सगळी तयारी लावून मग आपण कामाला जातो. मी चुझी आहे, तर विषयांमध्येच नाही तर प्रायोरिटीजमध्ये पण मी खूप सिलेक्टिव्ह आणि चुझी आहे. जर घरात आपली पूर्ण 100% आत्ता गरज आहे तर प्रोफेशन महत्वाचं नाहीये, घर महत्वाचं आहे. त्याच्यामुळे मग मुलांच्या जेव्हा परीक्षा असायच्या मार्चमध्ये, तर मग जानेवारी 15 नंतर काम घ्यायचं नाही, एप्रिलपर्यंत पक्केपणाने की नाही आपली गरज आहे ना घरी, तर मग आपण कुठला पण मोठा कार्यक्रम येऊ नाही घ्यायचं, घरात लक्ष द्यायचं, असं केलं. आणि दुसरं, माझ्या वडिलांनी मला खूप छान एक शिकवलं होतं की पहिला जेव्हा मला पाकिट मिळणार होतं कार्यक्रमाचं, तर मी बाहेर पडले, त्यांना नमस्कार केला आणि म्हटलं आज मी प्रोफेशनली, म्हणजे मी नोकरी करणार नाही हे मी ठरवलंच होतं, तर प्रोफेशनली बाहेर पडतीये. तर त्यांनी मला आशीर्वाद दिला आणि ते म्हणाले की आज तू एक पाय बाहेर ठेवतेस, एक पाय तुझा आत आहे, तर तू तशीच राहा, गरज पडली तर बाहेरचा पाय आत घे, पण आतला पाय कधीच बाहेर काढू नको.
1: अच्छा.
0: त्याच्यामुळे घर पहिले हा त्यांनी मला सांगितला. आणि तसं मी आतापर्यंत ईश्वराने करून घेतलं तसं.
1: खूप छान रेणुकाताई. आणि आता पुढे आणखी काय करायचा विचार आहे तुमचा हे सांगा.
0: आता सध्या तरी माऊलींची ज्ञानेश्वरी आहे डोक्यात, त्याच्यावर एक छान काम चाललंय मनामध्ये, थोडेच दिवसात होईल पूर्ण. आणि रामायणावर तर सुरूच आहे. रामायणातील हृदयबंध या विषयावर मी आता बोलायला सुरुवात केली आहे. 3-4 व्याख्यानं झाली आहेत. तर रामाचं कौसल्येशी असलेलं नातं, रामाचं दशरथाशी असलेलं नातं, असं रामाचं रावणाशी असलेलं नातं, सुग्रीवाशी असलेलं नातं, भावाशी असलेलं नातं, अशा प्रत्येकावर बोलायचा प्रयत्न करते. आणि असे अनेक विषय आहेत की जे मला अजून करायचे आहेत पूर्ण.
1: खूप छान. आणि या निमित्तानं प्रेक्षकांना, श्रोत्यांना तुमच्या व्याख्यानांची परवानगी मिळणार हे मात्र नक्की. आणि आता एक सांगा की आजच्या पिढीला निवेदनाच्या क्षेत्रामध्ये यायला अनेक संधी उपलब्ध आहेत, तर त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
0: मार्गदर्शन म्हणजे आता 25 वर्षाचा अनुभव आहे, त्या अनुभवातनं सांगते, खूप असं काही आपण मोठं आहोत म्हणून सांगते असं नाही. पण आता सोशल मीडियाचं एक महाद्वार उघडं झालंय आताच्या पिढीसाठी. आणि पटकन काहीतरी मिळतंय म्हणून करण्याची एक लालसा मनामध्ये आहे. तर मला अगदी मनापासून वाटतं की थरो स्टडी, डीप स्टडी, खोलपर्यंत अभ्यास करूनच प्रकट व्हावं. त्यात ते टिकतं. उथळ पाण्याला खळखळाट फार तसं होतं की आपण जर घाईघाईनी परिणाम मिळावा म्हणून काम करत राहिलो तर ते तेवढ्याच पुरतं टिकतं. पण जेव्हा तुम्ही खोलपर्यंत शिरता तेव्हा तुम्ही संथपणे अनेक वर्ष वाहत राहता. अगदी तसं छान अभ्यास करावा. सोशल मीडिया आहे त्याचा योग्य पद्धतीनं वापर करावा, चुकीच्या पद्धतीनं करू नये. आणि जे इथिक्स आहेत, जी नीतिमत्ता आहे, जी समाजाची जडणघडण आहे, त्याला आपल्यामुळे, आपल्या शब्दांमुळे धक्का लागणार नाही, म्हणजे परिणामांचा विचार करून एखाद्या निवेदकानी निवेदन करावं. निवेदकानी भाषेचा खूप छान अभ्यास करावा. ज्या भाषेत ते करणार असतील ती भाषा छान असली पाहिजे. आवाजाचा चढउतार जसं मी आपल्याला मगाशी म्हटलं. आणि ज्या विषयावर ते बोलणार असतील त्या विषयाचा सखोल अभ्यास, त्याचं वाचन करावं, तज्ज्ञ माणसांशी बोलावं, त्यांच्याकडनं ते जाणून घ्यावं. आणि वेळेचं भान त्यांनी राखलंच पाहिजे. तर निवेदन करताना निवेदक हा एखाद्याला रिप्रेझेंट करत असतो. म्हणजे एखाद्या गायकाच्या बरोबर आपण बसलो असू तर गायन महत्वाचं आहे, निवेदन दुसऱ्या नंबरवर आहे, ह्याचा पण विचार केला पाहिजे. गायकापेक्षा आपण जर जास्त बोलत राहिलो किंवा वक्त्यापेक्षा आपण जर जास्त बोलत राहिलो तर ते चुकीचं ठरेल. माहिती जरूर असली पाहिजे पण त्याचबरोबर जे महत्वाचं आहे ते केलं पाहिजे.
1: खूप छान सांगितलं रेणुकाताई तुम्ही. आणि खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. तुमचा एकंदर प्रवास आम्ही जाणून घेतला. आपल्या मैत्रिणींना पण नक्कीच यातून काहीतरी प्रेरणा मिळेल, मार्गदर्शन नक्कीच मिळालं असेल. तर तुम्ही इथे आलात त्याबद्दल

0: तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
1: मनापासून धन्यवाद तुझे सुद्धा आणि आकाशवाणी नागपूरचे सुद्धा की मैत्रिणींशी गप्पा मारायला मिळाल्या आणि मनातलं काहीतरी छान बोलता आलं. धन्यवाद.
0: जाता जाता तुमच्या आवडीचं एखादं गाणं ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल.
1: नक्कीच मला आवडेल. आत्ताच आशाबाई आपल्यातून गेल्या. श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं आशाबाईंचं साकार गंधार हा हे गाणं मला खूप आवडतं.

मैत्रिणींनो, कलाविश्व या मालिकेअंतर्गत रेणुका देशकर यांची स्वाती तुपकर यांनी घेतलेली ही मुलाखत ऐकलीत. आणि बघता बघता आता आपल्या कार्यक्रमाची वेळ होत आलेली आहे. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. आता मी राखी पाटील आपला इथेच निरोप घेते. नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती.

0: श्रोतेहो, आत्ताच वनिता मंडळ हा कार्यक्रम ऐकलात. दुपारचा एक वाजून गेलेला आहे. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम NCERT.
1: मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत NCERT द्वारे प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: 30 वरून 38 पर्यंत वाढवण्यात आली असून यात भारताच्या सरन्यायाधीशांचाही समावेश आहे. शिक्षण माणसाला जागरूक आणि स्वावलंबी बनवतं, त्यामुळे ते सक्षमीकरणाचं प्रभावी माध्यम आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या आज नवी दिल्लीत शिष्यवृत्ती योजनेच्या आदिवासी समुदायातल्या लाभार्थ्यांशी बोलत होत्या. समाजातल्या सर्व घटकांची आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक प्रगती होते तेव्हाच खरा विकास होतो असं त्या म्हणाल्या. शिष्यवृत्ती योजनांमुळे आदिवासी समुदायातल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळते, यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तन घडल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या.
1: भारत सरकार जनजातीय समुदाय के युवाओं को आगे बढ़ाने के लिए अनेक योजनाओं के माध्यम से निरंतर प्रयास कर रहे हैं. छात्रवृत्ति योजना केवल आर्थिक सहायता नहीं है, ये युवाओं

0: आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक प्रगती होते तेव्हाच खरा विकास होतो असं त्या म्हणाल्या. शिष्यवृत्ती योजनांमुळे आदिवासी समुदायातल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळते. यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तन घडल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या.
1: भारत सरकार जनजातीय समुदाय के युवाओं को आगे बढ़ाने के लिए अनेक योजनाओं के माध्यम से निरंतर प्रयास कर रहे हैं. छात्रवृत्ति योजना केवल आर्थिक सहायता नहीं है, ये युवाओं के सपनों को पंख देने का माध्यम है. ये उन युवाओं के जीवन में नई संभावनाओं का द्वार खोलती है, जिनमें प्रतिभा तो होती ही है परंतु संसाधनों का अभाव उन्हें आगे बढ़ते रोकता था. लेकिन मुझे ये जानकर प्रसन्नता हुई कि अपने से अनेक युवाओं ने विभिन्न
0: भारताच्या शेजारी प्रथम, ऍक्ट ईस्ट आणि महासागर या धोरणांमध्ये म्यानमार हा एक महत्वाचा भागीदार असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. म्यानमारचे अध्यक्ष यू मिन ऑंग लाईंग यांच्याशी काल राष्ट्रपती भवनात त्या बोलत होत्या. म्यानमारच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र स्वीकारल्याबद्दल राईंग यांचं त्यांनी अभिनंदन केलं. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष उच्चस्तरीय शिष्टमंडळासह सध्या भारत दौऱ्यावर असून काही वेळापूर्वी त्यांचं मुंबईत आगमन झालं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. या भेटीत म्यानमारचे अध्यक्ष व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातल्या मान्यवरांच्या भेटीगाठी घेणार आहेत. भारत आणि अमेरिकेनं द्विपक्षीय व्यापार कराराच्या बहुतांश बाबी निश्चित केल्या आहेत. कराराच्या पहिल्या टप्प्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी नवी दिल्लीत आज आणि उद्या अमेरिकन शिष्टमंडळाबरोबर चर्चा होत असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं. वाणिज्य विभागातले अतिरिक्त सचिव दर्पण जैन भारताची भूमिका मांडत आहेत, तर अमेरिकेच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व ब्रेंडन लिंच करत आहेत. गेल्या 3 फेब्रुवारी रोजी दोन्ही बाजूंनी या कराराच्या पहिल्या टप्प्याची रूपरेषा जाहीर केली होती. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं उपलब्ध केलेल्या उत्तरप्रतिकांच्या स्कॅन प्रतीमधल्या त्रुटीच्या पडताळणीसाठी तसंच उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठीचं पोर्टल आजपासून कार्यान्वित झाल्याचं सीबीएसईनं जाहीर केलं आहे. हे पोर्टल येत्या 6 जूनपर्यंत खुलं राहील. तसंच केवळ ज्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या तपासलेल्या उत्तरप्रतिकांची स्कॅन केलेली प्रत मिळवली आहे त्यांनाच या सुविधेचा लाभ घेता येईल असं सीबीएसईनं आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. सुरक्षेच्या कारणासाठी यामध्ये आधार पडताळणीचा समावेश करण्यात आला असून ज्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाही त्यांना आपले पालक अथवा नातेवाईकांचे आधार तपशील वापरता येतील. गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज कसा करावा याविषयीच्या सूचना समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी ट्युटोरियल व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा असं यात म्हटलं आहे. इबोला विषाणू संसर्गाचा एकही रुग्ण आतापर्यंत देशात सापडलेला नाही असं केंद्रीय आरोग्य खात्यानं स्पष्ट केलं आहे. गेल्या 21 दिवसात इबोलाचा प्रादुर्भाव झालेल्या देशातून आलेल्या प्रवाशांना जर ताप, डोकेदुखी, अंगदुखी, जुलाब, विनाकारण रक्तस्राव अशी लक्षणं आढळली तर त्यांनी विलगीकरणात जावं आणि ताबडतोब स्थानिक आरोग्य प्रशासनाला त्याची माहिती द्यावी असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. इबोला संसर्गाबाबत काहीही माहिती किंवा मदत हवी असेल तर 1075 या मदत क्रमांकावर संपर्क साधावा. रोगाचा प्रसार रोखण्यासाठी वेळेवर माहिती मिळणं अत्यावश्यक आहे असं मंत्रालयानं म्हटलं आहे. दरम्यान इबोलाग्रस्त आफ्रिकन देशात रोगप्रसाराला आळा घालण्यासाठी भारतानं वैद्यकीय मदत पथकाची दुसरी तुकडी रवाना केली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी समाजमाध्यमावर ही माहिती दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळले गेलेल्या लाभार्थी कागदपत्र सादर करू शकल्या नाहीत, संपूर्ण छाननी केल्यानंतरच त्यांना अपात्र ठरवलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. लाडकी बहीण योजनेची सुरुवात झाली तेव्हा कागदपत्र सादर करायला उशीर लागेल म्हणून लाभार्थ्यांनी स्वतः दिलेली माहिती गृहीत धरून लाभ दिला गेला होता. मात्र त्यानंतर या योजनेचं ऑडिट झाल्यावर लाभार्थ्यांपैकी 5 लाख जणींच्या कुटुंबात सरकारी नोकरी असल्याचं उघड झालं, तसंच 10 लाख जणींचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असल्याचं समोर आलं. त्यामुळे त्या सर्व लाभार्थी अपात्र ठरल्या. तसंच 14,000 पुरुषांनी या योजनेसाठी अर्ज केले होते त्यांनाही अपात्र ठरवण्यात आलं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी करायला सांगण्यात आलं होतं. ज्यांनी केवायसी केलं अशा 1,70,00,000 महिला योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत, बाकी सर्व अपात्र ठरल्या असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. जे लाभार्थी

0: अपात्र ठरले त्यांना आता पैसे दिले जाणार नाहीत, मात्र आतापर्यंत मिळालेले पैसे परत घेतले जाणार नाहीत असंही त्यांनी सांगितलं.
1: 60 लाख 80 लाख जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल, तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही. जवळपास 1 कोटी 70 लाख महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात. ज्यांनी KYC केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांना दिलेले पैसे आम्ही वसुली करणार नाही.
0: शेतकरी कर्जमाफीविषयी विचारला असता आजच्या मंत्रिमंडळाच्या याबाबत बैठकीत निर्णय होईल, मात्र निवडणुकीमुळे काय निर्णय झाला याची अधिकृत घोषणा करता येणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सक्तवसुली संचालनालयानं आज अंमली पदार्थ तस्कर मोहम्मद सलीम डोला याच्या विरुद्धच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये विविध ठिकाणी छापे टाकले. मुंबई, सुरत आणि अंकलेश्वरमध्ये साधारण 20 ठिकाणी ईडीनं ही कारवाई केली. रसायनांचे पुरवठेदार, असा व्यवहारांमधले मध्यस्थ, मेफेड्रॉन या अंमली पदार्थाची निर्मिती आणि वितरण करणारे तस्कर, हवाला ऑपरेटर्स आणि अंमली पदार्थांच्या तस्करीतून मिळालेल्या पैशातून बेनामी मालमत्ता बाळगणाऱ्या व्यक्तींशी संबंधित ठिकाणी ही कारवाई सुरू आहे. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून परदेशातून तस्करी केलेलं 2.5 किलोपेक्षा जास्त सोनं जप्त केलं. मेणाच्या स्वरूपातल्या या सोन्याची किंमत 4 कोटीपेक्षा जास्त आहे. विशिष्ट माहितीच्या आधारे दुबईहून भारतात आलेल्या 2 तस्करांकडून जप्त केलेलं हे सोनं 24 कॅरेटचं आहे. या तपासादरम्यान हे सोनं तस्करी करून भारतात आणायच्या कटात सामील असलेल्या नवी मुंबईतल्या एका सोनारालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. गृहमंत्रालयानं स्थलांतर आणि परदेशी नागरिक सुधारणा नियम 2026ची अधिसूचना जारी केली आहे. या दुरुस्तीमुळे परदेशी नागरिकांना भारतात आगमन झाल्यावर 180 दिवसांच्या आत आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. येत्या 4 ते 8 जून दरम्यान अहमदाबाद इथं आयोजित पहिल्या जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेतल्या योगपटूंचं पथक भारतात येत आहे. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या PV सिंधूनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. थायलंडच्या बुसानान ओम्बा रुह फानला तिनं आज 25-23, 21-16 असं पराभूत केलं. मालविका बनसोडला मात्र पहिल्याच फेरीत थायलंडच्या पूर्णपावी चोचुवांगकडून पराभव पत्करावा लागला. पुरुषांच्या गटात किदंबी श्रीकांतही पहिल्याच फेरीत पराभूत झाला. लक्ष्य सेनचा सामना आज दुपारी होईल. ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद ही महिला दुहेरीची जोडी, तसंच मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो यांचे सामने देखील आज होणार आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांचा शपथविधी संपन्न. शिक्षण हे सक्षमीकरणाचं प्रभावी माध्यम असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नाही असं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या PV सिंधूच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश. आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कारवाईत 2.5 किलोपेक्षा जास्त तस्करीचं सोनं जप्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
2: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने. मे महिन्याची सुरुवात महाराष्ट्र दिनाच्या उत्साहात झाली. राज्य स्थापनेच्या 67व्या वर्धापन दिनानिमित्त अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयासह जिल्हाभरातील शासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. प्रभारी विभागीय आयुक्त तथा अपर आयुक्त अजय लहाने यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयात राष्ट्रध्वज फडकावण्यात आला. यावेळी विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या विशेष संक्षिप्त पुनरावलोकन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मतदार यादी अद्ययावत करण्याची मोहीम राबवण्यात आली. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी BLOंना मतदार मॅपिंगचं काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. नव्याने विकसित करण्यात आलेल्या अॅपच्या माध्यमातून मतदारांचा शोध घेऊन यादीतील त्रुटी दूर करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं. वन्यजीव आणि निसर्ग पर्यटनाच्या दृष्टीने मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग अनुभव उपक्रम विशेष आकर्षण ठरला. बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात शेकडो निसर्गप्रेमींनी सहभाग घेतला. घनदाट जंगलातील मसाणांवर रात्रभर बसून वन्यजीवांचं निरीक्षण करण्याचा अनोखा अनुभव सहभागी पर्यटकांनी घेतला. बालविवाह प्रतिबंध मोहिमेअंतर्गत चाइल्ड हेल्पलाईन आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या संयुक्त कारवाईत एका अल्पवयीन मुलीचा विवाह रोखण्यात प्रशासनाला यश आलं. राज्य सेवा हक्क आयोगाच्या अमरावती विभागाचे आयुक्त म्हणून ज्येष्ठ सनदी अधिकारी अरुण डोंगरे यांची नियुक्ती करण्यात आली. शासकीय सेवेत पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि नागरिकांना वेळेत सेवा मिळण्याच्या दृष्टीनं

त्यांच्या नियुक्तीकडे महत्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिलं जातं. ग्रामीण स्वच्छतेसाठी जिल्हा परिषदेमार्फत 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून 26 ग्रामपंचायतींना बॅटरीवर चालणाऱ्या ई रिक्षांचं वाटप करण्यात आलं. घराघरातून कचरा संकलन, त्याचं वर्गीकरण आणि वैज्ञानिक पद्धतीनं विल्हेवाट लावण्यासाठी ही वाहनं उपयोगी ठरणार आहेत. शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या असलेल्या मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेच्या कामांचा आढावा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला. शेतमालाची वाहतूक आणि शेतीच्या कामांसाठी बारमाही रस्ते उपलब्ध व्हावेत यासाठी कामं वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले. याचवेळी आयोजित जनता दरबारात नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेशही देण्यात आले. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ई केवायसी मोहिमेलाही या महिन्यात गती मिळाली. पात्र शेतकऱ्यांनी 30 जूनपूर्वी ई केवायसी पूर्ण करावी, अन्यथा पुढील हप्त्यांपासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं. बायोमेट्रिक आणि फेस ऑथेंटिकेशन या दोन माध्यमातून प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दरम्यान मे महिन्यातील सर्वाधिक चर्चेचा विषय म्हणजे उष्णतेची तीव्र लाट. अमरावती जिल्ह्यात तापमानानं 46.8 अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला. सलग अनेक दिवस तापमान 45 अंशांच्या पुढे राहिल्यानं जनजीवन प्रभावित झालं. भारतीय हवामान विभागानं रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला होता. दुपारच्या वेळेवर रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत होता. उष्माघात टाळण्यासाठी प्रशासनानं विविध उपाययोजना राबवल्या. जिल्हा सामान्य रुग्णालयात विशेष उष्माघात कक्ष सुरू करण्यात आला, तर नागरिकांच्या मोबाईलवर सतर्कतेचे संदेशही पाठवण्यात आले. या कडक उन्हाचा सामना करणाऱ्या वाहतूक पोलिसांसाठी अमरावती पोलीस विभागानं अभिनव उपक्रम राबवला. वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांना बॅटरीवर चालणारी एअर कूल्ड जॅकेट्स उपलब्ध करून देण्यात आली. सुमारे 150 जॅकेट्सचं वितरण करण्यात आलं. राज्यात पहिल्यांदाच अशा प्रकारचा उपक्रम राबवण्यात आल्याने त्याचं विशेष कौतुक झालं. मर्दी रोडवरील घाटखेडा तलाव परिसरात उन्हाळी सुट्टीचा आनंद साजरा करण्यासाठी गेलेल्या 4 बालकांचा तलावात बुडून मृत्यू झाला. मित्रांना वाचवण्याच्या प्रयत्नात चौघेही गाळात अडकून पाण्याखाली गेल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं. चांदूर रेल्वे तालुक्यातील दहीगाव इथं 7 फूट लांबीचा अजगर आणि त्याची 10 अंडी सुरक्षितपणे वाचवून वनविभागानं त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडलं, तर दुसरीकडे शहरातील रामपुरी कॅम्प परिसरात एका बिबट्यानं शिरकाव केल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. वनविभाग, पोलीस आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नांतून सुमारे 4 तासांच्या मोहिमेनंतर बिबट्याला सुरक्षितपणे पकडण्यात आलं. या घटनेनं वाढत्या मानव वन्यजीव संघर्षाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. महिन्याच्या अखेरीस वातावरणात अचानक बदल झाला. अचलपूर, तिवसा, रेवसा आणि अमरावती शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारपिटीची नोंद झाली, विजेच्या पुरवठ्यात व्यत्यय आला आणि किरकोळ नुकसानही झालं. मात्र तीव्र उष्णतेने त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने.

श्रोते, आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:45 होत आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

व्ही व्ही साठे यांचं गाणं आपण ऐकलं, रंजना जोगळेकर यांच्या आवाजात. कार्यक्रमात यानंतर ऐकूया बाभ बोरकर यांचं गीत गोविंद पोवळे यांच्या आवाजात.

गोविंद पोळे यांनी गायलेली बाभा बोरकर यांची रचना आपण आत्ताच ऐकलीत. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम याबरोबरच समाप्त होतोय. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकणार आहोत मिस्टर अँड मिसेस अय्यर या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा.
1: विचारपूर्वक विषय निवडून चित्रपट करणारी देखणी अभिनेत्री म्हणजे अपर्णा सेन, ती निर्माती आणि दिग्दर्शक म्हणूनही चांगलेच गाजले. तिच्या चित्रपटांच्या कथा स्त्रीभोवती असतात, पण त्यातील स्त्री ही अगती किंवा बिच्छारी मुळीच असते. अत्यंत सूक्ष्म भावतरंग ती टिपते. फार मोठं स्टेटमेंट करायचा तिचा अट्टहास नसतो, तरी समाजातील विरोधाभास टिपायला ती मागे पुढे पाहत नाही. तिच्या चित्रपटातील परिसर सुंदर असतो, पण तिला जे मांडायचं आहे ते नुसतं पोशाखी किंवा दिखाऊ नसतं. तिचे बहुतेक चित्रपट हे तिने स्वतःच लिहिलेले असतात. कदाचित त्यामुळे देखील चित्रपटामध्ये शांतता देखील बोलकी असते. तिच्या चित्रपटाविषयी बोलणार आहे त्यात तिचं लेखन आणि दिग्दर्शन या दोन्हीचं कौशल्य स्पष्ट जाणवतं. साधी कथा, सशक्त आशय, जबरदस्त अभिनय, बोलकी देहबोली, क्वचित निःशब्दातूनही खूप सांगणारे संवाद, हे कसं काय ऐकत. मिस्टर आणि मिसेस अय्यर या नितांत सुंदर चित्रपटाची कथा देखील साधी सरळ आहे, तरी प्रेक्षकांचं मन कसं जिंकून घेऊ शकते. मिस्टर आणि मिसेस अय्यर फिल्म आहे साधी बस प्रवासातली गोष्ट. मी मगाशी सांगितलंस तसं जगमगीत सेट नाही, फॅन्सी कपडे पत नाही, पोटात खड्डा पडेल असा सस्पेन्स किंवा भडक नाट्य नाही, तरी कथा शेवटच्या क्षणापर्यंत प्रेक्षकाला खुर्चीला बांधून ठेवते. या प्रवासातून तिने समाजातील कठोर वास्तव

0: कलात्मक रीतीने मांडलंय. पार्श्वभूमी आहे हिंदू मुस्लिम दंगे. एका गावात मुस्लिम वस्ती जाळल्याचा राग येऊन एक टोळकं जाळपोळ करत सुटतं. प्रवासाच्या पार्श्वभूमीवर जगामधल्या हिंसक दृश्य दिसतात. डॅनियल पर्सचे मारले जाणे, 9/11, गुजरात दंगे, इराक युद्ध आणि त्यामागे झाकीर हुसेनचा तबला स्थितीचं गांभीर्य तीव्र करतो. बसमध्ये दोन माणसं जवळजवळ बसलेली असतात. बस कलकत्त्याला जात असते. मीनाक्षी अय्यरचं काम कोकणा सेन शर्माने केलंय. ती आपल्या छोट्या मुलाला घेऊन बसलेली असते. तिच्या शेजारच्या तरुणाला राहुल भोसदेकाम राजा चौधरीला तिचे नातेवाईक सांगतात की तिच्याकडे लक्ष द्या हो. ती पक्की कट्टर तमिळ ब्राह्मण स्त्री असते. नावावरून तो कोण हे माहीत नसते आणि तशी गरजही नसते. तो अगदी सोफॅस्टिकेटेड तरुण असतो. वन्यजीव फोटोग्राफर असतो. प्रवासात दोघे कमीच बोलतात. ती त्याच्या हातून पाणी पिते. जरा वेळेने तिला कळते की तो मुस्लिम आहे. ती शहारते. जंगल येतं. काही हल्लेखोर बसवर घुसतात. लोकांच्या धर्माची शहानिशा सुरू होते. म्हाताऱ्या जोडप्यातील पुरुषाला भोसकलं जातं. दरम्यान माणसं या दोघांच्या सीट जवळ येतात. जे प्रतिकार करतात त्यांच्या पॅन्ट खाली करून बघितलं जातं की हिंदू आहे की मुसलमान. पण हल्लेखोर जवळ येतास ती मुलाला शेजारच्या मांडीवर देते आणि दंगेखोरांना सांगते मिस्टर अँड मिसेस अय्यर. रात्री ती बस एका ठिकाणी थांबते. हल्लेखोरांची भीती आणि गोंधळ बसच्या बाहेर सुरूच असतो. तो तिला सांभाळत असतो. बाळाला कवटाळत असतो. उजाडता उजाडता तो बाळाचे आणि तिचे खूप सुंदर फोटो काढतो. दोघात एक अबोल बंध निर्माण होतो. अर्थात तो त्या साऱ्या घटनेचाच परिपाक असतो. अखेर वास्तव स्वीकारणं अपरिहार्य असतं. कलकत्त्याला तिचा नवरा म्हणजे खरा अय्यर आलेला असतो. त्याला ती राजाची खरी ओळख करून देते, जहांगीर चौधरी म्हणून. आणि तिच्या मनातील धार्मिक कोलाहल शांत होतो. माणुसकीची संवेदना प्रभावी ठरते आणि ती आपल्या पतीबरोबर घरी जाते. बस एवढीच कथा, पण मनाचा ठाव घेणारे.
1: साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकला मिस्टर अँड मिसेस अय्यर या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: ऐसी अक्षर रसिके हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला. दुपारचे 2 वाजतात.
1: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्र कृषीवाणी.
2: कास्तकार बंधू आणि भगिनींनो, पेरणीपूर्वी आपल्या जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्याचं प्रमाण हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि पिकांची गरज लक्षात घेऊन आपण अतिरिक्त अन्नद्रव्यांचा पुरवठा करण्यासाठी माती परीक्षण करून घेणं हे मात्र गरजेचं आहे. माती परीक्षण अहवाल आला की त्यानुसार पिकांना खताची मात्रा जी असते ती शिफारस केल्याप्रमाणे आपण कमी किंवा अधिक प्रमाणात करू शकतो. तसंच कोणत्याही फळझाडाची लागवड करण्यापूर्वी जमिनीमध्ये त्या त्या फळझाडासाठी योग्यता तपासून पाहणं ही देखील एक महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणूनच माती परीक्षणाचं महत्व आहे. शेतकऱ्यांनो, आज आपण कृषीवाणीतून बघूया की माती परीक्षणासाठी मातीचा नमुना हा आपल्याला कशा पद्धतीनं घ्यायचा आहे. सर्वप्रथम आपण आपल्या शेताची पाहणी करून घ्यावी. जमिनीच्या प्रकारानुसार जसं जमिनीचा रंग, खोली, उतार आणि उत्पादकता या सर्व गोष्टींचा विचार करून आपण शेताचे विभाग करावे. या प्रत्येक विभागातून एक प्राथमिक नमुना परीक्षणासाठी घ्यावा. नमुना ज्या ठिकाणाहून घ्यायचा आहे त्या जागेवरील काडी कचरा आपण बाजूला करून टाकावा आणि साधारणपणे 15 ते 20 सेंटीमीटर खोलीपर्यंत व्ही आकाराचा खड्डा जमिनीत करावा. खड्ड्याच्या पृष्ठभागापासून तळापर्यंतची माती जी आहे ती आपण गोळा करावी. अशा रीतीनं आवश्यकतेनुसार 5 ते 10 ठिकाणी माती एकत्र करावी आणि त्यामधून 1/2 किलो प्रातिनिधिक मातीचा नमुना हा आपण परीक्षणासाठी पाठवावा. सूक्ष्म अन्नद्रव्यासाठी नमुना जर आपल्याला घ्यायचा असेल तर खड्ड्याच्या 1 इंच जाडीच्या कडा या आपण लाकडी कमचीनं प्रथम खरडून काढावी. नंतर जमा झालेली माती ही काढून टाकावी. त्यानंतर पुन्हा 1 इंच जाडीचा मातीचा थर हा लाकडी कमचीनं काढून तो परीक्षणासाठी एकत्र करा.

0: करावा आणि तो पाठवावा. शेतकऱ्यांमधून नमुन्यामध्ये काडी कचरा, पानं, मुळं ही जर असतील तर ती आपण काढून घ्यावी. शक्यतो माती जी आहे ती कागदावर पसरून सावलीत वाळवावी. त्यानंतर स्वच्छ धुतलेल्या कापडी पिशवीत किंवा मग प्लॅस्टिकच्या पिशवीत माती भरून आवश्यक माहितीसह प्रयोगशाळेत पाठवावी. आता मातीचा नमुना घेत असताना तो किती खोलीपर्यंत घ्यावा यासाठी पीकनिहाय आपल्याला विचार करायचा असतो. या अनुषंगानं माहिती जाणून घेऊ आपण उद्याच्या कृषीवाणीतून.
1: आताच आपण शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्राचा कार्यक्रम ऐकलात. कृषीवाणी

रजोनिवृत्तीच्या पुढच्या टप्प्याबाबत जाणून घेणार आहोत. त्याच्यामध्ये रजोनिवृत्ती काय येते, कारण बेसिकली रिप्रोडक्टिव्ह हार्मोन्स म्हणजे दोन प्रकारचे हार्मोन्स असतात जे पाळी येण्यासाठी कारणीभूत असतात, त्याच्यामध्ये अचानक घट व्हायला लागते आणि ती घट झाल्यामुळे आपल्याला रजोनिवृत्तीच्या वाटचालीकडे आपला सुरुवात होते. त्याच्यामध्ये काही परिणाम हे होतात की त्या जे हार्मोन्स कमी होतात त्याचा परिणाम हृदयावरती होतो, रक्तवाहिन्यांवरती होतो, आणि त्याचे जर आपण काळजी व्यवस्थित घेतली नाही तर त्याचे प्रॉब्लेम्स आपल्याला पुढे जाऊन दिसून येतात. मग हाडांची ठिसूळता आपल्याला जास्तीत जास्त जाणवायला लागते, ऑस्टिओपोरोसिसकडे जातो. शिवाय त्याच्यामुळे होणारे परिणाम म्हणजे खालची जागा कोरडी व्हायला लागल्यामुळे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, मूत्रसंसर्ग, बेसिकली युरिन इन्फेक्शन्स, नंतर कंट्रोल पण जायला लागतो. लघवी होताना, हसताना किंवा आपण जोरात काही बोलत असू, प्रेशर आलं तर अचानक लघवीचे थेंब खालून जायला लागतात, नंतर अचानक वजन वाढतं, ओबेसिटी, हे होणारे परिणाम आहेत हार्मोन्स जेव्हा कमी होतात. आता जी लक्षणं दिसतात ती लक्षणं सर्वसाधारण स्त्रियांमध्ये काय दिसतात, जे मी आधीच्या एपिसोडमध्ये सांगितलं होतं, पेरीमेनोपॉज. त्याच्यामध्ये अनियमित मासिक पाळी, म्हणजे पाळी इरेग्युलर होते, दोन दोन महिने, तीन तीन महिन्यांनी यायला लागते. नंतर हॉट फ्लशेस, जे खूप महत्वाचं असतं, अचानक आपल्या शरीराचं टेम्परेचर खूप जास्त वाढतं, कारण इस्ट्रोजन नावाचं हार्मोन असतं ते खूप कमी होतं. दिवसा किंवा रात्री जेव्हा इतर लोकांना घाम येत नाही त्यावेळेला आपल्याला खूप घाम यायला लागतो. झोपेचं आपलं तंत्र बिघडतं, झोप अजिबात लागत नाही, मूड स्विंग्स.

0: म्हणजे आपल्या सकाळी आपण अचानक उठल्यानंतर खूप चिडतो, शॉर्ट टेम्पर्डनेस, आपण नंतर आपण अचानक हसायला लागतो, अचानक दुःख होतं, हे मूड स्विंग्स होतात आपल्याला, अचानक वजन वाढतं जे आपल्याला समजत नाही की का वाढतं आहे. मग हार्मोन्स सगळ्या टेस्ट करणं गरजेचं असतं, पचनशक्ती कमी होते, त्या तेही कारण असतं की ओबेसिटीकडे जाण्याचं. नंतर स्किन खूप ड्राय व्हायला लागते आणि त्यामुळे इचिंग चे प्रॉब्लेम्स आपल्याला चालू होतात, केस अचानक गळायला लागतात, नंतर छातीमध्ये धडधड व्हायला लागते. काही नॉर्मल जरी प्रसंग असेल तरीसुद्धा आपल्या छातीमध्ये धडधडून घाबरतो, माणूस घाबरायला लागतं. नंतर डोकेदुखी, मायग्रेन हे प्रॉब्लेम्स होतात. नंतर खालचा योनिमार्ग जो असतो, योनिमार्गामध्ये खूप कोरडेपणा यायला लागतो, त्यामुळे नैसर्गिक जी सेक्शुअल इच्छा असते, संबंधांमधली जी इच्छा असते ती पण कमी व्हायला लागते. आणि नंतर हाडं ठिसूळ होणं हा एक महत्त्वाचं सिम्टम आहे, लक्षण आहे. नंतर हार्मोन्स कमी झाल्यामुळे प्रजनन क्षमता पण कमी होते. नंतर स्किन खूप लूज पडायला लागते, म्हणजे छातीची स्किन जसं ब्रेस्ट लूज पडायला लागतात, सॅगी व्हायला लागतात. हे बरीचशी लक्षणं आहेत जी आपल्याला स्त्रियांमध्ये दिसायला लागतात आणि जेव्हा ही लक्षणं दिसतात त्यावेळेला स्त्रीने जागरूक होऊन डॉक्टरांकडे जाणं खूप गरजेचं आहे. आणि या सगळ्या याच्यामध्ये जे हॉट फ्लशेस आहेत की सकाळी अचानक गरम होतं, संध्याकाळी अचानक गरम होतं, तर त्यावेळेला आपण काय काळजी घ्यायला पाहिजे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, हे जी लक्षणं आहेत आणि जे आपण इन्व्हेस्टिगेशन्स करायला पाहिजेत, म्हणजे ज्या चाचण्या महत्त्वाच्या असतात त्यावरती आपण प्रकाश टाकणार आहोत. आणि जे त्या रजोनिवृत्तीच्या संबंधामध्ये जे नवीन तंत्रज्ञान आहे त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
1: श्रोतेहो, आताच आपण रजोनिवृत्ती या विषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकला. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग तिसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला. आता पुनःप्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, रसायनांच्या अतिरेकी वापरामुळे आपल्या निसर्गामध्ये काय काय बदल होत आहेत, निसर्गाच्या कोणकोणत्या समीकरणांमध्ये कशा प्रकारे बदल होत आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे रसायनशास्त्राच्या प्राध्यापिका तनुजा परुळेकर मॅडम यांना. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार श्रोते हो.
0: मॅडम, आज आम्हाला ग्रीन केमिस्ट्री ही जी काही नवीन संकल्पना आता आपल्याला ऐकायला येते याबद्दल थोडं समजून सांगा.
1: हरित केमिस्ट्री किंवा ग्रीन केमिस्ट्री म्हणजे अशा रासायनिक प्रक्रिया व उत्पादने ज्या घातक पदार्थांचा वापर आणि निर्मिती पूर्णपणे कमी करतात किंवा नष्ट करतात. याला शाश्वत रसायनशास्त्र असेही म्हणता येईल, म्हणजे सस्टेनेबल केमिस्ट्री. ह्याचा मुख्य उद्देश रासायनिक प्रक्रियेदरम्यान पर्यावरणाची हानी टाळणे आणि मानवी आरोग्य सुरक्षित ठेवणे. हरित रसायनशास्त्रात किमान प्रदूषणकारी व कमीत कमी टाकाऊ पदार्थ निर्माण करणारे रसायन तयार करण्याच्या पद्धती विकसित करतात. यात उगमस्थानीच प्रदूषण कमी होते. हरित रसायनशास्त्र ही संकल्पना कार्बनी, अकार्बनी, वैश्लेषिक म्हणजे अनालिटिकल, भौतिक, फिजिकल आणि अभियांत्रिकी आणि जीवरसायनशास्त्र बायोकेमिस्ट्री या शाखांनाही लागू पडते. औषधे, रंगद्रव्ये, रंगलेप, खते, कीटकनाशके, प्लास्टिक्स व बहुवारिके म्हणजेच पॉलिमर्स ह्यांच्यासारख्या नव्याने तयार करण्यात आलेल्या द्रव्यांमुळे मानवी जीवन अधिक सुखकारक झालंय. मात्र अशा रासायनिक पदार्थांच्या मोठ्या प्रमाणावरील उत्पादनामुळे प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. कारण असे पदार्थ तयार होताना कारखान्यात त्यांच्याबरोबर अनेक घातक व टाकाऊ पदार्थही तयार होतात. या घातक व टाकाऊ पदार्थांमुळे जमीन, पाणी, वातावरण, काही प्रमाणात काही वनस्पती व खाद्य पदार्थ यांच्यातील प्रदूषणात वाढ झाली आहे. पॉल टी एनेस्टस आणि जॉन सी वार्नर या दोघांनी 1998 साली हरित रसायनशास्त्राची 12 तत्वे किंवा सूत्र मांडली. त्यांच्यामुळे हरित रसायनशास्त्राच्या पद्धती अधिक विकसित करण्यासाठी

0: अभावी वैचारिक चौकट उपलब्ध झाली. त्यांच्यातील काही महत्वाची वैशिष्ट्ये: प्रदूषण प्रतिबंध, रसायनाच्या निर्मिती प्रक्रियेत उगमस्थानीच प्रदूषण रोखणे हे ग्रीन केमिस्ट्रीचं मुख्य तत्व आहे. कमी टाकाऊ अपशिष्ट पदार्थ निर्मिती, कमीत कमी विषारी टाकाऊ पदार्थ निर्माण करणे. ऊर्जा कार्यक्षमता, रासायनिक प्रक्रियेत कमीत कमी ऊर्जेचा वापर करणे. पर्यायी संसाधने म्हणजे रिसोर्सेस, नूतनीकरणक्षम अक्षय ऊर्जा आणि सुरक्षित कच्च्या मालाचा वापर करणे. आता ह्यातल्या काही दोन तीन पर्यायी हरित पद्धतींची इथे माहिती घेऊया. आयबुप्रोफेन हे पेन किलर किंवा वेदनाशामक औषध 6 टप्प्यांच्या परंपरागत पद्धतीने तयार करताना त्याचा उतारा 40% असतो. उतारा म्हणजे यील्ड, म्हणजे 60% कच्चा माल वापरला न जाता त्याच्यापासून टाकाऊ उपपदार्थ तयार होतात. 1990 सालच्या हरित पद्धतीने हे औषध 3 टप्प्यात तयार होते व त्याचा उतारा 77-90% असतो. याचा अर्थ कमी वेळेत कमी ऊर्जा वापरून उत्पादनाचे प्रमाण वाढते. पॉलीलॅक्टिक आम्ल हे बहुवारिक किंवा पॉलिमर्स नैसर्गिक लॅक्टिक आम्लापासून तयार करतं व ते विघटनशील आहे किंवा बायोडिग्रेडेबल आहे. हा त्याचा महत्वाचा उपयुक्त गुणधर्म. अनेक खनिज तेलजन्य बहुवारिके पॉलीलॅक्टिक आम्लापासून हरित पद्धतीने तयार करता येतात. ही बहुवारिके गालिचे, पिशव्या, कप, कपडांसाठी तंतू बनवण्यासाठी वापरतात. रसायनशास्त्राचे 2005 सालचे नोबेल पारितोषिक कार्बनी संश्लेषणातील विपर्यायी पर्यायी पद्धत विकसित केली म्हणून दिले होते. त्यावेळी नोबेल पारितोषिक समितीने हे हरित रसायनशास्त्राच्या प्रगतीत पुढे पडलेलं मोठं पाऊल आहे असे निवेदन केले.
1: श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात आपण मॅडमांकडून ग्रीन केमिस्ट्री ही संकल्पना समजून घेतली. उद्या आपण पर्यावरणामध्ये प्लास्टिकमुळे कशा प्रकारचं पोल्युशन होत आहे आणि त्याचं गंभीर स्वरूप कसं आहे ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण विद्या खांडवे यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती प्रसून चॅटर्जी यांनी आणि हार्मोनियम संगती होती जयंत फडके यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणीच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाशी झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती. श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या युट्यूब चॅनलवर. तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या. आजच आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती.
0: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3 वाजतात, थोड्याच वेळात ऐकूया प्रादेशिक बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नाही असं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. मराठा आरक्षण आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना औद्योगिक विकास महामंडळात अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणार. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांचा शपथविधी संपन्न. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची PV सिंधू दुसऱ्या फेरीत दाखल. आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कारवाईत 2.5 किलोपेक्षा जास्त तस्करीचं सोनं जप्त. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळल्या गेलेल्या लाभार्थींना कागदपत्रांची संपूर्ण छाननी केल्यानंतरच अपात्र ठरवल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीला कागदपत्र सादर करायला वेळ लागेल हे लक्षात घेता लाभार्थ्यांनी स्वतः दिलेली माहिती गृहीत धरून त्यांना योजनेचा लाभ देण्यात आला. मात्र त्यानंतर या योजनेचं लेखापरीक्षण झाल्यावर लाभार्थ्यांपैकी 5 लाख महिलांच्या कुटुंबात सरकारी नोकरदार व्यक्ती असल्याचं उघड झालं. तसंच 10 लाख महिलांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असल्याचं समोर आलं. त्यामुळे या सर्व लाभार्थी अपात्र ठरल्या. तसंच 14,000 पुरुषांनी या योजनेसाठी अर्ज केल्याचं आढळलं. त्यांनाही अपात्र ठरवण्यात आलं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या 1,70,00,000 महिला योजनेसाठी पात्र ठरल्याचं ते म्हणाले. अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना आता पैसे दिले जाणार नाहीत. मात्र आतापर्यंत मिळालेले पैसे परत घेतले जाणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं. मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत शेतकरी कर्जमाफीविषयी निर्णय होईल. मात्र निवडणूक आचारसंहिता लागू असल्यामुळे त्याची अधिकृत घोषणा करता येणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: शेतकरी कर्जमाफीचा विषय कॅबिनेटला आहे. मंत्रिमंडळ त्याच्यावर निर्णय घेईल. पण आम्हाला इलेक्शन कमिशननी अट टाकली आहे. जेव्हा आम्ही त्यांना परवानगी मागितली तर त्यांनी अट टाकली आहे की तुम्ही विषय मंजूर करून पुढची कारवाई करा. पण त्याची घोषणा तुम्हाला करता येणार नाही. त्यामुळे आम्ही आज अधिकृत घोषणा इलेक्शन कमिशनमुळे करू शकत नाही. आज आम्ही निर्णय घेऊ. निर्णयाप्रमाणे कारवाई सुरू करू. इलेक्शन संपल्यानंतर त्याची घोषणा करू.
0: मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 3 मधल्या

नव्या कामांसाठी आशियाई इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या 50 कोटी अमेरिकी डॉलरच्या कर्जाला तसंच राज्य निधीच्या प्रस्तावाला आज मंत्रिमंडळानं मान्यता दिली. यात आशियाई पायाभूत गुंतवणूक बँक आणि न्यू डेव्हलपमेंट बँक दोन्ही बँकांकडून महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्पाला प्रत्येकी 8,700 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य मिळणार आहे. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणार असून सामान्य प्रशासन विभागानं राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचं पत्रक जारी केलंय. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यातल्या मृत आंदोलकांच्या वारसांची तातडीनं पडताळणी करून प्रमाणपत्र वितरित करावीत असे निर्देश देण्यात आलेत. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या वेळी राज्य सरकारनं दिलेल्या आश्वासनाला अनुसरून याबाबतच्या प्रशासकीय हालचालींना वेग आलाय. कांद्याला 3,000 रुपये प्रतिक्विंटल हमी भाव द्यावा, नाफेडमार्फत कांद्याची खरेदी करावी आदी मागण्यांसाठी महाविकास आघाडीनं आज पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. वाढती महागाई, वाढता उत्पादन खर्च आणि योग्य भाव न मिळणं यामुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडलाय. सरकारनं कांद्याच्या शासकीय खरेदीची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात अद्याप खरेदी प्रक्रिया सुरू झाली नाही, त्यामुळे कांद्याची खरेदी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फतच करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार बापूसाहेब पठारे, बाबाजी काळे आदी नेत्यांसह मोठ्या संख्येनं शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. म्यानमाचे राष्ट्राध्यक्ष यू मिन ऑंग लाईंग उच्चस्तरीय शिष्टमंडळासह सध्या भारत दौऱ्यावर असून काही वेळापूर्वी त्यांचं मुंबईत आगमन झालं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. या भेटीत म्यामाचे अध्यक्ष व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातल्या मान्यवरांच्या भेटीगाठी घेणार आहेत. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आज सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांना पदाची शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमनं केलेल्या शिफारशीनुसार केंद्र सरकारनं न्यायाधीशांच्या नियुक्त्यांना मंजुरी दिली होती. त्यानुसार न्यायमूर्ती शील नागू, श्री चंद्रशेखर, संजीव सचदेव आणि अरुण पल्ली यांनी ज्येष्ठ वकील व्ही मोहना यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांची संख्या सुधारणा अध्यादेशाद्वारे सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची मंजूर संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्यात आली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केलाय. थायलंडच्या बुसानान ओबारुफानला तिनं आज 25-23, 21-16 असं पराभूत केलं. मालविका बनसोडला मात्र पहिल्याच फेरीत थायलंडच्या पोनपावी चोचुवांगकडून पराभव पत्करावा लागला. पुरुषांच्या गटात किदंबी श्रीकांतही पहिल्याच फेरीत पराभूत झाला. लक्ष्य सेनचा सामना आज दुपारी होईल. ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद ही महिला दुहेरीची जोडी तसंच मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो यांचे सामने देखील आज होणार आहेत. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत अग्रमानांकित अरिना साबालेंका हिनं नाओमी ओसाका हिच्यावर 7-5, 6-3 अशी सहज मात करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलाय. आता तिचा सामना डायना श्नायडर हिच्याशी होणार आहे. पुरुष एकेरीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या फिलिक्स ऑजर अलियासिम यानं अलेजांद्रो ताबिलो याच्यावर थेट सेट्समध्ये विजय मिळवलाय. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशातून तस्करी केलेलं 2.5 किलोपेक्षा जास्त सोनं जप्त केलंय. मेणाच्या स्वरूपातल्या या सोन्याची किंमत 4 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. गुप्तचर माहितीच्या आधारावर दुबईहून भारतात आलेल्या 2 तस्करांकडून हे सोनं जप्त करण्यात आलं. या प्रकरणी नवी मुंबईतल्या एका सोनारालाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. येत्या 4-8 जून दरम्यान अहमदाबादमध्ये आयोजित पहिल्या जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेतल्या योगपटूंचं पथक भारतात येत आहे.

युनायटेड स्टेट्स योग असोसिएशन आणि वर्ल्ड योगासन यांच्या सहयोगानं युनायटेड स्टेट्स योगासन स्पोर्ट्स फेडरेशननं या स्पर्धेसाठी अमेरिकेच्या अधिकृत पथकाची घोषणा केली आहे. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं उपलब्ध केलेल्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रतींमधल्या त्रुटींच्या पडताळणीसाठी तसंच उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठी आजपासून विशेष पोर्टल कार्यान्वित झालंय. हे पोर्टल येत्या 6 जूनपर्यंत खुलं राहील. ज्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या तपासलेल्या उत्तरपत्रिकांची स्कॅन केलेली प्रत याआधीच मिळवली त्यांनाच या सुविधेचा लाभ घेता येईल असं सीबीएसईनं आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय. सुरक्षेच्या कारणासाठी यामध्ये आधार पडताळणीचा समावेश करण्यात आला असून ज्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाही त्यांना आपले पालक अथवा नातेवाईकांचे आधार तपशील वापरता येतील असं यात म्हटलंय. सक्तवसुली संचालनालयानं आज अंमली पदार्थ तस्कर मोहम्मद सलीम डोला याच्या विरोधातल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये विविध ठिकाणी छापे टाकले. मुंबई सुरत आणि अंकलेश्वरमध्ये 20 ठिकाणी ईडीनं ही कारवाई केली. रसायनांचे पुरवठादार या व्यवहारांचे मध्यस्थ मेफेड्रोन या अंमली पदार्थाची निर्मिती आणि वितरण करणारे तस्कर हवाला ऑपरेटर्स आणि अंमली पदार्थांच्या तस्करीतून मिळालेल्या पैशातून बेनामी मालमत्ता बाळगणाऱ्या व्यक्तींशी संबंधित ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नाही असं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. मराठा आरक्षण आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना औद्योगिक विकास महामंडळात अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणार. कांद्याला 3000 रुपये प्रति क्विंटल हमी भाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांचा शपथविधी संपन्न. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत PV सिंधू दुसऱ्या फेरीत दाखल. आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कारवाईत 2.5 किलोपेक्षा जास्त तस्करीचं सोनं जप्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

तीन वाजून 10 मिनिटं आणि 30 सेकंद झाली आहेत. अस्मिता वाहिनीची पहिली प्रसारण सभा आता इथे समाप्त होते. अस्मिता वाहिनीची दुसरी प्रसारण सभा सुरू होईल संध्याकाळी 5 वाजता. दरम्यान डीटीएच उपग्रह वाहिनीवरील प्रसारण आपण ऐकू शकता. तेव्हा भेटूया अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या प्रसारण सभेत संध्याकाळी 5 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

नमस्कार. आज 4 इन 7 प्रसारण सेवेत आकाशवाणीचे हे मुंबई केंद्र आहे. आज वार मंगळवार 2 जून 2026. संध्याकाळचे 4:36 होत आहेत. आजच्या 4 इन 7 प्रसारणात पेक्स्को मुंबईकडून कोणतेही संदेश नाहीत. कार्यक्रमांची रूपरेषा आम्ही फीड करत आहोत. सुरुवातीला आजचे म्हणजे मंगळवार दिनांक 2 जून 2026 या दिवशी प्रसारित होणारे आमचे कार्यक्रम असे आहेत. संध्याकाळी 5:30 युवाणीमध्ये व्हाय नॉस्टलजिया हिट्स सो हार्ड, जुन्या आठवणींची ओढ. 6:30 अमृत कलश, माहेरघराची यशोगाथा, प्रभा शिर्के यांची मुलाखत. 7:15 वृत्तविशेष. 7:30 माझा वार माझं शिवार, उष्ण लहरी आणि उष्माघातापासून पशुपक्ष्यांचा बचाव याविषयी डॉक्टर अजित हिरवे यांची मुलाखत. 7:15 लोकसंगीताच्या कार्यक्रमात सय्यप्पा बणगर आणि सहकाऱ्यांनी सादर केलेल्या धनगरी ओव्या आणि ऐलमा पैलमा सहभाग, जयश्री कुलकर्णी, हेमा देशपांडे, संगीता देशपांडे आणि प्रज्ञा देवस्थळे. 7:45 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक हे कार्यक्रम, तसंच 9:45 मंथन हे कार्यक्रम दिल्लीहून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. 10:30 रतन मोहन शर्मा यांचं गायन राग गोरख कल्याण आणि 10:30 नभोनाट्यांतर्गत बंधू माधव लिखित नाटक 14वे रत्न. हे होते आमचे आजचे म्हणजे मंगळवार दिनांक 2 जून 2026 या दिवशी प्रसारित होणारे कार्यक्रम. उद्या बुधवार 3 जून 2026 6:30 जगूया आनंदी, 6:40 आणि पुन्हा दुपारी 2:00 कृषीवाणीमध्ये बीज प्रक्रिया रोग नियंत्रणासाठी सोप्पा मार्ग याविषयीची माहिती. 6:45 आणि पुन्हा दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा अंतर्गत रजोनिवृत्ती भाग 3 तज्ज्ञ डॉक्टर पूनम नार्वेकर. 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर सृष्टी रसायन आणि आपण प्राध्यापिका तनुजा परुळेकर यांची मुलाखत या मुलाखतीचा भाग 3. 7:00 आणि दुपारी 1:55 ऐसी अक्षर रसिके अंतर्गत साहित्य ते सिनेमा या मालेमध्ये ऊन पाऊस या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास 7:25. उद्या 9:00 नितीन साळुंखे लिखित अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन भाग 24. 11:05 श्रोत्यांच्या मनपसंत गीतांवर पत्रांवर आधारित कार्यक्रम आपली आवड. दुपारी 12:00 वनिता मंडळाचा कार्यक्रम पुणे केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये सुरुवातीला जागतिक सायकल दिनाच्या निमित्तानं वयाच्या 65व्या वर्षी सायकलवरून नर्मदा परिक्रमा करणाऱ्या हेमलता राव आणि जयश्री जाधव यांच्याशी संवाद आणि शिवराज्याभिषेक दिनाच्या अनुषंगानं शिवराज्याभिषेक एका सोहळ्यापलीकडची

स्वाभिमानाची क्रांती या विषयावर डॉ वृषाली भोसले यांचं भाषण. दुपारी 1:40 अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. संध्याकाळी 5:30 पुणे केंद्राची निर्मिती असलेला युवाणी कार्यक्रम रंग माझा वेगळा या सदरात प्रसार माध्यमातील लेखन आणि आजची तरुणाई याविषयी युवा लेखक गजानन आव्हाळे अर्थात प्रतस्थ यांच्याशी संवाद. संध्याकाळी 6:30 बलसागर भारत हो दिव्यांगांसाठी काम करणारी हॅपी होम अँड स्कूल फॉर ब्लाइंड या संस्थेला 100 वर्ष पूर्ण झाली त्यांच्या प्रेरणादायी कार्याचा आढावा घेणारी उपमुख्याध्यापिका रसिका सावंत यांची मुलाखत. संध्याकाळी 7:15 अर्थविशेष 7:30 माझावर माझा शिवार हॅलो शंका समाधान भात लागवडीच्या विविध पद्धती तज्ज्ञ आहेत डॉ भरत कुशारे. रात्री 8:15 लोकसंगीताचा कार्यक्रम. लोकसंगीताचा हा कार्यक्रम पुणे केंद्राची निर्मिती आहे. यामध्ये भीमाजी दासगुडे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं संगीत भजन. रात्री 9:15 स्पॉटलाईट 9:30 चर्चा का विषय आहे. दिल्लीहून हे दोन्ही कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. नादब्रह्मांतर्गत सकाळी 10:30 मनीष पिंगळे यांचं गिटार वादन राग बैरागी. दुपारी 2:30 अद्वैत गाडगिळ यांचं सतार वादन रागशुद्ध सारंग. संध्याकाळी 5:02 शौनक अभिषेकी यांचं गायन रागपुरिया. रात्री 10:00 के शिवकुमार यांचं व्हायोलिन वादन राग हंसध्वनी आणि रात्री 10:30 विदुषी प्रभा अत्रे यांचं गायन राग जय जयवंती. हे होते उद्याचे अस्मिता वाहिनीवर प्रसारित होणारे आमचे कार्यक्रम. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आज पेक्सको मुंबईकडून कोणताही संदेश नाहीत. आजचे आणि उद्याचे कार्यक्रम आम्ही फिर केले. याबरोबरच आजचं आरएन7 प्रसारण आता इथेच समाप्त होत आहे. पुन्हा भेटू उद्याच्या आरएन7 प्रसारणात संध्याकाळी 4:35 तोपर्यंत नमस्कार.

0: नमस्कार श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5 वाजतात. आमची दुसरी प्रसारण सभा आता सुरू होते. या सभेत सर्वांचं मनापासून स्वागत. सभेची सुरुवात करूया, जाणून घेऊया काही ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळल्या गेलेल्या लाभार्थींना कागदपत्रांची संपूर्ण छाननी केल्यानंतरच अपात्र ठरवल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत बातमीदारांशी बोलताना स्पष्ट केलं. अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना आता पैसे दिले जाणार नाहीत, मात्र आतापर्यंत मिळालेले पैसे परत घेतले जाणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं. ग्रामसडक योजना टप्पा 3 मधल्या कामांसाठी आशियाई इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या 50 कोटी अमेरिकी डॉलरच्या कर्जाला तसंच राज्य निधीच्या प्रस्तावाला आज मंत्रिमंडळानं मान्यता दिली. आशियाई पायाभूत गुंतवणूक बँक आणि न्यू डेव्हलपमेंट बँक या दोन्ही बँकांकडून महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्पाला प्रत्येकी 8,700 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य मिळणार आहे. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणार असून सामान्य प्रशासन विभागानं राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचं पत्रक जारी केलं आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातल्या मृत आंदोलकांच्या वारसांची तातडीनं पडताळणी करून प्रमाणपत्र वितरित करावीत असे निर्देश देण्यात आले आहेत. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव द्यावा, नाफेडमार्फत कांद्याची खरेदी करावी आदी मागण्यांसाठी महाविकास आघाडीनं आज पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार बापूसाहेब पठारे, बाबाजी काळे आदी नेत्यांसह शेतकरी मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले होते. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: संध्याकाळचे 5:02 झालेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी, प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर प्रसारित करीत आहोत नादब्रह्मांतर्गत शास्त्रीय वाद्यसंगीताचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात सुधीर भक्ता यांचं बासरीवादन राग श्री. त्यांना तबला साथ आहे भूषण परचुरे यांची. विलंबित गत 1 तालात निबद्ध आहे, द्रुत गत 3 तालात निबद्ध आहे. तबला साथ भूषण परचुरे, ऐकूया सुधीर भक्ता यांचं बासरीवादन राग श्री.

हाय, हॅलो, नमस्कार मित्रांनो. नागपूर आकाशवाणीची निर्मिती असलेल्या युववाणीच्या आजच्या भागात मी तुमची रेडिओ मैत्रीण भार्गवी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, आज आपण एका महत्वपूर्ण संघर्षाची गाथा जाणून घेणार आहोत. आज आहे तेलंगणा स्थापना दिवस, म्हणजेच संघर्षातून फुललेलं स्वप्न. पहाटेच्या कोवळ्या सूर्यकिरणांनी जेव्हा भूमी उजळून निघते, तेव्हा प्रत्येक प्रदेश आपल्या इतिहासाच्या स्मृतींना नव्याने उजाळा देत असतो. काही दिवस असे असतात की ते केवळ दिनदर्शिकेतील तारखा राहत नाहीत, तर जनतेच्या स्वप्नांचे, संघर्षांचे आणि आत्मसन्मानाचे प्रतीक बनतात. तेलंगणा स्थापना दिवस हा असाच एक दिवस आहे. दरवर्षी 2 जून रोजी साजरा होणारा हा दिवस लाखो तेलंगणावासियांच्या आशा, आकांक्षा आणि दीर्घ संघर्षाच्या यशस्वी पूर्ततेची आठवण करून देतो. तेलंगणाची भूमी ही इतिहास, संस्कृती आणि परंपरांनी समृद्ध आहे. या भूमीने अनेक राजवंशांचे वैभव पाहिले आहे. काकतीय राजांच्या शौर्यकथा, गोलकोंड्याचा इतिहास, चारमिनारचं सौंदर्य आणि हैदराबादची वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती या सर्वांनी तेलंगणाला एक वेगळीच ओळख दिली आहे. येथील मातीमध्ये लोककलेचा सुगंध आहे, लोकगीतांचा गोडवा आहे आणि श्रम संस्कृतीचं सामर्थ्य आहे. मात्र प्रत्येक इतिहासाच्या मागे काही वेदनादायी पानेही दडलेली असतात. तेलंगणाच्या जनतेलाही आपल्या हक्कांसाठी आणि विकासासाठी दीर्घकाळ संघर्ष करावा लागला. अनेक वर्षे लोकांच्या मनात स्वतंत्र राज्याची इच्छा होती. त्यांना वाटत होतं की त्यांच्या प्रदेशाच्या विकासासाठी स्वतंत्र राज्य आवश्यक आहे. ही भावना हळूहळू चळवळीत परिवर्तित झाली. विद्यार्थ्यांपासून शेतकऱ्यांपर्यंत, कामगारांपासून बुद्धिजीवींपर्यंत अनेकांनी या आंदोलनात सहभाग घेतला. संघर्षाचा मार्ग कधीच सोपा नसतो, त्यात त्याग असतो, संयम असतो आणि अढळ विश्वास असतो. तेलंगणाच्या चळवळीनेही हेच दाखवून दिलं. अनेकांनी आपलं योगदान दिलं, अनेकांनी कठीण प्रसंगांना सामोरे जात आपल्या स्वप्नांना जिवंत ठेवलं. शेवटी जनतेच्या इच्छाशक्तीसमोर सर्व अडथळे दूर झाले आणि 2 जून 2014 रोजी तेलंगणा भारताच्या नकाशावर स्वतंत्र राज्य म्हणून उदयास आलं. तो क्षण केवळ राजकीय घटना नव्हता, तो जनतेच्या आत्मसन्मानाचा विजय होता. जणू एखाद्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आलेला पावसाचा पहिला थेंब. अनेक वर्षे मनात जपलेलं स्वप्न प्रत्यक्षात उतरलं होतं. तेलंगणाची जनता आनंदाने, अभिमानाने आणि नव्या आशांनी भरून गेलेली होती. स्थापनेनंतर तेलंगणाने विकासाचा नवा अध्याय सुरू केला. शेती, उद्योग, शिक्षण, आरोग्य, सिंचन आणि माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रात प्रगतीची पावले उचलली गेली. हैदराबाद शहराने जागतिक स्तरावर माहिती तंत्रज्ञानाचं महत्वपूर्ण केंद्र म्हणून आपली ओळख अधिक मजबूत केली.

ग्रामीण भागातही विकासाच्या विविध योजना राबवून जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करण्यात आला. तेलंगणाच्या सांस्कृतिक जीवनाची झलक त्याच्या उत्सवात दिसते. बथुकम्मा हा फुलांचा उत्सव स्त्री शक्तीचे आणि निसर्गप्रेमाचे सुंदर प्रतीक आहे. रंगीबेरंगी फुलांनी सजवलेले बथुकम्मा पाहताना जणू निसर्ग स्वतः आनंदाने नाचत आहे असं वाटतं. बोनालू उत्सव लोकश्रद्धा आणि परंपरेचं दर्शन घडवतो. हे उत्सव केवळ धार्मिक नसून समाजाला एकत्र बांधणारे सांस्कृतिक धागे आहेत. तेलंगणा स्थापना दिवस आपल्याला एक महत्वाचा संदेश देतो. स्वप्ने पाहणाऱ्यांनी संघर्षाची तयारी ठेवली पाहिजे. कोणतेही मोठे यश एका दिवसात मिळत नाही. त्यासाठी सातत्य, धैर्य आणि एकजूट आवश्यक असते. तेलंगणाचा इतिहास याच मूल्यांची शिकवण देतो. आज

आजचा इतिहास याच मूल्यांची शिकवण देतो. आजच्या वेगवान युगात आपण विकासाबरोबरच आपल्या संस्कृतीचं जतन करणंही तितकंच महत्वाचं आहे. आधुनिकतेची वाट चालताना परंपरांचा हात सोडू नये. तेलंगणाने विकास आणि संस्कृती यांचा सुंदर समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. ही बाब इतर राज्यांसाठीही प्रेरणादायी आहे. 2 जून हा दिवस आपल्याला स्मरण करून देतो की लोकशाहीमध्ये जनतेचा आवाज सर्वात शक्तिशाली असतो. शांततामय आणि घटनात्मक मार्गाने जनतेच्या आकांक्षा पूर्ण होऊ शकतात. संघर्ष कितीही मोठा असला तरी एकता आणि दृढ निश्चय असेल तर यश निश्चितच मिळतं. आज तेलंगणा स्थापना दिवस साजरा करताना आपण त्या सर्व ज्ञात अज्ञात व्यक्तींना आदरांजली अर्पण करूया ज्यांनी या राज्याच्या निर्मितीसाठी योगदान दिलं. त्यांच्या परिश्रमांमुळे आणि त्यागामुळे हे स्वप्न साकार झालं. त्याचबरोबर तेलंगणाच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्य करणाऱ्या प्रत्येक नागरिकाचेही कौतुक करूया. शेवटी तेलंगणा स्थापना दिवस हा केवळ एका राज्याचा वर्धापन दिन नाही, तर तो संघर्षातून साकार झालेल्या स्वप्नाचा उत्सव आहे. तो आशेचा, आत्मसन्मानाचा आणि प्रगतीचा उत्सव आहे. या दिवसाची प्रेरणा घेऊन आपणही आपल्या जीवनात ध्येय निश्चित करूया, कठोर परिश्रम करूया आणि समाजाच्या विकासासाठी योगदान देऊया.

0: तर मित्रांनो, आता वेळ झाली आहे मालिकांकडे वळण्याची. सर्वप्रथम ऐकूया सांजवेळ ही मालिका आपली मैत्रीण रुपल गरिबे हिच्यासोबत.
1: नमस्कार मित्रांनो, मी रुपल आजच्या सांजवेळ या मालेत तुम्हा सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. सांजवेळ ही फक्त दिवस संपण्याची वेळ नसते, तो परिवर्तनाचा काळ असतो, स्वतःला भेटण्याची वेळ असते. मित्रांनो, पुस्तके आपल्याला या सगळ्या प्रवासात मदत करीत असतात. पुस्तक वाचण्याआधीचे आपण आणि नंतरचे आपण यातील फरक शब्दात मांडणे अवघडच, परंतु ज्याप्रमाणे प्रेमाचा रंग चढतो आणि आपण एक वेगळंच व्यक्तिमत्व बनतो, तसंच काहीतरी पुस्तकांची संगत असल्यावर आपल्या सोबत घडतं. आपल्यावर पुस्तकांचा रंग चढलेला असतो, पुस्तकांची छबी आपल्यात दिसायला लागते आणि आपण एका वेगळ्याच दुनियेत प्रवेश केलेला असतो. त्या पुस्तकातील व्यक्तिमत्वाचे गुण आपण स्वतःमध्ये घेण्याचा प्रयत्न करीत असतो. जणू आपण त्या व्यक्तिमत्वाप्रमाणे स्वतःला कोरण्याचा प्रयत्न करत असतो असं म्हटल्यास वावगं ठरू नये. असंच एक पुस्तक म्हणजे विंग्स ऑफ फायर. हे पुस्तक भारताचे माजी राष्ट्रपती, महान शास्त्रज्ञ आणि लाखो तरुणांचे प्रेरणास्थान असलेले डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र आहे. अरुण तिवारी यांच्या सहकार्याने हे पुस्तक लिहिले गेले आहे. विंग्स ऑफ फायर म्हणजे फक्त एका व्यक्तीची जीवन कहाणी नाही, तर संघर्षातून उभ्या राहिलेल्या स्वप्नांची उंच भरारी आहे. डॉक्टर कलाम यांचा जन्म तामिळनाडूतील रामेश्वरम या छोट्या गावात झाला. घरची

परिस्थिती साधी होती. लहानपणी वर्तमानपत्रे विकून त्यांनी शिक्षण घेतले. या पुस्तकात त्यांच्या बालपणापासून ते भारताच्या मिसाईल मॅन होण्यापर्यंतचा संपूर्ण प्रवास अतिशय सुंदरपणे मांडला आहे. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंग आपल्याला काही ना काहीतरी शिकवून जातो. एक गोष्ट या पुस्तकातून खूप प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे यश हे नशिबाने नाही तर सातत्यपूर्ण मेहनत, शिस्त आणि आत्मविश्वासाने मिळतं. डॉक्टर कलाम यांना विज्ञानाची खूप आवड होती. त्यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि संरक्षण संशोधन क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमामध्ये त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची होती. पण एवढं मोठं यश मिळूनही त्यांच्या स्वभावात साधेपणा कायम राहिला. हेच त्यांच्या व्यक्तिमत्वाचं खरं सौंदर्य होतं. पुस्तकातील काही ओळी मनाला खूप प्रेरणा देतात. जसं की ड्रीम इज नॉट दॅट विच यू सी वाईल स्लीपिंग, इट इज समथिंग दॅट डज नॉट लेट यू स्लीप. या ओळीचा अर्थ खूप खोल आहे. खरी स्वप्ने ती असतात जी आपल्याला सतत पुढे जाण्याची प्रेरणा देतात. तसेच ते म्हणतात, इफ यू वॉन्ट टू शाईन लाईक अ सन, फर्स्ट बन लाईक अ सन. म्हणजेच यश हवे असेल तर संघर्ष स्वीकारावा लागतो. कठोर परिश्रमाशिवाय कोणतीही मोठी गोष्ट साध्य होत नाही. हे पुस्तक वाचताना अनेक ठिकाणी मन भावुक होतं. त्यांच्या आई वडिलांविषयी असलेला आदर, शिक्षकांबद्दलची कृतज्ञता आणि देशाविषयीचे प्रेम मनाला स्पर्श करून जातं. आजच्या तरुणांसाठी हे पुस्तक विशेष महत्वाचं का? अनेक वेळा अपयश आलं की माणूस खचून जातो, पण डॉक्टर कलाम यांचं जीवन सांगतं की अपयश म्हणजे शेवट नाही तर नव्या सुरुवातीची संधी आहे. त्यांच्या आयुष्यातही अनेक अडचणी आल्या, अनेक प्रयोग अपयशी ठरले, पण त्यांनी कधीही हार मानली नाही. प्रत्येक अपयशातून एक नवीन धडा घेतला. या पुस्तकाची भाषा अतिशय साधी आहे आणि ओघवती आहे, म्हणून पुस्तक वाचताना असं वाटतं की डॉक्टर कलाम स्वतः आपल्याशी संवाद साधत आहेत. मित्रांनो, असं म्हणतात की त्यांच्या जवळ फार कमी वैयक्तिक वस्तू होत्या. काही मोजकेच कपडे, एक वीणा आणि काही आवश्यक वस्तू होत्या. आणि त्याशिवाय त्यांच्याकडे भरपूर पुस्तके होती. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या नावावर ना मोठी संपत्ती होती ना आलिशान मालमत्ता. त्यांची खरी संपत्ती होती त्यांचे विचार, त्यांचे कार्य आणि लाखो तरुणांना दिलेली प्रेरणा. हा प्रसंग आपल्याला शिकवतो की माणसाची श्रीमंती पैशात नसतेच तर त्याच्या विचारांमध्ये आणि लोकांच्या मनात असलेल्या स्थानात असते. या पुस्तकाबद्दल सांगायचं झालं तर डॉक्टर कलाम यांची चिकाटी घेण्यासारखी आहे. त्यांची जिद्द ही आपणातही असायला हवी. मित्रांनो, परिस्थितीवर मात करण्याचा एकमेव उपाय म्हणजे आपली जिद्द. ती आपण कलामांकडनं शिकायला हवीच. पुन्हा भेटूया अशाच एका मालेत. तोपर्यंत मी रुपल घेते तुमची रजा. हसत रहा, आनंदी रहा, हेल्दी रहा आणि मोठी स्वप्ने बघा, ती पूर्ण करण्याची तयारी सुद्धा करा. बाय बाय.

0: मित्रांनो, आताच आपण ऐकलीत सांजवेळ ही मालिका आपली मैत्रीण रुपल गरिबे हिच्यासोबत. आणि आता ऐकूया AIR@90 अंतर्गत सूर्योदया कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथे आयोजित स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांची आपली मैत्रीण अंकिता पोहरकर हिने घेतलेली मुलाखत.
1: हॅलो, हाय आणि नमस्कार मित्रांनो. मी तुमची रेडिओ मैत्रीण अंकिता तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. मित्रांनो, ऑल इंडिया रेडिओला 90 वर्ष पूर्ण झाली आणि म्हणूनच AIR@90 अंतर्गत विविध महाविद्यालयात विविध स्पर्धांचं आयोजन

0: करण्यात येत आहे आणि यावेळी सूर्योदय कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीला आपण काही स्पर्धा घेतल्या, ज्यात तात्काळ भाषण स्पर्धा, प्रश्नमंजुषा, निबंध लेखन स्पर्धा आणि यातील विजेते विद्यार्थी आज आपल्यासोबत आहेत. अनुश्री पारसकर आणि साहिल उसरे, तुम्हा दोघांचंही आकाशवाणीच्या नागपूरच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत.
1: थँक्यू मॅम.
0: साहिल, मला सांग, स्पर्धा जिंकल्यावर तुला कसं वाटतंय?
1: स्पर्धा जिंकल्यावर मला खूप छान वाटतंय. लहानपणीपासून आम्ही एसी वगैरे लिहिले होते, पण आता टेन्शन नंतर नाही का खूप वर्ष झाले होते की आम्ही एसी नाही लिहिलं आणि आकाशवाणीनी आम्हाला अपॉर्च्युनिटी दिली की आम्ही वापस एसी लिहू शकू. आणि तेच जे टेन्शन नॉलेज होती जे आम्हाला टीचर्स कडनं मिळाली ते मी इथे युज केली आणि मी रनर अप आलो.
0: क्या बात है. मला सांग अनुश्री, तुला कसं वाटतं?
2: मुझे तो काफी अच्छा लगा. और मतलब मैं जब इनिशियली मुझे पता चला था कि हमारे कॉलेज में ऐसा एक कंपटीशन कंडक्ट होने वाला है आकाशवाणी से, तो लाइक मुझे काफी ज्यादा हेजिटेशन तो थी, बिकॉज ऐसे राइटिंग एंड ऑल ये तो मतलब 10th 12th में ही हमारा छूट चुका है. एज इंजीनियरिंग स्टूडेंट्स हमने कभी नहीं सोचा है कि फ्यूचर में हमें ऐसी कोई अपॉर्चुनिटी आएगी. सो मैं अपने मैम को थैंक्स बोलना चाहूंगी, हमारे क्लास इंचार्ज ने, उन्होंने काफी प्रोत्साहन दिया था और उन्होंने काफी रीअश्योरेंस दिया था. एंड आई थिंक वो बहुत जरूरी होता है, बिकॉज चिल्ड्रंस को अपॉर्चुनिटीज भी आती है एंड उनके पास में टैलेंट भी होता है, बट जो इनिशियल हेजिटेशन होता है वो हटाना काफी जरूरी होता है. सो बहुत अच्छा एक्सपीरियंस था.
0: तो आप तो तात्काल भाषण स्पर्धा के विनर है, बट मुझे एक बात बताना कि 3 स्पर्धा हुए थे तो आपको सबसे ज्यादा मजा किसमें आया?
2: मुझे तो तात्काल स्पीच में ही सबसे ज्यादा मजा आया. मतलब पहले मुझे काफी नर्वस लगा, बिकॉज कुछ भी टॉपिक हो सकता है एंड अगर तुमको वहां पे जाके वो टॉपिक के बारे में कुछ नहीं आया बोलना, सो लाइक ऑकवर्ड हो जाएगा बहुत ज्यादा एंड यू लूज, लाइक वही पहला थॉट था मेरा. बट स्टेज पे जाने के बाद में तो आई थिंक कि काफी अच्छा लगा.
0: और आपका टॉपिक कौन सा था?
2: मेरा टॉपिक था नेत्रदान.
0: क्या बात है, उसमें आपने क्या बोला?
2: मैंने नेत्रदान के इम्पोर्टेंस को ही झलकाया, बिकॉज हम अपने डेली लाइफ में हम हमारी दुनिया को देखते हैं एंड हम उसको जस्ट एज प्रिविलेज ले लेते हैं, एज हम उसको जस्ट वैलिड ले लेते हैं, बट हमने उसके एब्सेंस को कभी अप्रिशिएट ही नहीं किया. लाइक हमारे पास में सारी चीजें हैं बट हम उसे अप्रिशिएट नहीं करते हैं.
0: जी.
2: एंड आई डोनेशन इज अ टॉपिक आई थिंक सो एवरीबडी नोज अबाउट इट, एवरीवन नोज इट्स इम्पोर्टेंस, बट लोग सामने आके करते नहीं है, लोग अपने तरफ से योगदान नहीं देते हैं. सो मैंने वही बताने की कोशिश करी एंड लोगों के मन में आई थिंक सो ऑर्थोडॉक्स भी होता है काफी ज्यादा कि लाइक यू नो आफ्टर यू डाई तुम्हारा बॉडी खत्म ही कर देना चाहिए, यू शुड बर्न योर बॉडी और अकॉर्डिंग टू योर रिलीजन वॉट एवर यू नीड टू डू. सो आई थिंक सो कि ये सब चीजें आज के जमाने में हमने साइड में रखे किसी और इंसान को दुनिया देखने का मौका देना चाहिए.
0: क्या बात है, बहुत अच्छी सोच है आपकी. मला सांग साहिल, तुला जेव्हा कळलं की अशा स्पर्धा होणार आहेत तर तू तयारी कशी केली त्याची?
1: सगळ्यात आधी नाही का जेव्हा आकाशवाणी बद्दल मला माहिती पडलं तेव्हा त्याच्यानंतर मी विचार केला की आकाशवाणी काय आहे, मग मी आपल्या पॅरेंट्सकडे गेलो आणि विचारलं की त्यांना की आकाशवाणी काय आहे, मग त्यांनी एक्सप्लेन केलं. मी नाही का टॉपिक्स बघितले की टॉपिक्स काय आहे, तर टॉपिक्समध्ये मला मिळालं की इंडिपेंडन्सच्या वेळी खूप हेल्प केली आहे आकाशवाणीनी, तर त्यावेळेस मग मी रिसर्च वगैरे केली तर तेव्हा मला माहित पडलं की नाही का जे सॉंग्स वगैरे आहेत जे इंडियन्स रिलेटेड सॉंग्स वगैरे इंडियन सॉंग्स ते वगैरे प्ले होत होते त्या टायमाला. आकाशवाणी लोकांना प्रोत्साहित करत होती की रिलीजन्सवर नको जा आणि बिंग अन इंडियन त्याच्यामध्ये प्रोत्साहन दिलं आकाशवाणीनी, ते मला आवडलं आणि त्याचबद्दल मी लिहिलं आहे इसेमध्ये.
0: या 3 स्पर्धांमधनं तुला कुठली स्पर्धा जास्त मजा केली तू?
1: मी 2 स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट केला होता, क्विझ आणि एसे. आम्ही मी दोघांमध्ये रनर अप आहो आणि मला एसेमध्ये सगळ्यात जास्त रुची होती तर ते मला आवडलं.
0: अच्छा, पण तू लिहिताना असं काही विशेष लिहिलेलं तुला आठवतंय का?
1: विशेष तेच होतं की नाही का कास्टिझम, आय थिंक नाही का कास्टिझम नाही आवडत मला की कास्ट बिंग अन इंडियन इज गुड रॅदर दॅन कास्टिझम वगैरे.
0: इंडियन असणं हो महत्वाचं आहे असं तुझं म्हणणं आहे. क्या बात आहे. पण मला सांग, रेडिओवर बोलताना आज तुम्हा दोघांना पण ही संधी मिळालेली आहे, तर रेडिओवर येऊन आकाशवाणीमध्ये येऊन स्टुडिओमध्ये बसून हेडफोन्स घालून कसं वाटतंय?
1: मला अप्रतिम छान वाटत आहे आणि याच्या आधी नाही का मी रनर अप वगैरे जास्त आलो नाही हो, आणि जसं मी इंजिनिअरिंगमध्ये एंटर केलं मी विचार केला आता मला सगळं काही ट्राय करायचं आहे आय वॉन्ट टू ट्राय एव्हरी

0: और इंग्लैंड के बीच तीसरा अंतिम T20 अंतर्राष्ट्रीय क्रिकेट मैच आज इंग्लैंड के टॉन्टन में खेला जाएगा। ये मैच भारतीय समयानुसार रात 11 बजे से शुरू होगा। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या।
2: आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नाही असं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण। मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातील कामांसाठी आशियाई बँकेच्या 500 दशलक्ष डॉलर्स कर्ज प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। खामगाव जालना नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी भूमी अधिग्रहणाची अधिसूचना केंद्र सरकारच्या राजपत्रात प्रसिद्ध। आणि मराठा आरक्षण आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना औद्योगिक विकास महामंडळात अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणार। आता सविस्तर बातम्या। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळले गेलेल्या लाभार्थी कागदपत्र सादर करू शकल्या नाहीत, संपूर्ण छाननी केल्यानंतरच त्यांना अपात्र ठरवलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं। ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते। लाडकी बहीण योजनेची सुरुवात झाली तेव्हा कागदपत्र सादर करायला उशीर लागेल म्हणून लाभार्थ्यांनी स्वतः दिलेली माहिती गृहीत धरून लाभ दिला गेला होता। मात्र त्यानंतर योजनेचं ऑडिट झाल्यावर लाभार्थ्यांपैकी 5 लाख जणींच्या कुटुंबात सरकारी नोकरी असल्याचं उघड झालं, तसंच 10 लाख जणींचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असल्याचं समोर आलं। त्यामुळे त्या सर्व लाभार्थी अपात्र ठरल्या। तसंच 14,000 पुरुषांनी या योजनेसाठी अर्ज केले होते त्यांनाही अपात्र ठरवण्यात आलं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना KYC करायला सांगण्यात आलं। ज्यांनी KYC केलं अशा 1,70,00,000 महिला योजनेसाठी पात्र ठरल्या आहे, बाकी सर्व अपात्र ठरल्या असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। जे लाभार्थी अपात्र ठरले त्यांना आता पैसे दिले जाणार नाही, मात्र आतापर्यंत मिळालेले पैसे परत घेतले जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं।
3: 60,00,000, 80,00,000 जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही। जवळपास 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात। ज्यांनी KYC केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांना दिलेले पैसे आम्ही वसूलही करणार नाही।
2: मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 3 मधील कामांसाठी आशियाई इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या 500 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स कर्जाला तसंच राज्य निधीच्या प्रस्तावाला आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली। महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्पाला आशियाई पायाभूत गुंतवणूक बँक आणि न्यू डेव्हलपमेंट बँकेकडून प्रत्येकी 8,700 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य मिळणार असल्यानं राज्यातील रस्ते सुधारणा आणि विकासाला आणखी गती मिळणार आहे। बुलडाणा जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाच्या ठरणाऱ्या खामगाव जालना नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी भूमी अधिग्रहणाची अधिसूचना केंद्र सरकारच्या राजपत्रात प्रसिद्ध झाली आहे। केंद्रीय आयुष आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री खासदार प्रतापराव जाधव यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या प्रकल्पाला गती मिळाली असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहे। रेल्वे सुधारणा अधिनियम 2008 अंतर्गत जालना खामगाव दरम्यानचा 162 किलोमीटर लांबीचा नवीन रेल्वे मार्ग विशेष रेल्वे प्रकल्प म्हणून अधिसूचित करण्यात आलाय। या प्रकल्पासाठी आवश्यक निधीपैकी 50% हिस्सा महाराष्ट्र शासनानं स्वीकारला असून त्याची तरतूद राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे। मध्य आणि सेंट्रल रेल्वेला जोडणारा हा महत्वाकांक्षी रेल्वे मार्ग बुलडाणा जिल्ह्याच्या औद्योगिक व्यापारी आणि सामाजिक विकासाला चालना देणारा ठरणार आहे। CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं उपलब्ध केलेल्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन्ड प्रतींमधल्या त्रुटींच्या पडताळणीसाठी तसंच उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठीचं पोर्टल आजपासून कार्यान्वित झाल्याचं CBSEनं जाहीर केलंय। हे पोर्टल येत्या 6 जूनपर्यंत खुलं राहील। मात्र ज्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या तपासलेल्या उत्तरपत्रिकांची स्कॅन केलेली प्रत मिळवली आहे त्यांनाच या सुविधेचा लाभ घेता येईल असं CBSEनं आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय। सुरक्षेच्या कारणासाठी यामध्ये आधार पडताळणीचा समावेश करण्यात आला असून ज्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाही त्यांना आपले पालक अथवा नातेवाईकांचं आधार तपशील वापरता येणार आहे। देशातील वाढती महागाई, बेरोजगारी आणि बिघडत चाललेल्या आर्थिक परिस्थितीच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्ष CPI आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष CPM आणि फॉरवर्ड ब्लॉक यांच्या संयुक्त विद्यमाने आज नागपुरातील व्हेरायटी चौक इथं निदर्शनं करण्यात आली. या आंदोलनाचं नेतृत्व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव डॉ युगल रायलू आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड

अरुण लाटकर यांनी केलं. यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका करत वाढती महागाई नियंत्रणात आणावी, बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्या, तसंच सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारे निर्णय तातडीनं घ्यावे अशी मागणी केली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचं खामला चौक देवनगर इथलं जनसंपर्क कार्यालय उद्या 3 जूनपासून महाल इथल्या गडकरी वाडा इथं स्थलांतरित करण्यात येत आहे. यापुढील सर्व जनसंपर्क आणि नागरिकांच्या भेटीगाठींसाठी हे कार्यालय महाल इथल्या गडकरी वाडा इथं कार्यरत राहणार आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यूमुखी पडलेल्या आंदोलकांच्या वारसांना आता औद्योगिक विकास महामंडळ अर्थात एमआयडीसीतही अनुकंपा तत्वावर नोकरी दिली जाणार आहे. त्यानुसार राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आपापल्या जिल्ह्यात मृत आंदोलकांच्या वारसांची तातडीनं पडताळणी करून प्रमाणपत्र वितरित करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागानं दिले आहे. राज्य सरकारच्या वतीनं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अलिकडेच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या वेळी आंदोलकांच्या वारसांना एसटीप्रमाणे एमआयडीसीतही नोकरीचं आश्वासन दिलं होतं. अमरावती जिल्ह्यातील बसस्थानकांनी राज्यस्तरीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवलंय. व गटात परतवाडा बसस्थानकानं प्रथम, मोर्शीनं द्वितीय, तर चांदूर बाजारनं तृतीय क्रमांक पटकावला असून क गटात अंजनगाव सुरजी बसस्थानकाला द्वितीय क्रमांक मिळालाय. एसटी महामंडळाच्या 78व्या वर्धापन दिनानिमित्त अमरावती प्रादेशिक कार्यालयात आयोजित कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा तसंच 12 कर्मचाऱ्यांना लालपरी गौरवरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. तसंच 25 वर्षांहून अधिक काळ अपघातविरहित सेवा बजावणाऱ्या 6 चालकांचा सत्कार करण्यात आला. तर एप्रिल 2025 ते मार्च 2026 या कालावधीत सलग 260 दिवस अपघातमुक्त सेवा देणाऱ्या 7 चालकांनाही गौरवण्यात आलं. नागपूरच्या असोसिएशन फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटतर्फे जीएमआर विमानतळ प्रकरण मार्गी लावण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपुरातील रामगिरी इथं सत्कार करण्यात आला. एआयडीच्या शिष्टमंडळानं केंद्र सरकारकडून प्रकल्पाला मंजुरी मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या पाठपुराव्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या निर्णयामुळे नागपूरचं विमान वाहतूक, लॉजिस्टिक आणि गुंतवणूक केंद्र म्हणून स्थान अधिक बळकट होईल, तसंच विदर्भातील औद्योगिक विकास आणि रोजगार निर्मितीला चालना मिळेल असा विश्वास एआयडीतर्फे व्यक्त करण्यात आला. महाराष्ट्र विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी जिल्ह्यात 7 मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहे. त्यामध्ये यवतमाळ, वणी, केळापूर, राळेगाव, दारव्हा, पुसद आणि उमरखेड इथल्या तहसील कार्यालयांमध्ये मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. येत्या 4 ते 8 जून दरम्यान अहमदाबाद इथं आयोजित पहिल्या जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेतल्या योगपटूंचं पथक भारतात येत आहे. युनायटेड स्टेट्स योग असोसिएशन आणि वर्ल्ड योगासन यांच्या सहयोगानं युनायटेड स्टेट्स योगासन स्पोर्ट्स फेडरेशननं या स्पर्धेसाठी अमेरिकेच्या अधिकृत पथकाची घोषणा केली आहे. या कार्यक्रमामुळे 60 पेक्षा जास्त देशांचे खेळाडू आणि प्रतिनिधी एकत्र येणार आहे. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पीव्ही सिंधूनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केलाय. थायलंडच्या बुसनान ओंबारू हफानला तिनं आज 25-23, 21-16 असं पराभूत केलं. मालविका बनसोडला मात्र पहिल्याच फेरीत थायलंडच्या पॉर्नपावी चोचूवांग हिच्याकडून पराभव पत्करावा लागला. पुरुषांच्या गटात किदांबी श्रीकांतही पहिल्याच फेरीत पराभूत झाला. विदर्भातील अमरावती जिल्ह्यात आज विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा आणि अत्यंत हलक्या पर्जन्यवृष्टीचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तर उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. या दरम्यान अकोला, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगानं सोसाट्याचा वारा देखील वाहू शकतो. येत्या 6 जूनपर्यंत कमी अधिक प्रमाणात विदर्भात वादळी पर्जन्यमान राहू शकतं असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागानं व्यक्त केलाय. दरम्यान सततच्या वादळी पर्जन्यमानामुळे कमाल तापमानात घट झाली असून मागील 24 तासात विदर्भाच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअस दरम्यान आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात काल रात्री झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. वादळी वाऱ्यानं वीज तारा तुटून आणि खांब वाकल्यानं धारणी उपकेंद्राअंतर्गत 150 हून अधिक गावांचा वीज पुरवठा खंडित झालाय. कुसुमकोट भोकर बर्डी महामार्गावर अनेक झाडं कोसळल्यानं वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नाही असं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या 3र्या टप्प्यातील कामांसाठी आशियाई बँकेच्या 500 दशलक्ष डॉलर्स कर्ज प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी.

खामगाव जालना नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी भूमी अधिग्रहणाची अधिसूचना केंद्र सरकारच्या राजपत्रात प्रसिद्ध आणि मराठा आरक्षण आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना औद्योगिक विकास महामंडळात अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणार. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचे हे नागपूर केंद्र आहे. सादर करीत आहोत कार्यक्रम मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अन्नपूर्णा या चित्रपटातलं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गीत. गीतरचना ग. दि. माडगुळकर यांची आणि संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवरही श्रोते हो, आम्ही आपल्यासोबत आहोत. संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत. आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम अमृत कलश.

0: अमृत कलशच्या सर्व श्रोत्यांना हर्षदा प्रभूचा नमस्कार आणि मंडळी कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, खूपदा आपण आयुष्याकडे तक्रारीच्या स्वरूपात बघतो. म्हणजे बघा, आपल्याला हवं तसं घडलं नाही की आपल्या तक्रारींचा पाढा सुरू होतो. पण एखाद्याचं आयुष्य असं असतं की त्यांनी खरंच अनेक अडचणींचा संकटांचा सामना केलेला असतो, तरीही अतिशय प्रसन्न आणि आनंदी आयुष्याविषयी कसलीही तक्रार नसलेलं असं त्यांचं व्यक्तिमत्व असतं, ज्याने आपण भारावून जातो आणि आपल्याला वाटून जातं कसं जमतं यांना एवढा आनंद वाटायला. मंडळी, आणि आज याचं उत्तर आपण जाणून घेणार आहोत प्रभा शिर्के यांच्याकडून. अतिशय संघर्षमय जीवनाचा सामना करून दरवेळेला नव्याने उभ्या राहणाऱ्या आदरणीय प्रभाताईंचा प्रेरणादायी जीवन प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत माहेर घराची यशोगाथा या कार्यक्रमातून. प्रभाताई, अमृत कलश कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत.
1: खूप धन्यवाद
0: प्रभाताई. आता सुरुवात आपण करणार आहोत ते तुमच्या माहेर घरच्या संकल्पनेपासून. तर माहेर घर ही तुमची विलक्षण अशी आणि आता यशस्वी ठरलेली संकल्पना, तर कसा होता हा माहेर घराचा प्रवास?
1: माहेर घर हा माझ्यासाठी फक्त एक प्रकल्प नाही तर अनेक महिलांच्या भावना, त्यांचे अश्रू आणि त्यांचा आधार आहे. अनेक महिलांना आयुष्यात कुठेच आपलेपण मिळत नाही हे पाहिल्यावर माहेर घर ही संकल्पना जन्माला आली. सुरुवातीला खूप अडचणी आल्या, पण प्रत्येक महिलेने मला हे ठिकाण आमचं माहेर आहे असं म्हटलं आणि माझा प्रवास सार्थकी लागला.
0: वा, म्हणजे इथून तुमच्या माहेर घराच्या प्रवासाची सुरुवात झाली. आता नेमकं कधी आणि कसा सुरू झाला हा प्रवास, कारण हे अगदी अलीकडचीच घटना आहे, तर त्याबद्दल आम्हाला सांगा.
1: 17 जानेवारी 2021 मध्ये याची सुरुवात झाली. आणि सुरुवात सुद्धा कशी झाली मी थोडस थोडक्यात सांगते की मी मुलुंडची.
0: बर,
1: माझं आयुष्य मुलुंडमध्ये गेलं. 30 वर्षाचा माझा मागचा प्रवास हा बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे आणि युट्यूबवर जर माहेर वशिन तुम्ही टाकलं तर माझा तो प्रवास तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळेल. पण आपल्याला आता या 6 वर्षाच्या प्रवासाबद्दल बोलायचं आहे की मुलुंड ते बदलापूर मी कशी पोहोचले, की मला वेगळं काहीतरी करायचं होतं.
0: बरं,
1: त्याच्यासाठी ही सगळी खटपट केली आणि काय करूया, एक घर घेतलं, बंगला बांधला, सगळं कर्जच, म्हणजे कर्जच, काही स्वतःचा एक रुपया पण त्याच्यात नव्हता, सासर माहेरचा चमचा सुद्धा नाही त्याच्यामध्ये. हे सगळं आपण एकटीने उभं केलेलं आहे आणि सुरू केल्यानंतर माझं छोटंसं एक वृद्धाश्रम करावा असा माझा डोक्यात विचार होता.
0: बर,
1: पण त्याला थोड्या अडचणी येतील म्हणून मला घरच्यांनी थांबवलं. आता म्हणलं आपण काय करूया, एवढं मोठं घर तर बांधलंय, आपल्याला करायचं आहे. आणि जास्त माझा कल ज्येष्ठांकडेच होता.
0: बर,
1: अगदी खरं सांगायचं होतं,
0: कारण तुम्ही वृद्धाश्रम हे तुमच्या डोक्यात होतं.
1: हा, म्हणजे ज्येष्ठ हे सगळे सिनियर्ससाठी आपल्याला काय करता येईल हे माझ्या डोक्यात पहिल्यापासून होतं. पण हे आत्ता जे मी सुरू केलं, माझी एक मैत्रीण होती सुवर्णा जोशी मुलुंडची, तिच्याशी मी चर्चा केली आणि म्हणलं, सुवर्णा म्हणली आपण एक पिकनिक, म्हणजे बघूया एवढ्या मोठ्या घरामध्ये एक सहल आयोजित करूया आपण, महिला येतात का बघूया. त्याप्रमाणे आल्या महिला.
0: बरं,
1: पहिला ग्रुप आला, दुसरा ग्रुप चौघींचा आला आणि चौघींचा जो ग्रुप आला तो 3 दिवस राहिल्या आणि ते सगळे व्हिडिओ अमेरिकेपर्यंत पोहोचले.
0: बरं,
1: हो. आणि तात्काळ मला अमेरिकेतनं फोन आला की हे माहेर घर का, म्हणजे असा जो माझा प्रवास सुरू झाला तो त्याला आत्ता

0: 6 वर्ष, हे 6वं वर्ष आहे. आणि या 6 वर्षामध्ये आपल्याकडे जवळजवळ 15 ते 20 हजार महिला येऊन गेल्या.
1: बाप रे. पेपर मधून असं सोशल मीडियाचा वापर न करता ही माउथ पब्लिसिटी ज्याला आपण म्हणतो, त्या योगाने हा तुमचा सगळा प्रवास सुरू झालाय. आणि मला वाटतं त्याला कारणीभूत आहे म्हणजे तुम्ही जे आदरातिथ्य किंवा तुमच्याकडे जे अगत्य प्रेम जे मिळतं माहेर घरामध्ये, ते याला विशेष कारण असणार याबद्दल काय शंका.
0: नक्कीच नक्कीच नक्कीच. आणि आता माहेर हा विषय दुर्मिळ झालेला आहे आणि माहेर हा विषय प्रत्येक महिलेचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे.
1: बरोबर.
0: खरंच. आणि तीच संकल्पना आपण सुरू केली आणि त्याला भरघोस यश मिळालं. आता कुठून कुठून महिला आपल्याकडे येतात, अगदी औरंगाबाद असेल, नाशिक असेल, पुणे असेल, मुंबई असेल,
1: ठिकाणाहून
0: आपल्याकडे महिला येतात. आई

0: प्रेम जे मिळतं माहेर घरामध्ये ते याला विशेष कारण असणार, याबद्दल काय शंका?
1: नक्कीच नक्कीच नक्कीच. आणि आता माहेर हा विषय दुर्मिळ झालेला आहे आणि माहेर हा विषय प्रत्येक महिलेचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे.
0: बरोबर.
1: खरंच. आणि तीच संकल्पना आपण सुरू केली आणि त्याला भरघोस यश मिळालं. आता कुठून कुठून महिला आपल्याकडे येतात, अगदी औरंगाबाद असेल, नाशिक असेल, पुणे असेल, मुंबई असेल, ठिकाणाहून आपल्याकडे महिला येतात. आई मुलीचं माहेरपण करते, मुली आईचं माहेरपण करतात. म्हणजे इतकं छान. म्हणजे पूर्वी आपण आता म्हणायचो की एक छोटंसं उदाहरण देते की 10x10 खोलीमध्ये रक्षाबंधन व्हायचं, भाऊबीज व्हायची. आता 1000 square feet घर आहेत पण कुणाला वेळ नाही.
0: बरं,
1: मग इथे बदलापूरच्या माहेरी भाऊबीज साजरी केल्या जाते. एकत्र कुटुंब, भाऊ बहीण एकत्र येतात, रक्षाबंधन साजरी होतं, दिवाळी साजरी होते, असे सगळे सोहळे बदलापूरच्या माहेरी होतात.
0: वा, म्हणजे आपल्या जे मनात असतं की हे सगळं व्हावं पण काही कारणांमुळे आपण करू शकत नाही, प्रत्यक्षात ते आचरणात आणू शकत नाही, ते सगळं तुमच्या घरामध्ये शक्य होतं.
1: नक्कीच.
0: वा प्रभाताई, आता स्वतःला तुम्ही एवढं कणखर कसं केलं?
1: आयुष्यातल्या संकटांनीच मला कणखर बनवलं.
0: बर,
1: प्रत्येक वेदनेनं मला काहीतरी शिकवलं. रडत बसण्यापेक्षा उभं राहून लढायचं हे मी आयुष्याकडून शिकले. आणि जेव्हा आपल्या कामामुळे दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू येतो तेव्हा आपोआपच ताकद मिळत जाते.
0: वा, क्या बात आहे. म्हणजे हे तुमचं त्या सगळ्या मागचं रहस्य आहे असं म्हणायला हरकत नाही.
1: नक्कीच.
0: वा, तुमच्या लाडक्या माहेर घराचा प्रवास, म्हणजे जो सुरुवातीला तुम्हाला माहिती नव्हता, साशंकता होती, तो इतका वाढलाय, व्याप वाढलाय. तर त्याचबरोबर तुम्ही आता 65 ओलांडली आहे
1: आणि लोक 60 प्रपंच गुंडाळून ठेवतात, हा शब्द आपल्यासाठी योग्य आहे, पण मी तसं नाही केलं. हा 60 माहेरवाशिंचा प्रवास मी सुरू केला.
0: वा,
1: त्याच्यामध्ये माझ्याकडे स्वतःचा एकही रुपया नव्हता, मानधन, आर्थिक मानधन तर काहीच नव्हतं. हे सगळं जे उभं केलंय ते सगळ्यांच्या प्रेमामुळे आणि माझ्या आयुष्यामध्ये असंख्य महिलांनीच मला मदत केली, म्हणून ही माहेरवाशीन घडली.
0: वा. म्हणजे हा तुमचा जो विलक्षण प्रवास आहे त्याला माहेर घर, हे तुम्हाला माहेरच्या म्हणजे माणसांनी जशी साथ द्यावी तशी तुमच्या सगळ्या महिलांनी साथ देऊन तुमचा हा प्रवास सुरू केला. कदाचित ती महिलांचीच गरज असावी की आमच्यासाठी एक हक्काचं माहेर घर. म्हणजे त्या महिलांची म्हणण्यापेक्षा माझ्यासारख्या इतर महिला असतील त्या सगळ्यांना याचा लाभ व्हावा या इच्छेने जे सुरू झालेलं माहेर घर आहे. तर आता तुम्ही 65 ओलांडले, तुम्ही सांगितलं 67 आता तुमचं वय आहे. या वळणावर तुमच्या मनात निवृत्तीचा विचार येतो का?
1: अजिबात नाही. निवृत्त कधीच व्हायचं नाही, कारण वय हे आकडे आहेत. मी काय करू, मी कसं करू हे मनात मी कधीच आणत नाही. सकाळी रोज उठले की सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपण स्वतःला आधी सकारात्मकच ठेवायचं.
0: बरं,
1: तसं केल्यामुळेच ह्या गोष्टी सहज शक्य होतात. म्हणजे कसं करू, काय करू हा प्रश्न कोणी आणू नये, ह्या सगळ्यामुळे आपली तब्येत चांगली राहते. औषधाची खरंच एकही गोळी तुम्हाला लागणार नाही हे मी ठामपणे सांगू शकते. आणि कष्ट संघर्ष तर हवाच कायम, तो नसेल तर जगण्याला पण मजा नाही. काहीतरी वेगळं करता आलं पाहिजे. प्रपंच आहेच हो, पण लोकांना आपण काय देऊ शकतो? या समाजात आपण आलोय, ह्या समाजाचं आपण थोडं देणं लागतो. आता हे जे चालू आहे, ह्या सगळ्या महिला ज्या येतात ते आम्ही मदतच समजतो. आम्हाला त्यांचं माहेर पण आपण करतोच, हा आपला उपक्रम आहे, हे आपलं काही आश्रम नाही आहे, पण त्या उपक्रमात ना आपण बऱ्याचशा गोष्टी पुढे बोलणार आहोत. त्याच्यामुळे वय हे आकडे आहेत, ज्येष्ठ व्हावं म्हातारं होऊ नका.
0: वा.
1: आणि माझ्याकडे सगळ्यांनी माहेरपणाला या, मी सगळ्यांना तरुण करते.
0: प्रभात, एवढी ऊर्जा कुठून आणता तुम्ही?
1: माझ्या कामांमधूनच मला ऊर्जा मिळते, कारण इथे आनंद आणि प्रेम भरभरून दिल्या जातं. जेव्हा येतात तेव्हा डोळ्यामध्ये पाणी येतं, कारण आपण जे त्यांचं औक्षण करतो ते आपण बोलूया, जाताना अश्रू येतात, कारण आपण तेवढं देतो. एनर्जी सुद्धा इथनं घेऊन जा सांगते मी, कारण तेवढी सकारात्मा माझ्याकडे स्वामींनीच दिलेली आहे. आपल्या कामातनंच आपल्याला प्रेरणा मिळते ना, कारण इतकं आपण प्रामाणिकपणे काम करायचं की परमेश्वराला सुद्धा आपल्या प्रेमात पडावं असं वाटलं पाहिजे. त्याच्यामुळेच एवढी सकारात्मकता येते आपल्यामध्ये.
0: बरं, पण आता तुमच्या जीवनात अनेक अडचणी आल्या. तुमच्या म्हणजे हा जो 6 तुमचा वेगळा प्रवास आहे आणि त्याच्या आधी 30 तुमचा अतिशय संघर्षाचा, अडचणींचा असा तुमचा जो प्रवास होता, तर त्याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा.
1: प्रत्येक संकटाच्या वेळी मी स्वतःला एकच गोष्ट सांगितली, हे दिवस जातील. माणसाने आशा सोडता कामा नाही. काही वेळा जवळची माणसंही साथ देत नाहीत, पण आपण स्वतःची साथ सोडू नये. देवावर विश्वास आणि कामावर प्रेम यामुळे मी प्रत्येक वेळी पुन्हा उभी राहिले. संकट खूप आली. एक काळ असा होता की मी घरी जाऊन स्वयंपाक केलेली आहेत, 10 घरी स्वयंपाक करायचे.
0: बरं.

0: 15 वर्ष माझे मिस्टर आजारी होते आणि त्यांना आत्ता जाऊन 16 वर्ष झाली.
1: बापरे.
0: त्याच्यामुळे आर्थिक पाठबळ तर नाहीच नाही, कष्ट आणि कष्टच होते, पण त्याच्यातनं पण मी खूप शिकत गेले. पण माझे कष्ट प्रामाणिक होते, म्हणूनच आज माहेर वशिन घडली ना. असंख्य महिलांना आज आपण माहेर पण देतो, त्याच्यामुळे घाबरायचं तर अजिबात नाही, उभं राहायचं. परमेश्वर आपल्या बरोबर असतो आणि चांगली माणसं आपल्या आयुष्यात असणं ही आपली संपत्ती, त्याच्यामुळे नक्कीच आपण उभं राहतो. मी एकटी नाही उभी राहिले, मला चांगल्या माणसांनी साथ दिली, कारण माझं काम आहे तसंच बघितलं त्यांनी. आपण चांगलं करायला लागलो तर आपोआप हात जोडले जातात. आणि जेवढं तुम्ही कामात बिझी राहाल, मला ज्येष्ठ नागरिकांना एकच सांगावं असं वाटतं, तुमच्या गोळ्या बंद व्हायच्या असतील तर तुम्ही मेंदू सतत कार्यरत ठेवा.
1: बरं.
0: बीपी डायबिटीस काहीही होणार नाही हे मी अगदी नक्की सांगू शकते.
1: वा बरं. आता प्रभाताई, हे माहेर घर आपण जरी म्हटलं तरी अनेक पुरुषांचे सुद्धा तुमच्याकडे सुरुवातीला तक्रार होती की फक्त महिलांना नाही तर पुरुषांना सुद्धा गरज असते
0: हो.
1: आणि तर आता तुम्ही त्यांचा सुद्धा अंतर्भाव करायला सुरुवात केली आहे
0: हो.
1: तर ते कसं घडलं?
0: मी जेव्हा 2021 मध्ये याची सुरुवात झाली
1: हो,
0: एक साधारणतः 3-4 महिन्यांनी मला एका 75 वर्षाच्या आजोबांचा फोन आला.
1: बर.
0: की हे माहेर वशीन का? तर मग म्हटलं हो. मग आम्ही काय पाप केले?
1: बर.
0: ठीक आहे, हरकत नाही, तुम्ही कधी येताय? मी येऊ का म्हटलो घ्यायला. असे किस्से घडलेत की मी पुण्यापर्यंत घ्यायला गेले ज्येष्ठ नागरिकांना की त्यांना कसं आणायचं, म्हटलं मी येते न्यायला. मी आणायला गेले, पोहोचवायला सुद्धा गेलेले आहे.
1: बाप रे.
0: हो, हा. आणि मग ते आजोबा दोघही आले. मुलं म्हणले अमेरिकेला असतात. अच्छा बरं. 3 दिवस राहिले, त्यांना छान फिरून आणलं, खाऊ पिऊ घातलं, गप्पा मारल्या, कारण बोलणं हे सुद्धा औषध आहे खरं सांगायचं. आणि आता तेच कमी होत चाललंय. आणि नंतर त्यांनी इतका सुंदर अभिप्राय दिला की जाताना अजूनही तो वाचला की मला डोळ्यात पाणी येतं. त्याच्यानंतर मात्र आपण पुरुषांना ह्या माहेर घरामध्ये स्वागत करायची सुरुवात केली. आणि आता कुटुंबातले पुरुष आपल्याकडे येतात, कारण सगळे सोहळे बदलापूरच्या माहेरी झालेत. पुरुषांचं स्वागत तर नक्कीच आहे, अगदी जरूर.
1: वा, म्हणजे हे सगळ्यांचं माहेर घर झालं,
0: सगळ्यांचं.
1: फक्त महिलांचं असं त्याला आता मर्यादित स्वरूप नाही
0: राहिलं. आणि आता आपण बदलापूरच्या माहेरी सगळे सोहळे करतो.
1: बरं.
0: 61-65 लग्न सुद्धा लागली, साखरपुडा होतो, डोहाळ्या जेवण होतो, बाळाचे बारसही झाले, बोडनाण झाले, आणि फुलांच्या पायगड्या घालतो, पंचपक्वानी पानं सजवतो. तुम्ही सांगाल तो मेनू करतो, तुम्ही फक्त यायचं. आणि आता मी तर म्हटलं ना की कुठलाही नियम नाही की एवढीच माणसं हवीत, 4 जण या, 2 जण या, तुमचा वाढदिवस साजरा करा, कारण त्यांच्यासोबत मी असते, मी 24 तास तिथे सेवेला असते. आणखीन एक गोष्ट आपण आता अशी केलेली सुरुवात ज्येष्ठांसाठी सुरू केले की तुम्हाला कुठे बाहेरगावी जायचं असेल आणि वयोवृद्धांना प्रवास झेपत नाही, मग यांना 10 दिवस कुठे ठेवायचं, तर आम्ही सांभाळतो.
1: बरं.
0: आणि छान राहतात. हे नव्याने आपण आता ज्येष्ठांसाठी सुरू केले, त्याच्यामुळे मला माझी त्यांची नव्याने ओळख होते आणि त्यांना पण असे नाही आपण आता गेलं पाहिजे, प्रभात हे काय करतात आपण बघूया, आपण त्यांच्या संपर्कात राहूया हे व्हायला लागलं. मला फोन यायला लागले, तुमची आठवण येते, म्हटलं हरकत नाही, किती छान आहे, त्यांना माझ्याशी बोला असं वाटतं, मी वेळ देते त्यांना. काय वेळ नाही ही सबब आहे, हे तर मी कधीच मान्य करणार. आणि सगळ्यांचे वाढदिवस करूया आपण, नक्की या.
1: वा मस्त. आता पण मुख्यतः सुरुवात तर झाली महिलांपासून, तर त्यांचा अनुभव, त्यांच्या प्रतिक्रिया कशा प्रकारच्या असतात?
0: त्यांच्या प्रतिक्रिया खूप सुरेख असतात. मी म्हटलं ना की आल्याबरोबर जेव्हा त्यांचं औक्षण होतं, उनून पाण्याने पाय धुतले जातात, भाकर तुकडा ओवळून नजर काढल्या जाते, फुलं उधळून औक्षण केल्या जातं, तेव्हा आजपर्यंत 6 वर्षामध्ये जेवढ्या जेवढ्या महिला आल्या प्रत्येकीचं औक्षण केल्या जातं आणि प्रत्येकीच्या मला एकच ऐकायला मिळतं असं आमचं कधी कोणी केलं नाही हो. एकही महिला असं म्हणत नाही की आमचं हे होतं कधी, कोणीही आमचं असं केलेलं नाही. त्याच्यामुळे तो एक सुरुवातच आनंदाने होते, विलक्षण अनुभव असतो तो. आणि त्याच्यानंतर त्यांचं म्हणजे काही दिवसभरासाठी येतात, काही राहायला येतात, आणि कुठेही बसा कुठेही उठा असं काहीच नसतं आपल्याकडे. म्हणजे इथे बसू नका, कॅमेरे लागलेले नाहीत वगैरे असं काही प्रकार. आईकडे आपण कसं जातो तेच हे बदलापूरचं माहेर आहे. आणि जाताना त्यांचे जे अभिप्राय असतात ते खूप वेगळे असतात. काही स्वतः पाठवतात, जाताना काही उकल देऊन जातात की आम्ही माहेर पण खरंच अनुभवलं आणि हे कायम सुरू राहणार.
1: वा.
0: माहेर वशिन आहे तोपर्यंत नक्कीच राहणार. अनुभव खूप सुरेख आहेत, खूप सुंदर सुंदर अभिप्राय देऊन गेलेल्या आहेत महिला आणि अभिप्रायाची तर अगदी अखंड पूर्ण एक हे तयार झालेलं आहे. खूप छान छान, म्हणजे माझ्या आयुष्यात प्रत्येक दिवस हा आनंदाचा आलेला आहे जसं माहेर वशिन सुरू केलं.
1: तुम्हाला एखादा वेगळा अनुभव, तुमच्या आयुष्यातला एखादा वेगळा अनुभव आम्हाला सांगावं असं वाटतं का?
0: नक्की सांगते. एक तर पहिली गोष्ट, हे माहेर वशिन सुरू झाल्यानंतर सुरू केलं, सेकंड कोरोना लगेचच लागला. जानेवारी महिना फुल होता, फेब्रुवारी महिना फुल, फेब्रुवारी आणि मार्च महिना सुद्धा, म्हणजे मला मिनिटाला एक फोन असायचा

0: इतका इन्क्वायरी होता 2021 मध्ये. आणि सेकंड पॅन्डेमिक, त्याच्यामुळे मार्च महिन्याचं सगळं बुकिंग कॅन्सल, तिथेच थांबलं ते. त्या पॅन्डेमिक मध्ये एका मुलीचे वडील माझ्याकडे आले आणि प्रभती आता हॉल बुकिंग कॅन्सल झाले पण माझ्या मुलीचं लग्न करायचंय तर आपण तुमच्याकडे करूया का. मी म्हटलं चालेल आणि आव्हान स्वीकारलं मी. हे जमणार नाही असं माझ्या जणी कधी झालंच नाही आणि ते इतकं पूर्णत्वाला जातं माझं. म्हटलं हो करूया आपण, किती माणसं, 25 माणसांचाच होतो. म्हटलं चला करूया, काय काय हवं. अमरगंडापासून म्हणे ठीक आहे, तारीख ठरली, हे ठरलं, पोलीस स्टेशनला अर्ज दिला, त्यांची 25 माणसं आणि माझ्या 5 बायका कामवाल्या. असं मी सगळं रितसर केलं. अक्षरशः बांगड्या पेटल्या घालून सगळं वराड आलं, नवरा नवरी, अमरखंड सुद्धा मी घरी केलो आणि एवढ्या त्या ह्याच्यामध्ये सुद्धा मी केळीचे खांब पण मिळवले.
1: बरं,
0: म्हणजे लग्नासारखा सोहळा, शाही सोहळा केला. तो माझ्या आयुष्यातला आनंदाचा सोहळा. म्हणजे मला मूल नाहीये, माझं राहिलेलं मूल गेलं, परंतु एका मुलीचं लग्न माझ्या दारात झालं हा आनंद आणखीन काय असेल.
1: वा क्या बात,
0: सुंदर आनंद.
1: बरं, हो, म्हणजे तुम्ही अनेकांच्या आई झालाय, अनेकांचं माहेर घर आहे. हे म्हणजे कधी कधी कसं असतं ना प्रभाताई, की मोठं काम जर तुमच्या हातून व्हायचं असेल तर त्या छोट्यांमध्ये देव तुम्हाला अडकवत
0: नाही.
1: हे तुमच्या बाबतीत घडलंय आणि अडचणी संकट आली ती सगळं तुम्ही, त्याचा उपयोग तुम्ही शिकण्यासाठी केला, दर वेळेला त्यातून भरारी घेऊन वरती आला, काहीतरी शिकला आणि खूप अनुभव तुमच्या गाठीशी जमलाय आणि त्यातून अतिशय वेगळ्या प्रभाताई दर वेळेला सगळ्यांना दिसत गेलाय. प्रभाताई कसं सावरलं स्वतःला?
0: पहिलं संकट, दुसरं संकट, तिसरं संकट, अशी जेव्हा पाठोपाठ संकट येत गेली ना, तर परमेश्वरावरचा विश्वास, त्याच्यामुळे मी डगमगले नाही, कष्ट सोडले नाहीत. हे मी कसं करू, ते मी कसं करू असं नाही. आणि त्या सगळ्या कष्टांमधून, माझ्या कामांमधनं मला चांगली माणसं भेटत गेली, त्याच्यामुळे मी जास्त प्रमाणात सावरले. म्हणजे एका संकटात मी बाहेर पडले की दुसरं. आणि संकट सांगू का, की सगळ्यांना संकटात ताकद नाही परमेश्वर, जो ते पेलू शकतो. आपण कुठल्या रांगेत आहोत हे आपण ओळखायचं, त्याप्रमाणे परमेश्वर तुम्हाला संकट देतो. बापरे माझ्याच नशिबी का असा विचार करायचाच नाही. अरे हे नशिबात नाही, पण हे नशिबात आहे ना. आज मला मुलं नाही म्हणून मी जर रडत बसले, पण मला आज किती मुली दिल्यात देवानी.
1: बरोबर,
0: आज मुलाला जन्म न देता मी असंख्य मुलींची आई आहे. आणखीन काय हवंय? आणि मला फोन करून विचारतात, आई तू कशी आहेस आणि काय हवं. वाढदिवसाला साडी पाठवल्या जाते, पाडव्याला साडी पाठवल्या जाते, दिमाला तुला खोटं वाटेल, एक रुमाल सुद्धा मी विकत घेत नाही. मग आणखीन काय हवं, किती मुली दिल्यात. त्याच्यामुळे जे नाही त्याच्यासाठी रडायचं नाही, जे दिलंय त्याच्यात समाधान मानून आपण पुढे जायचं. आणि ज्येष्ठ नागरिकांनी तर आपण आता आपलं हे वय असं आहे की स्वतःला सावरण्याचं, आपली तब्येत आपण सांभाळायची, दुसऱ्यावर जास्तीत जास्त अवलंबून राहता येणार नाही एवढं आपण बघायचं. आणि होऊ शकतं ते, हे मी खात्रीशीर सांगू शकते.
1: प्रभाताई तुम्ही जिम इन्स्ट्रक्टर म्हणून सुद्धा काम केलंय, तर तो अनुभव कसा होता?
0: तो पण छान, तो मुलुंडमधलाच होता माझा. म्हणजे एक काळ असा होता की एक 4-5 वर्ष विस्तृत आजारी पडल्यानंतर माझं एक पूर्ण, माझी त्यांची नोकरी थांबली, त्याच्यामुळे मला काय करायचं, तर मी स्वयंपाक करण्यापासून, पोळीभाजीचे डबे देण्यापासून ती नंतर जिम इन्स्ट्रक्टर झाले.
1: बरं,
0: जिम इन्स्ट्रक्टर म्हणजे मला नोकरी आली. आणि नुसती जिम इन्स्ट्रक्टर नाही तर त्याच्यातनं मी माझं स्वतःचं जिम उघडलं, महिलेनी महिलांसाठी चालवलेलं, मुलुंडमधील एकमेव फिटनेस सेंटर, सोहम फिटनेस सेंटर.
1: बरं,
0: त्याची वेळ अशी होती की 5:30 ते 9:30 त्याच्यासाठी जागा सुद्धा, पैसा तर नव्हताच कधी हातात. पण ज्या सोसायटीमध्ये मी काम करत होते स्वयंपाकाचं, त्या सोसायटीमध्ये ऑफिस रूम होती आणि मी तिथे काम केल्यामुळे त्यांना विचारलं तर त्यांनी मला अशी सावी दिली. ते करण्यासाठी सुद्धा 10 महिला जेव्हा माझ्याकडे जिमला यायच्या इन्स्ट्रक्टर म्हणून, की मी त्यांच्या पुढे हा माझा प्रश्न मांडला, तर त्यातल्या प्रतिभाती वगैरे होत्या, त्या म्हणल्या आपण आता प्रभाला उभं करूया. मग कोणी 2000 कोणी 5000, म्हणजे त्यावेळची गोष्ट 1998-99 मध्ये 1 लाख रुपये उभं राहणं मोठी गोष्ट होती.
1: अगदी,
0: त्या 1 लाखामध्ये आज ही मायरोशिन घडली की जिम सुरू झालं. हा म्हणता माझा स्वयंपाक बाजूला गेला, कुठून कुठे पोहोचले बघा. आणि एक छोटा किस्सा सांगते, स्मिता बँकेत होती, बँक ऑफ इंडियात स्मिता होती, तर मी ना काहीतरी पैसे, पगार 150 रुपये पगार होता पोळीभाजी, त्यावेळेला एक घरी पोळीभाजी केली की 150 रुपये मिळायचे.
1: बर,
0: तर काही जण असं म्हणजे प्रभा तू बँकेत जाऊन पैसे काढ, म्हणजे तुला कळेल बँक काय असते. आणि खरंच मी ते पैसे काढायला गेले ना, तर ना असंच बँक मॅनेजरची कॅबिन होती आणि मी मनात असं आणलं की किती पगार घेत असतील,
1: बर
0: आपण का नाही असं करू शकत, पोहोचू शकत ह्या लेवलला. असं मी तेव्हापासून जे ध्येय डोक्यात होतो की आपण इथपर्यंत पोहोचायचो. आणि ते करता करता मी इतक्या लवकर मी एक जिमची संचालिका होईन असं मला वाटलं पण नव्हतं, इतकं ते फास्ट काम झालं. कारण मनात सारखं ते, म्हणून विचार करताना ना सकाळी उठल्यावर चांगलाच विचार डोक्यात आणा, आपल्याला आज हे करायचंय, तसंच होणार.
1: वा,
0: तसंच होणार. आणि मी कम्प्लीट संचालिका झाले, सोहम फिटनेस सेंटर असं मुलींमधलं हे होतं आणि असंख्य

0: महिलांनी त्याच्यामध्ये सुद्धा खूप आनंददायी प्रवास होता तो सुद्धा.
1: म्हणजे जो जो प्रवास तुमचा आहे आणि सगळा वेगळा, पूर्णपणे वेगळा, म्हणजे ह्याचा संबंध त्याच्याशी नाही.
0: कुठे स्वयंपाक, कुठे पोळी भजी, कुठे ओटा, कुठे जिम इन्स्ट्रक्टर, की महिलांना बारीक करायचं हे स्वप्न.
1: हो.
0: आणि मी जे डाएट त्यांना द्यायची ते डाएट मी आजही फॉलो करते
1: वा,
0: हे पण सांगते.
1: म्हणजे हा तुमचा फिटनेसचा रहस्य.
0: खाण्यासाठी नाही जगायचं, जगण्यासाठी जेवढं लागतं तेवढं खावं माणसाने, हे माझं तत्व आहे. आणि आता आम्ही ज्येष्ठांनी तेही सावरलंच केलंच पाहिजे. बऱ्याचशा गोष्टी त्याच्यावर अवलंबून असतात नक्कीच.
1: बरोबर, बरोबर, अगदी बरोबर. सगळं अगदी समरसून जीवनाचा उपभोग, आनंद घेणं, हे सगळं बघितल्यावर अतिशय म्हणजे वेगळेपणा तुमच्यातला जाणवतो. आता ह्या टप्प्यावर आमच्या अमृत कलशच्या श्रोत्यांना तुम्ही काय जीवन मंत्र द्याल?
0: आयुष्यात किती कठीण प्रसंग आले तरी स्वतःवरचा विश्वास कधी हरवू नका. वय वाढलं म्हणजे आयुष्य संपत नाही, तर अनुभवांनी समृद्ध होतो. आनंदी राहा, सक्रिय राहा, आधार द्या, कारण शेवटी माणूस माणसासाठी जगत असतो हे लक्षात ठेवा. आणि कायम सकारात्मक विचार आहे. आत्ता मी तर असं म्हणेन की बीपी आणि डायबिटीस आता बऱ्याच जणांना असतं, ते मी तर असं म्हणेन की खाण्याने होतं असं अजिबात नाही. मी काही डॉक्टर नाही कोणी, पण माझ्या एवढ्या वर्षातला प्रवास मी बघितला, म्हणजे मला काही औषधाची गोळी दिलेली नाही, पण बीपी आणि डायबिटीस हे म्हटले की प्रत्येकाला. आता मी एवढ्या महिला येतात ना, हे जास्त म्हणजे विचारांनीच होतात हे आजार, असं माझं खरोखर मत आहे. ते विचार कमी करा आणि उद्या उठून आपल्याला काय वेगळं करायचंय. तुम्हाला एकट्याला नाही जमणार, तुम्ही चार जण एकत्र या, काहीतरी वेगळं करा. करण्यासारखं खूप आहे, नाहीतर मी तर सांगेन माझ्याकडे या, मी सांगेन काय करायचं. नक्की करू शकतो, बरोबर आहे की नाही?
1: अगदी.
0: सतत आपण मेंदू कार्यरत ठेवूया. छान राहा, मस्त राहा. आणि माहेर म्हणजे काय सांगू मी, म्हणजे माझा प्रवास मी म्हटलं ना की आधीच आहे आनंदी होता, आत्ताही मी आनंदी आणि उद्याही मी आनंदीच राहणार. नक्कीच मी कधी दुःखी नसते, दुःखी नसणार, कारण प्रभा माहेर मशीन तुम्हाला रोज नवीन स्वरूपातच बघायला मिळते. कारण माझं स्टेटस बघण्यासाठी महिला अखंड माझा नंबर सेव्ह करत असतात, कारण त्या उठून आधी माझं स्टेटस बघतात. अरे आपल्याला आता केलं पाहिजे. शंभरात ना एक महिलेने जरी विचार केला तरी मी म्हणले चला माझं हे काम सार्थकी लागलं.
1: एक सकाळी उठल्यावर आपण देवाचं नाव घेतो तसं ते सकारात्मक ऊर्जेसाठी महिलांना प्रभाताई आठवते.
0: तेवढंच
1: ह्याच्यापेक्षा आणि वेगळा मंत्र काय असू
0: शकतो
1: की पूर्णपणे तुम्ही स्वतःला जीवनाचा आनंद घेण्याकडे तुमचा कल असतो. प्रभाताई तुमचा हा खरंच दिलखुलास, हसरा आणि प्रेमळ स्वभाव सगळ्यांचंच मन जिंकून घेणारा असं आहे. तुमच्या यापुढच्या व्यस्त आणि अतिशय मस्त अशा जीवन प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा आणि गप्पांसाठी आभार.
0: माझ्या सगळ्या ज्येष्ठांना माझा खरोखर नमस्कार आणि छान राहा खरंच.
1: वा मस्त. बरं तर श्रोते हो, आता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. आता हर्षदा प्रभूला निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहे.
1: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
2: वाह,
1: पुरस्कार समारोह के लिए जयदु जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
0: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 आवश्यक आहे का? FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आपकी याद.

0: ही पृथ्वी बोलाची गोष्ट आपल्याला उमगली आहे का? मन चिंती ते वैरी न चिंती, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांवर विचारांवर नियंत्रण योग मार्गाने शक्य आहे का? आपल्या मनाचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम कसा कमी करता येईल सांगणार आहेत योग अभ्यासक श्रीकृष्ण म्हसकर.
1: बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय? शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते का मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे. मनाने ठरवलं तर एमनियम पाळले जाणार आहेत. तर मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे.
0: मनासाठी मनापासून योग साधना. श्रीकृष्ण म्हसकर यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 8 जून ला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही.
2: मनासाठी मनापासून योग साधना.

0: मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो. मी तर पाहून थक्कच झालो. ते लोक दिवस भर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? शून्य. मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे. म्हणजे सोलर पॅनलची. मी विचार केला आता बसवायलाच पाहिजे.
1: पीएम सूर्य घर मोफत वीज.

0: आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामासाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. आणि नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळमध्ये पोहोचण्याचा हवामान विभागाचा अंदाज. राज्याच्या 4 विभागांमध्ये पावसाची शक्यता. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळल्या गेलेल्या लाभार्थ्यांना कागदपत्रांची संपूर्ण छाननी केल्यानंतरच अपात्र ठरवल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीला कागदपत्र सादर करायला वेळ लागेल हे लक्षात घेता लाभार्थ्यांनी स्वतः दिलेली माहिती गृहीत धरून त्यांना योजनेचा लाभ देण्यात आला. मात्र त्यानंतर या योजनेचं लेखापरीक्षण झाल्यावर लाभार्थ्यांपैकी 5 लाख महिलांच्या कुटुंबात सरकारी नोकरदार व्यक्ती असल्याचं उघड झालं. तसंच 10 लाख महिलांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असल्याचं समोर आलं. त्यामुळे त्या सर्व लाभार्थी अपात्र ठरल्या. तसंच 14,000 पुरुषांनी या योजनेसाठी अर्ज केल्याचं आढळलं. त्यांनाही अपात्र ठरवण्यात आलं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या 1,70,00,000 महिला योजनेसाठी पात्र ठरल्याचं त्या म्हणाल्या. माफ करा, ते म्हणाले, अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना आता पैसे दिले जाणार नाहीत. मात्र आतापर्यंत मिळालेले पैसे परत घेतले जाणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं.
1: 60 लाख 80 लाख जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही. जवळपास 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात. ज्यांनी KYC केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांना दिलेले पैसे आम्ही वसुली करणार नाही.
0: लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करताना कागदपत्रांची छाननी योग्य रीतीनं करायची काळजी सरकारनं घ्यायला हवी होती. मात्र सरकारनं केवळ निवडणुकीवर डोळा ठेवून निधीचं वाटप केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केलाय. 80 लाख लाभार्थी अपात्र असताना दरमहा 1,500 रुपयेप्रमाणे गेले 20 महिने सुमारे 24,000 कोटी रुपये त्यांना वाटले गेले याची जबाबदारी सरकारनं घेतली पाहिजे अशी मागणी पाटील यांनी केली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 3 अंतर्गत 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामासाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. या योजनेसाठी AIIB अर्थात आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेकडून 50 कोटी अमेरिकी डॉलर्स म्हणजेच सुमारे 4,500 कोटी रुपये कर्ज मिळणार आहे. तर राज्य शासन 30% हिस्सा म्हणून सुमारे 1,929 कोटी रुपये उपलब्ध करून देणार आहे. राज्यातल्या रस्ते पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्प राबवायला मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. या प्रकल्पांसाठी AIIB आणि न्यू डेव्हलपमेंट बँक यांच्याकडून प्रत्येकी 1 अब्ज अमेरिकी डॉलर्सचं अर्थसहाय्य 2 टप्प्यात घ्यायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. 3 वर्षांच्या कालावधीत हा प्रकल्प राबवला जाईल. परशुराम आर्थिक विकास महामंडळ, वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ आणि श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळासाठी विविध पदांची निर्मिती करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन ऑंग लाईंग उच्चस्तरीय शिष्टमंडळासह सध्या भारत दौऱ्यावर असून ते आज मुंबईत व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातल्या मान्यवरांच्या भेटीगाठी घेत आहेत. आज सकाळी त्यांचं मुंबईत आगमन झालं तेव्हा राज्यपाल जिष्णुदेव बर्मा आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. पालघर जिल्ह्यात मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गावरचा आणखी एक बोगदा आज यशस्वीरित्या पूर्ण झाला. 417 मीटर लांब आणि 14 मीटरपेक्षा जास्त रुंदीच्या या बोगद्याचं खोदकाम डहाणू तालुक्यात आंबेसरी गावात पूर्ण झालं. या मार्गाच्या बोईसर ते वापी या भागातले 3 महत्वाचे बोगदे गेल्या 5 महिन्यात पूर्ण झाले असल्याचं राष्ट्रीय उच्चवेग रेल्वे महामंडळानं म्हटलंय. प्रकल्पात एकूण 8 बोगदे खणण्यात आले, त्यातले 7 पालघर जिल्ह्यात आहेत तर 1 गुजरातच्या वलसाड जिल्ह्यात आहे. या बुलेट ट्रेनमुळे मुंबई ते अहमदाबाद हे अंतर 2 तासात पार होईल.

प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमी भाव द्यावा, नाफेडमार्फत कांद्याची खरेदी करावी आदी मागण्यांसाठी महाविकास आघाडीनं आज पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. वाढती महागाई, वाढता उत्पादन खर्च आणि योग्य भाव न मिळणं यामुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. सरकारनं कांद्याच्या शासकीय खरेदीची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात अद्याप खरेदी प्रक्रिया सुरू झालेली नाही, त्यामुळे कांद्याची खरेदी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फतच केली जावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार बापूसाहेब पठारे, बाबाजी काळे आदी नेत्यांसह शेतकरी मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसनं नांदेड जिल्ह्यात मुदखेड तहसील कार्यालयावर आज मोर्चा काढला. कर्जमाफी, कांद्याला हमीभाव आदी मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या. खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी झाले होते. नीट पेपर फुटी प्रकरणातल्या 5 आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 15 जूनपर्यंत वाढ करायचा निर्णय दिल्ली न्यायालयानं आज दिला. मंगीलाल खाटीक, विकास बिवल, दिनेश बिवल, यश यादव आणि धनंजय लोखंडे यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी सीबीआयनं केली होती. त्याला विशेष न्यायाधीश न्यायमूर्ती अजय गुप्ता यांनी परवानगी दिली. या प्रकरणातले इतर आरोपी मनीषा हवालदार, मनोज शिरुरे आणि तेजस हर्षदकुमार यांना न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. सीबीआयनं या प्रकरणी आतापर्यंत 13 जणांना अटक केली आहे. नाशिक जिल्ह्यातला कॅट्स म्हणजेच कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलचा दीक्षांत संचलन सोहळा आज पार पडला. लढाऊ हेलिकॉप्टर उड्डाणाचं 18 आठवड्यांचं प्रशिक्षण पूर्ण करून 25 प्रशिक्षणार्थी वैमानिकांसह 10 प्रशिक्षकांची तुकडी लष्करी सेवेत दाखल झाली. यात 2 महिला वैमानिकांचा समावेश आहे. यावेळी आर्टिलरी सेंटरच्या विशेष बँड पथकानं वाजवलेल्या देशभक्तीपर गीतांच्या सुरावटीत प्रशिक्षणार्थींच्या तुकडीनं संचलन करून उपस्थित लष्करी अधिकाऱ्यांना मानवंदना दिली. या सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून आर्मी ट्रेनिंग कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ लेफ्टनंट जनरल देवेंद्र शर्मा उपस्थित होते. मुंबईत वीज पुरवठा अखंडित करण्याच्या दृष्टीनं बेस्ट उपक्रमानं 20 कोटी रुपयांचा कृती आराखडा मंजूर केलाय. केबल दुरुस्त्यांमुळे वीज पुरवठा खंडित होऊ नये म्हणून अतिरिक्त मनुष्यबळ आणि साधनसामग्रीची व्यवस्था केली जाणार असल्याचं बेस्टच्या प्रवक्त्यानं म्हटलंय. त्यानुसार सुरुवातीला 690 कामगारांची भरती केली जाईल. त्याशिवाय डिझेलवर चालणारे जनरेटर्स आणि एरियल लिफ्ट खरेदी केली जाणार आहे. वीज पुरवठ्यासंबंधी तक्रारींच्या निवारणासाठी ताडदेव इथं नवीन दुरुस्ती नियंत्रण केंद्र सुरू केलं जाणार आहे. नाशिकमधल्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी कुंभमेळा प्राधिकरणानं राज्य परिवहन महामंडळाच्या सहकार्यानं 4,500 बसची व्यवस्था केली आहे. तसंच रस्ते मार्गानं येणाऱ्या भाविकांसाठी बाह्य वाहनतळापासून नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधल्या प्रमुख धार्मिक स्थळांपर्यंत पोहोचण्याकरता 3,000 बसची व्यवस्था केल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. सक्तवसुली संचालनालयानं आज अंमली पदार्थ तस्कर मोहम्मद सलीम डोला याच्याविरोधातल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये विविध ठिकाणी छापे टाकले. मुंबई, सुरत आणि अंकलेश्वरमध्ये साधारण 20 ठिकाणी ईडीनं ही कारवाई केली. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशातून तस्करी केलेलं 2.5 किलोपेक्षा जास्त सोनं जप्त केलं आहे. नाशिक शहर परिसरात आज दुपारी मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे रस्ते जलमय झाले. अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला. ओझर, निफाड, सुरगाणा तालुक्यातही आज पावसानं जोरदार हजेरी लावली. सुरगाणा इथं वादळी वाऱ्यामुळे काही घरांचं नुकसान झालं. नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळात येऊन धडकेल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवलाय. लक्षद्वीप बेटं, केरळ आणि तमिळनाडूमध्ये मोसमी पावसाच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागाच्या पत्रकात म्हटलंय. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणातल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये तसंच मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी दुपारनंतर सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि अमरावती या जिल्ह्यांना वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला गेलाय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन.
आणि नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळमध्ये पोहोचण्याचा हवामान विभागाचा अंदाज. राज्याच्या चारही विभागांमध्ये

0: पावसाची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ऍप साईट 558 kHz अर्थात 537.6 मीटर्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.

आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या मोबाईल ॲपवरही आम्ही आपल्यासोबत आहोत. श्रोते संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. आता वृत्तविशेष कार्यक्रम.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं 12 वर्ष पूर्ण केली आहेत. या 12 वर्षात देशात अनेक क्रांतिकारी बदल झाले. देशाच्या आर्थिक प्रगतीचा आलेख हा चढा राहिलेला आहे. देशाची अर्थव्यवस्था फ्रजाईल 5 जगातील 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे. देशातील परदेशी गुंतवणुकीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. देशांतर्गत व्यवसायांना विविध मार्गानं प्रोत्साहन देण्यात आलं आहे. नव्यानं व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी केंद्र सरकारनं विविध योजना आणल्या. देशाचे आयात निर्यात धोरण या आधीपेक्षाही अधिक लवचिक झालं. त्यात सुसूत्रता आली. त्याचा फायदा देशांतर्गत उत्पादनांना मोठ्या प्रमाणावर परदेशी बाजारपेठ मिळण्यावर झाला. या साऱ्या आर्थिक प्रगतीचा आणि देशातील व्यवसाय सुलभता याविषयी आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात जाणून घेणार आहोत. श्रोते हो, या 12 वर्षांमध्ये देशात केवळ अवजड उद्योगच नव्हे तर सूक्ष्म, मध्यम आणि लघु उद्योगांनाही मोठ्या प्रमाणावर चालना मिळाली. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे आज आपल्या देशातील उत्पादनं परदेशी बाजारपेठांमध्ये अगदी सहजगत्या उपलब्ध होतात. आयात धोरणामुळे देशात कधीही कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण झाली नाही. सर्वांना परवडणाऱ्या दरात विविध परदेशी उत्पादनं सहज उपलब्ध होतात. देशाच्या परकीय गंगाजळीत मोठी वाढ झाली. या 12 वर्षातील प्रगतीसंदर्भात सुप्रसिद्ध व्यावसायिक आणि तज्ज्ञ भूषण मर्दे सांगतायत.
1: गेल्या 12 वर्षातील भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास हा तसा थक्क करून सोडणार आहे. कारण एकेकाळी फ्रजाईल 5 इकॉनॉमी असा भारताचा उल्लेख होत असे. मॉर्गन स्टॅनले या जागतिक अर्थसंस्थेने त्याकाळी ब्राझील, इंडोनेशिया, टर्की या देशांबरोबर भारताचाही उल्लेख हा फ्रजाईल 5 इकॉनॉमी मध्ये अंतर्भाव केला होता. का? कारण भारताची परिस्थिती अशी आहे की भारताचा आयात ही फार मोठी आहे. तेल किंवा अजून काही अनेक गोष्टींमुळे भारताची आयात जास्त आहे, निर्यात कमी आहे. मग आयातीसाठी लागणाऱ्या परदेशी चलनाचं चणचण भारताला नेहमी भासत असते. तो ही जी काही तूट आहे, ही जी काही करंट डेफिसिट आहे, ती भरून कशी काढायची? तर आपण परदेशी गुंतवणुकीवर अवलंबून असतो. आणि ही परदेशी गुंतवणूक ही जागतिक बाजारातील समजा व्याजदर हल्ले की परदेशी गुंतवणूक ही कमी जास्त होत राहते आणि मग त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अडचणी येते. अशीच की परिस्थिती त्यावेळेला होती. म्हणजे विचार केला तर त्यावेळेला भारताचं एकूण फॉरेक्स रिझर्व्ह किती होतं? तर 304 बिलियन US डॉलर्स. आणि गोल्ड रिझर्व्ह किती होतं? तर 21 बिलियन US डॉलर्स. आज परिस्थिती काय? म्हणजे गेल्या 12 वर्षात काय झालं? तर भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढू लागली. वेगाने म्हणजे किती? तर जगातील सगळ्यात मोठ्या 5 अर्थव्यवस्थेमध्ये आज भारताचा समावेश होतोय. मोठ्या अर्थव्यवस्थेपैकी वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणजे भारत. म्हणजे कसं? तर आपला जीडीपीचा ग्रोथ रेट हा 6.5% ह्या वेळेला आहे. गेल्या क्वार्टरमध्ये, गेल्या वर्षाच्या क्वार्टरमध्ये तो 7.4% इतका होता. म्हणजे आजही या बदललेल्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये देखील भारतीय अर्थव्यवस्था ही जगात सगळ्यात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. आज फॉरेक्स रिझर्व्ह किती आहेत आपल्याकडे? 680 बिलियन US डॉलर्स एवढे फॉरेक्स रिझर्व झालेत. आणि सोन्याचा रिझर्व किती झाला? गोल्ड रिझर्व ते 6 पटीने, जवळजवळ 6 पटीने, 6.5-6 पटीने वाढले. 114 बिलियन US डॉलर इतका सोन्याचा साठा आज आपल्याकडे. म्हणजे आज भारतीय अर्थव्यवस्था एक सशक्त अर्थव्यवस्था आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि हे कसं झालं? तर ह्यासाठी गेल्या 12 वर्षात जी काही आर्थिक धोरण भारताने स्वीकारलं त्याच्यामध्ये 5 विशेष गोष्टींचा उल्लेख करावा लागेल. तो म्हणजे आपण आपल्या देशामध्ये पूर्वी सगळा व्यवहार हा कॅशनी हो, रोखीने होत असे. तो आता डिजिटल पेमेंट म्हणजे डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर झाल्यामुळे आज सर्वत्र डिजिटल पेमेंट होतं. सगळ्या जगात सगळ्यात जास्त डिजिटल पेमेंट ट्रान्झॅक्शन भारतात होतात. जनधन आणि ह्याच्यामध्ये नुसते उद्योग नव्हे तर सामान्य नागरिक देखील त्याचाही अंतर्भाव आहे. कारण ह्या एवढ्या 12 वर्षांमध्ये जवळजवळ 58 कोटी जनधन अकाउंट खोलले गेले. म्हणजे सामान्य माणूस सुद्धा या आज बँकिंग क्षेत्रामध्ये बँकिंग क्षेत्रातून व्यवहार करायला लागला. फार मोठा बदल आहे. दुसरी गोष्ट म्हणजे

0: भारत सरकारने गेल्या 12 वर्षांमध्ये देशातील पायाभूत व्यवस्थांमध्ये पैसा खर्च करायला सुरुवात केली, म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर वाढवलं, याच्यामुळे पुन्हा भारतीय अर्थव्यवस्था सशक्त झाली. शिवाय कर प्रणालींमध्ये मोठे बदल केले गेले, जीएसटी, इन्सॉल्वन्सी आणि बँकरप्सी कोड, या सगळ्या गोष्टींमुळे मोठा बदल झालेला आहे. आपल्याला जागतिक पटलावर एक मॅन्युफॅक्चरिंग हब तयार करायचे ह्याच्यासाठी पण, कारण आपल्या निर्यात कधी वाढेल, आयात आणि निर्यातीमधला जो बदल आहे, फरक आहे, तो कमी कसा करता येईल, तर आपल्याकडून निर्यात वाढली पाहिजे. यासाठी मॅन्युफॅक्चरिंग जास्तीत जास्त झालं पाहिजे. आपण सर्व्हिस क्षेत्र म्हणजे तुमचे सॉफ्टवेअर एक्सपोर्ट मध्ये आपण पुढे आहोत, पण मॅन्युफॅक्चरिंग मध्ये पण आपण जगाचे मॅन्युफॅक्चरर झाले पाहिजे. याच्यासाठी आज चांगली चांगली धोरणं सरकारने आखली आहेत. त्याच्यामध्ये पीएलआय स्कीम आहे किंवा डायव्हर्सिफाईड एक्सपोर्ट, म्हणजे काय तर सुट्या माल आणून तो इथे त्याची असेंब्ली करून ते बाहेर विकणं. आपण बघतोच की जगातील सर्वात जास्त फोन भारतात बनले जातात अशी आज परिस्थिती आहे. अशा प्रकारे आपण छोट्या छोट्या प्रयत्नातून निर्यात वाढवण्याचा प्रयत्न केलाय. आणि या सगळ्यामुळे काय झालंय की आज जे काही जागतिक व्याजदराचा जो परिणाम करंट डेफिशिएंटवर होत होता तो आता होईन असा झालाय. त्याच्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था या सशक्त झाली आहे असं म्हणता येईल.
1: श्रोते हो, कोणत्याही देशाच्या आर्थिक प्रगतीत त्या त्या देशातील व्यवसायांची वाढ महत्वाची असते. केंद्र सरकारनं गेल्या 12 वर्षात व्यवसाय सुलभतेला प्राधान्य दिलं, स्टार्टअपना प्रोत्साहन दिलं आणि व्यावसायिकांसाठीच्या पायाभूत सुविधेला प्राथमिकता दिली. एक देश एक कर, त्याचप्रमाणे वस्तू आणि सेवा करातील बदलांसारखे क्रांतिकारी निर्णय घेतले. याविषयी अधिक माहिती देत आहेत भूषण मर्दे.
0: भारताच्या नवीन आर्थिक धोरणांमध्ये विशेष उल्लेखनीय म्हणजे काय तर देशातील लघुउद्योजकांसाठी केलेले नवीन निर्णय, म्हणजे भारताचा जर निर्यात वाढायची असेल इथे मॅन्युफॅक्चरिंग होणं गरजेचं आहे आणि इथे मॅन्युफॅक्चरिंग करणारा कोण, तर इथला लघुउद्योजक. कुठलाही उद्योग चालवण्यासाठी ईज ऑफ बिझनेस असावा यासाठी कायद्यात तशा प्रकारचे वेगवेगळे बदल भारत सरकार करत आले आहे आणि आताही त्यावर प्रयत्न चालू आहेत. म्हणजे भारत सरकारने खास त्याच्यासाठी टास्क फोर्स तयार केले आहेत की प्रत्येक राज्यांमध्ये काय अडचणी आहेत, त्या अडचणीचं निराकरण, म्हणजे उद्योजकांना होणाऱ्या अडचणींचं निराकरण कसं करता येईल यासाठी टास्क फोर्स तयार करून त्या उद्योजकांना जाऊन भेटतायत आणि त्यावर उपाययोजना केल्या जात. हा जो काही सरकारी धोरण आहे, आज भारत सरकारचे जे धोरण आहे, त्यामुळे निश्चितच इज ऑफ बिझनेसला चालना मिळालेली आहे. छोट्या उद्योगांना सगळ्यात मोठी अडचण असते ती म्हणजे आर्थिक मदतीची, म्हणजे त्यांना आपण म्हणू की उद्योग चालवण्यासाठी जो पैसा लागतो त्याची सोय भारत सरकारने चांगल्या पद्धतीने केली. आज म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये तारणविरहित कर्ज मिळणं कठीण असायचं, म्हणजे प्रत्येक कर्ज घेताना उद्योगांना कर्ज उद्योग चालवायचा म्हणजे पैसा लागणार, तो पैसा बँकेकडे मागितला तर त्याच्यासाठी मला तारण ठेवावं लागत असे. पण सरकारने सीजीटीएमएससी द्वारा तारणविरहित कर्जाची सोय केली आणि त्याची मर्यादा आज कधी काळी 25 लाख होती ती आता 5 कोटीपर्यंत, म्हणजे एखाद्या चांगल्या उद्योगाला जर उद्योग वाढीसाठी पैशाची आवश्यकता असेल तर त्याला खासगी अर्थसंस्थांकडे जास्त व्याजदराने पैसा न घेता आज बँकांकडे जाऊन कमी व्याजदराने 5 कोटीपर्यंत आर्थिक सहाय्य मिळत आलेलं आहे. याच्यामुळे मोठा एक प्रगतीचा मार्ग झालेला आहे. दुसरं म्हणजे एक विशेष उल्लेख इकडे करावा असं वाटतो मला, कारण कोविड काळामध्ये देशातील छोट्या उद्योगांचा जो कणाच मोडला होता, कारण उद्योग बंद, अर्थव्यवस्था ठप्प, अशा वेळेला हे उद्योग सगळे बंद पडतात की म्हणजे चालू होणार की नाही ह्याच्यावर परिस्थिती आली होती. पण त्यावेळेला सरकारने एक मोठं पाऊल उचललं, सर्व उद्योगांना जे ज्यांचं बँकांकडे कर्ज होतं, कर्ज घेतलं होतं, त्यांना त्या कर्जाच्या मध्ये अजून 20-30% रक्कम जास्त उचलण्यास परवानगी दिली आणि बँकांनी त्याचा फंडिंगही केलं. विशेष म्हणजे हे नवीन कर्ज येतात, म्हणजे कर्जात तर वाढ झाली, कर्ज वाढलं म्हणजे मला व्यवसाय करण्यास पैसा आला, पण ह्याच्यासाठी लागणारा इंटरेस्ट मात्र त्यावेळेला कमी झाला. म्हणजे आधीच समजा जे कर्ज होतं त्यावर जे व्याज मला द्यावं लागत असे, पुढे कर्जाची रक्कम वाढली पण व्याज मात्र वाढलं नाही, व्याज एकूण व्याज कमीच राहिलं. ही फार मोठी मदत कोविड काळात झाल्यामुळे त्या काळाच्या कठीण काळातून भारतीय उद्योगधंदे एमएसएमई विशेषतः सावरले गेले आणि आज ते देशाच्या प्रगतीमध्ये भर घालत आहेत.
1: श्रोते हो, आयात निर्यात धोरण, देशात तयार होणाऱ्या उत्पादनांना देशात आणि परदेशातील बाजारपेठांचा विकास, दळणवळण सुधारणेमुळे व्यावसायिकांना आपल्या उत्पादनांची वाहतूक करण्यात होणारी मदत, त्यायोगे साधलेली आर्थिक प्रगती, शेती उत्पादनांना आणि शेतमाल प्रक्रिया उद्योगांना मिळालेली थेट मदत, देशात वाढलेली परदेशी गुंतवणूक आणि विविध मोठ्या प्रकल्पांच्या आधारे निर्माण झालेली रोजगाराची संधी, याविषयी भूषण मर्दे यांनी सांगितलं.
0: पूर्वी भारतीय उद्योगांची सर्वात मोठी अडचण होती ती म्हणजे मालाची ने आण

0: अत्यंत खर्चिक असे, त्यासाठी योग्य रस्ते नाही किंवा अजून व्यवस्था नाही, यामुळे काय होत होतं की भारतीय माल हा अगदी देशांतर्गत विकताना सुद्धा महाग होत असे, त्याचा ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट खूप जास्त असायची, मग ते एक्सपोर्ट करतानाही त्याचा तो परिणाम होत असे. पण म्हणून मग सरकारने देशातील पायाभूत व्यवस्थांवर काम करून देशभर रस्त्यांचे जाळे विणण्याचे काम वेगाने केले आणि आज भारतातील छोट्या उद्योगांचा माल देशभर कुठेही वेगाने जाऊ लागला, म्हणजे त्याच्यामुळे त्याचा ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कमी झाली आहे. शिवाय मधल्या काळात डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर म्हणजे डीएफसी म्हणजे रेल्वेने तुमचा माल पाठवता यावा म्हणून सरकारने असा एक स्पेशल रूट तयार केले. पश्चिम भागात वेस्टर्न डीएफसी मध्ये जवळजवळ 1500 किलोमीटरचा एक मार्ग आणि ईस्टर्न डीएफसी मध्ये जवळजवळ 1350 किलोमीटरचा एक मार्ग, असा म्हणजे उद्योगांचा माल किंवा शेतकऱ्यांचा मालही हा कुठेही आज जाऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली. म्हणजे त्याच्यामुळे भारतातील एमएसएमईच्या प्रगतीला फार मोठी चालना मिळालेली आहे. अशी वेगळी वेगळी धोरणं आखल्यामुळे आज भारतीय अर्थव्यवस्था वेगाने धावते आहे. मला खात्री आहे की पुढच्या काही वर्षात, जे भारतात आपलं स्वप्न आहे की 2027 पर्यंत 5 ट्रिलियनचा पल्ला गाठायचा, 5 ट्रिलियन US डॉलरचा पल्ला गाठायचा, ते नक्की साध्य होईल. भले देश जागतिक पातळीवर युद्धजन्य परिस्थितीमुळे जगातील सर्व देशांवर परिणाम होत असताना भारतीय अर्थव्यवस्था मात्र त्याच्या ह्या विविध छोट्या छोट्या उपायांमुळे ही सशक्त होईल, होत झालेली आहे आणि ती तशीच मार्गक्रमण पुढे करत राहील.
1: श्रोते हो, कृषी आणि उद्योग ही देशाच्या आर्थिक प्रगतीच्या रथाची दोन महत्वपूर्ण चाके आहेत. त्यामध्ये सांगड घातली गेल्यास त्यातून सर्वांचाच विकास होऊ शकतो. केंद्र सरकारनं हीच बाब लक्षात घेऊन गेल्या 12 वर्षाच्या आपल्या कारकिर्दीत प्रत्येक घटकाला सहाय्य केलं आहे. हा प्रगतीचा रथ असाच निरंतर वेगानं दौडत राहो. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य मोनाली निचिते, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: ही पृथ्वी मोलाची गोष्ट आपल्याला उमगली आहे का? मन चिंती ते वैरी न चिंती, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांवर विचारांवर नियंत्रण योग मार्गाने शक्य आहे का? आपल्या मनाचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम कसा कमी करता येईल सांगणार आहेत योग अभ्यासक श्रीकृष्ण म्हसकर.
2: बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय? शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते की मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे. मनाने ठरवलं तर एमएनएम पाळले जाणार आहेत. त्यामुळे मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे.
0: मनासाठी मनापासून योग साधना. श्रीकृष्ण म्हसकर यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 8 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही. मनासाठी मनापासून योग साधना.

0: श्रोते हो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहे.
1: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
2: वाह,
1: पुरस्कार समारोह के लिए जयदु जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
0: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 अवश्य ऐका. FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आपकी याद आती.

0: श्रोतेहो नमस्कार. मे महिन्याच्या कडक उन्हानंतर आता आपल्या सगळ्यांनाच पावसाच्या आगमनाची उत्सुकता लागलेली आहे. शेतकरी बांधवही आगामी खरीप हंगामाच्या तयारीत व्यस्त झाले आहेत. अशा या महत्वाच्या काळात शेती, पशुपालन आणि ग्रामीण विकासाशी संबंधित उपयुक्त माहिती घेऊन आम्ही पुन्हा एकदा आपल्यासाठी घेऊन आलो आहोत आपला लाडका आवडता कार्यक्रम माझं घर माझं वावर. तेव्हा आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं अशा कार्यक्रमात मी शामली राऊत मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, कार्यक्रमाची सुरुवात करूयात ग्रामगीतेतील काही बोधात्मक ओवींनी.
1: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, शहरी यंत्राधिके आली, गावची उद्योग कला मेली. कुशल माणसे शहरी गेली उद्योगासाठी, शहरी गेली गावची बुद्धी, शहरी गेली गावची समृद्धी. कष्टाळू शक्ती हस्तकला सिद्धी, तेही गेली.
0: मंडळी, आपण ग्रामगीतेतील काही बोधात्मक ओवी ऐकल्यात. यानंतर वळूयात अशा आपल्या कार्यक्रमाकडे. कास्तकार बांधवांनो, बदलत्या शेती पद्धतींसोबतच आज शेतकरी पारंपरिक पिकांबरोबरच कमी खर्चात आणि चांगला नफा मिळवून देणाऱ्या पर्यायी पिकांकडे वळताना आपल्याला दिसत आहे. अशाच एका आरोग्यवर्धक आणि बाजारात वाढती मागणी असलेल्या पिकाचं नाव म्हणजे चिया सीड. चिया सीडमध्ये असलेले पौष्टिक घटक आणि त्याची वाढती बाजारपेठ लक्षात घेता हे पीक शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा एक चांगला पर्याय ठरू शकतं. चिया सीड पिकाची लागवड, व्यवस्थापन, उत्पादन आणि विपणन याविषयी सविस्तर मार्गदर्शन आपल्या शेतकरी बांधवांना करण्यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत मौदा येथील तालुका कृषी अधिकारी माणिक पाटील. सर नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
0: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
2: धन्यवाद.
0: सर, आपण बघतोय की गेल्या काही वर्षापासून चिया सीड बाबत मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसते आहे आणि आरोग्याच्या दृष्टीनं महत्वाचं मानलं जाणारं हे पीक आता आपल्या शेतकऱ्यांमध्येही लोकप्रिय होताना आपण बघतो आहे. पण दुसरीकडे बरेच असे शेतकरी आहेत ज्यांना याविषयीची पुरेपूर अशी माहिती नाही आहे. तर चिया म्हणजे नेमकं काय, त्याचं वैशिष्ट्य काय आहे, त्याचं महत्व काय आहे आणि एकूणच या पिकाची लागवड कशा पद्धतीनं केली पाहिजे, तर या सगळ्या संदर्भात आज आपण मार्गदर्शन करावं. तर या अनुषंगाने माझा पहिला प्रश्न असा आहे की चिया म्हणजे नेमकं काय, काय सांगाल आपण?
2: तर चिया हे एक तेलवर्गीय वर्गामधले एक पीक आहे आणि त्याला सुपरफूड म्हणून आपण वापरतो किंवा त्याला सुपरफूड असं म्हटलं जातं. त्याचं कारण म्हणजे हे की त्यामध्ये विविध प्रकारचे न्यूट्रिशन घटक आपल्याला मिळतात. त्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड, तंतुमय पदार्थ आणि कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम असे सर्व आपल्याला आवश्यक असणारे मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स त्याला मिळतात. आणि हे फूड आहे, सुपरफूड म्हटलं जातं. त्याचसोबत अमेरिकेमध्ये याचा हा उगम झाला होता ना, आता ते भारतामध्ये इंट्रोडक्शन त्याचं केलं जात आहे. या पिकाची सर्वसाधारण माहिती आहे.
0: म्हणजे सगळ्यात आधी अमेरिकेमध्ये याबद्दल
2: उगम झाला होता या पिकाचा 4,500 वर्षापूर्वी. तिथून आपल्या देशामध्ये यांनी CFTRI म्हैसूरची संस्था आहे, त्यांनी याला 2012 आपल्या देशामध्ये इंट्रोड्यूस केलं.
0: बरं, तर चिया पिकाचं मूळ स्थान कोणतं आहे, काय सांगा?
2: चिया पिकाचं मूळ स्थान हे मध्य अमेरिकेतील मेक्सिको आणि ग्वाटेमाला हे देश आहेत, तिथं याचा उगम झाला होता आणि तिथल्या भागामधून आपल्या देशामध्ये त्या इंट्रोडक्शन केलं गेलं 2012.
0: सर, जर आर्थिक याचा जर आपण विचार केला गेला तर चिया पिकाचं आर्थिक महत्व काय आहे?
2: चिया पिकाचं आर्थिक महत्व शेतकऱ्यांसाठी असं की आता बदलते हवामान आहे आणि बदलत्या हवामानाला तोंड देताना आपली जी पारंपरिक पिकं आहे ती कुठंतरी कमी पडतात आणि त्याचं मार्केट रेट आणि व्यवस्थापनामध्ये खर्च जास्त येतो. तर चिया पिकाचं असं महत्व आहे की चिया पिकाचा मार्केट रेट किलोला 300-350 आपल्याला सरासरी दर भेटतो आणि चिया पिकाचा व्यवस्थापन खर्च एकरी 10-15,000 मध्ये जातो. मग इतर जे पारंपरिक पीक आहे त्याच्यापेक्षा एकरी 20-30,000 रुपये जास्त नफा चिया पिकामधून शेतकऱ्याला मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हे आर्थिक दृष्ट्या फायदेशीर आहे.
0: म्हणजे असं म्हणता येईल की कमीत कमी कमी खर्चामध्ये कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन
2: या पिकाचं मिळतं आणि मार्केट पण नवीन पीक असल्यामुळे सध्या मार्केट रेट जास्त आहे आणि डिमांड पण आहे त्याची.
0: तर आपण जसं आता म्हटलं की हवामानाचा उल्लेख केला तर चिया पिकाला योग्य हवामान कोणतं लागतं?
2: चिया पिकाची लागवड प्रामुख्याने खरीप व रब्बी हंगामामध्ये केली जाऊ शकते.

0: पण आपलं जे महाराष्ट्राचं जे वातावरण आहे त्याच्यामध्ये रब्बी हंगाम शिफारसीत आहे या पिकाच्या लागवडीसाठी. तर साधारणतः 1 ऑक्टोबर ते 15 डिसेंबर हा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये चिया पिकाच्या लागवडीसाठी उत्तम राहू शकतो. पावसाळ्यामध्ये जर आपण इकडे विदर्भामध्ये लागवड केली तर आपल्याकडे पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्याची उगवण साधत नाही आणि शेतकऱ्यांना तोटा होऊ शकतो. म्हणून आपण रब्बी हंगाम 15 डिसेंबर पर्यंत आपण शेतकऱ्यांना शिफारस करतो की यामध्ये त्यांनी लागवड करावी.
1: सर, वेगवेगळ्या पिकांसाठी वेगवेगळ्या जमीन असावी लागते. तर आपला हा जो पीक आहे चिया पीक, तर चिया पिकाला योग्य जमीन कशा पद्धतीची असली पाहिजे?
0: चिया पिकाला जी शिफारस जमीन आहे ती मध्यम ते भारी प्रकारची जमीन असावी लागते. त्याच्यामध्ये पाण्याचा निचरा झाला पाहिजे अशी जमीन पाहिजे. पाणी धरून ठेवणारी जमीन असेल तर चिया पिकाला मूळकुजचा रोग आहे त्याचा प्रादुर्भाव

0: शेल्टरची या पिकाला मुळकुजचा रोग आहे त्याचा प्रादुर्भाव जाणवतो, म्हणून पाणी सोडणारी जमीन आणि त्याचा पीएच ज्याला सामू म्हणतो मराठी भाषेत तो 6 ते 8 एवढा पीएच किंवा सामू असावा, आणि अशा प्रकारची जमीन असेल आणि ती भुसभुशीत जमीन असावी, कठीण नसावी, तर आपले चिया पीक हे उत्पादन चांगलं देतं या जमिनीमध्ये।
1: ज्या शेतकरी बांधवांना चिया पिकाची लागवड करायची असेल तर जमिनीची निवड करताना त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी की पाण्याचा निचरा करणारी जमीन असावी लागेल। सर, जमिनीची पूर्व मशागत कशा पद्धतीने करता येईल या पिकासाठी?
0: तर आपल्याला सांगितलं की आपण रब्बी हंगामामध्ये पीक शिफारस करतोय, तर खरीप पीक निघाल्यानंतर आपल्याला जमिनीची नांगरट किंवा मग रोटावेटर मारून पूर्ण जमीन भुसभुशीत करायची आहे, आणि जमीन भुसभुशीत करता करता आपल्याला त्यामध्ये एकरी 2 ते 5 टन चांगलं कुजलेलं शेणखत किंवा गांडूळ खत हे आपण टाकून हे जमीन पूर्ण भुसभुशीत करून त्याचे बेड तयार करायचे, आणि अशा प्रकारची जमीन आपल्याला चिया पिकासाठी पूर्व मशागत करावी लागेल।
1: सर, या पिकाची पेरणी करताना ती पेरणी कशा पद्धतीने करावी आणि बियाणे जे वापरले जाते तर ते कोणते बियाणे वापरायचे आणि किती त्याचं प्रमाण किती असावं याबद्दल आपण काय सांगाल?
0: बियाण्याचा जो दर आहे म्हणजे किलो, तर ते साधारण आपण हेक्टरी 3 किलोपर्यंत बियाणं वापरलं तर ते पुरून जातं एका हेक्टरला। आणि पेरणीचे 2 पद्धती आहेत, तर त्याच्यामध्ये आपण बियाण्याची पेरणी करू शकतो किंवा रोप लागवड पण करू शकतो। तर बियाण्याची पेरणी करताना आता चिया पीक एकदम छोट्या साईजचं असते, 3 ते 4 मिलीमीटर त्याची साईज असते, तर त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चाळलेली माती किंवा वाळू हे मिक्स करावं लागतं पेरणी करताना, आणि मग पेरणी यंत्राच्या सहाय्यानं आपण 45x30 60x30 एवढ्या अंतरावर पेरणी करू शकतो। आणि जर आपल्याला रोप लागवड करायची झाली तर बेडवर वाळू आणि चिया पीक मिक्स करून ते एका गादी वाफ्यावर पूर्ण पेरून घ्यायचं, आणि ते पीक पाणी वगैरे देऊन ते 20 दिवसानंतर ते वाढलं की ते 20 दिवसाचं रोप आपल्याला 60x30 एवढ्या अंतरावर जमिनीमध्ये लावता येतं। तर अशा 2 प्रकारे आपण चिया पिकाची पेरणी करू शकतो।
1: आणि बियाण्याबद्दल काय सांगा?
0: बियाणे जसं की म्हणलं ते 2.5 ते 3 किलो प्रति हेक्टर एवढं बियाणं त्याला लागतं, फक्त ते वाळू किंवा मातीमध्ये मिक्स करून वापरावं लागतं कारण ते साईज त्याची लहान आहे।
1: बरं सर, मग अशी आपण खत कशा पद्धतीने द्यावा किंवा कुठलं खत वापरावं याबद्दल थोडक्यात सांगितलं होतं, तर त्या अनुषंगाने माझा प्रश्न आहे की चिया पिकाचं खताचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करायला पाहिजे?
0: चिया जे पीक आहे त्याला जास्त खत लागत नाही, हे 90 ते 120 दिवसाचं पीक आहे, तर त्याच्या प्रमाणात चिया पिकाला फक्त आपण सेंद्रिय खत वापरू शकतो, त्याच्यामध्ये 5 टन प्रति एकर अशा प्रमाणात वापरू शकतो, आणि बाकीचं जे रासायनिक पद्धतीची खतं आहेत आपली रासायनिक खतं, तर त्याच्यामध्ये 40 किलो नत्र, 20 किलो स्फुरद आणि 20 किलो पालाश एवढं प्रति हेक्टर कमी प्रमाण आहे, तर एवढ्या प्रमाणात वापरलं तरी चिया पिकाची वाढ योग्य प्रकारे होती।
1: सर, आपण जसं मगाशी बोललात की जमीन जी आहे ती पाण्याचा निचरा करणारी असावी, तर या पिकासाठी पाण्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करता येईल?
0: पाणी व्यवस्थापनामध्ये आपण ठिबक किंवा तुषार सिंचन याचा जर वापर केला तर पिकाचं उत्पादन चांगलं येणार आहे, आणि जर आपण पाट पाण्यानं पाणी दिले तर मग पाण्याचं प्रमाण जास्त झाल्यानंतर त्याला मुळकुज ही जी बुरशी आहे ती लागून उत्पादनामध्ये घट होती, त्यामुळे आपण सांगतोय की ठिबक आणि तुषार सिंचनच वापर करा। आणि अशा ठिबक तुषार सिंचनाच्या तुषार सिंचन जर असेल तर 2 आठवड्यानंतर पाण्याच्या पाळ्या करून 5 ते 6 पाण्याच्या पाळ्या केल्यानंतर पीक चांगलं वाढतंय।
1: तर तण नियंत्रण जेव्हा करतात तर ते कशा पद्धतीने करायला पाहिजे?
0: चिया पीक आहे ते एकदम सेन्सिटिव्ह पीक आहे, तर आपण तणनाशक जर वापरत असलो तर ते तणनाशकामुळे आपल्याला चिया पिकाचं नुकसान होतंय, तर मग तण नियंत्रण करताना आपल्याला खुरपणी किंवा यांत्रिकी पद्धत या प्रकारेच तण नियंत्रण करावं लागेल, तणनाशक शिफारसित नाही या पिकामध्ये।
1: सर, आपण बघतो की जसं वेगवेगळ्या पिकांवर वेगवेगळ्या प्रकारचे रोग येत असतात, तर आपलं हे जे पीक आहे चिया पीक, तर या पिकावर नेमके प्रमुख रोग कोणते असे आहेत की जे येतात?
0: आता कीड व रोग बद्दल बोलायचं झालं तर चिया पीक आता सध्या नाविन्यपूर्ण आहे, आणि त्याला सध्या आपल्या भागामध्ये जे आढळले त्याला मुळकूज नावाचा रोग आढळतो, तो पण फक्त पाणी जर जास्त झालं शेतामध्ये, पाणी थांबून गेलं आणि पाण्याचा निचरा नाही झाला तर ते मुळकूज आढळतो, तर तोच एक रोग आहे। आणि जर पाण्याचं व्यवस्थापन योग्य प्रकारे केलं तर तो मुळकूज रोग येत नाही, आणि जरी आपल्याला पूर्वतयारी म्हणून त्याची आपल्याला बुरशीनाशक वापरून आपण रासायनिक किंवा जैविक त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा वापरून ते कंट्रोल करू शकतो, आणि किडीमध्ये म्हणलं तर त्याला पांढरी माशी चा थोडा कमी प्रमाणात प्रादुर्भाव जाणवतो, पण त्याला पण आपण दशपर्णी अर्क जरी वापरला सेंद्रिय पद्धतीमध्ये तरी तो कंट्रोल होतो, जास्त नुकसान आढळत नाही.
1: म्हणजे रोग जरी आला तरी आपण त्याच्यावर
0: मात करू शकतो.
1: सर, या पिकाची काढणी कशा पद्धतीने करायला पाहिजे?
0: काढणी आपल्याला दोन प्रकारे करता येत्या. एक तर आपण मजुरांच्या

0: माध्यमातून काढणी काढून मळणी करू शकतो. आणि आपल्या इकडे विदर्भामध्ये प्रचलित पद्धत जी आहे त्याच्यामध्ये लोक हार्वेस्टर वापरतात. मग हार्वेस्टर वापरताना आपल्याला काळजी घ्यावी लागते. हार्वेस्टरचा जो ब्लोअर फॅन आहे तर त्याचं स्पीड आपल्याला कमी ठेवावं लागतं, कारण हे सीड एकदम हलक्या वजनाचं आणि लहान असल्यामुळे त्या ब्लोअर मधून उडून जातं पीक. आणि मग आपलं काढलेलं पिकाचं हवेत उडून गेल्यामुळे आपल्याला उत्पादन कमी मिळू शकतं. म्हणून ब्लोअर फॅन कमी स्पीडला ठेवून आपण हार्वेस्टरनं सुद्धा हे पीक काढू शकतो.
1: सर, काढणी पश्चात व्यवस्थापन कशा पद्धतीने करायला पाहिजे?
0: काढणी पश्चात व्यवस्थापन म्हणजे ज्यावेळी आपण हे पीक काढतो तर त्याच्यामध्ये काडी कचरा वगैरे सर्वच मिक्स होऊन जात आहे. तर आपल्याला चाळणीच्या सहाय्याने किंवा मग आपल्याकडे सफाई यंत्र असेल त्याच्या सहाय्याने ते सीड आणि कचरा वेगळा करावा लागतो. आणि आपल्याला मळणी व्यवस्थित केल्यानंतर याच्यामध्ये पूर्ण हे 8 ते 10% त्याच्यामध्ये आर्द्रता राहील एवढ्या प्रमाणात हे पीक वाळवून सीड घ्यावं लागेल तुम्हाला. आणि कोरड्या ठिकाणी आणि सावलीच्या ठिकाणी याची साठवणूक आपण माल विकला जाईपर्यंत करू शकतो.
1: सर, आरोग्याच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर काय महत्व सांगता येईल या पिकाचं?
0: हा, जसं की मी सुरुवातीला पिकाची सर्वसाधारण माहिती देताना सांगितलं की याला आपण सुपर फूड म्हणतो. तर सुपर फूड याला का म्हणायचं ह्याचं जर कारण बघितलं तर याच्यामध्ये प्रोटीन, एनर्जी, कॅल्शियम, व्हिटॅमिन्स हे सर्व मुबलक प्रमाणात आहे. आणि त्याच्यामुळे आपले विविध रोगांवर, आपल्या शरीरातल्या व्याधींवर नियंत्रण आणलं जातं. जसं की आपल्या हृदयाचं आरोग्य आहे, मधुमेह नियंत्रण आहे, वजनाचे आपल्या नियंत्रण आणि केसांचं आरोग्य हे याच्या सर्व न्यूट्रिएंट्स आणि घटकांमुळे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. म्हणून आपण ह्याला असं समजतो की सुपर फूड आहे आणि चांगलंच औषधी पीक आहे आपल्यासाठी.
1: सर, महाराष्ट्रासाठी चिया पीक का महत्वाचं आहे आपल्याला काय वाटतं?
0: महाराष्ट्रासाठी चिया पीक एवढ्यासाठी महत्वाचं आहे की सध्या हवामान बदलत आहे आणि बदलत्या हवामानाला शेतकऱ्यांना तोंड द्यावं लागत आहे. आणि त्याचसोबत शेतकऱ्याचं महागाईचा जो दर आहे, महागाई जशी जशी वाढते त्या प्रमाणात आपल्याला बाजारभाव पिकांचा वाढताना दिसून येत नाही. आणि आपल्याला आता शेतकऱ्याचं उत्पादन पण दुप्पट करायचं आहे, उत्पन्न पण दुप्पट करायचं आहे. मग ते जर पारंपरिक शेतीला आपण स्टिकअप राहिलो तर ते पारंपरिक शेतीमध्ये आपण या गोष्टी अचीव करू शकत नाही. तर अशा अपारंपरिक किंवा नवीन नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांना आत्मसात करून ह्या गोष्टी सोबत जर बदलत गेलं, बदलत्या हवामानासोबत शेतकरी बदलत गेला तर कुठेतरी शेतकरी फायदा देईल. मग महाराष्ट्राचं जे हवामान वातावरण जे आहे तर त्याला हे चिया पीक आपण नगदी पीक म्हणून भविष्यात त्याचा जास्त प्रचार प्रसिद्धी करून आणि जास्त क्षेत्रावर जर वापर केला तर आणि मार्केट रेट जास्त असल्यामुळे शेतकऱ्याचं अर्थकारण सुधारण्यासाठी हे पीक नक्कीच महत्व देणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनामध्ये किंवा शेतकऱ्याचं जीवनमान उंचवण्यासाठी हे पीक महत्वाचं आहे.
1: म्हणजे असं म्हणता येईल की एकूणच हे सुपर फूड तर आहे, सोबतच चांगल्यात चांगलं उत्पादन सुद्धा देणारं आणि शेतकऱ्यांचं अर्थकारण मजबूत करणारं पीक आहे. सर, आपल्या शेतकरी बांधवांना जर याविषयीची माहिती हवी असेल तर ती माहिती त्यांना कुठनं मिळू शकते?
0: तर हे चिया पीक आता नाविन्यपूर्ण आहे आणि आता सध्या त्याचं इंट्रोडक्शन झालेलं आहे काही वर्षापासून. पण कृषी विभाग आणि आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने या पिकाची प्रचार प्रसिद्धी आपल्या पूर्ण महाराष्ट्रभर होत आहे. तर संबंधित आपले सर्व जर शेतकरी बांधव यांना जर अधिक माहिती किंवा लागवडीबद्दल मार्गदर्शन हे जर आपल्याला आवश्यक असेल तर आपल्या संबंधित गावचे सहाय्यक कृषी अधिकारी तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालय व आत्मा विभाग यांना आपण वेळोवेळी संपर्क केला पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातून याचं योग्य मार्गदर्शन घेऊन या पिकाची लागवड शेतकऱ्यांनी करावी असं मी शेतकऱ्यांना आवाहन करत आहे.
1: सर, आज आपण चिया सीड पिकाची लागवड, एकूणच छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या कधी कधी स्कीप होऊन जातात आपल्याकडनी, तर नक्कीच आपल्या शेतकरी बांधवांना आपण जे मार्गदर्शन केलेलं आहे ते नक्कीच फायद्याचं ठरेल आहे. आपण अगदी वेळात वेळ काढून इथे आलात आणि चिया सीड पिकाची लागवड याविषयी खूप छान असं मार्गदर्शन केलं, त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद. कास्तकार बांधवांनो, चिया सीड पिकाची लागवड करताना आवश्यक असलेली पूर्वतयारी, लागवड पद्धती, पीक व्यवस्थापन आणि बाजारपेठ याविषयीची अत्यंत उपयुक्त अशी माहिती आज आपण श्री माणिक पाटील यांच्या मार्गदर्शनातून जाणून घेतलीत. तर आपण ऐकत होतात चिया सीड पिकाची लागवड, याविषयी माणिक पाटील यांची मुलाखत आणि यांच्याशी बातचीत केली होती श्यामली राऊत यांनी. यानंतर कार्यक्रमात ऐकूयात आपल्या शेतकरी बांधवांच्या आवडीचं एक छानसं गीत.

0: श्रोते हो, आपण अष्टविनायक या चित्रपटातील गीत ऐकलत आणि या गीतासाठी आपल्याला आवड कळवली होती हरिविष्णूनगर पांढरकवडा जिल्हा यवतमाळ इथून दीपकराव देवगडकर, श्रेयस देवगडकर, मनोज देवगडकर, लीला देवगडकर, मंदाताई देवगडकर, मानसी, वेदांती आणि समस्त देवगडकर परिवार यांनी. तर श्रोते हो, यानंतर सादर करतोय प्रयोग समृद्धीचे बोल अनुभवाचे ही मालिका. या मालिकेत आज आपण ऐकूयात तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा स्थित प्रगत शेतकरी निंबाजी लखाडे पाटील यांची मुलाखत आणि जाणून घेऊयात त्यांच्या शेतीबद्दलचे अनुभव. त्यांनी जी सोयाबीनची शेती केलेली आहे या शेतीमध्ये त्यांनी जे सातत्य राखून ठेवलेलं आहे त्याविषयी आपण त्यांच्याकडनं थेट जाणून घेऊयात. हॅलो, नमस्कार.
1: नमस्कार.
0: तुमचं नाव सांगा.
1: माझं नाव निंबाजी आत्माराम लखाडे पाटील.
0: आणि कुठून बोलताय आपण?
1: सिद्धापूर तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा.
0: लखाडेचे आपलं आजच्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आहे. आपल्याकडे किती एकर शेती आहे साधारण?
1: माझ्याकडे 16 एकर शेती आहे.
0: आणि कुठली पिकं घेता?
1: मी सरासरी 2012 पासून सोयाबीन तूर आणि सोयाबीन नंतर कोरी सोयाबीन किंवा नंतर आपण हे करतो आपण तूर हरभरा आपला गहू आणि हरभरा.
0: पण आपलं सोयाबीन उत्पादनामध्ये नेहमीच सातत्य असलेलं बघितलं आहे आम्ही. तर आपण हे जे सोयाबीनचं पीक घेता तर त्याचं एकूणच नियोजन आणि व्यवस्थापन कशा पद्धतीने घेता त्याबद्दल आम्हाला सांगा.
1: ज्या शेतात आपलं तुरीचं शेत असलं तर आपण पीक नागरटी हरभऱ्याचं शेत असलं की त्याला पखरणी वगैरे करून आपण तयार करतो कारण त्यात नांगर लागतो. नांगर म्हणजे आपण नांगराचं शेत असलं कारण की पाणीची गरज असतो. पाणी जर नाही आला वेळेवर तर आपण रोटेवर करून शेत तयार करतो हे करतो. आणि त्यानंतर या हरभऱ्याचं जे शेत असते गव्हाचं हरभऱ्याचं शेत या शेताला वखरण पाळी करून आपण तयार ठेवतो नेहमीसाठी. आपण मग त्यानंतर आपण काय करतो ज्या शेतात माती असते त्याला सरी वरम बाबत माझ्याकडे बीबीए 5 जाती पेरणी यंत्र आहे. बीबीए 5 जाती आणि 7 जाती सलग 7 जाती पेरणी यंत्र आमच्याकडे असतात आणि त्यात मधल्या तासात एक तुरीची उगवली असं येते. बघा तुम्हाला सांगतो आमच्या बीबीए द्वारे मी ज्या शेतात माती असते त्या शेतात बीबीए द्वारे पेरणी करतो आणि ज्या शेतात माती नसली त्याचं सलग पेरणी यंत्राद्वारे पेरणी करत असतो.

0: कारण त्यात सरी पडत नाही, सरी वरंबा पद्धत म्हणलं तर बीबीएम. मला महाराष्ट्र कृषी शासनाकडून बीबीएफ मिळालं अनुदानामध्ये. माझ्याकडे 2010 मध्ये होतं, त्यानंतर आता परत मी 2016 मध्ये घेतलेलं आहे. 5 जाती पहिल्या 4 जाती होती माझ्याकडे. आणि माझं नियोजन सांगतो मी तुम्हाला, पावसाळा जर चांगला असला तर उशिरा येणाऱ्या जाती पेरतो त्या, किंवा समजा 6 12 झालं फुले संघ फुले किंबा या व्हेरायटी. आणि चुरी मध्ये पेरा झालं तर बीडीएम 716 पुन्हा तर तुमच्या मारुती या पुन्हा गणपतीला. आणि शिरा म्हणजे कमी पावसाळा असला की लवकर येणाऱ्या जाती, तशी MARCS म्हणून 1460 महावीरचं आणि 2012 पासून मी महावीरचा बीज उत्पादक शेतकरी. माझ्याकडे 3-3 प्लॉट असतात महावीरचे आणि मी त्याचं 77 असतो नेहमीसाठी. आणि आता मागच्या वर्षी माझ्याकडे 725 आणि राज सोया 724 आणि MSRC म्हणून 1460 ही पण माझ्याकडे 3 व्हरायटी होते. तर माझ्या मला 725 जवळपास 7-8 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळालं. राज सोयाचं मला 12 क्विंटल मिळालं आणि 1460 पण मला 12 क्विंटल मिळालं. हे माझं सातत्य नेहमीसाठी असते. मी आता पेरणी करताना माझं जवळपास आता जवळपास 16 वर्ष झाले असतील मला. तरी पण माझं कसं असतं की मी स्वतः ऑब्झर्वेशन केलं शेतात की आपल्या शेताला कोणतं खत लागतं, तर मी त्याच्यानंतर सगळं स्वस्त पर्याय निवडलं सुपर फॉस्फेट, सिंगल सुपर फॉस्फेट 325 रुपये बॅग. आणि आपल्याला 25 किलो मेटेरियल म्हणजे आपल्या मेटेरियल म्हणतो पेक्षा आपण मायक्रोराइजर, या मायक्रोराइजरची आपण 2 किलो प्रति एकर त्या बॅगेत टाकतो आपण मिसळा करून आपण शेतात पेरणी करू. त्यानंतर आपण जर पाऊडर चांगला असला त्यांनी तोडून असली तर प्री इमर्जन्सी तणनाशक मी वापरतो मॅडम. म्हणजे अथॉरिटिंग झालं, स्ट्रॉंग आर्म झालं, मॅक झालं, यासारखे असं कोणतेही जे आपल्याला पण माझं अथॉरिटिंग किंवा सगळ्यात जास्त चांगला रिझल्ट आहे मला. आणि जर पाऊस नसला तर मग मी ते वापरत नाही. आणि अथॉरिटिंग जर पाऊस असला तर तुम्हाला 40 दिवस शेतात जायचं काम नाही, तर 10 दिवसाला ते 4 लेअर तयार करते. तुम्हाला ते लेअर तोडायची गरज नाही. 40 दिवसानंतर तुमचं शेत झाकल्यानंतर तुमच्या शेतात तण होत नाही. त्यामुळे पर्यायानं काय होतं का, तुमचं तणनाशकाचं झाल्यामुळे तुमचा बाकीचा जो डवरबी वगैरे हा खर्च वाढ हे झालं माझं हे एकच सात्य. आणि जेव्हा जर का आता ऊन नसली तेव्हा मग आपण हे तणनाशक वापरतो, त्यानंतर ते दवरपाळी करावं लागते, शेवटी मजूर लावून बाहेर सांगावं लागतं तुम्हाला आणि निंदून घ्यावं लागतं समजा असं करून जाऊन ते खर्चिक ती खर्चिक वाढ झाली पाहिजे. आणि माझं एक सातत्य की मी तर वर्षाला 2.5-3 एकर माझं शेत जनावर बसवतो. माझा सर्वात जास्त भरोसा याच्यावर आहे की बा शेणापेक्षा जी गोमूत्र जे जनावरांचं गोमूत्र आपल्या शेतात पडते याच्यात आपलं जास्त सातत्य माझं बाळ. मी दरवर्षी 2.5-3 एकर माझे जनावर बसवतो. खर्च उरलेले पिकाव त्यांना देतो आणि जे काय त्याचा रेट असला त्याप्रमाणे मी त्यांना देतो. आणि हे झाल्यानंतर चांगलं म्हणजे प्रेशरला कमी आर्जिन ठेवून आपलं हे करायचं, आपलं काढून घ्यायची. घरी आल्यानंतर आपली त्याची स्पायडर चालून चाळणी करून पासून कट्ट्यामध्ये भरून महावीरला चिखली येते. आमच्या चिखली 25 किलोमीटर आहे तिथे नेऊन घालत असतो. आणि मला माझ्या अनुभवानुसार मी जवळपास जेव्हापासून हे करतोय म्हणजे 2000 पासून करतोय, मला सुरुवातीला 775 रुपये भाव मिळाला होता. तेव्हा मला आणखी 1-3 क्विंटल उत्पादन तेव्हा सागरीमध्ये नाविन्यपूर्ण पहिल्या वर्षी होती. दुसऱ्या वर्षी मी 6 एकर पेरली, 6 एकर पेरली तर तिला 1200 रुपये भाव भेटला, तिथे 36 क्विंटल उत्पादन झालं. मग हा आलेख असा वाढत गेला पण आपल्याला 7-8-14 पर्यंत उत्पादन मिळत गेले. मला लाभीचा एक वेळेस प्रायव्हेट याच्यामध्ये 7200 पर्यंत भाव मिळाला. आणि महावीर आमचं दरवर्षी आम्हाला 5-6 हजार रुपये किंवा 7800 पर्यंत मला भाव मिळाला. हे माझं सातत्य याच्यात.
1: सोयाबीनचं जे तुम्ही पीक घेता त्याच्यामध्ये तुम्हाला चांगलं असं उत्पादन मिळतं.
0: हा मॅडम, मला सोयाबीनच चाललेलं आहे असं सगळ्यांना चालते. विदर्भातल्या शेतकऱ्यांना सोयाबीन तारलेलं आहे.
1: त्याचं
0: कारण असं आहे की याला कुणी खात नाही, कुणी याला हात लावत नाही. आता आमच्या आजूबाजूच्या गावाला आमच्या गावाच्या दुधी साईडला आम्हाला 100 वर्णाचा त्रास आहे. त्यामुळे आम्ही नगदी पिकं घेत नाही मॅडम. म्हणजे नगदी पिकं कोणते, कपाशी तुमचं झालं, कपाशी झाली, मका झालं, या वाणाऱ्याच्या याच्यामुळे आम्ही घेतले. आता सोयाबीनला माझ्याकडे हे छर्रे मारायची वाणाऱ्यासाठी बंदूक आणलेली मी माझ्याकडे. पण मी सोयाबीन जेव्हापासून तेवढं तेव्हापासून मी वाणाऱ्याला बंदूक मी मारली आहे. कारण कसं आहे, मला दरवर्षी माझ्या 16 एकरात तूर वगैरे जाऊन मला 12 साडे

0: एकर क्षेत्राच्या दरवेळेस मला 146, 141, 111 शंभर फक्त मागच्या वर्षी मला 97 क्विंटल उत्पादन आलं.
1: मला एक सांगा की तुम्ही विक्री कशा पद्धतीने करता, विक्रीचं व्यवस्थापन कसं आहे?
0: विक्री शक्यतो माझी महाबीजला प्लॉट जात असतो, महाबीजला जात असतो, सगळे प्लॉट असतात माझ्याकडे महाबीजची. आम्ही मार्केट जर असलं तर आम्हाला जवळपास तिथं 50 किलोमीटर खामगाव क्षेत्र बाजार समिती आहे किंवा चिखलीकूट क्षेत्र बाजार समिती 25 किलोमीटर आणि आता शासनाने पर्याय केलेला नाफेडचा आपल्याला नाफेडचा पर्याय केलेला तो करतो. माझ्याकडे सायबर स्पायडर चाळणी असल्यामुळे मी सगळं गाळून घेऊन देतो, त्यामुळे मला तिथेही मागच्या वर्षी 5,300 काहीतरी असा भाव मिळाला, यावर्षी वाढवला शास्त्री परत भाव. यावर्षी मी जे 2 प्लॉट घेतलेले राज सोया 724 8 एकरवर घ्यायचा आणि 1460 हा मी 8 एकरवर घेऊन राहिलो बाबीज करून. तिथून मग आम्ही काय करतो, आमचं घरी बियाणं आलं की रासायनिक बीज क्रिय करून ठेवतो आणि वेळेवर आम्ही रायझोबियम पीएसबी रायझोबियम पीएसबी ट्रायकोडर्मा याची वेळेवर बीज प्रक्रिया करतो शेतात, त्याद्वारे मग पेरणी करतो, त्यामुळे पीक मर रोगाला बरी पडत नाही, कशालाच बरी पडत नाही आमच्यावर.
1: तर एकूणच असं म्हणता येईल की जमिनीची सुपीकता जपत आपण जलमृद संधारणाच्या दृष्टीनं रुंद वरंबास सरी पद्धतीने लागवडीचं नियोजन केलेलं आहे आणि आपण जसं सांगितलं की आपण चांगल्या जातींची निवड केली, आंतरपीक पद्धती आपलं चांगलं होतं आणि आपण एकूणच जे खताचं व्यवस्थापन केलं आहे ते सुद्धा तुमच्या उत्पादनात भर पडली आहे यामुळे. तर
0: नक्कीच
1: निंबाची लखाडे खूप छान अशी माहिती आपण आपल्या शेतीबद्दल दिली आहेत, अगदी वेळात वेळ काढून आपण आमच्याशी बोललात त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे, धन्यवाद. मंडळी आपण ऐकत होतात प्रयोग समृद्धीचे बोल अनुभवाचे या मालिकेअंतर्गत. तालुका मेहेकर जिल्हा बुलढाणा स्थित प्रगत शेतकरी निंबाजी लखाडे पाटील यांची मुलाखत आणि यांच्याशी बातचीत केली होती श्यामली राऊत यांनी. तर श्रोते हो, यासोबतच आजचा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. पुन्हा भेटूयात नव्या विषयासह व्यक्तिमत्वासह आपल्याच आवडत्या माझं घर माझं वावर या कार्यक्रमात. नमस्कार.

हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन ऐका. श्रोते हो, बुधवार दिनांक 3 जून 2026 सकाळी 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे मानसिक आजार आणि त्यावरील उपचार. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर मोसम फिरके. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर दिनांक 3 जून 2026 रोजी सकाळी 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

हॅलो डॉक्टर, या लाईफ फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन आहे का? बुधवार दिनांक 3 जून 2026 सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे गॅस्ट्रो एसोफेजेल रिफ्लेक्स डिसीज. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील तज्ज्ञ डॉक्टर दीपेश शर्मा. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर उद्या दिनांक 3 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

0: हे हाय प्रतीक्षा.
1: हाय.
0: अगं किती वेळ प्रतीक्षा करायला लावशील, क्लासला लेट होतोय ना.
1: अरे समीर, मला यायला उशीरच झाला. अरे मी प्रसार भारतीचे वेव्स OTT प्लॅटफॉर्म मोबाईल वर डाउनलोड करत बसली.
0: काय सांगतेस?
1: ते पण अगदी कोणत्याही पेमेंट शिवाय, अगदी निशुल्क.
0: क्या बात है.
1: यात 12 भाषेतून कंटेंट पाहता येणार आहेत आणि याशिवाय 65 TV चॅनल्सचाही आनंद घेता येईल. यात बातम्या, खेळांबरोबरच चालू घडामोडींच्या कार्यक्रमांसह भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा तसंच इतिहासाचेही दर्शन घडणार आहे.
0: हा पाहत आहे प्रतीक्षा. आता कुठलीही प्रतीक्षा न करता मी मोबाईल वर हा वेव OTT प्लॅटफॉर्म डाउनलोड करतो आणि इतर मित्रांना पण सांगतो.
1: बिलकुल.
2: भारत की संस्कृति का दर्पण प्रसार भारती है कराता, भारत के हर रूप का दर्शन. कभी भारत की बदलती तस्वीर है, कभी भारत की बदलती आवाज, कभी भारत की बदलती सोच है, कभी भारत का बदलता अंदाज. प्रसार भारती भारत का आने वाला कल है, है प्रसार भारती भारत का बदलता आज.
3: आठ दशकों की है ये गौरवपूर्ण गाथा.
4: ये माध्यम है प्रेम की निष्पक्ष भाषा.
3: आप भी जुड़िए हमारे साथ
4: विज्ञापन के जरिए,
3: दूर दराज तक पहुँचाइए आपके उत्पाद का नाम.
4: विज्ञापन की जानकारी हेतु आइए
3: या संपर्क कीजिए आकाशवाणी नागपुर के मार्केटिंग विभाग से.
4: फोन नंबर है 2548271
3: 2-54-82-71.
5: शास्त्रीय संगीताचा आनंद लुटा आकाशवाणी वरून.
6: आलाप बोल आलाप, मोठा ख्याल छोटा ख्याल,
5: बोलताना दाणेदारताना,
6: मसीद खानीगत रजा खानीगत
5: झाला तर कधी कधी वाद्यांची जुगलबंदी.

0: राग रागिणींमधून वातावरण निर्मिती अनुभवा,
1: शब्दांच्या पलीकडचं जग अनुभवा,
0: सप्त सुरांचं आसमंतातलं वास्तव्य मनात उतरवा.
1: आकाशवाणीच्या माध्यमातून
0: घरंदाज दर्जेदार शास्त्रीय संगीत ऐका
1: फक्त आकाशवाणीवरून.
0: ऐकत रहा
1: आकाशवाणी.

अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्रात 3,500 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामांसाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. गुजरातमध्ये महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या 2 बस एकमेकांना धडकून

0: झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू, 15 जखमी. आणि नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळमध्ये पोहोचण्याचा हवामान विभागाचा अंदाज. राज्याच्या चारही विभागांमध्ये पावसाची शक्यता. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळल्या गेलेल्या लाभार्थींना कागदपत्रांची संपूर्ण छाननी केल्यानंतरच अपात्र ठरवल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीला कागदपत्र सादर करायला वेळ लागेल हे लक्षात घेता लाभार्थ्यांनी स्वतः दिलेली माहिती गृहीत धरून त्यांना योजनेचा लाभ देण्यात आला. मात्र त्यानंतर त्या योजनेचं लेखापरीक्षण झाल्यावर लाभार्थ्यांपैकी 5 लाख महिलांच्या कुटुंबात सरकारी नोकरदार व्यक्ती असल्याचं उघड झालं. तसंच 10 लाख महिलांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असल्याचं समोर आलं. त्यामुळे त्या सर्व लाभार्थी अपात्र ठरल्या. तसंच 14,000 पुरुषांनी या योजनेसाठी अर्ज केल्याचं आढळलं, त्यांनाही अपात्र ठरवण्यात आलं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या 1,70,00,000 महिला योजनेसाठी पात्र ठरल्याचं ते म्हणाले. अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना आता पैसे दिले जाणार नाहीत, मात्र आतापर्यंत मिळालेले पैसे परत घेतले जाणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं.
1: 60 लाख 80 लाख जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही. जवळपास 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात. ज्यांनी KYC केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांना दिलेले पैसे आम्ही वसुली करणार नाही.
0: लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करताना कागदपत्रांची छाननी योग्य रीतीनं करण्याची काळजी सरकारनं घ्यायला हवी होती. मात्र सरकारनं केवळ निवडणुकीवर डोळा ठेवून निधीचं वाटप केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केला आहे. 80 लाख लाभार्थी अपात्र असताना दरमहा 1,500 रुपये प्रमाणे गेले 20 महिने सुमारे 24,000 कोटी रुपये त्यांना वाटले गेले, याची जबाबदारी सरकारनं घेतली पाहिजे अशी मागणी पाटील यांनी केली आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 3 अंतर्गत 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामासाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. या योजनेसाठी AIB अर्थात आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेकडून 50 कोटी अमेरिकी डॉलर्स म्हणजे सुमारे 4,500 कोटी रुपये कर्ज मिळणार आहे. तर राज्य शासन 30% हिस्सा म्हणून सुमारे 1,929 कोटी रुपये उपलब्ध करून देणार आहे. कांद्याला 3,000 रुपये प्रतिक्विंटल हमीभाव द्यावा, नाफेडमार्फत कांद्याची खरेदी करावी आदी मागण्यांसाठी महाविकास आघाडीनं आज पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. त्यामुळे कांद्याची खरेदी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फतच करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार बापूसाहेब पठारे, बाबाजी काळे आदी नेत्यांसह शेतकरी मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले होते. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन ऑंग लाइंग उच्चस्तरीय शिष्टमंडळासह सध्या भारत दौऱ्यावर असून ते आज मुंबईत व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातल्या मान्यवरांच्या भेटीगाठी घेत आहेत. आज सकाळी त्यांचं मुंबईत आगमन झालं तेव्हा राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गुजरातमध्ये बारडोली इथं महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या 2 बस एकमेकांना धडकून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले आहेत. बारडोलीतल्या उवा गावात हा अपघात झाला. या अपघातातल्या जीवितहानीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्याची घोषणाही प्रधानमंत्र्यांनी केली आहे. नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळात येऊन धडकेल असा अंदाज भारतीय

हवामान शास्त्र विभागानं वर्तवलं आहे. लक्षद्वीप बेटं, केरळ आणि तामिळनाडूमध्ये मोसमी पावसाच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागाच्या पत्रकात म्हटलं आहे. वातावरणात एल निनो हा घटक आकाराला येत असून यंदा जागतिक हवामानावर त्याचा अत्यंत तीव्र प्रभाव पडेल असा इशारा जागतिक हवामान संस्थेनं दिला आहे. तसंच यंदा जून ते ऑगस्ट या कालावधीत एल निनोची स्थिती निर्माण होण्याची 80% शक्यता असून ती नोव्हेंबरपर्यंत कायम राहील असा अंदाज वर्तवला आहे. हवामान बदलामुळे या स्थितीचा प्रभाव अधिक तीव्र होईल असं हवामान शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. व्हेनेझुएलाच्या हंगामी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज उद्यापासून 4 दिवसांच्या भारत भेटीवर येणार आहेत. या भेटीत त्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करतील. यात प्रामुख्यानं ऊर्जा, व्यापार, गुंतवणूक, आरोग्यसेवा, औषध निर्माण आणि नवीकरणीय ऊर्जा या क्षेत्रांमधल्या परस्पर सहकार्यांच्या संधीच्या शक्यतांवर चर्चा होईल. नीट पेपर फुटी प्रकरणातल्या 5 आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 15 जूनपर्यंत वाढ करण्याचा निर्णय दिल्ली न्यायालयानं आज दिला. मंगीलाल खाटीक, विकास बिवल, दिनेश बिवल, यश यादव आणि धनंजय लोखंडे यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी सीबीआयनं केली होती. याला विशेष न्यायाधीश न्यायमूर्ती अजय गुप्ता यांनी परवानगी दिली. या प्रकरणातले इतर आरोपी मनीषा हवालदार, मनोज शिरुरे आणि तेजस हर्षद कुमार यांना न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. सीबीआयनं या प्रकरणी आतापर्यंत 13 जणांना अटक केली आहे. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आज सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांना पदाची शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमनं केलेल्या शिफारसीनुसार केंद्र सरकारने न्यायाधीशांच्या नियुक्त्यांना मंजुरी दिली होती. त्यानुसार न्यायमूर्ती शील नागू, श्री चंद्रशेखर, संजीव सचदेव आणि अरुण पल्ली यांनी ज्येष्ठ वकील व्ही मोहना यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. सर्वोच्च न्यायालय सुधारणा अध्यादेशाद्वारे सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची मंजूर संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्यात आली आहे. केंद्र सरकारने घाऊक किंमत निर्देशांक प्रणाली टप्प्याटप्प्याने रद्द करून त्या जागी एक सर्वसमावेशक उत्पादक किंमत निर्देशांक प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. देशाच्या चलनवाढ आणि किंमत निर्धारण विषयक माहिती प्रणालीचं आधुनिकीकरण करून त्याला जागतिक सर्वोत्तम पद्धतीशी सुसंगत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. सरकारनं घाऊक किंमत निर्देशांकात आधारभूत वर्ष 2011-12 वरून 2022-23 पर्यंत सुधारणा करायला मंजुरी दिल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. केंद्रीय उच्च शिक्षण विभागानं प्रधानमंत्री संशोधन अध्यासन योजना 2026 साठी अर्ज मागवले आहेत. जागतिक भारतीय प्रतिभेला भारताच्या प्रगत संगणन, सेमीकंडक्टर आणि सायबर सुरक्षा यासारख्या 13 क्षेत्रांमध्ये संशोधन, विकास, नवोपक्रम आणि तंत्रज्ञान परिसंस्थेशी जोडणं या उपक्रमाचा उद्देश आहे. या योजनेची मार्गदर्शक तत्व, पात्रतेचे निकष आणि अर्ज करण्याची प्रक्रिया पीएमआरसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्रात 3,500 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामांसाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. कांद्याला 3,000 रुपये प्रतिक्विंटल हमीभाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. गुजरातमध्ये महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या 2 बस एकमेकांना धडकून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू, 15 जखमी. आणि नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळमध्ये पोहोचण्याचा हवामान विभागाचा अंदाज. राज्याच्या 4 विभागांमध्ये पावसाची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर अर्थात 537.6 मीटर्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजलेले आहेत. आता लोकसंगीताच्या कार्यक्रमात आज सायप्पा बंडगर आणि सहकाऱ्यांनी गायलेली ही लोकगीतं.

0: तपचर्या करहिला
1: या तपचर्या ना त्यासनारी दुर्वासाचे इंद्रिय ब्रका
0: सगळी खवळून उठली आमची विचार पूर्ण करत नाही ब्रका
1: तुझ्या जवळ राहून आमचा काही फायदा होयाचा दिसत नाही म्हणून
0: इंद्रिय निघून जातो म्हणताना दुर्वास ऋषीने काय करहिला
1: विचार पडला म्हणाला इंद्रियाने जर स्वर चिट्टी दिली आपल्याला
0: तर आपल्याला तपचर्या करता येणार नाही लोध होऊन पडेल म्हणून दात्या काय करणे करहिला
1: मला काही तुम्ही सोडू नका मी तुमची इच्छा पूर्ण करतो म्हणून सांगून सिना
0: दुर्वास ऋषी निघून स्वर्ग ताळाला इंद्रदेवाच्या सभेला जाय हल्ला
1: आणि त्या इंद्रदेवाला निवेदन करायला
0: एवढ्यात इंद्रदेवाने काय करणे करायला दात्या
1: दुर्वासाच्या सांगण्याप्रमाणे सर्व इंद्रियाची इच्छा तृप्त करून देतो म्हणून सांगितलं
0: तपस्या

0: आणि कामयच्या तृप्त करण्याकरता कोणती रंभा पाहिजे म्हणून इंद्रानं प्रश्न केला ध्रुवास मुनीला.
1: ध्रुवास ऋषीने सांगितले रंभा माझ्या शेवला पाठवून द्या म्हणताना
0: जसं उर्वशीचं नाव घेतलं त्या टायमाला बरं का.

0: मला वाईट वाटू लागली या जंगल साडी सारखी झट म्हाताऱ्यानं बरी का
1: आपल्या असताना त्या घटनेशी ना बोलत होती या असल्या या ऋषीनं माझी इच्छा करावी
0: एवढं म्हणताना दुर्वास ऋषीनं अंतरात जाणवलं
1: आणि या उर्वशी रंभानं आपली थट्टा केली म्हणून तिनं

0: मला कसाब रका
1: मान्य खंडाला जंगल झाडीला जाऊन दिवसाची घोडी रात्रीची सिरी होऊन पडची हिल ब्रका
0: वाईट वाटलं उर्वशी रंबला छायाच्या पातून मुक्त व्हायचं कसं
1: म्हणून लागले ते पाय धरून येण वहिला
0: आणि विनवणी करीत असताना बरका
1: ध्रुवज ऋषीने काय उपशाप द्यायला ब्रका
0: यादव आणि पांडव बर का
1: साडेतीन शास्त्राचं युद्ध होईल त्या वेळेला तू शापातन मुक्त होशील बर का
0: आणि शाप देण्याला
1: एवढं म्हणताना त्या वेळेला
0: स्वर्ग ताळ सोडून

0: जंगल दाडीला घोडी होंचिना दिवस काढू लागली बर का.
1: ही एवढ्या राजा डांगीवाना सैनी संगतीला घेऊन बर का.
0: शिकारीच्या निमताना त्या अरण्यात जाऊन तिना घोडी पाहिली तर राजाने बर का.
1: घोडी मना ध्यानाला आली आपल्या राजाला स्वप्नासारखी घोडी आहे म्हणून बर का.
0: या राजाने घोडीचा पाठलाग चालू केला
1: आणि त्या घोडीच्या मागे फिरायला लागला. दिवस गेला मावळायला घोडीच्या जागी आला
0: आणि दिवस असताना गेल्या बरोबर त्या घोडीच्या ठिकाणीला सुंदर स्त्री निर्माण झाली
1: आणि घट पाय धरले. राजाच माझा अंगीकार करा हा बर का.
0: म्हणून ती मानव रूपी स्त्री निर्माण होऊन राजाला बोलू लागली बर का.
1: सविस्तर माहिती सांगताना राजाने त्या जंगल झाडीला पशु पक्ष्याला साक्ष्याला घेऊन बर का.
0: गांधर्व पद्धतीनं विवाह केला त्या ठिकाणीला.
1: लग्न बाबा लागला, लग्न बाबा लागला.

0: करीना असं वचन देऊन त्या स्त्रीला
1: सिंघून आपल्या वाड्याला आला लागला होता. दिवस काढाहिला
0: सेपरेट रूम बांधून तिना तिच्या करता पाच हजबशाळा तयार केली.
1: तेवढ्यात काय नवरपरी घडाहिला
0: हे बातमी कळली कुणाला? नारद मुनीला कळ लावण्याकरता. नारद मुनी नवर का
1: जाऊन श्री कृष्णाला सांगलं तुमच्या राजाला स्वप्नासारखी घोडी आहे बर का?
0: आणि ती घोडी तुम्हाला शोभून दिसेल बर का?
1: एवढं म्हणताना श्री कृष्णानं आपलं जासूस पाठवून द्याहिला.
0: आणि त्या डांग्यावर राजाला पाठवून तिना घोडीची इच्छा केलेली असायला बर का?
1: घोडी दे नाही तरी युद्धाला तयार हो म्हणताना.
0: आणि काही प्रकार होयाला
1: डांग्यू राजाला कोड पडलं. स्वतःच्या हाताने डोरलं बांधलेली घोडी कशी द्यायची म्हणून बर का?
0: विचार पडला डांग्यू राजाला
1: युवदाची तयारी.

0: सगळ्या देशात नाही फिरला परंतु त्याला कोण सहाय्य होईना बरे का?
1: श्री कृष्णाच्या विरुद्ध लढाई करण्याकरता कोण इना त्याच्या सहाय्याला बरे का?
0: आपल्या हाताने डोरले बांधलेले बायको आपली कशी द्यायची म्हणून आपण आता जळून भस्म झालं पाहिजे म्हणून बरे का?
1: गंगेच्या काठाला जाऊन चिना चित्ता रचली फेर मारू लागला चित्तेमध्ये उडी टाकण्यासाठी.
0: एवढ्या श्री कृष्णाची बहीण सुमित्रा धुन धुन्या करता वडेला येईला
1: आणि तिनं पाहिलं त्या डांगीव राजाला बरे का?
0: एवढ्यात बघून बरे का
1: काही केलेला असायला
0: डांगीवाचं वचन दिलं डांगीवाला
1: आणि अशा टायमाला बरे का.

लोकसंगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत होतात. साईअप्पा ताहेब यांनी गायलेली ही लोकगीतं आत्ता आपण ऐकले. आता कार्यक्रम भावधारा, सुधा तरडेलकर यांनी गायलेलं सुरुवातीचं गीत.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण रतन मोहन शर्मा यांचं गायन ऐकलं, राग होता गोरख कल्याण. विलंबित गत एक ताल तर द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. त्यांना तबला साथ अतुल ताडे यांची तर हार्मोनियम साथ अनंत केमकर यांची होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीचे ठीक 10:33 झाली आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सादर करीत आहोत नभोनाट्य 14वे रत्न.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र नभोनाट्य ऐकवित आहो 14वे रत्न. लेखक बंधू माधव. सादर करते तनुजा कानडे. नभोनाट्य 14वे रत्न.

0: नमस्कार करतो काका।
1: पुत्र आयुष्यमान भव, उठ।
0: काका मी आपला पुतण्या रामजी, तुमच्या थोरल्या भावाचा मुलगा, मी ओळखलत मला। आपण संन्यास घेण्यासाठी घर सोडलं तेव्हा मी लहान होतो, त्यावेळी मला तुम्ही खांद्यावर घेऊन फिरत होता, माझे लाड करत होता तुम्ही, आठवत आहे काका?
1: रामजी तू, अरे तू इथं आणि सुभेदाराच्या विषयात?
0: होय काका, आपल्या घराण्याचा लष्करी पेशाच आहे, आपल्या पुण्याईनं मी इथल्या लष्करी छावणीत सुभेदार मेजर आहे काका।
1: रामजी
0: काका, आपण आज मला भेटलात, माझे वडीलच मला भेटले, सुभेदाराच्या युनिफॉर्म मध्ये मला पाहून वडला नाही असाच आनंद झाला असता काका। मला आज खूप आनंद झालाय काका, माझं हरवलं ते परत सापडल्याचा आनंद झालाय मला काका। ये भीमा, नमस्कार कर काका ना। काका ही तुमची सून, तिच्या कडेवर आहे तो तुमचा नातू आनंद। अगं काकांच्या पाया पड, आनंदाला आजोबांच्या पायावर घाल, त्यांचा आशीर्वाद घे।
2: नमस्कार करते मामंजी।
1: अगं अगं अगं, अशा अवघडलेल्या अवस्थेत वाकू नकोस, अष्टपुत्रा सौभाग्य घेवती भव।
0: आणि काका हा तुमचा पुतण्या आनंद।
1: आयुष्यमान भव।
0: काका आता आपल्या पुतण्याच्या घरी आपली पवित्र पायधूळ झाडून आम्हाला पावन करावं, आपल्या सुनेच्या हातचे दोन घास खाऊन आम्हाला संतुष्ट करा।
1: पुत्र ते आता शक्य नाही, आम्ही सर्वसंग परित्याग केलेला आहे, सगळ्या सोयऱ्यांच्या मोहपाशात पुन्हा पडणं प्रशस्त नाही, शक्यही नाही। पण तुला आणि सुनेला आशीर्वाद मी देऊ शकतो, आपल्या प्रचंड कर्तृत्वानं इतिहासावर चिरंतन ठसा उमटवून आपल्या साऱ्या घराण्याचं, साऱ्या समाजाचं आणि देशाचंही नाव उज्ज्वल करीन असा सुपुत्र तुझ्या पोटी जन्मास येईल।
3: दादा दादा, अरे तू मुलगा झाला, चल चल आत बघायला, चल
0: चल चल चल। भीमा तुझे 14वा अपत्य, 14वा रत्न, देव दानवांनी एकदा अमृतासाठी समुद्रात मंथन केलं,

0: अमृताबरोबर 14 रत्न आसूड मंथनातून आला. मला वाटतं देवानच अस्पृश्यतेच्या महाभयंकर राक्षसाचं समूळ निर्धारण करण्यासाठी हे 14 रत्न आपल्या पोटी घातलेलं दिसतंय. हे 14 रत्न भीम पराक्रमी होणार. भीमा आपण याचं नाव भीम असंच ठेवूया. भीमाबाईचा भीम. बघ बघ तुझ्यासारखा झाडझूड आहे. तुझे टपोरे पाणीदार डोळे, तुझाच तो रंग, तुझेच कुरळे कुरळे केस आणि तुझंच ते ठुसकं नाक घेऊनच हा लबाड तुझ्या पोटी जन्माला आला. आपल्या संन्याशी काकांच्या आशीर्वादाचा हा दिव्य प्रसाद.
1: खरंच हो, संन्याशी मामंजीचा प्रसाद म्हणायचा.
0: भीमा आता 2.5-3 वर्षात मी रिटायर होणार, त्यानंतर आपण आपल्या गावी जाऊन राहू बरं.

0: तुझा भीमा आता एकटाच शाळेत जाऊ लागलाय, एवढ्यात ग म काढतोय, आश्चर्यच नाही का?
1: अहो आश्चर्य काय त्यात, तो काय कोणी मामुली मुलगा आहे बे, एक अवतारी पुरुष आहे तो. हा त्याचं सारं जगावेगळंच असणार, आता ते तर आश्चर्य करण्यासारखं काय. अहो बजरंग बली मारुतीनं म्हणे जन्मतात आकाशातील सूर्यावर झडप घातली होती, आणि आपला तो बाल श्रीकृष्ण अहो एवढा मोठा गोवर्धन पर्वत निस्त्या करंगळीवर तोलून धरला होता.
0: तुला आता तुझ्या बाळात देवपण दिसू लागले म्हणजे
1: का? तुम्हाला नाही दिसत तस?
0: दिसत ग दिसत की, पण दिसून काय होणार आहे, त्याला देव करण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न खूप सायास करावे लागतील याची कल्पना आहे का तुला?
1: हो देवाच्याच मनात त्याला अवतार करायचा आहे, मग त्याला सारं काही बिना कष्टाचंच मिळणार.
0: खरं आहे तुझं म्हणणं, पण शिक्षणाशिवाय सगळ्या कल्पना व्यर्थ आहेत भीमा.
1: तेही खरंच आहे म्हणा. हे बघा आपण आपल्या भीमाला खूप शिकवूया,
0: हो
1: आपला जीव पण गहाण ठेवूया, पण संन्याशी मामंजीचा बोल आपण खरा करून दाखवूया.
0: भीमा अगं माझ्या तुटपुंज्या पेन्शनीत आपलं कुटुंब चालणं मला तर काही शक्य दिसत नाही. नोकरीसाठी मुंबईला जावं म्हणत होतो, माझ्या तिथल्या मित्रांशी माझा तसा पत्रव्यवहार देखील चालू होता, पण नाही तिथलं काही जमेलचं नाही दिसत. आणि म्हणून माझ्या मित्रांनी साताऱ्यातल्या सरकारी सार्वजनिक कामाच्या एका विभागात नोकरी मिळवून दिली आहे मला. जायचं का?
1: भय जाऊया का मग सांताऱ्याला?
0: जाऊया जाऊया. भीमा अगं मला खरंच वाटत नाही इतक्या लवकर मला साताऱ्याला नोकरी मिळेल आणि मी असा आज इथं येईल. योगायोग म्हटला पाहिजे, परमेश्वर करतो ते भल्यासाठीच म्हणायचं, दुसरं काय.
1: काओ पण आपल्या पोराच्या शाळेचं काय इथं?
0: अगं साताऱ्यात लष्करी छावणी तिथं शाळा आहे, काळजी करू नकोस. उगाच उद्याच त्याला तिथल्या शाळेत घेऊन जातो.
1: खरं म्हणता?
0: हो
1: अहो मग दुधात साखरच पडली म्हणायची. अहो ही लष्कराची शाळा,
0: हो
1: तिथं आपल्या मुलांना बाहेर दूर तर बसावं लागणार नाही ना?
0: बघूया, अनुभव घेऊन बघूया, कुठं गेलं तरी पळसाला पानं तिनंच.
1: ह्या बघा आता तुम्हाला चांगली नोकरी मिळाली, आता तुम्ही निवांत झालात, आता आपल्या घरी मुलांना मन लावून शिकवायचं. आपला भीमा ओ वर्षाला दोन दोन इयत्ता करील की?
0: अवश्य जरूर घरी शिकवेन मी त्यांना. आपल्या मुलांना शिकवताना मला आनंदच होईल, मी त्यांच्यावर चांगले संस्कार करीन, त्यांना वाढवीन, त्यांना शिकवीन. या मुलांना आज आपण ही कविता म्हणूया. प्रथम मी म्हणतो आणि नंतर तुम्ही माझ्या मागून म्हणायची, बरं का?
1: बरं.

0: आता ही कविता तुम्ही तोंडपाठ केली पाहिजे बरं का. या कवितेत कवीनं सांगितलंय की या जगात विद्येमुळं मनुष्याला श्रेष्ठत्व मिळतं. या जगात असं एक कुठलंही काम नाही की ते विद्येच्या योगानं साध्य करता येत नाही. आणि म्हणून तुम्हाला मी नेहमी सांगत असतो की बाळानो, मन लावून अभ्यास करा आणि श्रेष्ठत्वाचा मार्ग धरा.
1: बाबा, ही कविता मी आत्ताच्या आत्ता तोंडपाठ म्हणून दाखवू का?
0: अरे एवढ्यात आणि तोंडपाठ?
1: हो.

0: मामंजींनी भीमाविषयी केलेलं भाकीत मला पुरं करता आलं नाही. मामंजी मामंजी मला क्षमा करा. धनी धनी तुम्ही ते पुरं कराल. हा तुम्हाला शपथ आहे माझी.
1: सुटली मान प्राणपणाला लावून मी संन्याशी काकांचं ते भाकीत पुरं करीन. पण तू अशी का बडबडतेस भीमा?
0: अहो अहो ते बघा, ते बघा संन्याशी मामंजी आले आहेत. अहो ते माझ्याकडे बघतायत. हो त्यांचे ते बोल, त्यांचे
2: त्या प्रचंड कर्तृत्वानं इतिहासावर चिरंतन ठसा उमटवून आपल्या घराण्याचं, साऱ्या समाजाचं आणि देशाचंही नाव उज्ज्वल करील असा सुपुत्र तुझ्या पोटी जन्मास येईल.
0: अहो त्यांचे बोल मला ऐकू येत आहेत. हो तुम्ही ऐकले मामंजींना पाहिलं?
3: भीमे अग भीमे जागी हो, असं काय येण्यासारखं बोलतेस? अग जागी हो.
0: बनस मी जागीच आहे भो. धनी धनी माझी शपथ आहे तुम्हाला.
1: काय म्हणतेस
0: भीमाला? तुम्ही खूप शिकवा.
1: हो
0: हो एवढं शिकवा की जगात तितकं कोणी भी शिकलेलं नको. बनस बनस भीमाला बोलवा. हो
3: अग आता शाळा सुटल त्याची, येईल तो आता एवढ्यात.
0: का बोलवायला नाही पाठवलं कुणाला?
3: अग तुझी लेख मंजुळा गेली हाय शाळेकडे, त्याला बोलवाय.
0: नाही नाही धनी धनी तुम्ही जावा, माझ्या बाळांना ताबडतोब बोलव ना. हो मी निघाले वंश माझ्या भीमाला.
3: अग भीमे भीमे अशी रडू नकोस ग. अग मी हाय नव तो बघ, तो बघ भीमा आनंदा आले बघ, आता रडू नको बघ.
4: आई
0: या रे माझ्या बाळांनो. भीमा भीमा मन लावून शिको. बनस बनस या माझ्या बछड्यांना सांभाळा. हा
4: आई आई
0: आई आई आई

0: अहो ऐकलत का?
1: ऐकतोय ग मी, पण तुला काही झालेलं नाही, उगाच घाबरली आहेस तू.
0: नाही हो, अहो माझं काही खरं वाटत नाही. आपला सगळ्यात धाकटा भीमा आहे ना भीम्या, त्याचीच काळजी वाटते हो. आपल्या दोघांचा जीव त्याच्यात पार गुंतलाय. संन्याशी

0: आत्या, हा भीम बघ ना, मला सारखा सतावतोय.
1: भीम्या, आना तुला का उगीच सतावतो रे?
2: सतावतो म्हणजे काय करतो रे मी?
0: आत्या, मी याला मगासपासून सांगतोय मला गणित सोडून दे म्हणून. पण आडम, मला उद्या वर्गात गुरुजी.
2: आत्या, याची गणित त्यानंच सोडवली पाहिजेत की नाही? हा विद्यार्थी आहे, अभ्यास त्याचा त्यानेच केला पाहिजे. अशा सवयीने तो परीक्षेत नापास होईल.
1: तेही खरंच की आनंदा. भीमा, आनंद तुझा थोरला भाऊ आहे नवा?
2: त्यानं गणित सोडून दे म्हटलं की मी सोडवायची. उद्या तो परीक्षेचा पेपर सोडून दे म्हणेल, त्याची गणित मी का सोडवू?
1: आपण तो म्हणाला का तसा तुला, त्याला मदत करणं हे तुझं कर्तव्यच आहे. अरे, रामासाठी लक्ष्मण नाही का वनवासाला गेला? रामाचा वनवास मी का सोसू असं तो नाही ना म्हणाला? सुख दुःखात आडी अडचणीत भावानं भावाला साथ द्यायची असती, एकमेकाला सांभाळून घ्यायचं असतं. तुमचे वडील रामायण महाभारतावर एवढं प्रवचन करतात, तुम्ही त्यात काय ऐकता, त्यातून काय शिकता?
2: आत्या, हा कान धरला, माझं चुकलं. आनंदला गणित समजावून देत देत ते त्याच्याकडूनच सोडवून घ्यायला पाहिजे होतं. मला क्षमा कर.
1: वा, असंच बंधुभावानं जन्मभर वागा, एकमेकाला सांभाळून घेत पुढं चला. देव तुमचं भलं करेल.
3: अरे अरे, कार्ट्या, अरे आमच्या पेल्याला शिवतोस वय. अरे आमचा पेला घेऊन आमच्या पिण्याचं पाणी इटाळतोय. चल हो बाजूला.
2: बाबा हो, मला फार तहान लागली हो.
3: मग हात पुढे कर की गुमान. अरे तुझ्या जातीचे संधी असंच पाणी पितात, दिसत नाही वय तुला. ओगा, आपल्या थोरा मोठ्यांच्या शाळेत जायला मिळालं म्हणकर तू मोठा झाला वय. आणि बघ पोरा, पायरीनं वागत जा. हा चल, बस झालं पाणी. यापुढे आमच्या पेल्याला कधी शिवायचं नाही आणि आम्हाला इटा करायचं नाही, नाहीतर तंगड मोडून ठेवेन.
2: आम्ही काय असं पाप केले म्हणून ही सारी माणसं आम्हाला दूर लोटतात? शिवू नको म्हणतात, शाळेतही आम्हाला दूर वेगळं बसवतात. का म्हणून का? शिक्षक लोक सुद्धा आमच्या पुस्तकांना वयांना हात सुद्धा लावत नाहीत, दुरूनच पाहतात. त्यांना आमच्या वया पुस्तकांना विटाळ होतो म्हणे. कसला हा विटाळ? या विटाळानं त्यांचं काय होतं? माणसासारखी माणसं आम्ही, आमच्या तसं काय कमी आहे म्हणून आम्हाला असे निराळे वागवतात? कसला हा विटाळ, कसला विटाळ? गुरुजी, गुरुजी, माझी

0: इथं तपासून द्या ना.
1: आण आण बाळीकडे आण बघू. वा अरे वा छान, शाबास भीमा शाबास. तू सर्व गणित अगदी बरोबर सोडवली आहेस, खरंच तू हुशार आहेस भीमा, मला तू फार आवडतोस. पण काय रे तू असा अबोल असतोस, एकटा असतोस मी पाहतोय. शाळेतले तुझे सर्व वर्गमित्र तुला त्यांच्यात मिसळून घेत नाहीत, शिवशील शिवशील म्हणून तुला दूर लोटतात, याचं दुःख तुला होत आहे खरं ना. यापुढं तू असं एकलकोंड्यासारखं वेगळं दूर बसत जाऊ नकोस, माझ्याकडे येऊन बसत जा. आजपासून तू दुपारच्या मधल्या सुट्टीत जेवायला सुद्धा माझ्याजवळ ये आणि जेवायला बस.
0: पण गुरुजी माझा तुम्हाला विटाळ होणार नाही?
1: विटाळ? अरे ही अगदी दुष्ट रूढी आहे
0: ती. पहा गुरुजी, आपल्या वर्गातली मुलं तुमच्याकडे आणि माझ्याकडे कशी टवकारून बघतायत.
1: असं बघू देत ना, बघू देत. अरे त्या दिवशी मी तुला संत एकनाथ महाराजांची कथा सांगितली होती, आठवते तुला ती?
0: हो गुरुजी.
1: हे बघ, स्पृश्यास्पृश्य जातीभेद हे देवनिर्मित नसून मानव निर्मित आहेत. मला एकनाथ महाराजांचे हे विचार पटतात. हे पहा, तू माझा विद्यार्थी आहेस, मी तुझा गुरुजी आहे. गुरु शिष्य हे आपलं नातं, तू माझं ऐकलं पाहिजेस, माझ्याजवळ बसून आता तू जेवलंच पाहिजेस. चल.
0: हो गुरुजी.
1: चल बैस, जेव माझ्या बरोबर. ही घे माझ्याजवळची तुला अर्धी भाकर. अरे थांब थांब, ही थोडी भाजी घे त्यावर. सुरू कर बघ जेवण. चल. काय रे थोरा मोठ्यांची चरित्र वाचतोस का कधी तू?
0: नाही गुरुजी.
1: अरे वाचत जा, त्यातून तुला जास्त ज्ञान मिळेल.
0: हो गुरुजी, माझे बाबा कधी कधी मला पुस्तक आणून देतात.
1: आणतात ना, मग ती जरूर वाच. अरे त्यांचे विचार तुला जन्मभर उपयोगी पडतील.
0: नाही गुरुजी.
1: भीमराव तुझ्या डोळ्यात पाणी? मी काही लागेलच बोललो तुला?
0: नाही गुरुजी, तुमच्यासारखे प्रेमळ गुरुजी मला लाभले आहेत.
1: हे बघ भीमा, तुझं हे आंबवडेकर आडनाव उच्चारायला आणि ऐकायला सुद्धा अवघड आणि ओबडधोबड वाटत, खरं ना. हे तुझं ओबडधोबड आडनाव बदलून त्या ठिकाणी मी माझं आडनाव आंबेडकर तुला देतो. शाळेच्या हजेरीपटावर मी तुझं तसं आडनाव बदलून टाकतो.
0: माझ्या या प्रेमळ आणि परमपूज्य गुरुजींची आठवण जन्मभर मला नित्य होत राहील, केवढं भाग्य माझं.
1: शाबास शाबास माझ्या शिष्या, आजपासून तू भीमराव रामजी आंबेडकर झालास.
2: भीमा, सातारची नोकरी संपली नसती तर आपल्याला मुंबईला यावं लागलं नसतं. या डबक चाळीतल्या गडबड गोंधळात तुझा अभ्यास नीट होत नाही आणि त्यात तो एल्फिस्टन हायस्कूलचा अभ्यास, तेव्हा त्याच्यावर मी नामी युक्ती काढली आहे.
3: बघ असं. हो कोणती बाबा?
2: सांगू, रात्रीचं जेवण झालं की या वेळेला तू लगेच झोपत जा, मी जागता राहील. रात्रीचे दोनचे टोले पडले की मी तुला अभ्यासाची उठवत जाईल. त्यावेळी वातावरण कसं एकदम शांत असतं, सगळे झोपी गेलेले असतात. सकाळचे पाचचे टोले पडले की तू मला उठवत जा आणि तू झोपी जात जा. सकाळी 7 वाजता हायस्कूलच्या अभ्यासासाठी तुला मी परत उठवत जाईन. कशी काय, नामी आहे ना युक्ती?
3: छान छानच आहे बाबा. बाबा माझ्यासाठी तुम्ही किती कष्ट उपसता.
2: कसले कष्ट बाबा,
3: आता तुमचं वय झालं, तुमचं हे माझ्यासाठी कष्ट पाहून मला अवघडल्यासारखं वाटतं.
2: अरे वेड्या, आवडत्या माणसाच्या कल्याणासाठी कितीही कष्ट उपसले तरी ते कष्ट वाटतच नाहीत. बघ प्रत्येक वर्गात तू चांगल्या प्रकारे पास होतोयस, यातच मला खूप आनंद मिळतोय. भीमा माझं म्हातारपण मी विसरतोय. अरे हो भीमा, तू आता झोप बघू, तोपर्यंत मी संत तुकारामाची गाथा वाचत बसतो. झोप तू, झोप.
3: बरं बाबा.
2: भीमा चल उठ. अरे उठ. अरे तुझी उठायची वेळ झाली बाबा, उठ उठ. चल आता अभ्यासाला बस.
3: हो उठलो उठलो. खरंच वातावरण किती शांत आहे.
2: होय ना,
3: आता मी खूप खूप अभ्यास करेन.
2: छान छान
3: बाबा, आता तुम्ही झोपा बघू.
2: अरे हो मी झोपतो रे, पण झोपण्यापूर्वी हा मजकूर तुला मी शुद्ध लेखनासाठी देतोय. या मजकुराला योग्य ते शीर्षक तू द्यायचं आहे, समजलास?
3: बघू बघू, द्या इकडे. तो मजकूर मी आता नीट वाचतो.

0: ठीक आहे वाच.
1: महाराष्ट्राच्या ज्ञानियाच्या राजाला कोण विसरेल. निवृत्ती ज्ञानदेव सोपान नि मुक्ताबाई किती अभागी ही चार भावंड. संन्याशाची मुलं म्हणून समाजानं त्यांचा छळ केला, परंतु ही चार भावंड ज्ञान विज्ञान संपन्न झाली इतकी की ज्या समाजाने त्यांना छळलं त्यांच्याविषयी मनात यत्किंचितही कटुता न ठेवता समाजाला ज्ञान देण्यासाठी आपले सर्वस्व त्यांनी वेचलं. वयाच्या केवळ 16व्या वर्षी त्यांच्या एका भावानं एका अद्वितीय ग्रंथाची रचना केली. तो ग्रंथ ज्ञानेश्वरी नावाने प्रसिद्ध आहे.
0: कसा काय वाटला मजकूर?
1: छान बाबा, खरंच खूप खूप आवडला मला. या चारही भावंडांना समाजानं आमच्यासारखंच बहिष्कृत केलं होतं तर.
2: आणि म्हणूनच मी हा मजकूर तुला देतोय. लिहून काढ आणि शीर्षक सुचव बरं.
1: बाबा, हा मजकूर मी माझ्या हृदयावर कोरून ठेवणार आहे. बाबा, तुम्ही मात्र हा मी लिहिलेला मजकूर झोपेतून उठल्यावर वाचा.
0: हो हो, वाचेन तर.
1: आणि आधी तुम्ही झोपा बरं.
0: बरं,
1: पहाटे 5 ला मला उठवायचंय. झोपा बघू.
0: बरं रे बाबा, झोपतो.

0: बाबा बाबा उठा, पाच वाजले.
1: पाच वाजले का? काय किती छान आपली युक्ती, नाही का? तुझा अभ्यास कसा काय झाला?
0: नेहमीपेक्षा खूप छान झाला बाबा. छान नामी युक्ती काढली तर
1: बरं. ते जाऊ द्या, पण मी दिलेल्या मजकुराला शीर्षक शोधलंस का तू?
0: हो, मजकूर लिहून काढला, शीर्षक शोधलं.
1: शोधलंस?
0: मायेचा कल्लोळ.
1: अरे वा वा, किती समुचित शीर्षक, मायेचा कल्लोळ. वा, छान.
0: माऊलीहून मवाळ, चंद्राहून शीतल, मायेचा जणू कल्लोळ, ज्ञानियाचा राजा.
1: वा वा भीमा, तुझ्या बुद्धीची कमाल आहे, कमाल आहे, कमाल आहे.
0: बाबा, तुम्ही रात्रीच्या अभ्यासाबद्दल तर नामी युक्ती शोधून काढलीत, पण दिवसाचं काय? दिवसा इथे माझा अभ्यास होत नाही, इथे सगळी लहान मुलं खेळत असतात. म्हणून उद्यापासून मी दिवसाचा अभ्यास करण्यासाठी बागेत जाऊन बसीन. चालेल?
2: बाळ, तू कोणी विद्यार्थी दिसतोयस?
0: हो, एल्फिन्स्टन हायस्कूलचा.
2: कोणत्या वर्गात शिकतोस?
0: मॅट्रिकच्या.
2: काय रे तुझं नाव काय?
0: भीमराव रामजी आंबेडकर.
2: आंबेडकर म्हणजे मूळचे आंबवडेकर तर नव्हे?
0: हो हो, तेच. तुम्हाला कसं माहीत?
2: म्हणजे मिलिटरी पेन्शनर रामजी सुभेदारांचा तू चिरंजीव.
0: हो हो हो.
2: रामजी सुभेदारांचा मुलगा मॅट्रिक मध्ये
0: का? असू नये त्यानं मॅट्रिक मध्ये.
2: नाही तसं नाही.
0: मग कसं? तुम्हीच नाही, मला सगळेजण असंच म्हणतात. माझे वर्ग शिक्षक मला नित्य म्हणतात, अरे किती केलंस तरी तू काय मोठा होणार नाहीस, तुला काय करायचं शिकून? अरे तुला नोकरीवर ठेवला तर साऱ्या कचेरीला विटाळ होणार. माझी संस्कृत शिकायची फार इच्छा होती. संस्कृतच्या सरांनी तर मला खडसावून सांगितलं, संस्कृती देवांची भाषा आहे, आमच्या धर्मग्रंथांची भाषा आहे. तुझ्या संस्कृत शिकण्यानं आमचे सारे देव, आमचे सारे धर्मग्रंथ विटाळतील.
2: अरे अरे, पण माझं थोडं ऐकून तर घेशील का तू? मी म्हणणार होतो की रामजी सुभेदारांचा मुलगा मॅट्रिक मध्ये, म्हणजे या देशात आजवर जे घडलं नाही ते तुझ्यामुळे घडू पाहते.
0: आपलं नाव विचारलं तर लहान तोंडी मोठा घास तर होणार नाही ना?
2: माझं नाव केळुसकर, मी इथल्या हायस्कूलमध्ये शिक्षक आहे. असाच खूप अभ्यास कर, खूप पदव्या मिळव, मोठा विद्वान हो. अरे तुझ्या कोट्यावधी अज्ञानी समाज बांधवांच्या उद्धारासाठी तुलाच यापुढे दंड ठोकून उभं राहावं लागेल. पण तू खूप शिक. बरं भीमराव, मग आता पुढं काय करायचं ठरवलंयस?
0: आपण सांगाल तसं पुढं शिकावं म्हणतो, बाबांचं स्वप्न साकार करावं म्हणतो, पण कसं जमणार
2: ते मी पाहून घेईन. हे बघ, इच्छा असली की मार्ग सापडतो. भीमराव, तू असं कर, आजच बडोद्यांच्या सयाजीराव महाराजांना भेट, त्यांचा मुक्काम मुंबईतच आहे. परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी म्हणून भारतातील काही हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन त्यांना अमेरिकेस पाठवण्याची महाराजांची इच्छा आहे.
0: नमस्कार.
2: हो, हे बघ, हे एक सांगायचं विसरलो भीमराव, महाराजांना भेटायला जाताना तुझे BA मार्क्स, अमेरिकेत जाऊन उच्च शिक्षण घेण्याची आपली इच्छा आहे त्याबद्दलचा अर्ज घेऊन जायला विसरू नकोस.
0: होय गुरुजी. नमस्कार महाराज.
3: या या या.
0: मी भीमराव रामजी आंबेडकर.
3: मला केळुसकर गुरुजीने तुमच्याबद्दल सारं काही सांगितलेलं आहे.